च्या प्रकाशात आम्हा भावंडांनी अमृतानुभव घेतला. संत चांददेव यांच्या सहवासातून चांददेव 65 निर्माण झाली. अभंग होत गेले त्या वाङ्मयातून जे स्फुर्लिंग उडाले ती ही फुले. मोगरा फुलला, मोगरा फुलला, जेवढे फुले मी वेचतो तो कळ्यांना बहर येत जातो. ही फुले वेचिताही येत नाहीत आणि वेचताही येत नाही, म्हणजे मोजताही येत नाही. फुले फुलतच असतात, कळ्या बहरतच असतात. सारं विश्व पांडुरंग होईल इतका मोगऱ्याचा पांढरा शुभ्र रंग चहूकडे दाटला आहे, पसरला आहे. हिवले से रोप लावियले दारी, तयाचा वेलू गेला गगना वेरी. जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने आणि संतांच्या कृपेने माझ्या सद्गुरु समोर जो वाग्यज्ञ केला त्याचे पसायदान म्हणजे हे रोप. माझ्या सद्गुरूंनी हा होईल दान पसाव असे म्हणताच त्याच क्षणी हा वेल वाढू लागला. त्या वेलाच्या मुळांना जे पाणी घातले ते पाणी आमच्या आई वडिलांच्या डोळ्यातले अश्रू होते. त्यामुळे हे इवले से रोप गगनावेरी गेले. सद्गुरूच्या आत्मरूपाला हा वेलू वेटाळत वेटाळत गगनापर्यंत पोहोचला. गगनापर्यंतच, गगनावर नाही. गगनावेरी हा शब्द ज्ञानेश्वरांनी अतिशय चातुर्याने योजिला आहे. यात अहंकार कुठेही नाही. या एका शब्दामुळे हा संपूर्ण अभंग नम्रतेचं द्योतक झाला आहे. गगनावरी म्हणजे गगनावर, गगनावेरी म्हणजे गगनापर्यंतच. यात माऊलींचा नम्रभाव दिसतो. मनाची ए गुंती गुंफियला शेला, बाप रखवा देवी वरे विठ्ठले अर्पिला. विषयांचा, अनुभवांचा, दुःखांचा, सुखांच्या या धाग्यांचा हा गुंता म्हणजे माझे मन. हा गुंता सोडून एक एक धागा वेगळा करून मी शेला विडला आहे. संत कबीर म्हणाले आहेत, झीनी झीनी झीनी बिनी चदरिया, पाहे से बुनी बुनी सुख मन तार से बिनी चदरिया. या कडव्यात माऊलीने आपल्या आई वडिलांचा उल्लेख मोठ्या खुबीने केला आहे. बाप रखुमा देवी वरे विठ्ठले अर्पिला. रखुमेचा वर विठ्ठल यांना हा शेला अर्पण केला आहे. ज्ञानेश्वरांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत, आईचे नाव रखुमाबाई. ज्ञानेश्वरांची नाममुद्रा बाप रखुमा देवी वरे आई वडिलांच्या पायी हे कवन अर्पण केले. मोगरा फुलला,

0: नीतो के काय कस ढोलक फोडतो तेच बघतो मी. शिवऱ्या हाय था गौशा धर फिर गवळणी कर.
1: शास्त्री बा
2: काय रे होना.
1: तो कृष्ण गुप्त झाला आणि गोपी वेड्या झाल्या.
2: हा हा ते पुराणातलं रास क्रीडेचं वर्णन होय.
1: पुराणातलं नव्हे. त्या गोपी मी प्रत्यक्ष पाहिला. एकदा तर मूर्तिमंत कृष्णच मी पाहिला. गोपी म्हणाल्या

0: नमस्कार प्रेक्षक हो, वेलकम टू आचार्य 90 FM यो ऑन रेडियो. माय सेल्फ आजय तेजस्विनी. टुडे इन आर गेस्ट इंटरव्यू वी हैव इनवाइटेड प्रज्ञा नायगावकर. शी इज आर्किटेक्ट एंड हैव स्टडीड अब्रॉड एंड शी विल बी गिविंग इनसाइट्स ऑन आर्किटेक्चरल फील्ड. सो वेलकम प्रज्ञा, वेलकम टू आचार्य 90 FM.
1: थैंक यू सो मच फॉर इनवाइटिंग.
0: थैंक यू सर. म्हणजे प्रज्ञा ही अशोक नायगावकर सरांची मुलगी आहे, ही तिची आणखी एक ओळख आहे आणि स्वतःचं नाव देखील तिने आपापल्या क्षेत्रात संपादन केलेलं आहे आणि देश विदेशात जाऊन मराठी मुलगी असूनही तिने आर्किटेक्चर फील्डमध्ये आपला झेंडा रोवलेला आहे. त्याबद्दल तुझं सुरुवातीला अभिनंदन करते. स्मॉल ब्रीफ अबाउट प्रज्ञा. From March 2017 till present, she is working as and managing end-to-end administrative operations for a property portfolio, maintaining an update property management software to ensure accurate records, oversee bookkeeping functions including

0: माझं बॅकग्राऊंड नाही आहे, पण तरी सुद्धा थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न या मुलाखतीच्या दरम्यान होणार आहे, जेणेकरून आपल्या आर्किटेक्ट जे फ्युचर आर्किटेक्ट्स आहेत आणि आपल्या आर्किटेक्चर कॉलेजमधले जे विद्यार्थी आहेत त्यांना ही माहिती, ही मुलाखत फार माहितीपूर्ण अशी होईल. तर टू स्टार्ट विथ, काय म्हणजे सगळ्या मुलांचं आपल्या हल्ली फार स्वप्न असतं की बाहेर परदेशात जाऊन शिकायचं, तर तुझं तसं काही आधी होतं का, ठरवलं होतं का की आकस्मिक घडलं?
1: खरं तर जेव्हा मी शिकत होते, शाळेत होते, तेव्हा काही असं बाहेरगावी जाण्याचं असं स्वप्न नव्हतं. पण जसं जसं पुढे 10वी 12वी झालं तेव्हा बाहेर, जेव्हा आपण शाळेतून बाहेर पडून कॉलेजमध्ये जातो, बाहेरच्या मुलांची, दुसऱ्या मुलांची ओळख होते आणि जेव्हा त्यांची स्वप्न आपण बघतो तेव्हा आपल्याला थोडं असं ग्रोथ समजते की नक्की काय चालू आहे आणि मुलांचे काय स्वप्न असतात. तर त्या दृष्टिकोनाने मला पण असं वाटायला लागलं की आपणही जर बाहेरगावी गेलो शिकायला तर काय आपल्याला वेगळं करता येईल. त्याच्यातूनच निर्माण झालं की कुठेतरी बाहेर शिकायला जायला पाहिजे आणि मग बघायला लागली कुठे नक्की जाता येईल.
0: ओके, पण आपल्या मराठी म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबियांचा म्हणजे वडील अशोक नायगावकर सर बँकेमध्ये आणि नंतर जनरली आपली टेंडन्सी असते डॉक्टर, इंजिनियर, वकील आणि काही नाही तर बँकेत असं असतं जनरली. मग एकदम टोटली आर्किटेक्ट होण्याचं

0: त्या स्पोर्ट्सची स्टडी केलं की करिक्युलम कसं आहे किंवा फिजिक्स आवडतं होतं माझं 10वी 12वीत असताना, त्यामुळे मग त्याच्यात थोडं फिजिक्स पण असतं,
1: ओके,
0: थोडं बिल्डिंग स्ट्रक्चर्स असतं, कॅल्क्युलेशन असतात, वर्किंग पॉइंट्स असतात, हे सगळं आवडतं असं जवळचं वाटायला लागलं. म्हणून मग त्याच्यातून असं वाटलं की आपलं आर्टचं पण होईल आणि थोडस मॅथ्स आणि फिजिक्सचं पण
1: टच राहील,
0: म्हणून आर्किटेक्चर चूज केलं.
1: हा, आता आपण रचनामध्ये मग अशी बोललो की रचना कॉलेजमध्ये तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे, तर आताची शिक्षण पद्धती कशी आहे आणि तुम्ही जेव्हा शिकत होता तेव्हाची शिक्षण पद्धती कशी होती?
0: मी खरं सांगू तर मी भारतात 2006 आर्किटेक्ट म्हणून
1: डिग्री घेतली
0: आणि जेव्हा मी नंतर माझं मास्टर्स करायला गेले ते मी ऑक्सफर्ड ब्रुक्स म्हणून केलं, मास्टर्स इन सस्टेनेबल बिल्डिंग डिझाईन. तर त्याच्यामध्ये मला पहिलं हे जाणवलं की जेव्हा आपण भारतात मी शिकत होते तेव्हा भारतामध्ये जास्त फोकस वॉज मोर अबाउट हॅविंग व्हेरी टेक्निकल अँड व्हेरी रिजिड इट वॉज बिकॉज द फोकस ऑन आर्किटेक्चर वॉज व्हेरी स्ट्रक्चर्ड. जेव्हा मी बाहेर गावी गेले तेव्हा मला असं जाणवलं की

0: घालू शकले त्याच्यात हा मला खूप तफावत जाणवली.
1: तर
0: ते आपल्याला एक असं वाटतं की आपण कुठेतरी कमी पडतोय आणि मुळात आपली इंग्लिश इज नॉट द फर्स्ट लँग्वेज, पण तरी भारतात आपण एक चांगलं आहे की आपण इंग्लिश खूप चांगले बोलतो जगाच्या मनाने. त्यामुळे तसं ब्रिटनमध्ये शिकल्यामुळे फर्स्ट लँग्वेज त्यांची इंग्लिश असल्यामुळे एवढा आपल्याला प्रॉब्लेम नाही, त्यांचं समजतं आपल्याला इंग्लिश. पण त्यांचं सगळं फोकस इज अबाउट सॉफ्ट स्किल्स, एव्हरीथिंग इज अबाउट प्रेझेंटेशन. सतत त्यांच्याकडे प्रेझेंटेशन असतात, सतत उभं राहून अचानकपणे तुम्ही काहीतरी प्रेझेंट करायचं असतं सगळ्या वर्गासमोर. आणि म्हणजे सगळे शिकत असतात तेव्हा आपल्याला जाणवतं की हे काय सगळे कम्फर्टेबल आहेत हे करायला, तुम्हाला पण त्याची सवय होत जाते. तर हे आपल्याकडे मी असं मानते की कमी होतं जेव्हा मी शिकत होतो तेव्हा. म्हणजे आपण आपल्यातच असतो, ग्रुप मध्ये असतो, आपण आपलीच भाषा बोलतो. मराठी दिवस आहे आजचा, खरं तर मी मराठीवर फोकस केला पाहिजे. पण जेव्हा तुम्ही ग्लोबल
1: प्लॅटफॉर्मवर जाता
0: तेव्हा तुम्हाला इंग्लिश द ओनली लँग्वेज दॅट इज स्पोकन वर्ल्ड वाईड आणि इट्स अ कॉमन लँग्वेज. तर कोणत्याही भाषेत असो, जरी मराठीत असलं तरी सुद्धा एखादा उत्स्फूर्तपणे उभं राहून तुम्हाला बोलण्याची जी सवय पाहिजे

0: सांगत आहे माणसाला किंवा या क्लायंटला मी कसं एक्सप्लेन करू, तर तेव्हा ते आपल्याला असं जाणवतं. ते जर तुम्हाला त्या 5-6 वर्षात जे काही शिकता तुम्ही, तेव्हा जर तुम्हाला ते थोड्या थोड्या प्रमाणात जर इंट्रोड्यूस होत असेल, कारण की प्रेझेंटेशन देणं हे आपण की आपल्याला हे मार्कांसाठी करायचं
1: आणि थोडं ते रिजिड वाटतं,
0: रिजिड वाटतं. पण जर स्पॉन्टेनिटी असेल त्याच्यामध्ये की अचानकपणे येऊन तुमचा प्रोफेसर तुम्हाला काहीतरी विचारतोय, तुम्ही आत्ताच्या आत्ता हे दिलंय त्याच्यावर 10 मुलांमध्ये हे प्रेझेंट करा किंवा दुसऱ्या वर्गात जाऊन खालच्या लेवलला जाऊन हे प्रेझेंट करा, तर खूप वेगळं होऊ शकतं काहीतरी. मुलं तुम्हाला वेगळे प्रश्न विचारतील, तुमच्या वर्गाचे पियर्स तुम्हाला कदाचित प्रश्न विचारणार
1: नाही,
0: पण तुम्ही जर खालच्या लेवलला जाऊन तुमच्या 5th इयरचा माणूस असेल, 4th इयरला जाऊन जर तुम्ही प्रेझेंटेशन दिलं, तर 4th इयरची मुलं तुम्हाला प्रेझेंटेशनवर प्रश्न विचारू शकतील. असं म्हणजे एक इंटरॅक्टिव्ह जर सेशन होत असतील जास्त, तर ते मुलांना जास्त उपयोगी पडेल असं मला खरं तर वाटतं.
1: मला वाटलं हे जे रूट्स तुमचे जे आहेत ना, ते आई वडिलांकडनंच आलेले आहेत आर्किटेक्चरचे असं जाणवतं तुमच्याशी बोलताना, कारण आई शिक्षिका, त्यामुळे तुम्ही असं व्यवस्थित मुद्देसूद बोलता आहात आणि आर्किटेक्चर कठीण विषय आहे तो सुद्धा तुम्ही छानपैकी उलगडून दाखवत आहात. आणि दुसरं म्हणजे आय वुड लाईक टू रिलेट की वडील कवी आहे, सुप्रसिद्ध कवी आहे, तर त्याच्या कवितेमध्ये

0: ते तुम्ही थोडस रिलेटेबल वाटतं. म्हणजे आर्किटेक्चर ही सुद्धा एक कला आहे,
1: कलेचंच क्षेत्र आहे. जरी त्याला इंजिनिअरिंग टच बेस असला तरी सुद्धा जास्त करून त्याच्यात तुमच्या डिझाईन क्वालिटीज, डिझाईन आयडियाज ह्याच्यावर जास्त फोकस केला जातो. त्यामुळे ते सगळ्याची तुम्हाला आवड असलीच पाहिजे मुळात. आणि आर्किटेक्चर असं बघायला गेलं तर फाउंडेशन त्याचं सगळं ह्युमॅनिटीज आहे. तर तुम्हाला हे सगळं म्हणजे स्टोन एज पासून आतापर्यंत जे काय चालू आहे ते संपूर्ण शिकवलं जातं. आर्किटेक्चर इन इटसेल्फ एज अ सब्जेक्ट इज सो होलसम. तर आय एम ऑलवेज फील इंडक्टेड की मी शिकले आणि मला खूप काहीतरी त्याच्यातून शिकायला पण मिळालं.
0: अगदी मोहनजोदारो पासून आपण जर घेतलं, आता ते आपण रिलेट करतो की हिस्ट्री पण पार्ट आहे पण आर्किटेक्चर इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन टुडे इंडियन हिस्ट्री. आणि राईट, एव्हरी कंट्रीच्या हिस्ट्रीमध्ये

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण आर्किटेक्ट प्रज्ञा नायकवकर यांना आमंत्रित केलेलं आहे आर्किटेक्चर फील्ड बद्दल जाणून घेण्यासाठी. आता भारताच्या अभ्यासक्रमाबद्दल थोडंसं आपण बोललो, पण अब्रॉड जाण्यासाठी म्हणजे बऱ्याच मुलांचं स्वप्न असतं, जसं तुम्ही पण पाहिलं होतं की बाहेर जाऊन शिकण्याचा आता फार मोठी परंपरा सुरू झालेली आहे, तर तेव्हा तुम्हाला काही अडचणी आल्या आणि त्यातून तुम्ही कसे मार्ग काढले आणि नेमकं आपण कुठली परीक्षा द्यावी लागते बाहेर जाण्यासाठी आर्किटेक्चरच्या दृष्टीने, त्याविषयी थोडस मार्गदर्शन करा.
1: मी जेव्हा शिकत होते तेव्हा इंग्लिश लँग्वेज टेस्ट होती.
0: ओके.
1: ब्रिटनसाठी अमेरिकेत जाण्यासाठी वेगळी टेस्ट असते, पण इंग्लिश लँग्वेज जनरली सगळ्यांना लागतात. तर रूल्स सध्या एवढे बदलत असतात की आपण त्याला अपडेट राहणं थोडस कठीण होतं. त्यामुळे जे करिअर काउन्सिलर्स असतात त्यांची जर तुम्ही

0: देशातली ती भाषा तुम्हाला मिळालेला पाहिजे, तो शिक्षणाची ती भाषा असू द्या. आणि त्याच्यानंतर तुमचा जो पोर्टफोलिओ असतो तो तुम्हाला एकत्र करून त्यांना पाठवायला असतो. तुम्हाला तुम्ही का हे निवडलं आहे
1: आणि
0: की तुम्ही का केपेबल आहात आणि त्यांनी तुमची निवड का करावी त्या कोर्ससाठी, याचं एक पॅरेग्राफ द्यावा लागतो. त्याला पर्सनल स्टेटमेंट असं म्हणतात. जे आपल्याकडे म्हणजे मी पुन्हा जे सॉफ्ट स्किल्स बद्दल बोलते ना, की तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटतं आणि तुम्ही किती कॉन्फिडेंट स्वतःला त्या क्षेत्राबद्दल समजता हे तुम्हाला आधीपासून थोडस कळलं पाहिजे. हे
1: बट इनिशियली यू आर रॉ, म्हणजे टोटली आपण रॉ असतो, जस्ट पास्ड आउट अँड वी आर प्लॅनिंग टू गो अब्रॉड. सो वेन यू आर रॉ, हाऊ टू प्रिपेअर फॉर युअर सेल्फ?
0: वेन यू आर रॉ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज टू मीट समबडी हू हॅज ऑलरेडी बीन देअर. आता कारण की एवढी मुलं बाहेरगावी गेलेली आहेत, नॉट जस्ट इन द फील्ड ऑफ आर्किटेक्चर बट एनी अदर फील्ड एज वेल, जस्ट टू गेट अन अंडरस्टँडिंग ऑफ व्हॉट आर द स्ट्रगल्स, व्हॉट हॅपन्ड वेन दे लँडेड इन दॅट कंट्री. तुम्ही तिथे तुमचं सपोर्ट नेटवर्क जे म्हणतात की फ्रेंड्स, कलिग्स, कॉन्टॅक्ट, कनेक्शन, किंवा आता मी मराठी असल्यामुळे महाराष्ट्र मंडळ तिथलं, तुमचा कारण की फेस्टिवल्स, आपले सगळे धार्मिक गोष्टी या सगळ्याशी टच

0: माणसांशी थोडस कॉन्टॅक्ट नाही. टू बी ऑनेस्ट म्हणजे मला जर कोणी कॉन्टॅक्ट केलं तर वी ऑल आर व्हेरी फ्रेंडली की वी वॉन्ट पीपल टू कम इन कॉन्टॅक्ट अँड यू नो वी आर मोर दॅन हॅपी टू हेल्प. तर आम्हाला असं काहीच कधी संकोच नसतो, त्यांनाही वाटू नये हा संकोच. तसं आता मी ह्या माणसाला कॉन्टॅक्ट करू. देर आर सो मेनी वेज ऑफ कॉन्टॅक्टिंग असतात, यु नो यू कॅन इंस्टाग्राम, फेसबुक, अँड इफ यू हॅव डिरेक्ट कॉन्टॅक्ट देन यु नो रीच आउट फ्रॉम व्हॉट्सअप. सो देर आर सो मेनी डिफरंट वेज ऑफ रिचिंग समबडी. पण जायचे चॅलेंजेस म्हणजे हेच असतात. एक असतं जे इमोशनल लेवलवर असतात, दुसरे असतात जे करिअर लेवलवर असतात की तुमची पात्रता आहे की नाही तिथे जाण्यासाठी, आणि थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट इज फायनान्शियल तुमची केपेबिलिटी आहे की. तर ऑफकोर्स इथे फायनान्शियल लोन्स म्हणतात
1: एज्युकेशन,
0: आणि तुम्ही ते तिथे गेल्यावर तुम्हाला कॉन्फिडन्स पाहिजे की तुम्हाला तिथे गेल्यावर एक दोन वर्षाचा कोर्स असेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला नोकरी लागेल. त्या नोकरी लागल्यानंतर तुम्ही ते हळूहळू तुमच्या पेरेंट्सचं लोन फेडू शकता.
1: ओके,
0: तर ह्या तीन गोष्टी आर मोस्ट इम्पॉर्टंट फॉर समवन टू स्टे अबॉर्ड. आणि एखादा जर स्पेन सारखा देश असेल जिथे वेदर आपल्यासारखंच असतं, मुंबईसारखं,

0: everything. Mm. So is there any examination for this to get passed out and get admission?
1: आणि त्याच्यानंतर तुमचा जो पोर्टफोलिओ असतो जो तुम्ही सबमिट केलेला असतो ना त्याच्यानुसार ते तुम्हाला
0: सजेस्ट करतात
1: आणि देन दे विल ऑल्सो सजेस्ट यू विच फील्ड इज गुड फॉर यू की तुम्हाला डिझाईन ओरिएंटेड पाहिजे का तुम्हाला एखाद्या विशिष्ट आता ग्रीन एनर्जीमध्ये करायला पाहिजे का सस्टेनेबिलिटीमध्ये ते देन यू कॅन डिस्कस विथ देम आणि त्यांच्या इथे फेअर्स पण लागतात जिथे त्या युनिव्हर्सिटीजचे रिप्रेझेंटेटिव्ह येतात त्यांना तुम्ही भेटू शकता प्रत्यक्षपणे त्यांना तुम्ही आपलं काम दाखवू शकता हे तुम्ही
0: सायमल्टेनियसली आपण जॉब पण करू
1: शकता फिफ्थ इयरला करायची गरज नाही तिसऱ्या वर्षी असलात जर तुम्ही आर्किटेक्चरच्या तेव्हा पण जर तुम्ही फेअरला गेलात आणि बघितलं ते जनरली तिसऱ्या चौथ्या वर्षी मित्रमैत्रिणींना घेऊन एक डे आउट केला आणि त्या युनिव्हर्सिटीच्या फेअर्सला गेला

0: त्याचा प्रश्न येतो. आणि मग जेव्हा व्हिसा तुम्हाला त्याच कंडिशन वर मिळतो जेव्हा तुम्हाला ऑफर लेटर मिळतो त्या युनिव्हर्सिटीकडून, तर ते 3 महिने आधी मिळतं कंडिशनल किंवा अनकंडिशनल ऑफर लेटर असतं. आणि अनकंडिशनल असेल तर त्यांना काहीच नाही, त्यांनी तुम्हाला ऍक्सेप्ट केलं नसेल. कंडिशनल असेल तर तुम्हाला ते कंडिशन देतात जनरली, की तुम्हाला जर एवढे एवढे मार्क्स पडले तुमच्या फायनल्सला किंवा तुमचा पोर्टफोलिओला जर असं काही मिळालं वेगळं रेकमेंडेशन तर तुम्हाला आम्ही घेऊ असं. पण जनरली अनकंडिशनल ऑफर्स मिळतात इंटरनॅशनल स्टुडंटसाठी. आणि त्याच्यानंतर मग ते बेस्ड ऑन द ऑफर लेटर दॅट दे गिव्ह यू कॅन अप्लाय फॉर द स्टुडंट व्हिसा. आणि स्टुडंट व्हिसा बेस्ड ऑन युअर
1: करिक्युलम
0: यू विल गेट इट द कोर्स वर्क, यू विल गेट इट इदर फॉर अ इयर, त्याच्यावर 3 महिने ऍडिशनल, किंवा 2 वर्षाचा असेल तर 2 वर्ष आणि 3 महिने ऍडिशनल असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही पोस्ट स्टडी वर्क व्हिसा म्हणून असतो जेव्हा ते तुम्हाला, पूर्वी तर 2 वर्षाचा असायचा, आता युके रूल्स पुन्हा चेंज होत आहेत, ते 18 महिन्यांचा होणार आहे, आता झाला असेल पण ऑलरेडी. आणि त्या 18 महिन्यांच्या तुम्ही स्वतःसाठी बेस्ट

0: आपण वर्क व्हिसाचं बोललो, पण एखाद्याला सिटिझनशिप पाहिजे असं, म्हणजे ही इज वेल सेटल, वेल स्टडीड, गेटिंग अ गुड पॅकेज आय कॅन से, तर त्यासाठी काय करायला लागेल?
1: तुम्ही एक विशिष्ट वर्ष जर राहिलात तर जनरली वर्क व्हिसावर तुम्ही 5 वर्ष राहायचं असतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला इनडेफिनेट लीव टू रिमेन मिळते युकेमध्ये. पण आता तोही नियम ते बदलायच्या मार्गात आहे आणि तो 5 वर्षाचं 10 वर्ष करणार आहेत किंवा जास्तही करू शकतील, कारण की त्यांच्याकडे एवढी माणसं आता इमिग्रंट्स यायला लागली
0: आहेत,
1: त्यामुळे म्हणजे मी त्यांनाही दोष नाही देत. दे वॉन्ट द राईट पीपल टू कम फ्रॉम इन देअर कंट्री. तर जनरली इट इज इट यूज टू बी 5 इयर्स and then it will
0: but do they prefer Indians, or they give priority to Indians, or how is it?
1: They do give priorities to Indians. Currently आपली हिस्ट्री असल्यामुळे पण आणि जनरली आपला आपण खूप तसे गुड पीपल
0: गुड
1: जनरली
0: आणि ट्रस्ट ठेवणं
1: विश्वासू एक सोशल स्ट्रक्चर आहे आपल्याला. आपण जनरली सगळ्यांशी हसत बोलतो आणि आपण असं म्हणणार

0: आणि आर्किटेक्चर मध्ये पण तुम्ही पीएचडी वास्ट गोष्टींवर करू शकता, राईट फ्रॉम हिस्ट्री टू डिझाईन, किंवा कोणी काय केलं आहे
1: मग त्याच्यासाठी आपल्याला जशा फेलोशिप्स मिळतात तर तशा फेलोशिप्स अब्रॉडला मिळतात का?
0: येस ऍब्सोल्युटली.
1: स्कॉलरशिप्स किंवा फेलोशिप्स?
0: स्कॉलरशिप्स फेलोशिप्स मिळतात बेस्ड ऑन द वर्क अँड इफ द युनिव्हर्सिटी इज विलिंग टू स्पॉन्सर यू देन दे विल टेक केअर ऑफ द स्टाइपेंड अँड एव्हरीथिंग फॉर यू.
1: परत एक छोटीशी विश्रांती घेऊया. प्रश्न बरेच आहे, तुम्हाला बरंच बोलतं करणार आहे मी, पण एका विश्रांतीनंतर आपण पुन्हा भेटूया. आर्किटेक्ट प्रज्ञा नायगावकर या, तुम्ही एकत्र आचार्य 90 FM ऑन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही एकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण आर्किटेक्ट प्रज्ञा नायगावकर यांना आमंत्रित केलेलं आहे. प्रज्ञा, आता मला असं सांगाल की बाहेरच्या ज्या युनिव्हर्सिटीज तुम्ही आतापर्यंत एवढ्या तुमच्या करिअर ग्राफमध्ये पाहिलेल्या आहेत त्या आता भारतामध्ये येऊन सुद्धा आपल्या शाखा पसरवत आहेत असं मी म्हणेन, तर त्या संदर्भात तुमचं काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं?
1: माझं स्वतःच मत आहे की ते खूप चांगलं आहे, कारण की काय सगळ्यांनाच बाहेरगावी जाऊन परवडतं अच्छा हे काही शक्य नाही. त्यामुळे जेव्हा त्या युनिव्हर्सिटीज इथे येतात तेव्हा ते नॉट ओनली डू दे गेट द ब्रिटिश ऑर आय एम जस्ट फोकसिंग ऑन द ब्रिटन थिंग, दे डोंट गेट द कंट्री स्टँडर्ड्स हियर, बट दे ऑल्सो गेट देअर विजिटिंग फॅकल्टीज फ्रॉम द युनिव्हर्सिटीज. जेव्हा ते लोकली असतात तेव्हा ते त्यांना घेऊन येतात आणि बाहेर जाऊन

0: भरपूर. पण जेव्हा तुम्हाला तिथे नॉट एव्हरीबडी इज गोइंग टू बी एम्प्लॉइड फ्रॉम आउटसाइड, यू विल गेट एम्प्लॉयमेंट फॉर द लोकल क्राऊड एज वेल, तर त्याच्या दृष्टीने तर आहेच. पण ऑफकोर्स हे लोकांच्या मनात येईलच की आपण ह्यांना पैसा देऊन हा पैसा बाहेर गावी जाणार आहे का वगैरे, हा तर एक मनात प्रश्न येईलच. पण इट इज अ लॉट मोर चीपर देन गोईंग अँड स्टडिंग आउटसाइड, सो इन दॅट सेन्स इट इज नो अ बेटर प्लेइंग फील्ड.
1: पण भारताने गणित दिलं, तत्वज्ञान दिलं, बऱ्याच गोष्टी भारताने इतर देशांना दिल्या, शांतता दिली, तर त्या याने इतर देशांनी आपल्यामध्ये येणं योग्य वाटतं तुम्हाला असं?
0: मला असं वाटतं की इंडिया हॅज डेफिनेटली गिव्हन मोस्ट ऑफ द थिंग्स टू द वर्ल्ड, जरी त्यांनी मान्य केल्या नाही केल्या आहे आणि इट इज अ डिफरंट डिबेट ऑल टुगेदर, बट आय पर्सनली बिलीव्ह आय एम प्राऊड टू बी अन इंडियन ॲट द हार्ट.

0: कारण एवढी वर्ष आपल्याला ब्रिटिशांनी रूल केलेला आहे त्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला विचारते.
1: आई अग्री विथ दॅट. पण आपण म्हणतो आपल्याला नेहमी आमच्याही मनात हे असतं
0: इनसेक्युरिटी फिलिंग
1: फिलिंग येते. पण भारत वी ऑल आर सो अकोमोडेटिंग की आपल्याला सगळ्या कम्युनिटीज बरोबर आपण राहतो. तसेच आता हे वी हॅव बिकम लाईक अ ग्लोबल प्लेइंग फील्ड.
0: अच्छा.
1: सो यू शुड बी इफ एनिथिंग प्राऊड ऑफ युअर सेल्फ की दीज बिगर युनिव्हर्सिटीज आर इंटरेस्टेड इन कमिंग टू इंडिया आणि इट इज इंडिया इज बिकमिंग अ ग्लोबल नेम विथ एव्हरीथिंग दॅट वी आर अचिव्हिंग. तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की इफ एनिथिंग वी ऑल शुड बी रिअली प्राऊड ऑफ दिस न्यू वेव्ह दॅट इज कमिंग वेअर द इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीज आर
0: इंटरेस्टेड अपग्रेडिंग आवर स्टँडर्ड्स. अपग्रेडिंग.
1: तर इट इज इन अ वे खूपच चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. म्हणजे हे जे काय पैसा कुठे राहणार आहे किंवा टेक्निकल आपण बघायला लागलो तर ऑफकोर्स कुठेतरी म्हणजे मला असं बोलतील लोक की हे काय तू बोलतेस ते बरोबर नाही.
0: सम पीपल मे
1: बी कन्फ्यूज्ड, दे विल डिसअग्री विथ मी. पण मला असं पर्सनली वाटतं की वी शुड ऑलवेज बी वेलकमिंग अँड टेक इट इन अ गुड वे वेअर आपण त्यांच्याकडून काय चांगलं शिकू शकतो आणि आपण आपल्या युनिव्हर्सिटीज म्हणजे त्यांच्या युनिव्हर्सिटीजचं बघून काय चांगलं करू.

0: काय आहे
1: नक्कीच. आता थोडं तुम्ही आर्किटेक्चर बॅकग्राऊंड असून सुद्धा तुम्ही आता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोझिशन कडे आहात सध्या, तर ते काय ट्रान्झिशन झालं आणि ते कशासाठी तुम्ही करत आहात?
0: मी खरं सांगू तर इट वॉज जस्ट ऍक्सिडेंट, म्हणजे असं काही प्लॅन नव्हतं. मी आर्किटेक्चर सोडून हे करीन वगैरे असं काही नव्हतं. पण बिकॉज आय वॉज हॅव स्टडीड आर्किटेक्चर, आय न्यू आय हॅव ट्रान्सफरेबल स्किल्स अँड देअर गुड अपॉर्च्युनिटीज दॅट केम.
1: ओके.
0: सो skills like, you know, having good attention to detail, kiwa being interested in the small little things that happen, kiwa the creative side of me, kiwa the side of me where I want to learn regulations, that sagya qualities ja ahet, they are transferable all across. So I got an opportunity where I was interested in the administrative side of the detailing side of things, and there came an opportunity and I felt I could, why not try this. सो म्हणून मी आणि त्याच्यात थोडस मी प्रॉपर्टी मॅनेजमेंट मध्ये पण इन्वॉल्व्ह आहे, त्यामुळे इन अ वे नो एवढं काही वेगळं फील्ड आहे असं मला असं कधी जाणवलं नाही. आय एम इन्वॉल्व्ह इन चेंजेस टू द इंटिरियर लेआउट ऑफ द हाऊस, बजेटिंग, या सगळ्याशी मी अजूनही
1: कनेक्टेड आहे. यू मस्ट बी हॅव्हिंग युअर पर्सनल क्लायंट्स ऑल्सो.
0: आय डू.

0: डिटॅच हाऊस म्हणजे सिंगल बंगलो ज्याला आपण म्हणतो इंडियामध्ये, त्याला तिथे डिटॅच हाऊस म्हणतात. तर त्याचं रेअर एक्सटेन्शन किंवा त्याच्या तिथे सोलार पॅनल्स लागायचे आणि सगळ्यांना प्लॅनिंग परमिशन लागायचं. तर ते सगळं स्टडी करून माझे एवढे हाय प्रोफाईल क्लायंट्स होते ना की आय हॅव डन लाईक सो मेनी डिफरंट टाईप्स ऑफ प्रोजेक्ट्स आणि इट वॉज फन डुईंग ऑल ऑफ दॅट. पण त्याच्यातून जे काय मी शिकायला जेवढं काय मिळालं ते सगळं मी माझ्या ह्या जे थोडंसं फील्ड मी चेंज केलं गेल्या एक आठ सात आठ वर्षात त्याच्यामध्ये मी ते माझे सगळे क्वालिटीज आणू शकले.
1: बट यू आर एन्जॉईंग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह.
0: आय एम एन्जॉईंग दॅट एज वेल.
1: ओके.
0: कारण की
1: बट इट इज नॉट दॅट क्रिएटिव्ह ऍज आर्किटेक्चर.
0: इट इज नॉट ऍज क्रिएटिव्ह ऍज आर्किटेक्चर. म्हणजे मी तिथे बुक किपिंग मध्ये पण इन्वॉल्व्ह असते.
1: अच्छा.
0: तर मला इन वे असं वाटतं की कधीतरी मला नंबर्सची खूप इंटरेस्ट आहे असं मला खूप वाटतं. तर कदाचित ते असेल की जे मला तिथे ओढले गेले मी त्याच्यामुळे. आणि ऑल दॅट यु नो आय डोंट मिस बिंग म्हणजे समवेअर आय मिस डिझायनिंग थिंग्स.
1: डिझायनिंग
0: बिकॉज दॅट इज अ की फॉर एन आर्किटेक्ट. फंडामेंटली वी आर ऑल डिझायनर्स अँड प्लॅनर्स. तर ते कुठेतरी मी मिस करते बट नॉट एन्टायरली बिकॉज नाव आय एम इन अ वे आय फील मोर रिलॅक्स्ड इन व्हॉट आय एम डूइंग.

0: म्हणतात ज्याला, ज्या गोष्टीला म्हणतात की टेक्निकल ड्रॉइंग बनवत व्हायच्या किंवा एकच गोष्ट सतत करत
1: राहायची,
0: तर दॅट कॅन बी गिव्हन ऍज कमांड्स टू एआय अँड दे इफ एनीथिंग टू युअर ऍडव्हान्टेज. आणि एआय ऑफकोर्स आता डिझाईन करून देऊ शकतो पण इट इज नॉट टू व्हॉट युअर लायकिंग इज, कारण की एंड ऑफ द डे ह्युमन ब्रेन इज गोइंग टू बी मच स्मार्टर दॅन द एआय. पण तुम्हाला त्याचा कसा उपयोग करून घेता येईल तुमच्या ह्याच्यासाठी, तुमच्या कामासाठी, आणि इफ एनिथिंग तुमची प्रोडक्टिव्हिटी डबल किंवा ट्रिपल कशी करता येईल हे तुम्ही एआयच्या हेल्पनी करू शकता डेफिनेटली. आणि यू कॅनॉट इग्नोर एआय ओर एस्केप इट. इट इज डेफिनेटली गोइंग टू स्टे हिअर फॉर मच लॉंगर दॅन वी ऑल कॅन इमॅजिन. So AI is definitely
1: but it will take the position of architect, which architect?
0: It will not be taking. I do not believe that. AI definitely replace nahi karu shakna re architect. Because end of the day the human brain is much more important than this AI thing. But

आणि त्या सगळ्यांनीच म्हणजे घरातल्या सगळ्यांनीच ते बघितलंय की काय घेऊन जावं लागतं किंवा युनिव्हर्सिटीची ती रूम कशी होती मग तिथे ती काय काय सामान लागेल स्वतःचं जेवण बनवायचं होतं मग थोडस कुकरी आयटम्स होते मग ते सगळ्यासाठी माझे वडील तर होतेच माझ्याबरोबर त्यामुळे त्यांनी तो आहे ते एक आठवणीत आहे की त्यांनी ते बघितलंय माझी तिथली युनिव्हर्सिटी त्यांनी पाहिली आहे विच इज रिअली अनलकी फॉर दॅट. दुसऱ्या आठवणीतल्या गोष्टी तुम्ही रस्ते वगैरे विचारताय तर लंडनमध्ये अशा भरपूर आठवणीतल्या रस्ते आहेत आणि ते जनरली आपल्याला रिलेट होतात कारण की आपल्या बॉलिवूडमध्ये उभे शूटिंगमध्ये दाखवले जातात गोष्टी की तो टॉवर ब्रिज असेल किंवा वेस्टमिनिस्टर असेल बिग बेन असेल किंवा ते कॅमडनचे एरिया असतील किंवा तुमचा ट्रॅफलगर स्क्वेअर असेल हे सगळे उभे प्रसिद्ध एरिया आहेत की त्यांचा आम्ही तिथे गेल्या म्हणजे

0: तुम्हाला जॅपनीज हवं असेल, ट्राय करायचं असेल, मेक्सिकन ट्राय करायचं असेल, स्पॅनिश ट्राय करायचं असेल, इटालियन ट्राय करायचं असेल, जे म्हणाल ते तिथे क्युझिन्स आहेत. कॅरिबियन आहे, आफ्रिकन आहे, सगळे क्युझिन्स आहेत. तुम्ही जे खाऊ शकता ते तुम्हाला तिथे मिळू शकता.
1: आपल्यासारखे वरण भात आमटी वरण खाणाऱ्याला आहे ना.
0: आणि मी स्वतः
1: व्हेजिटेरियन,
0: त्यामुळे तिथे आम्हाला तर काही फरक,
1: काही प्रॉब्लेम आहे,
0: काही प्रॉब्लेम येत नाही. आणि आता खरं सांगायचं तर आपली भारतीय एवढी रेस्टॉरंट झाली राईट फ्रॉम 7 stars टू एकदम स्ट्रीट फूड लेवल.
1: अच्छा,
0: तुम्हाला जे जसं परवडत असेल किंवा जे जसं ओकेजन असेल तुमच्याकडे तशा तुम्ही रेस्टॉरंट चूज करून तिथे जाऊन खाऊ शकता. त्यामुळे अजिबात तुम्ही काही मिस नाही करत. पण शेवटी घरचं जेवण आहे, घरचं जेवण असतं ते तुम्ही घरी बनवू शकता. पण बाकी तर काही प्रॉब्लेम नाही.
1: अगदी शेवटचा प्रश्न, वडिलांचं

0: अशोक नायगावकरांची मुलगी असा भारतात आल्यावर आम्हाला तसं अप्रूव असतं की आज सरांची मुलगी येणार आहे. तसं तिथेही हो झालंय का कधी?
1: होतं, नक्कीच होतं, कारण की बाबांची एक सवय नक्की आहे की ते आमचा उल्लेख करतात
0: आणि ते माणसं जोडतात
1: आणि चांगल्या रीतीने त्यांची जोडलेली माणसं कधी म्हणजे स्पर्धा करतात. तर तसं त्यांचं आहे म्हणजे ते आमचा उल्लेखही करतात. आणि जेव्हा आम्ही मंडळामध्ये कार्यक्रमासाठी वगैरे जातो तेव्हा आवर्जून लोक आम्हाला भेटायला येतात की अरे वा तुम्ही किती म्हणजे

0: तर ते एवढं मला अप्रूप आहे म्हणजे आपले जे देशमुख साहेब होते त्यांना मी
1: विलासराव देशमुख
0: त्यांना तिथे बाबांमुळे भेटली आहे आणि

0: खूप शुभेच्छा. आणि जेव्हा परत मुंबईत याल तेव्हा आमच्या आचार्य कॉलेजमध्ये नक्की आमच्या स्टुडिओला परत व्हिजिट करा, असे मी तुम्हाला आगाऊ तुमचं बुकिंग करून ठेवते.
1: तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला तुमच्या
0: थँक्यू. तर प्रेक्षको, आज आपण आर्किटेक्ट प्रज्ञा अशोक नायगावकर यांच्याशी संवाद साधला. आमची ही मुलाखत तुम्हालाही नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते. आणि मी तेजस्विनी आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तेव्हा तुम्ही ऐकत राहा आचार्य 98.5 न्यूज ओनली. धन्यवाद.
2: मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची,
3: परवा भी कुणाची.

हॅलो आणि नमस्कार श्रोते. हो, मी आरचे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. तर आज आहे 6 जून आणि वेळ आहे सकाळचे 9:17. तर येस, आजच्या दिवशी आपल्या सेगमेंटला सुरुवात करूया. आजच्या दिवशी कोणत्या महत्वाच्या घटना घडून गेल्या होत्या यावरती एक नजर टाकूयात. तर येस, आजच्या दिनविशेषमध्ये आज आहे रशियन लँग्वेज डे, त्याचबरोबर जागतिक हरित छप्पर दिवस सुद्धा आहे. आजच्याच दिवशी 1674 रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. त्याचबरोबर आजच्याच दिवशी 1808 जोसेफ बोनापार्टला स्पेनचा राजा म्हणून घोषित करण्यात आले होते. 1833 अँड्र्यू जॅक्सन रेल्वेने प्रवास करणारे पहिले अमेरिकन राष्ट्रप्रमुख बनले. 1882 मुंबईमध्ये चक्रवादळ आले ज्यामध्ये अनेक लोक जे आहेत ती ठार झाली. त्याचबरोबर 1930 गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सची जी आहे ती स्थापना करण्यात आली. 1933 कॅमेडन न्यू जर्सी USA येथे पहिले ड्राईव्ह इन थिएटर जे आहे ते उघडण्यात आले. त्याचबरोबर 1968 रॉबर्ट एफ केनेडींचा खून जो आहे तो याच दिवशी करण्यात आला. 1944 डी डे दुसऱ्या महायुद्धात मित्रराष्ट्रांनी फ्रान्समधल्या नॉर्मेडी इथल्या जर्मन छावणीवर एकाच रात्री जमीन समुद्र आणि आकाशातून हल्ला केला आणि हजारो सैनिक जे आहे ते यावेळी मारले गेले, हजारो कैदी झाले. 1969 वी स पागे समितीची शिफारस रोजगार हमी योजनेत सुरुवात झाली. 1970 सी हेंकेल या ब्रिटिश शास्त्रज्ञाने प्रथम घरगुती वापरासाठी उपलब्ध असलेले डिटर्जंट साबण तयार केले. 1971 सोव्हिएत युनियनने सोयूज 11 लॉन्च केले. 1974 स्वीडनने संसदीय राजशाही स्वीकारली. 1982 इस्रायलने लेबनॉनवर आक्रमण केले. 1984 ऑपरेशन ब्ल्यू स्टार समाप्त झाले. 1933 मंगोलियाची पहिली अध्यक्षीय निवडणूक झाली. 1999 भारतीय टेनिस जोडी लिएंडर पेस आणि महेश भूपती यांनी ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले. 2004 भारताच्या राष्ट्रपतींनी तमिळ शास्त्रीय भाषा म्हणून घोषित केली. तर आजच्याच दिवशी 1799 अलेक्झांडर सर्गेविच पुष्किन एक रशियन कवी, नाटककार आणि कादंबरीकार आहेत, त्यांचं निधन झालं. 1850 कार्ल ब्राऊन जे नोबेल पारितोषिक विजेते होते आणि जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते यांचं निधन झालं. 1891 कन्नड कवी, कथाकार आणि कादंबरीकार मारुती व्यंकटेश अय्यंगार यांचा जन्म झाला. 1901 इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सुकार्णो यांचा जन्म झाला. 1903 भारतीय धर्मगुरु भक्त सिंग यांचा जन्म झाला. 1799 अलेक्झांडर सर्गेविच पुष्किन एक रशियन कवी, नाटककार, कादंबरीकार यांचा जन्म झाला. 1850 नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ कार्ल ब्राऊन यांचा जन्म झाला. 1909 गणेश रंगो भिडे, अभिनव मराठी ज्ञानकोशकार यांचा जन्म झाला. 1919 गीतकार, कवी, पटकथा लेखक राजेंद्र कृष्ण यांचा जन्म झाला. 1929 सुनील दत्त जे भारतीय अभिनेता आहेत यांचा जन्म झाला. 1936 डी रामनाडू भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते यांचा जन्म झाला. 1940 कुमार भट्टाचार्य बैरण भट्टाचार्य जे भारतीय इंग्लिश अभियंता आणि शैक्षणिक आहेत यांचा जन्म झाला. 1943 आसिफ इकबाल भारतीय पाकिस्तानी क्रिकेटर यांचा जन्म झाला. 1955 सुरेश भारद्वाज भारतीय रंगमंच दिग्दर्शक आणि रंगमंच शिक्षक यांचा जन्म झाला. 1956 बियॉन बोर्ग स्वीडिश लॉन टेनिस खेळाडू यांचा जन्म झाला. 1965 निवेदिता जोशी सराफ मराठी व हिंदी चित्रपट तसेच नाट्य अभिनेत्री यांचा जन्म झाला. 1970 सुनील जोशी जे भारतीय क्रिकेटपटू आहेत यांचा जन्म झाला. तर आजच्याच दिवशी इटलीचे पहिले पंतप्रधान कॅमिलो बेन्सो यांचं निधन 1861 झालं. कॅनडाचे पंतप्रधान सर जॉन ए मॅकडोनॉल्ड यांचं निधन आजच्याच दिवशी 1891 झालं. शेव्हरोलेट आणि फ्रंट नॅक मोटर कॉर्पोरेशनचे स्थापक लुईस शेव्हरोले यांचं निधन आजच्याच दिवशी 1941 झालं. आधुनिक विद्याविभूषित तत्वज्ञ संत रामचंद्र दत्तात्रय तथा गुरुदेव रानडे यांचं निधन आजच्याच दिवशी 1957 झालं. स्विस मानसशास्त्रज्ञ कार्ल्स गुस्टाफ जुंग यांचं निधन आजच्याच दिवशी 1961 झाले. अमेरिकन उद्योगपती जे पॉल गेटी यांचं निधन आजच्याच दिवशी 1973 झालं. कर्नाटकचे 8वे मुख्यमंत्री डी देवराज अर्स यांचं निधन आजच्याच दिवशी 1982 झालं. मराठी कवयित्री शांता शेळके यांचं निधन आजच्याच दिवशी 2002 झालं. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचं निधन आजच्याच दिवशी 2004 झालं. तर आज आहे रशियन भाषा दिवस आणि जागतिक हरित छप्पर दिन. तर श्रोते हो, याच नोटवरती मी आरजे कोमल इथेच तुमची एक रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत रहा आणि आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाणी ऐकत रहा. भेटूयात लगेचच या विश्रांतीनंतर.

0: ऐक तरी, काय बरे झाले एवढं रुसायला?
1: मीच मूर्ख आहे तुमची काळजी करायला. घराकडे लक्ष नाही, माझ्याकडे तर चुकूनही लक्ष नाही.
0: काय बरे असे बोलणे. ए रुक्मिणी, ए राणी, ए रुक्मिणी, माय क्वीन.

हॅलो हाय नमस्कार श्रोतेव, पुन्हा ऐकल्या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. तर आजच्या फिटनेस मंत्र या सेगमेंटमध्ये आपण पुढे वळणार आहोत आणि ऐन तारुण्यात मुला मुलींच्या पाठीला बाग खांदे आलेले आहेत आणि एका मिनिटामध्ये असा कोणता व्यायाम आहे की जेणेकरून तुमचे जे झुकलेले खांदे आहेत किंवा बाग आलेला आहे तो तुम्ही व्यवस्थित करू शकता, तर त्याविषयी जाणून घेऊया. हल्ली ऐन तशी तास कित्येकांचं बॉडी पोशर जे आहे ते बिघडलेलं आपण पाहतो. एवढंच नाही तर बऱ्याच वेळा दप्तरांच्या ओझ्यांमुळे शाळकरी मुलं जी आहेत ती सुद्धा खांदेचे आहेत, त्याचे खाली झोकून चालत असतात, पाठ वाकून चालत असतात, शिवाय बसण्याची चालण्याची उभं राहण्याची चुकीची पद्धत याचाही बॉडी पोस्चरवरती परिणाम होतोच. लॅपटॉपवरती काम करत असताना कित्येक जण तासनतास चुकीच्या पद्धतीने बसून राहतात, त्याचाही परिणाम होतो आणि कमी वयातच पाठ जी आहे ती वाकलेली दिसू लागते. बॉडी पोस्चर बिघडल्यामुळे समोरच्यावर आपली नकारात्मक छाप तर पडतेच, पण त्यातून पाठ, कंबर आणि हे जे अशी वेगवेगळी दुखणी जी आहे ती डोकं जे आहे ते वर काढू लागतात. त्यामुळे बॉडी पोस्चर सुधारण्यासाठी पुढे काही जे व्यायाम आहेत ते आपण नियमितपणे करू शकतो. तर ते व्यायाम जे आहेत ते अतिशय सोपे आहेत. हे व्यायाम अतिशय सोपे असून त्यासाठी खूप वेळ काढण्याची गरज नाहीये. अगदी एकेका मिनिटांचं हे व्यायाम सुद्धा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही नक्की करू शकता. पहिला व्यायाम म्हणजे ताट उभे राहा किंवा ताट बसा, यानंतर दोन्ही हात वर करा, उजवा हात जो आहे हा डोक्यावर घेत उजवा तळहात डाव्या कानाला लावा, तसंच डाव्या हातानेही करा, डाव्या तळहाताने उजवा कान झाका आणि 1 मिनिट याच अवस्थेत थांबा. ताट उभे राहा, दोन्ही हात मागे घ्या, तळहात एकमेकांमध्ये गुंफा, त्यानंतर हात वरच्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न करा आणि मान वर करून ताटाकडे पहा. या अवस्थेत 1 मिनिट थांबावं, खांदे सरळ होण्यास मदत होते. त्याचबरोबर दोन्ही हात मागच्या बाजूने पाठीवर घ्या, तळहात एकमेकांना जोडा. हा व्यायाम रोज 1 मिनिटासाठी जरी केला तरी पाठीचा कणा हा बरा ताठ होईल. एक थोडंसं जाडसर पुस्तक घ्या, ते डोक्यावर ठेवा. अशा पद्धतीने घरातल्या घरात 1.5 मिनिट चाला. हळूहळू वेळ वाढत न्या, तुमची मान जी आहे ती सुद्धा सरळ होण्यास मदत होईल. तर हे अतिशय सोपे व्यायाम आहेत आणि अगदीच तुम्ही गुगलवरती सुद्धा जर टाकलं तर याच्या एकदम राईट इमेजेस सुद्धा तुम्हाला मिळू शकतात किंवा तुम्हाला हा व्यायाम कसा करायचा याचे डिटेल सुद्धा मिळतील. तर मला असं वाटतंय जे आत्ताचे यंग जनरेशन आहे किंवा अबाऊ 20 आहेत, अबाऊ 30 आहेत आणि त्यांचे मान, पाठ आणि बाग जो आहे पाठीचा कणा निघालेला आहे, तर त्यांनी नक्कीच हे व्यायाम करायला हरकत नाहीयेत. आणि याच नोटवरती आपण एक पुढचं सुंदर एक रोमॅन्टिक आणि मराठी रोमॅन्टिक गाणं आपण इथे ऐकणार आहोत. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. भेटूयात लगेचच या गाण्यानंतर.

हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि येस, आपला सेगमेंट मुंबई लोकल विथ आरजे कोमल मध्ये आता पुढे वळूयात आणि सगळ्यांसाठी काही ब्युटी टिप्स सुद्धा आता मी तुम्हाला सांगणार आहे. सो बऱ्याच जणांना माहिती आहे की चेहऱ्याला बर्फ लावायचा असतो त्याने त्वचा उजळ होते. तर नक्की काय होतं किंवा कोणत्या पद्धतीने चेहऱ्याला बर्फ लावायचा आहे जेणेकरून चेहऱ्यावरती ग्लो येतो, तर ते आपण आज पाहणार आहोत. आजकाल प्रत्येकाला त्वचेच्या समस्या उद्भवतात. कोणाला पिंपल्स येतात, कोणाची त्वचा कोरडी असते, तर कोणाच्या चेहऱ्यावर टॅनिंग असतं. बऱ्याच जणांना चेहऱ्यावर ग्लो दिसतच नाही. त्यासाठी पार्लरमध्ये जाऊन बरेच लोक महागडे फेशियल आणि ब्लीचच्या ट्रीटमेंट घेतात, पण याचा फारसा परिणाम जो आहे तो दिसून येत नाही. बर्फ हा प्रत्येकाच्याच फ्रीजमध्ये सहज मिळणारा पदार्थ आहे. चेहऱ्याला कोणत्या पद्धतीने बर्फ लावल्या चेहऱ्यावर ग्लो दिसून येतो हे आपण जाणून घेऊया. जेव्हा आपण चेहऱ्यावर बर्फ लावतो तेव्हा थंड तापमानामुळे त्वचेखालील रक्तवाहिन्या काही काळासाठी आकुंचन पावतात आणि नंतर तिथे रक्ताभिसरण वेगाने वाढते. रक्ताचा प्रवाह सुधारल्यामुळे त्वचेच्या पेशींना भरपूर प्रमाणात ऑक्सिजन आणि पोषक घटक मिळतात. परिणामी चेहऱ्यावरील थकवा दूर होऊन त्वचा तात्काळ फ्रेश, टवटवीत आणि चमकदार दिसू लागते. तर अर्थात चेहऱ्यावरील मोठे झालेले उघडे छिद्र कमी करण्यासाठी बर्फ जो आहे हा प्रभावी आहे. त्यामुळे त्वचा घट्ट होते आणि तेलकटपणा नियंत्रणात राहतो. अपुऱ्या झोपेमुळे डोळ्याखाली आलेली सूज, काही वर्तुळ बर्फाच्या शेकामुळे झटपट कमी होतात. चेहऱ्यावर पिंपल्स किंवा लाल पुरळ आल्यास बर्फ लावल्याने तिथली जळजळ आणि सूज कमी होण्यास मदत होते. मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्याला बर्फ लावल्यास तो एका नॅचरल प्राइमर सारखं काम करतो, ज्यामुळे मेकअप जो आहे हा दीर्घकाळ टिकतो. कधीही बर्फ थेट चेहऱ्याच्या त्वचेवर घासू नये, त्यामुळे आईस बर्न होऊन त्वचा लाल पडू शकते. बर्फ नेहमी एका स्वच्छ सुती कपड्यात किंवा रुमालात गुंडाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हलक्या हाताने मसाज करायचा आहे. चेहऱ्यावर बर्फ लावताना तो जोरात न घासता वर्तुळाकार पद्धतीने अगदी हलक्या हाताने 2 ते 3 मिनिटं मसाज करायचा आहे. संपूर्ण चेहऱ्याला 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बर्फ लावू नये. तुम्ही साध्या पाण्याऐवजी गुलाब पाणी, काकडीचा रस किंवा ग्रीन टी गोठवून त्याचे आईस क्यूब तयार करून ते सुद्धा वापरू शकता. त्यामुळे त्वचेला दुप्पट पोषण आणि चमक मिळेल. तर मला असं वाटतंय तुम्हीही जर बर्फ चेहऱ्यासाठी वापरत असाल तर तुम्ही खूप चांगलं काम करताय. नॅचरली चेहरा ग्लो करण्यामध्ये आपल्याला बर्फ जो आहे तो हेल्प करतोय, पण त्यामध्ये जर तुम्ही गुलाब पाणी आणि काकडीचा रस किंवा ग्रीन टी गोठवून जर त्याचा आईस्क्यूब तयार करून लावले तर त्वचा जी आहे ती अजून पोषक होण्यासाठी मदत होईल. तर श्रोते हो, याच नोटवरती पुन्हा एकदा एक छोटंसं आणि खूप मस्त असं गाणं इथे आपण ऐकणार आहोत. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनामुरात गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. आणि शेखर रविजिनी यांचं हे खूप सुंदर गाणं आहे आणि खूप सुंदर म्युझिक अल्बम आहे आणि डिरेक्ट केलेलं आहे अभिषेक रॉय सन्याल यांनी आणि रवी जाधव यांचे लिरिक्स आहेत आणि येस बेला शिंदे यांचे ऍडिशनल वोकल्स आहेत. असं हे खूप सुंदर गाणं ऐकूयात आचार्य 90 FM वरती. ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आता सेगमेंटमध्ये पुढे वळूयात. आणि आजच्या सेगमेंटमध्ये एक खूप सुंदर कविता आहे, ती कविता मी तुम्हाला सध्या आज वाचून दाखवणार आहे. खरं तर पाऊस लवकर यावा अशी सगळ्यांचीच इच्छा आहे, कारण गेल्या वर्षी आता 2025 मे महिन्यामध्ये प्रचंड पाऊस पडायला सुरुवात झाली होती आणि जूनमध्ये नंतर तो कमी झाला होता. तर यावर्षी तरी ऍटलीस्ट हा पाऊस लवकर यावा अशी सगळ्यांची इच्छा आहे. काळ्या ढगांवर देवा क्लिक करणा माऊस, काळ्या ढगांवर देवा क्लिक करणा माऊस, आमच्या पृथ्वीवर आता पाड न धो धो पाऊस. पृथ्वीच्या स्क्रीनवर देवा सिमेंटच्या जंगलांचा कहर, पृथ्वीच्या स्क्रीनवर देवा सिमेंटच्या जंगलांचा कहर, बदलू देना आता हिरवागार स्क्रीन सेवर. ऋतुचक्रांचे सॉफ्टवेअर देवा करून घे तू अपडेट, ऋतुचक्रांचे सॉफ्टवेअर देवा करून घे अपडेट, नाहीतर उन्हाळ्यात गारा आणि पावसाळ्यात ऊन थेट. जास्त पाणी साठवण्या हार्ड डिस्कची वाढवून घे जागा, जास्त पाणी साठवण्या हार्ड डिस्कची वाढवून घे जागा, पावसासाठी आम्हाला का करावा लागतो त्रागा. समुद्री वादळांचा धोका मान्सूनला नेतो पळवून, समुद्र वादळांचा धोका मान्सूनला नेतो पळवून, त्यांचा बंदोबस्त करतो अँटीव्हायरस चालवून. पाऊस झटपट पडण्या देवा वाढवून घे रॅम, पाऊस झटपट पडण्या देवा वाढवून घे तू रॅम, नाहीतर म्हणावे लागेल आम्हाला हे राम. देवा इंजिनियर बोलावून सिस्टम अपग्रेड करण्यास सांग, देवा इंजिनियर बोलावून सिस्टम अपग्रेड करण्यास सांग, नाहीतर पावसा वाचून आमचे जगणे व्हायचे हँग, नाहीतर पावसा वाचून आमचे जगणे व्हायचे हँग. क्या बात आहे, किती सुंदर लिहिलंय. म्हणजे त्याला टेक्निकल वे मध्ये पाऊस पडायला हवा अशी रिक्वेस्ट या कवीने इथे केलेली दिसते. आणि खूप सुंदर कविता आहे. आणि मला असं वाटतं खरंच पाऊस आता यायलाच पाहिजे, कारण सध्या जी काही अवस्था आपली सगळ्यांची चालू आहे, यावर्षीचा उन्हाळा हा अतिशय कडक होता. तर येस, आता आम्ही सगळेजण पावसाची वाट बघतोय. खरं तर विकेंड आहे, सॅटर्डे आहे आणि तुम्ही सगळे छान कुठेतरी फिरायला निघालाच असाल. आणि याच नोटमध्ये, याच तुमच्या चांगल्या मूडमध्ये, तुम्ही आता फिरण्याच्या मूडमध्ये आहात, कुठेतरी वीकेंड तुम्ही एन्जॉय करायला बाहेर पडला असाल आणि तुम्ही जिकडे कुठे जात आहे तिकडे छान पाऊस येऊ देत आणि तुमचा वीकेंड मस्त होऊ देत, अशीच मी इकडे रिक्वेस्ट करते. आणि पावसाला, आणि याच नोटवरती जरी पाऊस बाहेर नसला तरी आज एक सुंदरसं रोमॅन्टिक गाणं अर्थात स्वप्नील बांदोडकर यांचं घेणं आज वर्षे तुमच्या सगळ्यांसाठी. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो. मी आरजी कोमल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि येस, अर्थात आता पुढे वळूयात आणि आजच्या या सेगमेंटच्या सरते शेवटी आजची बोधकथा. येस, अहंकारी राजाला धडा. एक अहंकारी राजा होता. त्याला आपल्या ऐश्वर्याचा आणि राज्याचा फार गर्व होता. तसेच आपली शक्ती आणि रूपावरही तो अहगंड बाळगून असायचा. आपल्या बुद्धीचा टेंभा मिरवायचा. युद्धात जय मिळाला की त्याला गर्व चढायचा. आपल्या समोर तो इतरांना तुच्छ लेखत असे. कोणाचा मुलंही जाळणळ बाळगता तो त्याचा अपमान करत असे. दुसऱ्यालाही कमी लेखण्याचा त्याचा प्रयत्न असायचा. या कारणांमुळे लोक त्याच्यावर नाराज असायचे. त्याच राज्यात एका विद्वान पंडिताने त्याला वठणीवर आणण्याचे ठरवले. एके दिवशी तो पंडित राजाच्या दरबारात गेला आणि राजाला प्रणाम केला. राजाने उद्दामपणे नमस्कारही केला नाही. उलट त्याने पंडिताला गर्वाने विचारले, बोला पंडित महाराज, तुम्हाला काय मदत पाहिजे? काय मागायचे असेल ते मागून घ्या. दान पाहिजे असेल तर दान घ्या. धन पाहिजे, सोने नाणे, जमीन, धान्य, जे काही मागायचे ते तुम्ही माझ्याकडून मागून घ्या. पंडितजीने राजाकडे एक वर पाहिले आणि मोठमोठ्याने हसू लागला. राजाला व दरबारातील लोकांना पंडितच्या हसण्याचे कारण काही कळेना. हसण्याचा भर ओसरल्यावर पंडित म्हणाला, राजन, तुम्ही मला काय दान देणार? कारण तुमच्याकडे मला देण्यासारखं काहीच नाही. पंडिताचे हे बोलणे ऐकताच राजा संतापून लालबुंद झाला. राजाचे सैनिक पंडिताला मारायला धावून आले. पण सेनापतीने सैनिकांना आवरले व पंडिताला पुढे काही बोलण्याची इच्छा आहे काय असे विचारले. त्यावर पंडितजी म्हणाले, महाराज, जरा थंड डोक्याने विचार करा. तुमचा जन्मच मुळी तुमच्या इच्छेने झाला नाही. मग रूप, सौंदर्य आणि पराक्रम हे गुण तुम्हाला कोठून मिळाले असते? आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिला म्हणून तुम्ही जन्माला आलात. तुमचे धानभांडार हे धरणी मातेचे देणे आहे. तिने पिकवून तिच्या लेकरांसाठी अन्न पुरवले म्हणून तुम्ही ते सांभाळत आहात. आणि खजिन्याचे म्हणाल तर धन हे करातून आलेले म्हणजेच प्रजेचे देणे आहे. राज्य हे तुम्हाला वडिलांकडून मिळालेले वरदान आहे. राहता राहिले शरीरातील प्राण, पण तेही तुमचे नाही. ते सुद्धा ईश्वराची कृपा आहे. हे सगळं जर तुम्हाला दुसऱ्याने दिलेलं असेल तर तुम्ही मला काय म्हणून देणार? आणि दिलेल्या गोष्टीचा काय म्हणून गर्व बाळगणार? एवढे बोलून पंडिताने राजदरबार सोडला व राजाने त्या दिवसापासून गर्वपणा सोडून दिला. तर अर्थात जे आपले नाही त्यावर गर्व बाळगणं व्यर्थपणाचं आहे, हे या गोष्टीचं तात्पर्य. किती सुंदर आहे. कारण मुळात जी गोष्ट आपल्याला नाही आहे, जी गोष्ट आपली नाही आहे, आपण त्या गोष्टीचा खूप गर्व करत राहतो. पण मला असं वाटतंय जे तुमचं हक्काचं आहे किंवा तुमच्याकडे जरी ते असेल, वडिलोपार्जित आलेलं असेल किंवा कोणाची तरी देण असेल, तर त्या गोष्टीचा गर्व करू नका. ती गोष्ट जितकी तुम्हाला दुसऱ्यांना द्यायला जमतीये तितकी ती देण्याचा प्रयत्न करा. चला तर मग याच नोटवरती मी आता आरजी कोमल इथेच तुमची रजा घेतेय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. आणि त्याचबरोबर जाता जाता एक सुंदरचं गाणं मी इथे ऐकवणार आहे. त्याचबरोबर आजच्या सेगमेंट्समध्ये, अर्थात आज यानंतरच्या सेगमेंटमध्ये आरजे तेजस्विणी यांना रंगीलारेमध्ये या सेगमेंटमध्ये ऐकायला विसरू नका. आरजे सीमा यांचा स्वाद का जायका हा सेगमेंट सध्या सुरू आहे. आरजे शब्बीर यांचा क से कवीपासून ते कहाणीओ का गुल्लक हे असे वेगळे वेगळे सेगमेंट सुरू आहेत. आरजे सुवर्णा यांचा विविध हा सेगमेंट सुरू आहे. आरजे ज्योती यांचा भ्रमंती हा सेगमेंट सुरू आहे. तर अशा वेगळ्या वेगळ्या सेगमेंटचा आचार्य 90 FM वरती आस्वाद घ्या, आनंद घ्या आणि ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. भेटूयात आता सोमवारी ठीक सकाळी 9 वाजता. टाटा, बाय बाय.

सुप्रभात, मी अजय तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते आपल्या सकाळच्या सत्रात, अर्थात रंगीला रे विथ अजय तेजस्विनी। अर्थातच या सेगमेंटमध्ये आपण जाणून घेतो आज कोणाचे जन्मदिवस आहेत आणि स्मृतिदिन आहेत त्यांच्याविषयी। तर सुरू करूया। आज 6 जून आज राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका आणि पटकथाकार श्रावणी देवधर यांचा वाढदिवस आहे। त्यांचा जन्म 6 जून 1962 झाला होता। श्रावणी देवधर या मूळच्या बंगाली आणि पुण्याच्या, त्यांची आई मराठी आणि वडील बंगाली होते। त्या पुण्यात शिकलेल्यामुळे बंगाली असल्या तरी मराठी चांगलंच होतं। फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना मला चित्रपटात काम करायची संधी मिळाली असं त्या म्हणतात। रणजित देसाई यांच्या बारी या कादंबरीवर आधारित नागिन नावाचा चित्रपट रवीन मंकणींच्या बरोबर त्यांनी अभिनय केला। या चित्रपटाचे कॅमेरामन होते देबू देवधर। अत्यंत अनुभवी हुशार व्यक्तिमत्व देबू देवधर यांच्याशी श्रावणी यांची ओळख झाली आणि पुढे जाऊन त्यांचा विवाहही झाला। देबू देवधर यांचा स्वभाव शांत समंजस होता। त्यांनी श्रावणी देवधर यांना क्षेत्रातलं खूप काही शिकवलं, सिनेमाचं सायन्स शिकवलं। त्यांची मुलगी सईचा जन्म झाला, पण मनात या क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची श्रावणी देवधर यांना आस होती आणि ही आस निर्माण केली ती त्यांच्या आईनं। त्या मुद्दाम त्यांना टोकायच्या, तू काही करणार नाही, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करता आली पाहिजे, पण तू फक्त कुणाच्या ना कुणाच्या छायेमध्ये राहणार। देबू देवधर यांनी श्रावणी देवधर यांना कधीच विरोध केला नाही, त्यामुळे त्यांनी चित्रपटाचं तंत्र शिकून घेतलं, त्यांच्या प्रत्येक डिपार्टमेंटविषयी माहिती करून दिली। सूत्रधार या चित्रपटासाठी श्रावणी देवधर यांना सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं, पण महत्त्वाचं ट्रेनिंग त्यांना मिळालं ते अमोल पालेकर आणि चित्रा पालेकर यांच्याकडे। चित्रा पालेकर यांच्याकडे त्या स्क्रिप्टिंग शिकल्या, त्यानंतर प्रहर फिल्मसाठी त्यांनी पोस्ट प्रोडक्शनसाठी काम केलं। त्यानंतर त्यांनी पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये ॲप्रिसिएशन कोर्स केला। या निमित्तानं त्यांना जगभरचे सिनेमे बघायला मिळाले। तो अनुभव खूप काही देणारा, खूप काही शिकवणारा होता। त्यानंतर श्रावणी देवधर यांना थोडा आत्मविश्वास आला आणि स्वतः चित्रपट दिग्दर्शक करायचं त्यांनी ठरवलं। तो चित्रपट होता लपंडाव। त्यात विक्रम गोखले, अशोक सराफ, अजिंक्य देव, वंदना गुप्ते, सुनील बर्वे अशी भली मोठी स्टारकास्ट होती। विषय वेगळा होता। त्यांच्या पहिल्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला। श्रावणी देवधर यांनी पुढचा सिनेमा केला सरकारनामा। मोठा चित्रपट होता। अजय झणकरने खूप छान लिहिला होता। तगडी स्टारकास्टही होती। प्रत्यक्ष मंत्रालयात शूटिंग केलं होतं। ज्या दिवशी मुहूर्त केला त्याच दिवशी रिलीज डेटही ठरवली होती, पण यशवंत दत्त यांची प्रकृती खूप खराब झाली होती। डॉक्टरांनी सांगितलं की चाल

पिंड इमोशनल आणि रोमॅन्टिक सिनेमा लिहिण्याचा नसल्यानं हवा तसा चित्रपट बनवता आला नाही. पुढे त्यांनी स्वतःचं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं. काहीतरी वेगळं करायचं होतं. त्यांची मुलगी सई हिने रेश्मा पठाण या शोलेमध्ये हेमा मालिनीचे स्टंट्स करणाऱ्या मुलीचा विषय सुचवला. मग त्यांनी तिच्याविषयी वाचलं, प्रत्यक्ष तिला भेटले. तिने इतक्या गोष्टी सांगितल्या की त्या भारावून गेल्या आणि शोले गर्ल हा चित्रपट बनला आणि श्रावणी देवधर यांनी तो दिग्दर्शित केला. श्रावणी देवधर या बऱ्याच वर्षांनी जून 2019 मध्ये मोगरा फुलेला हा चित्रपट प्रदर्शित केला. या चित्रपटातून मुली सई देवधर ही प्रथमच मराठीमध्ये पदार्पण केलं आहे. त्यांची मुलगी सई देवधरने शक्ती आनंद यांच्याबरोबर लग्न

जमाना देखा सारा है सब।

0: प्रेक्षक आता जाणून घेऊया संगीताचे व्यासंगी प्रसिद्ध जलतरंग वादक पंडित शंकर विष्णू कान्हेरे यांचाही जन्मदिन आहे. त्यांचा जन्म 6 जून 1917 रोजी झाला होता. पंडित शंकर विष्णू कान्हेरे हे मूळचे पंढरपूरचे. शंकरराव कान्हेरे यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. अध्ययनाकरता त्यांनी पंढरपूर येथील वादनाचार्य दत्तोपंत मंगळवेढेकर यांच्याकडे गायनाचा आणि जलतरंग वाचनाचा अभ्यास केला. जलतरंग या वाद्यासोबतच त्यांचं बासरी, व्हायोलिन, दिलरुबा, सतार, तबला तसंच दुर्मिळ वाद्य काष्ठतरंग, नलिका तरंग, पट्टी तरंग इत्यादी अनेक वाद्यांवर प्रभुत्व होतं. महाराष्ट्रात ठिकठिकाणी तसंच पंजाब, दिल्ली वगैरे अनेक भागात त्यांनी जलतरंग वादनाच्या स्वतंत्र मैफिली केल्या. त्यांच्या वादनात ठाय लयीत, आलाप आणि सौंदर्यपूर्ण स्वरावली असत. गत मध्य लयीत आली की समेवर येण्याचे अनेक प्रकार ते दाखवीत आणि श्रोत्यांकडून वाहवा घेत. त्यांच्या हाताची तयारी व मेहनत गत द्रुत लयीत प्रवेश करीत तेव्हा दिसत असे. कान्हेरे यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते एक चांगले लेखक आणि कवी होते. त्यांनी अनेक विषयांवर लेखन केलं. त्यामध्ये जलतरंग या विषयावर त्यांनी लिहिलेलं पुस्तक संगीत कार्यालय हाथरस या संस्थेने प्रकाशित केलं होतं. या पुस्तकात जलतरंगला आवश्यक असणारी सर्व माहिती आणि निरनिराळ्या रागातील सुमारे 100 रचना आहेत. त्यांनी नाटकं आणि संगीतिका, वर्ग, ईशस्तवनपर गीतं असे अनेकविध विषयांवर लेखन केलं. तबल्याचे अनवट ताल या विषयावर पुस्तक लिहिण्याचं त्यांचं स्वप्न अपुरं राहिलं. त्यांचे जलतरंग वादन आकाशवाणीवर गेल्या 45 वर्षांपासून होत होतं आणि अनेक संगीत सभांमध्ये त्यांचं वादन झालं. संगीत या विषयांवर सहप्रयोग व्याख्यानाचा कार्यक्रम सुद्धा ते करीत असत. त्यांनी काही काळ सातारच्या न्यू इंग्लिश स्कूल संगीत मास्टर म्हणून नोकरी केली. सातारा इथे अमरकला मंदिर या संगीत शिक्षण संस्थेची स्थापना करून गेली 50 वर्ष त्यांनी तिथे शिक्षण देण्याचं काम अव्याहतपणे केलं. सर्व वाद्यांबरोबर शिष्यवृत्ती परीक्षेचे हस्ताक्षराचे वर्ग ते आवडीने घेत असत. त्यांनी अनेक शिष्य तयार केले. त्यांच्या जलतरंग वादनाचा वारसा मिलिंद तुळणकर आणि तबला वादनाचा वारसा मकरंद तुळणकर हे त्यांचे नातू व शिष्य पुढे चालवित आहेत. या बंधूंनी देशात व आणि परदेशातही जलतरंग आणि तबला वादनाचे कार्यक्रम केले आहेत. त्यांची आणखी एक आवड म्हणजे संगीत विषयक माहिती, चित्र, कलावंतांची छायाचित्र, स्वाक्षऱ्या आणि निरनिराळी वाद्य गोळा करणं. या त्यांच्या सर्व साहित्याचा वापर करून त्यांनी सातारा इथे संगीत विषयक प्रदर्शन भरवलं होतं. तसंच प्रदर्शन पुणे इथे भरवण्याचा त्यांचा मानस होता. त्यांच्या आयुष्यात संगीताला जितकं महत्व होतं तितकंच व्यायामाला सुद्धा होतं. लहानपणापासूनच त्यांना तालमीत जाण्याचा नाद होता. मल्लखांब, सिंगल बार, डबल बार हे त्यांचे आवडीचे विषय होते. अमरावती इथे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात शिक्षण घेऊन व्यायाम विशारद ही पदवी त्यांनी संपादन केली होती. औंधच्या महाराजांकडे काही दिवस ते व्यायाम शिक्षक म्हणून होते. या क्षेत्रातही त्यांनी अनेक सन्मान मिळवले. त्यांच्या पत्नी स्नेहलता कान्हेरे याही संगीताच्या अभ्यासक. त्यांची साथही शंकररावांना मिळत असे. त्या दिलरूप आहे वाद्य उत्तम प्रकारे वाजवित असत. पुणे येथे वाद्यवादन स्पर्धेत भाग घेतला असताना त्यांना बालगंधर्वांच्या हस्ते प्रथम पारितोषिक मिळालं होतं. दरवर्षी त्यांचे नातू पंडित शंकर विष्णू कान्हेरे स्मृती समारोह करत असतात. पंडित शंकर विष्णू कान्हेरे यांचं 12 जानेवारी 1997 रोजी दुःखद निधन झालं. आपल्या आचार्य 90 FM समूहाकडनं शंकर विष्णू कान्हेरे यांना आपण आदरांजली वाहूया आणि ऐकूया छानसं गाणं.
1: जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला.
2: भाई बहुत खूब गोई बाबू, बड़ा सुपर नवाज है घर आपका. नौकर चाकर भी शायरी करते हैं.
3: मियां, शायरी सिर्फ दौलतमंदों की जागीर नहीं.
2: तुम कुछ कह रहे थे बरखुरदार, चुप क्यों हो गए? कहो कहो.

डॉक्टर परशुराम भाऊ महाविद्यालयात त्यांनी पुढील शिक्षण घेतलं. MA च्या परीक्षेत मराठी हा विषय घेऊन तात्यासाहेब केळकर सुवर्णपद त्यांनी मिळवलं. त्यानंतर मुंबई येथे अल्पकाळ आचार्य अत्रे यांच्या नवयुग साप्ताहिकात नोकरी केली. पुणे, नागपूर आणि मुंबई येथील महाविद्यालयातून मराठीचं अध्यापनही केलं. बालसाहित्याच्या जगातही त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. अनेक नाटकं, ध्वनिमुद्रिका, चित्रपटांसाठी त्यांनी विपुल लेखन केलं. तोच चंद्रमा, कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती, चित्रगीते ही त्यांची गीतसंकलने प्रसिद्ध आहेत. शांताबाईंनी हिंदी, इंग्रजी, संस्कृत या भाषांमधील साहित्याचं अत्यंत ओघवत्या शैलीत मराठी भाषांतर केलेलं आहे. महाकवी कालिदासाचे मेघदूत, चौघीजणी त्यांच्या कवितांबरोबरच त्यांचे गद्य लेखनसुद्धा खूप सुंदर आणि मनाला पकडून ठेवणारं आहे. वाचायला घेतलं की सोडवत नाही त्यांची पुस्तकं. त्यांचे गुलमोहर, कावेरी, बासरी इत्यादी कथासंग्रह तर ओढ धर्म अशा कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. शांता शेळके यांची भाषाशैली आणि काव्यशैली पहिल्यापासूनच ओघवती, लालित्यपूर्ण, पण त्यांचं सगळं श्रेय त्या आचार्य अत्रे यांना देत असत. नवयुगमध्ये त्या काम करत असताना अत्रे एकदा त्यांना म्हणाले होते, शांता, तुला शब्दांचा सोस फार आहे. लहान मुलं ज्याप्रमाणे रंगीबेरंगी खडे गोळा करतात त्याप्रमाणे तू शब्द गोळा करतेस. बोलण्यातला ओघ आपल्या लेखनात आला पाहिजे. अत्र्याचं हे वाक्य त्यांनी लक्षात ठेवलं आणि आपली संस्कृत प्रचुर भाषाशैली बदलली. शांता शेळकेने साधेपणा आयुष्यभर जपला. निसर्गाविषयी मात्र त्यांना विलक्षण ओढ होती. निसर्गाच्या सान्निध्यात त्या तहानधूक विसरून तासनतास बसत असत. निसर्ग हाच त्यांचा खरा सखा सोबती होता. निसर्गाच्या अनेक छटा त्यांनी त्यांच्या अनेक गीतातून व्यक्त केल्या. धूळपाटी नावाचे त्यांचे आत्मचरित्र सुद्धा खूप सुंदर आहे. स्वतःच्या लहानपणाबद्दलच्या त्यातील आठवणी तर आपल्याला हेवा वाटायला लावतात. तसंच पावसाआधीचा पाऊस, आनंदाचं झाड, वैविधारी माणसं हे त्यांचे ललित लेख संग्रह खूपच गाजलेले आहेत. भाषांतर हे शांताबाईंच्या दृष्टीने फक्त अर्थार्जनाचं साधन नव्हतं तर स्वतःच्या भाषाभ्यासातील भर टाकणारे पण होतं. त्यातील अत्यंत गाजलेलं भाषांतर म्हणजे जपानी हायकूचं. जपानमधील हा काव्य प्रकार त्यांनी अनुवादित करून मराठी रसिकांच्या पुढे पाण्यावरच्या पाकळ्या नावाने ठेवला आणि तो लोकांना इतका आवडला की लोक आता मराठी हायकू असंच म्हणतात. जरी अनेक साहित्य प्रकार समर्थपणे त्यांनी हाताळले असले तरी कविता लेखन हा शांताबाईंच्या विशेष आवडीचा साहित्य प्रकार होता. असे नमी नसे नमी, वर्ष, रूपसी, गोंधन, अनोळख, जन्मा जान्हवी ही त्यांच्या कविता संग्रहाची काही नावं. मुक्ता आणि इतर गोष्टी हा त्यांचा पहिला कथासंग्रह. स्वप्नतरंग ही त्यांची पहिली कादंबरी तर शब्दांच्या दुनियेत हा त्यांचा पहिला ललित लेख संग्रह. त्यांनी उत्तम अनुवादही केले. मागे उभा पुढे मंगेश, पुढे उभा मंगेश सारखी भक्तिगीते लिहिली. शूर आम्ही सरदार आणि मराठी पाहून पुढे पडते यासारख्या चित्रपट गाण्याने अनेकांना स्फुरण दिलं. वास्तविक शांता शेळके म्हणजे सगळ्या लहान मुलांच्या लाडक्या आजी. नातवंडांसाठी किलबिल किलबिल पक्षी बोलती,

नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM तुमचा आपला रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आज आपण चला पर्यटनाला या सदरामध्ये जाणून घेणार आहोत गणपतीपुळेविषयी. श्री गणेश ही आद्य देवता. भारतातील हिंदू संस्कृती ही प्राचीन संस्कृतीपैकी एक आहे. या संस्कृतीत विश्वाच्या मुळाशी ओंकार हा ध्वनी कारणीभूत असल्याचा सिद्धांत आहे. श्री गणेश ही देवता ओंकार रूप आहे, त्यामुळे गणेशाला आद्य देवता मानतात. संपूर्ण आशिया खंडात आणि विशेषतः दक्षिण आणि आग्नेय आशियात या देवतेला साकार रूपात आणणारी अनेक मंदिरं आहेत. गणपतीपुळे इथलं श्री गणेशाचं स्थान हे यापैकीच एक. या स्थानाचं वैशिष्ट्य इथल्या असीम सृष्टी सौंदर्यात दडलेलं आहे. पश्चिमेला सृष्टीला अथांग असा अरबी समुद्र, समुद्राच्या लाटांशी खेळत असलेली लांब सडक पुळण, मंदिराला गर्द हिरवी पार्श्वभूमी देणारी डोंगराची रांग आणि या हिरवळीला कोंदण लाभावं असं नव्या मंदिराचं देखणं स्थापत्य. सृष्टीच्या या नैसर्गिक चमत्कारानं शांती आणि गांभीर्य याचा जगावेगळा भास इथं निर्माण केला आहे. गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील 274.64 हेक्टर क्षेत्राचं गाव आहे. याच्या सर्वात जवळचं शहर रत्नागिरी हे 25 किलोमीटर अंतरावर आहे. 2011 जनगणनेनुसार गणपतीपुळे गावात 304 कुटुंब असून 677 पुरुष आणि 569 स्त्रिया मिळून गावाची एकूण लोकसंख्या 1236 आहे. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक 4 आहेत. या गावाचा जनगणती स्थल निर्देशांक 5,65,507 इतका आहे. पावसाळ्यात इथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहतं. हिवाळ्यामध्ये इथलं हवामान थंड असतं आणि सकाळी धुकं पडतं. उन्हाळ्यात हवामान उष्ण असतं. पावसाळ्यात इथे भात शेती, नागली शेती केली जाते. गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे. इथली गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र यामुळे हे देऊळ आगळं वेगळं आहे. गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्यानं तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणं क्रमप्राप्त असतं. 1 किलोमीटर लांबीचा हा प्रदक्षिणा मार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय आहे. या ठिकाणी समुद्र आणि वाळूचा किनारा असल्यानं तिथे पर्यटकांची अतिशय गर्दी पाहायला मिळते. पर्यटक सुट्ट्यांमध्ये पुळ्याच्या समुद्राला अवश्य भेट देतात. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक इत्यादी शहरांपासून गणपतीपुळे इथे जाण्यासाठी थेट बससेवा पुरवते. गणपतीपुळे इथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे विश्रामगृह आहे. त्याशिवाय देवळातील भटजींच्या घरी सुद्धा राहण्याची सोय होऊ शकते. पर्यटनामुळे गणपतीपुळे हे पर्यटनाचं ठिकाण झालं आहे. दरवर्षी असंख्य पर्यटक इथे भेट देतात. तर गणपतीच्या श्रद्धा असणाऱ्या सगळ्या भक्तांना हे आवाहन आहे किंवा विनंती आहे की गणपतीपुळ्याला तुम्ही आवर्जून भेट द्यावी. पुन्हा भेटूया चला पर्यटनाच्या पुढील सदरामध्ये. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत रहा आचार्य 90 FM तुमचा आपला रेडिओ.

0: नमस्कार, आचार्य 90 FM वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मी प्राध्यापक व्यंकट माने, कनिष्ठ महाविद्यालय, वाणिज्य विभाग प्रमुख। आज स्पर्धा परीक्षेच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी माननीय सतीश जाधव सर या ठिकाणी यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे। सतीश जाधव सर, मी यांना आचार्य 90 FM वरती हार्दिक स्वागत करतो। नमस्कार सर। सर, आचार्य 90 FM ह्या विद्यार्थ्यांच्या आणि आपल्या चॅनेलवरती आपलं सर्वांना स्वागत। स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात बोलत असताना सतीश जाधव सर यांचा थोडक्यात मी परिचय करून देतो। सतीश जाधव सर बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग म्हणजेच BE आहेत। राज्यशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी आहे, MA आहेत ते। व्यावसायिक अनुभव पाहत असताना विजेता IAS अकॅडमी चे संचालक आहेत। त्याचप्रमाणे पांडुरंग सखुमाई सामाजिक शैक्षणिक संस्थेचे ट्रस्टी आहेत ते। वरिष्ठ प्राध्यापक राज्य शासकीय करिअर संस्था मुंबई PRI-IAS प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी ते प्राध्यापक म्हणून काम करता आहेत। भाषा कौशल्य पाहत असताना 8 भाषांमध्ये प्रावीण्य आहे त्यांचं। शिक्षण रत्न 2012 यांना पुरस्कार मिळालेला आहे। ग्रामरत्न 2016 पुरस्कार मिळालेला आहे। स्मयदीप 2019 पुरस्कार मिळालेला आहे। नॅशनल एमिनेट अवॉर्ड 2024 मिळालेला आहे सरांना। समाजभूषण पुरस्कार 2025 मिळालेला आहे। त्याचप्रमाणे जनप्रेरणा पुरस्कार 2025 सरांना मिळालेला आहे। विविध माध्यमातून सरांच्या मुलाखती झालेल्या आहेत। TV चॅनलवरती सरांची मुलाखत झालेली आहे, G24 वरती मुलाखत झालेली आहे, जय महाराष्ट्रवरती मुलाखत झालेली आहे। सामाजिक शैक्षणिक योगदान पाहत असताना 2500 पेक्षा जास्त मोफत सेमिनार सरांनी महाराष्ट्रभर घेतलेले आहेत। महिला सक्षमीकरणासाठी विशेष योगदान आहे सरांचं। वंचित व गरजू महिलांना मोफत किंवा अत्यल्प शुल्क शिक्षण देऊन त्याची उच्च प्रशासकीय पदावर निवड होण्याकरिता मार्गदर्शन सर करत असतात। महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी पहिली 24 आवर्स अभ्यासिका रीडिंग रूम त्यांनी विकसित केलेले आहे। आदिवासी विद्यार्थ्यांकरिता विशेष मदत ते करत आहेत। झोपडपट्टी परिसरातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देत आहेत ते। महान समाजसेविका सिंधुताई सकपाळ यांच्या ट्रस्टला विशेष सहकार्य सर करत आहेत। 800+ विद्यार्थी कर्मचारी विजेता IAS अकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली घडलेले आहेत। IAS IPS उपजिल्हाधिकारी DYSP तहसीलदार पोलीस निरीक्षक इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेमध्ये सरांचं मार्गदर्शन सुरू आहे। ज्ञान आणि शिक्षणाचा दिवा सदैव प्रज्वलित ठेवण्यासाठी सरांची बांधिलकी आहे, असे आपले आजचे सतीश जाधव सर आपल्याला लाभलेले आहेत। पुन्हा एकदा आचार्य 90 FM वरती सतीश जाधव सरांचं मी हार्दिक स्वागत करतो।
1: धन्यवाद सर।
0: स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात आपण पाहत असताना विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या माबाबाबत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा नेमकं स्पर्धा परीक्षा म्हणजे काय याविषयी आमच्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करा।
1: स्पर्धा परीक्षा बऱ्याच प्रकारच्या बघायला मिळतात। जसं सामान्यतः सगळ्यांनाच माहित आहे की ऐकलेल्या असतात बघा, स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे SSC ज्याला म्हणतो, त्याचबरोबर RRB रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड असेल किंवा MPSC असेल, UPSC असेल किंवा बँकिंग सेक्टरसाठी IBPS सारखे असेल, अशा वेगळ्या प्रकारच्या कमिशन्स आणि बोर्ड यांच्या अंतर्गत वेगळ्या परीक्षा घेतल्या जातात। आता त्या सगळ्याच स्पर्धा परीक्षा आहेत।
0: सर, मग स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात आपण पाहत असताना MPSC आणि UPSC स्पर्धा परीक्षेमध्ये काय फरक असतो मुळात?
1: बरं, MPSC मीन्स महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, आणि UPSC म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन। या दोन्ही कमिशन आपल्या घटनेच्या कलम 315 अंतर्गत प्रोव्हाइड केलेल्या आहेत। मीन्स व्हॉट एव्हर द थिंग्स विच आर प्रोव्हाइडेड इन द कॉन्स्टिट्यूशन, ऑल दोज थिंग्स आर रिलेटेड ऑर बिलॉंग्स टू द गव्हर्नमेंट। एज दीज कमिशन्स आर मेन्शन इन द कॉन्स्टिट्यूशन मीन्स दीज आर द गव्हर्नमेंट कमिशन। जे संविधानात आहे ते सरकारी आहे, ज्या अर्थी दोन्ही आयोग संविधानात आहेत त्या अर्थी सरकारी आयोग आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता युपीएससीचा जर विचार केला, फरक विचारला आता आपण, तर युपीएससी थ्रू कोणते अधिकारी निवडले जातात, तर ते मोस्टली सुपर क्लास वन, ज्यात आपण बोलतो ऐकतो की आयएएस ऑफिसर, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, आयपीएस आहे, आयआरएस आहे, आयएफएस आहे, बरोबर, असे वेगळे जवळपास 23-24 डिपार्टमेंटचे जे टॉपच्या ज्या पोस्ट असतात त्या युपीएससी अंतर्गत सिलेक्ट केल्या जातात. आणि एमपीएससी अंतर्गत कसं, तर डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, तहसीलदार, सेल टॅक्स ऑफिसर, मंत्रालयाचा डेस्क ऑफिसर, असे साधारणतः क्लास वन जे काही पोस्ट आहेत त्यांची निवड एमपीएससी करते. त्याचबरोबर एमपीएससी काय करते, क्लास टू जसं पोलीस सब इन्स्पेक्टर, सेल टॅक्स इन्स्पेक्टर, डेस्क असिस्टंट सेक्शन ऑफिसर मंत्रालय, ह्या क्लास टूच्या पण पोस्ट एमपीएससी कडूनच निवडल्या जातात. त्याचबरोबर एमपीएससी क्लास थ्रीच्या पण पोस्ट जे काय असतील त्याच्यासाठी पण एमपीएससी कडूनच निवडल्या जातात. म्हणजेच काय, एमपीएससी क्लास वन, क्लास टू, क्लास थ्री या पोस्टसाठी, ज्या ज्या काही पोस्ट आहेत यांची निवड करते, आणि युपीएससी सुपर क्लास वन म्हणजे आयएस आयपीएस.
0: थँक्यू सर. मी म्हणतो मग या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना बेसिक क्वालिफिकेशन किंवा त्यांचं काय अर्हता असली पाहिजे किंवा क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे?
1: बरं, एमपीएससी असो किंवा युपीएससी असो, मोस्टली ज्या जनरल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत त्या कोणत्याही जनरल कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशनचा जर विचार केला शैक्षणिक अर्हतेचा, तर कुठलाही ग्रॅज्युएट या परीक्षा अपियर करू शकतो. म्हणजे खास आपण युपीएससी आणि एमपीएससीच्या बाबतीत थोडं त्याच्यातलं जर आपण बारकाव बघितलं, तर युपीएससीसाठी जर आपल्याला परीक्षा बसायची असेल तर त्या कॅन्डिडेटची डिग्री जी आहे ना पूर्ण झाली पाहिजे. आणि एमपीएससीसाठी काय की तो कॅन्डिडेट लास्ट इयर, ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला अपियर जरी असेल तरी तो ह्या परीक्षेला बसू शकतो, परंतु त्याची मेन एक्झाम जी असेल त्या मेन एक्झामच्या वेळेस त्याचं ग्रॅज्युएशनचं रिझल्ट त्याच्या हातात असलं पाहिजे.
0: बरं,
1: विथआउट रिझल्ट त्याला ती परीक्षा बसता येणार नाही. म्हणजे एकंदरीत मला एकच सांगायचं आहे की एमपीएससी असो किंवा युपीएससी असो, ग्रॅज्युएशन मस्ट आहे.
0: अच्छा, सर, ह्या स्पर्धा परीक्षा देत असताना युपीएससी किंवा एमपीएससी, मग ते किती टप्प्यामध्ये असतात परीक्षा त्या?
1: बरं, एमपीएससी किंवा युपीएससी, बघा या ज्या परीक्षा आहेत ना या तीन टप्प्यात घेतल्या जातात. पहिला टप्पा असतो पूर्वपरीक्षा, नंतर मुख्य परीक्षा, मुलाखत, प्रिलियम, मेन्स आणि इंटरव्ह्यू. या तीन टप्प्यातून जो ठरव जातो तो पास होतो. या तिन्ही टप्प्याच्या बाबतीत थोडक्यात जर सांगायचं असेल तर पहिला टप्पा जो आहे पूर्वपरीक्षेचा तो ऑब्जेक्टिव्ह इन नेचर आहे. दुसऱ्या टप्प्याची जी परीक्षा असते मुख्य परीक्षा मेन एक्झाम, ती सब्जेक्टिव्ह, दॅट इज थेरॉटिकल इन नेचर आहे. आणि इंटरव्ह्यू जी आहे ती ओरल असते. आणि या तिन्ही टप्प्यात त्या कॅन्डिडेटची मानसिकता वेगळ्या पद्धतीनं चेक केली जाते. तो किती वस्तुनिष्ठ आहे, किती ऑब्जेक्टिव्ह विचार करू शकतो, आणि मेन एक्झाम मध्ये तो किती, जसं पूर्वमध्ये ऑब्जेक्टिव्ह विचार करू शकतो तसं मुख्य परीक्षेत किती तो त्याचे व्ह्यूज कसे मांडू शकतो. म्हणजे थेरॉटिकल एक्झाम आहे पण तिथं त्याचे व्ह्यूज चेक होतात. आणि इंटरव्ह्यू म्हणजे त्याची ओव्हरऑल पर्सनॅलिटी चेक होते. इंटरव्ह्यू म्हणजे त्याचा आतला व्ह्यू, तो आतून कसा आहे, तो त्याच्या आतला विचार काय बोलतोय, तो या प्रशासनात काय येऊ इच्छितोय, या सगळ्या गोष्टी त्या इंटरव्ह्यूमध्ये चेक होतात. म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये नॉलेज चेक होत नाही, नॉलेज तर पूर्व आणि मुख्य परीक्षेतच चेक होतो. इंटरव्ह्यूमध्ये त्याचा व्ह्यू चेक होतो, आतला व्ह्यू, प्रशासनात येण्यामागचं काय गमक आहे ते चेक केलं जातं.
0: अच्छा, मग सर, पहिल्या प्रयत्नातच यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी किंवा ह्या स्पर्धकांनी अभ्यास कसा करायला आवश्यक असतो?
1: परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात जर पास व्हायचं, यशस्वी व्हायचं असेल तर दोन गोष्टीची गरज आहे. ती पहिली गोष्ट म्हणजे ऑथेंटिक बुक आपण रीड केले पाहिजे. म्हणजेच काय, काय वाचू नये हे जेव्हा कळतंय तेव्हा 50% तो मुलगा पास होतो.
0: अच्छा.

0: म्हणजे पास व्हायचे 100% पास होण्यासाठी 50% पास कशात आहे तर काय वाचू नये त्याला कळलं पाहिजे. म्हणजेच काय कोणते बुक त्याने ते वाचले पाहिजे हे त्याला कळलं पाहिजे तर तो 50% पास आहे. पण रिमेनिंग 50% पास होण्यासाठी त्याला ते कसं वाचावं. मटेरियल आहे तुमच्याकडे भरपूर पुस्तक आहे सगळे चांगले ऑथेंटिक मटेरियल दिले त्या मटेरियलमधून सगळे क्वेश्चन येऊ शकतात. एवढं स्टँडर्ड मटेरियल आहे तुमच्याकडे तरी पण पास होणार नाही का कारण त्या मटेरियलचा वापर कसं करायचं ते माहित नाही. तुमच्या हातात बॉम्ब आहे पण ते बॉम्ब टाकायचंच माहित नाही तर बॉम्ब तुमच्याच हातात फुटणार आहे.
1: बरोबर.
0: म्हणजे तुमच्याकडे किती क्वालिटी कंटेंट असेल तरी तुम्ही त्याचा वापर करायचं कळालं नाही तर ते तुम्ही पास होऊ शकत नाही म्हणजे त्याच्यात यशस्वी होऊ शकत नाही. मग पास होण्यासाठी म्हणजेच काय इंडायरेक्टली आपण प्रश्न मला विचारले की पहिल्या प्रयत्नात पास कसं व्हायचं.
1: बरोबर.
0: तर एक तर मी म्हटलं बुक चांगले घ्या ऑथेंटिक. दुसरं त्या बुकचा वापर करता आलं पाहिजे. वापर करणं म्हणजेच अभ्यास करणं. म्हणजे कसं तर काय त्या बुकच्या दोन गोष्टी आपण पहिलं तर काय केलं पाहिजे की बेसिक रिडिंग केले पाहिजे. बेसिक बुक जे आहेत जसं महाराष्ट्र बोर्ड आहे त्याचे काही बुक्स असतील त्याचबरोबर एनसीईआरटी असतील. एनसीईआरटी आता एनसीईआरटी मोस्टली यूपीएससी साठी बोलू शकतो आपण. एमपीएससी करत असाल तर महाराष्ट्र बोर्डची पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजे कारण ही सगळी पुस्तकं बोर्डाची आहेत म्हणजे शासनाची आहेत आणि परीक्षा कोण येतो शासन. मग शासन जेव्हा क्वेश्चन सेट करतोय बरोबर तर तो क्वेश्चन सेट करताना तो मटेरियल कोणतं घेणार आहे ऑथेंटिकच त्याचंच मटेरियल घेईल ना.
1: नाहीतर
0: काय पुस्तक लिहिणारे 10 ऑथर असतात बाहेर 10 लोकांच्या 10 फॅक्ट्स बदलू शकतात पण शासनाचं जो काही डेटा आहे तो कधी बदलत नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामुळे शासनाची जी काही बुक्स असतील ते मोस्टली वापरली पाहिजे आणि त्याचबरोबर जेव्हा आपण बेसिक पुस्तकं वाचतो वाचून झाल्या तर वाचता वाचता त्याच्या नोट्स काढल्या पाहिजे. त्याच्यानंतर सेकंड स्टेजमध्ये आपण कुठे गेलं पाहिजे तर एक एक सब्जेक्ट जो आहे तो हिस्ट्री असेल असा आहेतच किती 5-6 सब्जेक्ट स्पर्धा परीक्षा जनरल स्टडीमध्ये हिस्ट्री असेल ज्योग्राफी पॉलिटिकल सायन्स इकॉनॉमी एन्व्हायरमेंट करंट अफेअर त्यात समजा हिस्ट्री आहे तर हिस्ट्रीला एकच ऑथेंटिक जो काही रेफरन्स क्वालिटी रेफरन्स घेतलं पाहिजे. ज्योग्राफीसाठी एखादं एकच रेफरन्स वाचलं पाहिजे नाही तर काय 12 पुस्तकं वाचून उपयोग नाही. 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा 10 पुस्तकाचं सार असलेलं एकदम क्वालिटी कंटेंट असलेलं एक पुस्तक वाचा ते 10 वेळेस वाचा ते फायद्याचं राहील. म्हणजेच काय बेसिक वाचलं त्याच्यानंतर रेफरन्स वाचलं त्या दोन्हीच्या नोट्स काढल्या बेसिक प्लस रेफरन्स नोट्स काढल्यानंतर काढलेली जी नोट्स आहे तुम्ही पुन्हा एकदा वाचा. पुन्हा एकदा वाचायचा अर्थ असं नाही की ते पुन्हा पुन्हा वाचा कारण बरीच लोक 10 वेळेस रिव्हिजन मारतो 8 वेळेस रिव्हिजन मारलं सर तरी पास झालं नाही म्हणतो. पण ते तुम्ही 10 वेळेस रिव्हिजन करताना स्पर्धा परीक्षेत तशा रिव्हिजन काही मान्य नाहीयेत. स्पर्धा परीक्षेचा एक जो म्हणतो ना एक अप्रोच वेगळा असतो क्वेश्चनचा. तो अप्रोच कसा आहे की डे टू डे लाईफमध्ये ज्या हॅपनिंग थिंग्स आहेत ज्याला आपण चालू घडामोडी म्हणतो ज्या बातम्या म्हणतो त्या बातम्याचं म्हणजे बाहेरच्या घटनेचा वेध आपल्या परीक्षेच्या प्रश्नात बघायला मिळतो. म्हणजेच काय ही परीक्षा लाईव्ह आहे ही परीक्षा करंट अफेअर बेस्ड आहे. म्हणजे मी काय बोललो आता की बेसिक आणि रेफरन्स वाचलं हे युनिव्हर्सिटी टाईप अभ्यास झाला पण त्याच्यानंतर अप्लिकेशन द्यायचं त्या बेसिक आणि रेफरन्स बुकचं मग ते जे काही अप्लिकेशन आहे ते करंटला घेऊन द्यायचं आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एखादी घटना आता रशिया आणि युक्रेनचं वार चाललंय मग रशिया युक्रेनचं वार चालू आहे मग या वारचं आणि आपल्या एमपीएससीचं किंवा यूपीएससीचं कसा संबंध येऊ शकतो. तुम्ही जरा समजा एखादं भूगोल वाचताय वर्ल्ड ज्योग्राफी वाचताय त्यात रिव्हर सिस्टीम वाचताय जगभरातल्या इतक्या नद्या आहेत मग एवढ्या म्हणजे प्रत्येक खंडाच्या नद्या आहेत आता त्या नद्या सांगत गेलं तरी इंटरव्ह्यू इथं संपून जाईल. मग त्याच्याऐवजी आपण त्या नद्या तर आपण इमाने इतबारे बेसिक मध्ये वाचलंय रेफरन्स मध्ये वाचलंय त्याच्या नोट्स काढल्या त्याचं रिव्हिजन केलं मग याच्यानंतर थांबलं पाहिजे आपण. मग त्या नद्या प्रश्न काय तर बाहेरची घटना काय सांगते रशिया युक्रेन मग ती न्यूज आहे मग त्यावेळेस आपण हे बघितलं पाहिजे की रशिया आणि युक्रेनच्या मध्ये कोणत्या नद्या आहेत तर समजा तिथली वोल्गा नदी आहे बरोबर वोल्गा आहे ओब आहे एनएससी आहे लेना आहे डॉन आहे डॅनिस्टर आहे डॅनिपर या 4-5 नद्या डॉन डॅनिस्टर डॅनिपर होलगा या 4 नद्या आपण ज्या काही नोट्स काढलेल्या आहेत त्या काढलेल्या नोट्स मध्ये नद्या तिथे टिक करा आणि ह्याच नद्या आपण रिवाइज करून जायला पाहिजे कारण परीक्षेला प्रश्न काय येणार आहे जी काय बाहेरची घटना होती त्या घटनेचा आपल्या भूगोला तिथं टच होतो. हेच जर आपण रशिया युक्रेन घेतलं तर आपण इतिहासात गेलं तर रशियन राज्यक्रांतीवर थेट प्रश्न येईल.
1: अच्छा.
0: म्हणजे लेनिन काय स्टॅलिन काय यांच्यावर तो डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. म्हणजेच मला हे सांगायचं गेल्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका काढा आणि भविष्यातल्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका
1: सॉरी सॉरी सर. याच्यात मग आपण
0: मला काय बोलायचंय की गेल्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका काढा आणि पुढच्या भविष्यात पण 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका काढा. मी जे बोलतो त्याच फॉर्मॅटमध्ये एमपीएससी असेल आणि त्याच फॉर्मॅटमध्ये युपीएससी असेल, त्याच्यात बदल होणार नाही. का? कारण हे जे मी बोलतोय ना, हा जो पार्ट आहे ना तो करंटशी निगडीत आहे आणि करंट म्हणजे दरवर्षीच्या घटना बदलतात, त्या घटनेवर त्या दरवर्षीचे पेपर तयार होतात. म्हणून कोणताही विद्यार्थी मागच्या प्रश्नाचं पीवायक्यू वगैरे सोडवतो वगैरे ठीक आहे, पण तेच प्रश्न येतील असं नाही. यावर्षीची जी घटना घडते त्या घटनेचा संबंध तुमच्या इतिहासावर लावा, तुमच्या भूगोलाला लावा, तुमच्या राज्यशास्त्राला लावा. या सगळे जे काही विषय आहेत मी बोलणारच आहे, ते विषय कोणते असतील पुढे ते मग त्या विषयाशी तुम्ही कनेक्ट केलं तर मग ह्याला मी म्हणतो जे काही विषय म्हटलं बेसिक आणि रेफरन्स त्याला मी डेड मटेरियल बोलतो. या डेड मटेरियलचं करंट अफेअरशी को रिलेट करणं हे डेलीचं करत गेलं तर तो मुलगा 80-85% पेपर प्रेडिक्ट करतो आणि हे प्रेडिक्शन ज्याला जमलं तो पहिल्या प्रयत्नात पास होतो. जरी तुम्ही कितीही वाचलं, 10 वेळ जरी वाचलं तरी तुम्ही पास व्हायची शक्यता नाहीये. पण पास होण्यासाठी काय लागतंय, पेपर सेटरच्या डोक्यात जे चक्र चाललंय ते चक्र भेदायचं, ज्याला कळतंय तो पास होतो. तो बीए असो, बीकॉम असो, बीएससी असो, कोणताही मुलगा ही परीक्षा पास होऊ शकतो.
1: सर थोडक्यात ह्या एमपीएससी युपीएससीचा सिलॅबस कसा असतो याविषयी माहिती द्याल का?
0: सर एमपीएससी आणि युपीएससीचं सिलॅबस सांगितलं तर कसं आहे, ही 3 स्टेजची एक्झाम आहे. पूर्व, मुख्य आणि मुलाखत. आता 3 पूर्व आणि मुख्य हे दोनच मेन आहेत, म्हणजे मुलाखत तर ओरली चालणार आहे. तर पूर्व परीक्षेत कसं आहे की 2 पेपर असतात, एक जनरल स्टडीचा पेपर असतो आणि दुसरा सी सॅटचा पेपर असतो. तर जनरल स्टडी म्हणजे काय, जीएस ज्याला सामान्य अध्ययन म्हणतो, त्या सामान्य अध्ययनात काय येणार आहे, हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स, एन्व्हायरमेंट आणि करंट अफेअर, म्हणजे इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थव्यवस्था, विज्ञान, तंत्रज्ञान आणि चालू घडामोडी. हे जे 100 प्रश्न असतात, 100 प्रश्न, 1 प्रश्न 2 मार्काचा, म्हणजे 200 मार्काचा हा जनरल स्टडीचा पूर्व परीक्षेचा पेपर झाला. आणि दुसरा पेपर सीसॅट म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस एप्टिट्यूड टेस्ट, तो त्याच्यात 80 प्रश्न येतात आणि एका प्रश्नाला 2.5 मार्क म्हणजे 200 मार्काचा हा सीसॅटचा पेपर झाला. आता हे दोन्ही पेपर जे आहेत ते ऑब्जेक्टिव्ह आहेत, म्हणजे वस्तुनिष्ठ असतात, म्हणजे एमसीक्यू टाईप. आणि मुख्य परीक्षा जर घेतली तर मुख्य परीक्षा थेरॉटिकल आहे. त्या मुख्य परीक्षेला आता कसं आहे, 2025 पासून एमपीएससी आणि युपीएससी या दोन्ही परीक्षा ज्या आहेत ना, त्या दोन्ही परीक्षेचं स्वरूप सेम झालेलं आहे, सिलेबस पण सेम झालेला आहे, जवळपास 95% सेम आहे. म्हणजे आजच्या डेटला जो एमपीएससीची तयारी करतो तो मुलगा युपीएससीची तयारी पण तेवढ्याच ताकदीनं करू शकतो. एमपीएससी पूर्ण चांगलं केलं असेल तर युपीएससी पण तो 101% पास होतो. आता मेन एक्झामच्या बाबतीत आता सांगायचं सिलेबस सर, तर मेन एक्झाम कसं आहे सर, थेरॉटिकल आहे, युनिव्हर्सिटीचे पेपर कसे असतात त्या टाईप आपल्याला लिहायचं आहे. तर त्याच्यात कसं एक ऑप्शनल सब्जेक्ट आपल्याला सिलेक्ट करावा लागतं. ऑप्शनल सब्जेक्ट काय, म्हणजे ऐच्छिक विषय. तुम्ही हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटिकल सायन्स, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हे कुठले विषय घेऊ शकता, किंवा तुमची जी स्ट्रीम आहे इंजिनिअरिंग असेल किंवा मेडिकल सायन्स वरून आलं असेल ते पण घेऊ शकता. परंतु ते घेताना आपण आपले काही लोक सिनियर असतील किंवा काही मार्गदर्शक असतील त्यांना विचारून घेतलं पाहिजे. का? कारण हा जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे तो 500 मार्काचा आहे, त्याचे 2 पेपर आहेत एका सब्जेक्टचे ऑप्शनलचे, पेपर 1 पेपर 2 250 मार्काचे. आणि त्याचबरोबर जनरल स्टडीचे 4 पेपर येतात. म्हणजे पहिलं पूर्व परीक्षेला जीएस जे म्हटलं ते 200 मार्काचं आहे, त्याच्यात हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स सगळं मिक्स आहे, त्याच्यावर ते 100 प्रश्न आहेत. पण मुख्य परीक्षेचा जीएस जो आहे तो 1000 मार्काचा आहे, त्याच्यात 4 पेपर आहेत. पहिला पेपर हिस्ट्री ज्योग्राफीवर 250 मार्क, दुसरा पेपर पॉलिटिकल सायन्सला 250 मार्क, तिसरा पेपर सायन्स आणि इकॉनॉमीवर 250 मार्क आणि चौथा पेपर एथिक्स आहे. म्हणजे जे पूर्व परीक्षेचा जीएस आहे तोच तेच सब्जेक्ट मेन एक्झामला येणार आहेत, पण पूर्व परीक्षेला टिक मार्क करायचंय आणि मुख्य परीक्षेला लिहायचं आहे.
1: आणि डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह अशा पद्धतीचा फरक आहे.
0: यस. आणि त्याच्यानंतर अजून एक येतोय सर, एसए नावाचा पेपर, म्हणजे निबंध, तो 250 मार्काचा आहे. म्हणजे मला एकंदरीत सांगायचं आहे की ऑप्शनल 500, जीएस 1000 आणि एसए 250 असे जवळपास 1750 मार्काची मुख्य परीक्षा आहे. तिथं लँग्वेजचे पण पेपर असतात 2, मराठी आणि इंग्लिश, म्हणजे इंग्लिश कंपल्सरी आहे आणि रिजनल लँग्वेज मधली कुठली एक तुम्ही घेऊ शकता आपल्या संविधानात दिलेल्यापैकी, पण त्या क्वालिफाईंग आहेत. त्याचे काही मार्क्स कन्सिडर केले जात नाहीत. म्हणजे 1750 ही फायनल ती मेन एक्झामचं टोटल मार्क आहे आणि इंटरव्ह्यूचे जे मार्क आहे ते 275. आणि परीक्षेत कसं असतंय की मुख्य परीक्षा आणि मुलाखत या दोन परीक्षेचे मार्क मिळून मेरिट काढले जातात. म्हणजे मुख्य परीक्षेचे 1750 आणि मुलाखतीचे 275 म्हणजे किती झाले 2025 2025 मार्क टोटल असतात. आउट ऑफ 2025 व्हॉट एव्हर यू स्कोर डिपेंड ऑन दॅट स्कोर यू विल गेट एनी वन पोस्ट. जेवढी काही तुमचे मार्क आहे ना 2025 पैकी समजा 1000 येतील 1100 येतील 1200 मार्क येतील बरोबर किंवा 900 येतील त्याच्यावरती पोस्ट असेल. परंतु काय ती जी काही मेरिट ठरवली जाते ते नंबर ऑफ पोस्ट वरून ठरवली जाते. आणि मोस्टली सर एमपीएससी किंवा यूपीएससीची जी मेरिट आहे किंवा जो कट ऑफ आहे जनरल कॅन्डिडेटचा तो 50% पुढे जात नाही. म्हणजे 50% पुढे कट ऑफ जात नाही. किंवा ओबीसी एससी एसटी असेल त्या कॅटेगरीचा कट ऑफ तर त्याच्यापेक्षा खूप खोल असतो. आणि मी काय बोललो माझ्या पद्धतीने गेलं तुम्ही 80-85% पेपर प्रेडिक्ट करता. म्हणजे तुमचं प्रेडिक्शन 30-35% जरी चुकलं तरी टॉप 10 मध्ये तुम्ही असू शकता. आणि हे कुठं कोणत्या युट्यूबवर किंवा कुठल्या पुस्तकात लिहिलेलं नाही याच्यासाठी सर माझ्या 20 वर्षाची मेहनत आहे.
1: अच्छा
0: आम्ही त्याच्यामुळे हे बोलू शकतो की गेल्या 10 वर्षाचे पेपर काढा या वर्षीचं काढा पुढच्या 10 वर्षात काढा तेच तुम्हाला बघायला मिळेल. कारण तिथं कॉपी चालत नाही तिथं घटना बघता त्या घटनेचा वेध घेतला जातो. आणि जो सातत्यपूर्ण जो अभ्यास करतो त्याला ही परीक्षा पहिल्या प्रयत्नात पास पण होत आहे.
1: सर साधारणतः कोचिंग क्लासेस आपण पाहतो आहोत ह्या स्पर्धा परीक्षा घेणारे तर हे कोचिंग क्लासेस लावण्याशिवाय आपण स्पर्धा परीक्षा क्लिअर करू शकतो का?
0: हा प्रश्न खूप महत्वाचा आहे सर. हा प्रश्न फक्त त्या विद्यार्थ्यासाठीच नाही तर हा प्रश्न पालकासाठी पण खूप महत्वाचा आहे. कसं आहे कोचिंग क्लासेस शिवाय ही परीक्षा पास होऊ शकता का? तर 101% तुम्ही विदाऊट कोचिंग क्लास ही परीक्षा पास होऊ शकता. कारण हे जग तुमच्या मुठीत आहे. कारण मोबाईलमध्ये असं जगातली कोणती परीक्षा नाही की तुमचं मोबाईल पास करून देऊ शकत नाही. परंतु काय सर हे माहितीचं युग आहे. एवढी माहिती आहे पण त्याच्यातली कुठली माहिती महत्वाची आहे हे आपल्याला लवकर वेचता येत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला वेळ जाईल. विदाऊट क्लास तुम्ही परीक्षेची तयारी करताय तुम्ही पास होणार पण तुम्हाला वेळ जाईल. तुम्हाला वेळ द्यावा लागेल 1 वर्ष 2 वर्ष डिपेंड तुम्ही कसं ग्रास्प करताय तुम्ही कसं त्याच्या स्वतःला टॅकल करताय त्याच्यावर. परंतु तुमची जर ती मानसिकता आहे तुमची जर तसं मनाची परिस्थिती मनस्थिती आहे की आम्ही वेळ देऊ शकतो मी 1-10 वर्ष थांबेन पण मी ही परीक्षा स्वतः करेन तुम्ही करू शकता. पण या फास्ट लाईफ मध्ये एवढं जीवन एवढं फास्ट आहे आताचं तर या धावत्या युगात तुम्ही एवढं 2-4 वर्ष देऊ शकता का एका स्पर्धा परीक्षेसाठी? नाही. मग त्याच्यासाठी जर आपणाला कमी वेळेत जायचं असेल तर आपल्याला गाईड पाहिजे सर. म्हणजे गायडन्स पाहिजे. तो गायडन्स कुठं? तुमच्या जवळचे कोण सिनियर असतील किंवा कोण शिक्षक असतील किंवा या क्षेत्रातून कोण गेला असेल किंवा जवळच कोचिंग क्लास असेल तर करू शकता. का सांगतो सर गाईड का गरजेचं आहे?
1: बरोबर.
0: लवकर पुढे जायचं असेल तर गाईड पाहिजे. बघा आपण महाभारत बघतो. आता महाभारतामध्ये अर्जुन युद्धभूमीवर असताना मानसिकदृष्ट्या त्यांचं खच्चीकरण झालं होतं. म्हणजे तो लढायला तयार नाही कारण समोर त्याच्या कोण आहेत सगळे भाऊकी नाते जवळचेच आहेत. तो इमोशनली तो डाऊन झाला होता. पण त्या अर्जुनाला ती लढाईची उमेद कोण दिली? श्रीकृष्णाने. मग तिथं गाईड असतो सर. आज बघा तुम्ही आपण क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर म्हणतो पण तेंडुलकरना घडवणारे आचरेकर ठीक आहेत कोच आहेतच पण त्याचबरोबर कारण जेव्हा स्पर्धा खूप मोठी असते ना सर तर कंटिन्युअस तुम्हाला गाईडची गरज असते. कसं सांगतो तेंडुलकर जरी क्रिकेटचा भगवान असेल तरी तेंडुलकरच्या शेवटच्या मॅच पर्यंत त्यांना कोच होते.
1: बरोबर.
0: म्हणजे विक्रमादित्य क्रिकेट क्षेत्रातला विक्रमादित्याला पण कोचची गरज लागते लास्ट पर्यंत कारण त्यांच्या चुका काय ते दाखवण्यासाठी. आता कोचिंग क्लासेसचं काम काय तर आपण प्रश्न केलं की कोचिंग क्लासची भूमिका कसली असली पाहिजे. कसं आहे सर कोचिंग बघा आजच्या डेटला काय झालंय की ऍडमिशन करण्यासाठी कोचिंग क्लास काही करू शकतात. कुठलेही थराला जातात पाहिजे तेवढे ऍडव्हर्टाईज करणं आणि त्यांना जेव्हा काउन्सिलिंगला बोलवतात तेव्हा त्यांना अर्ध्या तासात तहसीलदार कलेक्टर बनवून टाकतात. पण तसं होत नाही मोटिवेशनल देतात. पण हे मोटिवेशनची एक्झाम नाहीये. हा गैरसमज आहे. मोटिवेशन तुम्हाला तात्पुरतं कुठलेही काम स्टार्ट करण्यासाठी ठीक आहे पण त्या कामात सातत्य ठेवण्यासाठी सेल्फ मोटिवेटेड पाहिजे, स्वयंप्रेरित व्हायला पाहिजे. जोपर्यंत माणूस स्वयंप्रेरित होत नाही तोपर्यंत कुठल्याच क्षेत्रात किंवा कुठलेही ध्येय

0: तो गाठू शकत नाही. म्हणजे काय तात्पुरतं म्हणजे मोटिवेशन किंवा क्लास म्हणजे कसं ते हवा घालून फुगवल्यासारखं आहे, म्हणजे फुगा फुगवल्यासारखं आहे. पण त्या फुग्यातली हवा कधी ऑटोमॅटिक नंतर निघते, पण ती निघायची नसेल तर तो स्वतः फुगातच ती
1: मोटिवेशन. स्पर्धा परीक्षेमध्ये सेल्फ मोटिवेशन असणं अतिशय गरजेचं.
0: आता मी
1: सर आणखीन एक मला आणखीन एक
0: भूमिका
1: अच्छा अच्छा
0: तर कोचिंग क्लासची भूमिका काय पाहिजे की एखादा विद्यार्थी आपल्याकडे पैसा देतो, पैसा बरोबर तो त्याचा वेळ देतो, कारण सगळं मिळेल पण वेळ गेलेली वेळ पुन्हा मिळत.
1: बरोबर.
0: जर तो विद्यार्थी आपल्याबरोबर ट्रस्ट करून वेळ आणि पैसा टाकतोय तर का, तर आपल्यावर विश्वास म्हणून. तर आपलं काम काय ते आपण त्याच्यासाठी आपण ती गुरुस्थानी आहोत, आपण एक मेंटर आहोत, आपण त्याला एक रस्ता दाखवणार. मग रस्ता दाखवणं म्हणजे काय, त्या विद्यार्थ्याच्या चुका दाखवता आलं पाहिजे, रेग्युलर त्या विद्यार्थ्याचं फॉलोअप घेतला पाहिजे, तो काय वाचतो, कोणतं ऑथेंटिक बुक वाचतोय की नाही ते सांगितलं पाहिजे, तो नोट्स कसं काढतोय ते बघितलं पाहिजे, काढलेल्या नोट्स बरोबर आहेत की नाही, त्याच्यात काही करेक्शन आहेत का, ते करेक्शन त्याला करून दिलं पाहिजे, टार्गेट दिलं पाहिजे 15 दिवसाचं, महिन्याचं, 6 महिन्याचं, वर्षाचं. मग तो मुलगा काय राहतो, मग कंटिन्युअस एंगेज राहतो आणि त्याला त्याचं जे काम आहे त्याच्या समोर असल्यामुळं टाइमपास करायचं किंवा त्याला वेळ वाया जाणार नाही त्याचं. आणि कोचिंग क्लासची सगळ्यात मेन जबाबदारी आहे की त्याचं फॉलोअप घेणं. फक्त लेक्चर देऊन निघून जाणं, सिलेबस संपवणं म्हणजे नाहीये. तो विद्यार्थी स्वतः पण वाचेल ना घरी बसून.
1: बरोबर.
0: मग ते जर तो स्वतः घरी बसून वाचू शकतो तर क्लासला कशाला येईल, क्लासला काय येतो, ते ज्याला त्याला जे कळत नाही तिथं ज्या गोष्टी तो चूक करतोय त्या चुका सुधारण्यासाठी क्लासला येतो. आणि त्या चुका जर आपण नाही सुधारल्या तर तो त्याला त्या क्लासचा काही फायदा होत नाही. क्लासची भूमिका आहे त्याच्या चुका दाखवणं. आणि चुका किती असतात, 2-4 चुका असतात. कोणतं बेसिक चांगलं ऑथेंटिक बुक कोणतं वाचणं, नोट्स कशा काढणं, कोणते सब्जेक्ट प्रायोरिटी बेस घेणं, स्टार्ट कुठून करणं आणि एंड कुठून करणं, टेस्ट कसं घेणं, या सगळ्या गोष्टी.
1: मार्गदर्शक आवश्यक आहे असं आपल्याला.
0: मार्गदर्शक आवश्यक आहे सर. पण आजकाल तुम्ही तुमच्या सेल्फ स्टडी करून पण होऊ शकता, पण थोडं वेळ जात आहे. कारण काय, कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे
1: सर. विविध आपण म्हटलात पहिल्या वेळेला की विविध स्पर्धा परीक्षा आहेत, मग एपीएससी आहे, यूपीएससी आहे, बँकिंग आहे, स्टाफ सिलेक्शन आहे. मग ह्या एकाच स्पर्धेत सगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी एकदाच करणं योग्य आहे का, किंवा कितपत योग्य आहे ते?
0: बर, तर प्रश्न असं बघितलं तर खूप सुंदर आहे सर प्रश्न. कारण काय, एमपीएससी किंवा यूपीएससी या ज्या काही परीक्षा आहेत, या परीक्षा जर बघितलं, यांच्या ज्या पोस्ट सीट्स जर बघितले, खूप कमी असतात. आता एमपीएससी राज्यसेवा असेल तर 1500 जागा असतील, त्याचबरोबर क्लास 2 असेल तर तिथं 1500 असतील, क्लास 3 असेल तर 1500 असतील. मग एवढं महाराष्ट्र एवढं 3-4 लाख मुलं जर त्या एका परीक्षेत लढतायत आणि 2-3 हजारासाठी लढतायत, मग हे कसं एक अन्यायकारक आहे विद्यार्थ्यासाठी. त्याचबरोबर यूपीएससीला पण तीच परिस्थिती आहे, लाखो लोक बसायचे आणि शेकड्यामध्ये जागा असायच्या.
1: बरोबर.
0: त्याचबरोबर काय की माझं असं मत आहे की एमपीएससी आणि यूपीएससी करता करता तुम्ही ज्या काही इतर परीक्षा आहेत, स्टाफ सिलेक्शन कमिशन, बँकिंगच्या असेल, रेल्वेच्या असेल, त्याची पण तयारी कराव. पण माझं असं मत आहे की त्याची सेपरेट तयारी करू नये. कारण क्लासवाले तुम्हाला सगळ्या टाईपचे परीक्षा ज्या असतील ना त्याच्यानुसार तुम्हाला क्लासेस आहेत त्यांच्याकडे. पण तसं न करता माझं स्पष्ट मत आहे, तुम्ही एक तर प्युअर राज्यसेवा एमपीएससीची तयारी करा किंवा प्युअर यूपीएससीची एक तयारी करा. कारण आजच्या डेटला तर दोन्ही एकच झाले. तुम्ही राजपत्रित अधिकाऱ्याची म्हणजे राज्यसेवेची किंवा म्हणजे एमपीएससीची किंवा यूपीएससीची तयारी करा पूर्ण ठरव. तर ती तयारी केली ना सर तर काय होणार आहे की तुम्ही ह्या ज्या इतर परीक्षा आहेत, बँकिंग, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन, या सगळ्या परीक्षा लाईन लावून पास व्हाल. कारण पण या तयारी न करता या परीक्षेच्या प्रत्येक परीक्षेचे फॉर्म भरायचे तर तसं केलं तर तुम्ही या सगळ्या परीक्षा फेल होत जाल. का सांगतो, कारण ह्या जेवढ्या स्पर्धा परीक्षा आहेत, स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, रेल्वे असेल, एमटीएससी असेल, यूपीएससी असेल, ह्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी सर कॉमन तेच वाचायचं आहे आपल्याला, जनरल स्टडी. त्याच्यात काय, यूपीएससीचा अभ्यास केलं किंवा एमपीएससीचा अभ्यास केलं, हे राजपत्रित अधिकाऱ्यांच्या पोस्ट आहेत, यांचा सिलेबस खूप स्टँडर्ड असतो. आता त्याच्यात तिथं काय जीएस आहे, जीएस मध्ये समजा हिस्ट्री बोललं मी, तो हिस्ट्री सगळ्याच परीक्षेला येणार आहे. पण इथला हिस्ट्री यूपीएससी एमपीएससीचा चांगला असतो, डेप्थ मध्ये असतो. आणि तो डेप्थ मधला हिस्ट्री जर केला आपण चांगलं तर इतर स्टाफ सिलेक्शन, रेल्वे, त्याच्या कम्पेअर्ड थोडं कमजोर असतो, मग त्या परीक्षेत तिथं होऊन जातं. मग त्यासाठी ते हिस्ट्री सेपरेट वाचायची गरज नाही लागणार. माझं असं मत आहे की एकदा अभ्यास पूर्ण करून घ्या जनरल स्टडीचा, एकदा अभ्यास पूर्ण करून घेतला तर लाईन लावून सगळ्या परीक्षा तुम्ही पास होऊ शकता. पण एक एक परीक्षेचा अभ्यास करत करत तुम्ही कुठले पुस्तके घेऊन वाचत असाल तर ते चुकीचं राहील.
1: साधारणतः ह्या स्पर्धा परीक्षा देत असताना आपण दररोज किती वेळ अभ्यास करणं अपेक्षित असतं?
0: बघा सर, हा प्रश्न खूप विद्यार्थी विचारतात, पालक विचारतात, सर माझा मुलगा अभ्यासच करत नाही, 2 तासच करतो, 1 तासच करतो, 5 तासच करतो. तसं नाही, माझं स्पष्ट मत आहे, अभ्यास किती वेळ करतो त्यापेक्षा तो कसा करतो हे महत्वाचं आहे. कारण बघा, एक एक्झाम्पल देतो, एखादा विद्यार्थी 7 तास अभ्यास करतो आणि एखादा विद्यार्थी 12 तास अभ्यास करतो. समाजाची काय मानसिकता असते की जो 12 तास अभ्यास करतो तो हुशार आणि 7 तास अभ्यास करतो तो साधारण मुलगा. पण परीक्षा घेतली आणि 7 तास करणाऱ्याला 60% आहेत आणि 12 तास करणाऱ्याला पण 60% आहेत, हुशार कोण आहे? तो 7 तासवाला. 12 तासवाला नाही. म्हणजे मला असं सांगायचं की किती वेळ बसण्यापेक्षा कसं बसलं ते महत्वाचं आहे.
1: अच्छा,
0: हा म्हणजे मला अभ्यासाची क्वालिटी पाहिजे.
1: बरोबर. मग हे सर, मग हा स्पर्धा परीक्षा देत असताना टाइम मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे आपण?
0: आता बघा सर, कसं आहे, हे स्पर्धेचं युग आहे.
1: बरं,
0: कोणताही कॅन्डिडेट 100% स्पर्धा परीक्षेसाठीच वेळ देतोय असं नाही. मी खूप जनरल बोलतोय, म्हणजे असं अकॅडमिक बोलणार नाही, कारण हे अकॅडमीच्या नंतरच्या सगळ्या परीक्षा आहेत. कारण विद्यार्थ्याला काय आहे की जो ग्रॅज्युएट झालेला आहे तर त्याचं कसं आहे की सर त्याला जबाबदाऱ्या पण असतात. आता मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी, सिटी एरियामध्ये एखादं घर घेतलंय वडिलाने, मग त्याचा हप्ता आहे, मग त्या मुलाला थोडंफार काम पण करावं लागतं आणि स्पर्धा परीक्षेची पण तयारी करावी लागते. मग त्याचा शेड्यूल वेगळा असतो. एखादा कॉलेजचा विद्यार्थी आहे, त्याला फक्त कॉलेज करावं लागतं आणि स्पर्धा परीक्षेची पण तयारी करतो, त्याचा शेड्यूल वेगळा आहे. म्हणजे मला हे सांगायचंय की इतर लोक कसे अभ्यास करतायत, कोणत्या टाईममध्ये करतायत तो भाग नाही, तुमचं शेड्यूल काय, तुमच्या वेळा कशा आहेत, तुम्हाला कोणत्या वेळा मिळत आहेत, त्याच्यानुसार त्याचं शेड्यूल ठरलं पाहिजे. म्हणजे एकाचं शेड्यूल, म्हणजे एखादा अधिकारी येतो, तो बोलतो मी 3 वाजता उठलो, 4 वाजता उठून बसायचो, अभ्यास करायचो. पण एखादा विद्यार्थी जॉब करण्याची तयारी करतोय आणि तो शिफ्ट मध्ये असेल, सेकंड थर्ड शिफ्ट मध्ये राईटला, मग त्या अधिकाऱ्याचं कॉपी करून नाही होत. आणि कॉपी करून कधी माणूस मोठा होत नसतो, तो फॉलोअर बनतो, लीडर नाही बनत. इफ यू वॉन्ट टू बिकम द लीडर, यू शुड बी अ क्रिएटर, यू शुड बी अ क्रिएटिव्ह वन. म्हणजे स्वतःचं विचार असलं पाहिजे. म्हणजे माझं हे काय येणार की हे सांगायचंय की तुमच्या सोयीनुसार तुम्ही अभ्यास करा. फक्त मला एवढं सांगायचं की त्या सोयीनुसार, म्हणजे काय वेळा, म्हणजे तुमचं ध्येय काय, त्या ध्येय किती वेळेत होणार आहे तुम्हालाच माहीत असतंय. आणि स्वतःच्या मना एवढं मोठं न्यायालय कोणतं नाही, त्याला माहीत असतंय आपण काय करतोय.
1: बरोबर.
0: हा सर,
1: हा ह्या स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला आपण काय संदेश द्याल सर?
0: हा प्रश्न चांगला आहे सर. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काय सल्ला द्यायला पाहिजे? बघा सर, स्पर्धा परीक्षेत काही विद्यार्थी यशस्वी होतात.
1: बरोबर.
0: आता यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मी हे सल्ला देईन की तुम्ही प्रशासक बनणार आहात, तुमच्या हातात एक पॉवर, अधिकार येते. त्या अधिकाराचं एक जे पीडित आहेत, जे अन्यायग्रस्त झालेले आहेत, त्या लोकांना न्याय देण्यासाठी तुमच्या अधिकाराचा वापर करा. बरोबर. प्रशासनात जाण्याच्या आधी मुलांची मानसिकता वेगळी आणि प्रशासनात गेल्यानंतरची पण मानसिकता वेगळी असते. त्याची कारणे बरीच आहेत, त्या सिस्टीममधले कारण असेल किंवा त्याचे मानसिकतेतले पण कारण असतील. पण ही गोष्ट आहे, जर यशस्वी झालं, जर अपयशी झालं एमपीएससी, यूपीएससी किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, ही कुठंच लॉस नाहीये. कारण अपयशी झालेला विद्यार्थी, म्हणजे फक्त परीक्षेत अपयशी झालाय, पण या परीक्षेची तो प्रामाणिकपणे तयारी करताना तो इतिहास पूर्ण वाचतो, भारताचा, जगाचा, सगळं भूगोल पूर्ण वाचतो. त्याला अर्थव्यवस्था कळते, त्याला त्याचे अधिकार, राज्यघटना कळते. बरं. आणि त्याला म्हणजे विज्ञान कळतं, तंत्रज्ञान कळतं, त्याला ज्या जगभरातल्या आपल्या जवळून बाहेर, म्हणजे प्रादेशिक, नॅशनल आणि इंटरनॅशनल, म्हणजे रिजनल, नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलच्या ज्या काही घटना घडतात, त्या पण प्रत्येक सेक्टरच्या, त्या प्रत्येक सेक्टरच्या घटनेशी तो अवगत झालेला आहे.
1: बरोबर.
0: त्याचं एक असा एक माइंडसेट तयार झालेला आहे, तो एक असा माणूस होतो तयार की तो पूर्ण ऑलराऊंडर होतो. समाजात त्याला कोणी वेड्यात काढू शकत नाही. म्हणजे स्पर्धा परीक्षेत यशस्वी न झालं म्हणजे त्या मुलाचं लॉस होत नाही, पण तो एक चांगला नागरिक म्हणून समाजात पुढे येतो. आणि त्याचा इन्फ्लुअन्स कमीत कमी 20 लोकांवर होतो, तर 20 लोकांना शान बनवतो. हे झालंय अपयश आल्यानंतर. पण मी अपयश आल्यानंतर कोण तयारी करतोय आणि तो फेल होतोय 1-2 वेळेस, पण तिथं घाबरायची गरज नाहीये. तर त्याला मी एक चांगला संदेश हेच देऊ शकतो, अडला असील हजारदा, अडला असील हजारदा, पडला असील हजारदा, पराभवाच्या भयान रात्री रडला असील हजारदा, अरे झाले गेले आता विसर, मूठ आवर अश्रू आवर लक्षावरती रोक नजर, आणि एक प्रयत्न अजून कर, एक प्रयत्न अजून कर, हाच मी सल्ला देऊ शकतो.
1: धन्यवाद, धन्यवाद सर.
0: ओके सर.
1: आचार्य 90 FM मध्ये आपण येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केला, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपण पाहत असताना सतीश जाधव सर या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलेले आहेत. स्पर्धा परीक्षा हे आपल्या जीवनाचं ध्येय बनवून आपण अभ्यासाला लागणं गरजेचं आहे, आणि त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करावं हा सरांच्या वतीनं मीही आपल्याला संदेश देतो. आणि आचार्य FM आपण नेहमी बघा, त्याबद्दल आपल्याला सर्वांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो. धन्यवाद.
0: ओके, धन्यवाद.

नमस्कार. आचार्य 90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्यामची आई या पुस्तकातील कथांचे आपण वाचन करत आहोत. आज मी श्यामचे पोहणे ही कथा सादर करत आहे. ऐकूया हा श्यामचे पोहणे. कोकणामध्ये पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरलेल्या असतात. हाताने सुद्धा पाणी घेता येत इतक्या भरतात. पावसाळ्यामध्ये पोहण्याची कोकणात मौज असते. नवीन मुलांना या वेळेसच पोहावयास शिकवतात. नवशिक्याच्या कमरेला सुखड किंवा पिढले बांधतात व देतात त्याला विहिरीत ढकलून. विहिरीत पोहणारे असतातच. सहा सहा पुरुष खोल पाणी असले तरी तळाशी जाऊन खर घेऊन येणारे अट्टल पोहणारे असतातच. पाण्यात नाना प्रकारच्या कोलांट्या उड्या मारणारेही असतात. कोणी विहिरीत फुगड्या खेळतात, कोणी परस्परांच्या पायांना पाय लावून उताणे होऊन मानावर करून होड्या करतात, नाना प्रकार करतात. माझे चुलते पट्टीचे पोहणारे होते. वडिलांनाही पोहता येत असे, परंतु मला मात्र पोहता येत नव्हते. दुसरे पोहत असले म्हणजे मी मजा पहावयास जात असे, परंतु स्वतः मात्र पाण्यात कधी गेलो नाही. मला फार भीती वाटे पाण्याची. आमच्या शेजारची लहान लहान मुलेही धडाधड उड्या टाकेल, परंतु मी मात्र भित्री भागूबाई. ढकला रे श्यामला, असे कोणी म्हटले की मी तेथून पोबारा करीत असे. माझी आई पुष्कळ वेळा म्हणे, अरे श्याम पोहायला शिक, ती लहान लहान मुलेही पोहतात आणि तुला रे कसली भीती, तुला बुडुका देतील इतके सारे जण. उद्या रविवार आहे, उद्या पोहायला जा. तो वरवडेकरांचा बाळू तो तुला शिकवेल, नाहीतर भाऊजींबरोबर जा. अरे उठल्या बसल्या आपल्याला विहिरीवर काम, येथे का पुण्या मुंबईचे नळ आहेत, पोहावयास येत असावे. कुसुमताईंची वेणी व आंबी त्या सुद्धा शिकल्या पोहायला. तू बांगड्या तरी भर, पण बांगड्या भरणाऱ्या मुलींहून सुद्धा तू भित्रा. उद्या जा पोहायला. त्या बाबूकडे सुखडी आहेत ठेवलेल्या, त्या बांध कमरेला वाटले तर. आणखी धोतर बांधून वर धरतीलच. उद्या जा हो. मी काहीच बोललो नाही. रविवार उजाडला, मी कोठेतरी लपून बसायचे ठरविले. आज आई पोहावयास पाठवल्याशिवाय राहणार नाही असे मी नक्की ओळखले होते. मी माळ्यावर लपून बसलो. आईच्या प्रथम ते लक्षात आले नाही. साधारण 8 वाजायची वेळ आली. शेजारचे वासू, भास्कर, बन्या, बापू घरी आले. श्यामची आई, श्याम येणार आहे ना आज पोहायला, या पहा सुकडी आणली आहेत. बन्या म्हणाला, हो येणार आहे, परंतु आहे कोठे तो? मला वाटले की तुमच्याकडेच आहे. श्याम, अरे श्याम कोठे बाहेर गेला की काय, असे म्हणून आई मला शोधू लागली. मी वरून सारी बोलणी ऐकत होतो. मुले म्हणाली, तिकडे आमच्याकडे नाही बोवा आला, कोठे लपून तर नाही ना बसला, आम्ही वर पाहू का श्यामची आई? आई म्हणाली, बघा बरे वर असला तर. त्याला उंदीर घुशी सारखी लपण्याची सवयच आहे. त्या दिवशी असाच माझ्या खाली लपून बसला होता. पण वरती जरा जपूनच जा हो, तो तक्ता एकदम वर उचलतो, अलगत पाय ठेवून जा. मुले माळ्यावर येऊ लागली. आता मी सापडणार असे वाटू लागले. मी बारीक बारीक होऊ लागलो, परंतु बेडकीला फुगून जसे बैल होता येणार नाही, त्याप्रमाणे बैलाला बारीक बेडकीही होता येणार नाही. मला असे वाटले की भक्ती विजयात ज्ञानेश्वर एकदम लहान माशी होऊन तळ्यातून पाणी पिऊन आले, तसे मला जर लहान होता आले असते तर. भाताच्या कडग्याआड मी मांजरांसारखा बसून लपून बसलो होतो. नाही रे इथे, तो का इथे लपून बसेल अडचणीत, एक जण म्हणाला. चला आपण जाऊ,
उशीर होईल मागाहून. दुसरा म्हणाला, इतक्यात भास्कर म्हणाला, अरे तो बघा त्या कणगीच्या पाठीमागे श्यामच आहे तो. सारे पाहू लागले. श्याम चल ना रे, असा काय लपून बसतोस? सारे म्हणाले, आहे ना वर, मला वाटलेच होते वरती लपला असेल म्हणून. घेऊन जा त्याला, नेल्याशिवाय राहू नका. आई म्हणाली, ती मुले जवळ येऊन मला ओढू लागली. परंतु किती झाले तरी ती परक्यांची मुले, ती जोर थोडीच करणार. ती हळूहळू ओढीत होती व मी सर्व

बघू कसा येत नाही तो. मुले मला ओढू लागली व आई शिमटीवर शिमटी देऊ लागली. नको ग आई मारू, आई आई मेलो, मी ओरडू लागलो. काही मरत नाहीस, उठ, तू उठून चालू लाग, आज मी तुला सोडणार नाही. पाण्यात चांगला 2-4 वेळा बुडवारी यायला, चांगले नाकातोंडात पाणी जाऊ दे. उठ, अजून उठत नाहीस, लाज नाही वाटत भिकारड्या लपून बसायला? त्या मुली आल्या बघ तुझी फजिती बघायला, असे म्हणून आईने जोराने मारणे चालूच ठेवले. जातो मी, जातो मी, नको मारू, मी म्हटले. निघ तर, पुन्हा पळालास तर बघ, घरातच घेणार नाही तुला, आई म्हणाली. श्याम, अरे मी सुद्धा उडी मारते. परवा गोविंद काकांनी मला खांद्यावर घेऊन उडी मारली, मज्जा आली, वेणू म्हणाली. सोडा रे त्याचा हात, तो येईल हो. श्याम, अरे भीती नाही, एकदा उडी मारलीस म्हणजे तुझा धीर आपोआपच चेपेल. मग आम्ही नको म्हटले तरी तू आपण होऊन उड्या मारशील, रडू नकोस, बन्या म्हणाला. देवधरांच्या विहिरीवर बरवडेकरांचा बाळू व इतर तरुण होतेच. काय आज आला का श्याम, ये रे मी सुखडी नीट बांधतो हो, असे म्हणून बाळू वरवडेकराने माझ्या कमरेला सुखडी बांधल्या. विहिरीत खाली 2-4 जण चांगले पोहणारे होते. मी थरथर कापत होतो. हं, मार बघू नीट आता उडी, बाळू म्हणाला. मी आठ डोकवावे, पुन्हा मागे यावे, पुढे होई पुन्हा मागे, नाग धरी पुन्हा सोडी, असे चालले होते. भित्रा, वेणू तू मार उडी, म्हणजे श्याम मग मारेल, वेणूचा भाऊ म्हणाला. वेणूने परकराचा काचा मारून उडी मारली. इतक्यात एकदम मला कोणीतरी आत लोटून दिले. मी ओरडलो, मेलो मेलो, आई ग मेलो. पाण्यातून वर आलो, घाबरलो. पाण्यातील मंडळींच्या गळ्याला मी मिठी मारू लागलो. ते मला मिठी मारू देईनात. आडवा हो असा, पोट पाण्याला लाव व लांब हो, हात हलव. मला पोहण्याचे धडे मिळू लागले. बाळूनेही उडी घेतली, त्याने मला धरले. माझ्या पोटाखाली हात घालून तो मला शिकवू लागला. घाबरू नकोस, घाबरला म्हणजे लवकर दम लागतो. एकदम कडेला धरायला नको बघू, आणि अगदी जवळ गेल्याशिवाय कडा धरू नये, बाळू वस्तुपाठ देत होता. आता फिरून उडी मार, चढवर, बन्या म्हणाला. मी पायऱ्या चढून वर आलो, नाक धरले, पुढे मागे करीत होतो, परंतु शेवटी टाकली एकदाची उडी. शाबास रे श्याम, आता आलेच पोहणे, भीती गेली की सारे आले, बाळू म्हणाला. त्याने मला पाण्यात धरले व आणखी शिकवले. आता आणखी एक उडी मार, म्हणजे आज पुरे, सारी मुले म्हणाली. वर येऊन मी उडी टाकली, बाळूने न धरता थोडा पोहलो पण. माझ्या कमरेला सुखडी होत्या म्हणून बुडण्याची भीती नव्हतीच. माझा धीर चेपला, पाण्याची भीती गेली. आम्ही सारे घरी जाण्यास निघालो. मुले माझ्या बरोबर मला पोचवायला आली. बन्या म्हणाला, श्यामची आई, श्यामने आपण होऊन शेवटी उडी मारली, मुळली भ्यायला नाही, आणि सुखडीवर थोडे थोडे त्याला पोहताही येऊ लागले. बाळू काका म्हणाले की श्याम लवकरच शिकेल चांगले पोहायला. अरे पाण्यात पडल्याशिवाय, नाका तोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही. श्याम डोके चांगले पूस, ती शेंडी पूस, आई म्हणाली. मुले निघून गेली, मी डोके पुसले, सुकी लंगोटी नेसलो. मी घरात जरा रागावूनच बसलो होतो. इतक्यात श्याम, अशी आईने गोड हाक मारली. मी आईजवळ गेलो व म्हटले, काय? आई म्हणाली, ती दह्याची कोंडी घे, आज दही आहे, चाटून टाक, तुला आवडते ना. मला नको, जा, सकाळी मार मार मारलेस आणि आता दही देतेस, मी रडवेला होऊन म्हटले. हे बघ, माझ्या अंगावर अजून

आहेत. विहिरीतील इतक्या पाण्यात पोहलो तरी ते गेले नाहीत. टेवळ अजून आहेत, तोवर तरी दही नको देऊस. टेवळ मी इतक्या लवकर कसा विसरेन? आईचे डोळे भरून आले होते. ती तशीच उठली. तिच्याने भात गिळवेना. ती हात धुवून आली. आई तशीच जेवण पुरे न होता उठली हे पाहून मला वाईट वाटले. माझे बोलणे आईला लागले का असे मनात आले. आईने तेलाची वाटी आणली व माझ्या वाळांना ती लावू लागली. मी काही बोललो नाही. आई रडवेली होऊन म्हणाली, श्याम तू भित्र आहेस असे का जगाने तुला म्हणावे? माझ्या श्यामला कोणी नावे ठेवू नये. श्यामला कोणी नावे ठेवू नये म्हणून मी त्याला मारले. श्याम तुझ्या आईला तुमची मुले भित्री आहेत असे कोणी म्हटले तर ते तुला आवडेल का आणि ते तुला खपेल का? तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल? माझ्या मुलांचा कोणी अपमान केला तर ते मी सहन करणार नाही व माझा कोणी अपमान केला तर माझ्या मुलांनी सहन करता कामा नये. असे असेल तरच मी त्यांची खरी आई व ते माझे खरे मुलगे. रागावू नको, चांगला धीट हो, ते दही खा व जा खेळ. आज निजू नको हो, पोहून आल्यावर निजले तर लगेच सर्दी होते हो. गड्यांनो, माझ्या आईला धीट मुले हवी होती, भित्री नको होती. श्यामचे आई पुस्तकातील श्यामचे पोहणे ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी अनिता धुळेकर तुमची आता रजा घेते. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM.

नमस्कार, आचार्य 90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्यामची आई या पुस्तकातील कथांचे वाचन करत आहोत. आज मी अनुराधा काळे रघुपती राघव राजाराम ही कथा सादर करत आहे. रघुपती राघव राजाराम. लहानपणी मी देवाची भक्ती फार करीत असे. निरनिराळ्या पोथ्या वाचून भक्तीचे बीज हृदयात पेरले गेले होते व ते हळूहळू वाढत होते. शाळेतील मुले माझ्या घरी जमत व मी त्यांना देवादिकांच्या साधू संतांच्या गोष्टी सांगायचा. मी घरी एक लहानसे खेळातले देऊळ केले होते, लहानसे मखर केले होते, त्याला बेगड वगैरे लावून ते सजवले होते. सुंदर शाळीग्राम या देवळात मी ठेवला होता. तो शाळीग्राम फार तेजस्वी दिसत असे. चंद्रहासाप्रमाणे तो शाळीग्राम आपणही आपल्या तोंडात नेहमी ठेवावा असे मला वाटे. रविवार आला म्हणजे माझे मित्र व मी पुष्कळ भजन करीत असू. कधी कधी आम्ही कथा कीर्तनही करत असू. आमच्याजवळ मृदंग वगैरे वाद्य थोडीच होती. घरातील निकामा डबा घेऊन आम्ही तोच जोर जोराने वाजवीत असू व भजन म्हणत असू. आमच्या भजनाने सारी आळी दुमदुमून जाई. विठोबाला वाहिली फुले भजन करीती लहान मुले, विठोबाला वाहिली माळ भजन करीती लहान बाळ वगैरे आम्ही कितीतरी भजने म्हणत नाचत असू. भक्ती विजयातील निरनिराळ्या प्रसंगीचे गावे आम्ही पाठ केले होते व तेही हात जोडत म्हणत असू. गजेंद्राची ऐकून करुणा, सत्वर पावलासी जगजीवना, प्रल्हाद रक्षका मनमोहना, पावे आम्हा सत्वर, द्रौपदी लज्जा निवारण, पांडवा रक्षण मधुसूदना, गोपी जन मानस रंजना, पावे आता सत्वर, अनाथनाथा रुक्मिणी वरा, भीमा तीरी तीरवासी विहारा, जगद्वंद्या जगदुद्धारा, पावे आता सत्वर वगैरे गोड धावे अजूनही मला पाठ येत आहेत व ते म्हणताना अजूनही वृत्ती सद्गतीत होते. आम्ही त्यावेळेस फार मोठे नव्हतो. मराठी 5वीत मी होतो. वय 11 वर्षांचे होते नव्हते. परंतु भक्तिभावाने आजच्या पेक्षाही त्यावेळेस मी मोठा होतो. त्यावेळेस ना शंका ना संशय, गोड श्रद्धाळू भावमय भक्ती, निर्जळी एकादशी मी करायचो. परमेश्वराचा जप करायचा, कार्तिक स्नान, माघ स्नान, वैशाख स्नान वगैरे करावयाचा. कथा सारामृत या पोथीचे स्नानाचे महत्व आहे. स्नान करून शेंडी उजव्या बाजूने पिळली तर अमृत होते असे त्या पोथीत एके ठिकाणी आहे. एका राजपुत्राला कोणी ब्राह्मणाने ती शेंडी त्याच्या तोंडात पिळून उठविले अशी कथा दिली आहे. मला ते खरे वाटे. आमच्या गावात कोणीतरी मेले होते. मी आईला विचारले, मी पहाटे आंघोळ करून उजव्या बाजूने शेंडी त्याच्या तोंडात पिळेल मग तो उठेल नाही का? आई हसली व म्हणाली, तू वेडा आहेस. त्यावेळीची ती भोळी श्रद्धा चांगली की आजचा संशय चांगला मला काही सांगता येत नाही. परंतु जाऊ द्या, मी गोष्ट सांगणार आहे ती निराळीच. चातुर्मासात आमच्या गावातील गणपतीच्या देवळात रोज पुराण होत असे. कोणीतरी शास्त्री येत व चार महिने आमच्या गावात मुक्काम करीत. सायंकाळी 4-4:30 सुमारास पोथी सुरू होत असे. गणपतीचे देऊळ आमच्या घरापासून फार लांब नव्हते. त्यावेळेस आजोळच्या घरी आम्ही राहत होतो. देवळातील पुराण जर मोठ्याने सांगितले तर समोरच्या आमच्या घरी ते ऐकू येत असे. पुराणाला 10-5 पुरुष व 10-20 बायका असत. त्या दिवशी रविवार होता. देवळात पुराण सुरू झाले होते. आई पुराणास गेली होती. ती पुराणाला फार वेळ बसत नसे. थोडा वेळ बसून देवदर्शन घेऊन ती परत घरी येत असे. घरात कोणी नव्हते. आम्ही मुले जमलो होतो. भजन करण्याचे ठरले. घरातील रिकामे डबे आणले, टाळ घेतले व भजन सुरू झाले. आम्ही नाचू लागलो, गाऊ लागलो. तो डब्यांचा आवाज आम्हाला गोड वाटला. लहानपणी सर्वच आवाजात संगीत वाटते. मुलांना डबा बडविण्यात आनंद वाटतो. परंतु
मोठ्या माणसांना ती कटकट होते. श्रीराम जय राम जय जय राम असा घोष दुमदुमून गेला. आम्ही मत्त झालो होतो. प्रभू सवे लढू आम्ही कुस्ती, प्रेमाची चढली मज मस्ती रे, प्रेमाची चढली मज मस्ती. आमच्या कोलाहलाने देवळातील पुराणास अडथळा आला. शास्त्री बुवांचे पुराण कोणाला ऐकू जाईना, काय शिंची काटी असे कोणी म्हणू लागले. हा सगळा त्या श्यामचा चावटपणा आहे. येथे पुराण चालले समजू नये का? पण घरातल्या माणसांना कसे आवडते हे, त्यांनी बंद नको का करायला? अहो पोरांना हल्ली लाडोबाच करून ठेवतात. अशी भाषणे देवळात होऊ लागली. आमचे भजन जोरात चालूच होते. आम्ही आजोबा

साधूचे जग विसरून गेलो होतो. देवळातील मंडळींनी गुरुवाला बोलावले व त्याला म्हणाले जा रे त्या श्यामच्या घरी व म्हणावे आरडाओरडा बंद कर, येथे पुराण चालले आहे. परंतु तो निघण्यापूर्वी माझी आई देवळातून परतली होती. मंडळीचे शब्द ऐकून तिला वाईट वाटले होते. ती वेगाने घरी येत होती. आम्ही सारे घर डोक्यावर घेतले होते. आई आल्याचे आम्हाला भान देखील नव्हते. ती उभी राहिली तरी आम्ही नाचतच होतो. शेवटी आई रागाने म्हणाली श्याम. तिच्या त्या आवाजात क्रोध होता. मी चपापलो. भजन थांबले. टाळ व डब्यांचे मृदंग मुके झाले. आई रागावली होती. काय झाले आई, मी विचारले. तुला लाज नाही का रे वाटत हा धुडगूस घालायला, आई रागाने बोलली. आई हा काय धुडगूस, आम्ही आमच्या देवासमोर भजन करीत आहोत. तूच ना हा शाळीग्राम मला दिलास, बघ कसा दिसतो आहे. छत्रीच्या पांढऱ्या बोंडाचा आम्ही त्याला मुकुट घातला आहे. तू रागावलीस होय, मी प्रेमाने पदर धरून विचारले. इतक्यात देवळातील भिकू गुरु आला व म्हणाला श्याम देवळात पुराण चालले आहे. तुमचा धांगडदिंगा बंद करा. पुराण कोणाला ऐकू येत नाही तुमच्या ओरडण्याने. आम्ही नाही बंद करणार. जा, त्यांचे पुराण चालले आहे तर आमचे भजन चालले आहे, माझा एक मित्र म्हणाला. अरे श्याम जरा हळू भजन करा, हे डबे कशाला वाजवायला हवेत. आणि या झांजा मोठ्याने ओरडले म्हणजेच देव येतो असे नाही. आपल्यामुळे जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर ते रे कसले भजन, आई शांतपणे म्हणाली. साधू संत सुद्धा टाळ वाजवीत व भजन करीत, मी म्हटले. परंतु मुद्दाम दुसऱ्याला त्रास देण्यासाठी ते नसत वाजवीत. इतरांना त्रास झाला असता तर त्यांनी भजन थांबवले असते. श्याम तुला देवाचे नाव प्रिय आहे का हे वाजवणे प्रिय आहे, आईने विचारले. वाजवले म्हणजे आई रंग चढतो, नुसते नाव कंटाळा आणि, मी म्हणालो. हळूहळू टाळ्या वाजवा, ताल धरा म्हणजे झाले. मुद्दाम म्हणून बसू नये. वाजवणे ही महत्वाची गोष्ट नाही. तुम्हाला देवाच्या नावापेक्षा आरडा ओरड वाजवणे हेच आवडते. श्याम ज्या पूजेमुळे उगीचच्या उगीच दुसऱ्याला त्रास होतो ती कसली रे पूजा. माझी पूजा दुसऱ्यांच्या पूजेच्या आड येऊ नये. माझी प्रार्थना दुसऱ्यांच्या प्रार्थनेच्या आड येऊ नये. तुम्ही हळूहळू भजन केलेत तर तुमचेही काम होईल व देवळात पण पुराण नीट चालेल. भिकूजा तू हे नाही हो गलका करणार, असे म्हणून आई निघून गेली व भिकू पण गेला. आम्हा मुलात वाद सुरू झाला. मोठे आले दुग्धाचार्य आम्हाला बंद करायला. त्यांच्या पुराणापेक्षा आमचे भजनच देवाला जास्त आवडेल. पुराण ऐकतात व पुराण संपताच त्याच जागी गावाच्या कुटाळक्या करीत बसतात. आम्ही बोलू लागलो. परंतु काय करायचे ते ठरे ना. शेवटी मी म्हटले आपली चूक झाली, आपण हळूहळू भजन म्हणूया व नुसते टाळ्या वाजवूया. मोठ्याने वाजवण्यात काय आहे. श्याम तू मित्र आहेस, आपल्याला नाही आवडत, बापू म्हणाला. यात भित्रे पण कुठे आहे. विचाराप्रमाणे वागणे हे भूषण आहे, अविचाराने वागण्यात काय पराक्रम आहे, मी विचारले. माझ्यावरून रुसून माझे मित्र निघून गेले. त्यांना राम नावापेक्षा डबे बळवणे प्रिय होते. मी एकटाच राहिलो. मी भित्रा होतो का, मला काही समजेना. मी रडत रडत देवासमोर रघुपती राघव राजा राम करीत बसलो. लहानपणी माझे मित्र मला त्या दिवशी सोडून गेले, त्याचप्रमाणे आजही मोठेपणी मला मित्र सोडून जातील व मी एकटाच राहील. लहानपणाप्रमाणेच आजही रडत राम राम म्हणत बसेल. रवींद्रनाथ टागोरांनी म्हटले आहे तुला एकटेच जावे लागेल, जा तू आपला कंदील घेऊन जा. लोकांच्या टीकेचा झंझावात सुटेल व तुझ्या हातातला दिवा विसेल. परंतु तो पुन्हा लाव व पुढे पाऊल टाक, तुला एकट्यानेच जावे लागेल. श्यामची आई पुस्तकातील रघुपती राघव राजा राम ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी अनुराधा काळे तुमची रजा घेते. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आज आहे 5 जून अर्थात जागतिक पर्यावरण दिन, आणि या निमित्तानं आपण एक विशेष कार्यक्रम जो आहे हा आचार्य 90 FM वर घेऊन आलेलो आहोत. खरं तर आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन, निसर्गाशी आपलं नातं जपण्याचा आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा खास दिवस. वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि निसर्गासमोर उभं राहिलेलं संकट, यामध्ये आज गरज आहे ती जागरूकतेची आणि सामूहिक प्रयत्नांची. म्हणून आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत पर्यावरणाचे महत्व आणि निसर्ग वाचवण्यासाठी आपण काय काय करू शकतो. चला तर मग सुरुवात करूया जागतिक पर्यावरण दिन विशेष कार्यक्रमाची. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी एक बहारदार गाणं.

पुन्हा एकदा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज संपूर्ण जगासमोर उभ्या असलेल्या सर्वात गंभीर समस्यांपैकी एक समस्या म्हणजे हवामान बदल आणि पर्यावरणाचा ऱ्हास. वाढते प्रदूषण, जंगलतोड, प्लास्टिकचा अतिरेक आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा वाढता वापर यामुळे पृथ्वीचं संतुलन धोक्यात आले आहे. त्यामुळे पर्यावरण संरक्षण आणि जनजागृती ही काळाची गरज बनली आहे. आपल्या सभोवतालचे नैसर्गिक वातावरण म्हणजेच ज्यामध्ये हवा, पाणी, झाडे, नद्या, प्राणी आणि माती हे सर्व पर्यावरणाचे घटक येतात. तसेच आपल्या मानवजातीचे संपूर्ण जीवन हे पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. परंतु आधुनिक जीवनशैलीमुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. कारखान्यांचा धूर, वाहनांचे प्रदूषण आणि जंगलतोड यामुळे वातावरणातील तापमान सतत वाढत आहे आणि याच वातावरणातील सततच्या बदलाला हवामान बदल असंही म्हणतात. या कार्यक्रमात पुढे जाणून घेऊयात, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर.

पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. हवामान बदलामुळे अनेक गंभीर परिणाम दिसून येत आहेत. उष्णतेच्या लाटा, अनियमित पाऊस, पूर, दुष्काळ आणि हिमनद्या वितळणे या समस्या वाढत आहेत. शेती, पाणी पुरवठा आणि मानवी आरोग्यावरही त्याचा परिणाम आपल्याला दिसू लागलाय. जर आपण वेळेत सावध नाही झालो तर पुढे भविष्यात आपल्यासमोर मोठे संकट निर्माण होऊ शकते. पर्यावरण संरक्षणासाठी जागतिक स्तरावर अनेक प्रयत्न सुरू आहेत. त्याचप्रकारे दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. या जागतिक पर्यावरण दिवसाची सुरुवात युनायटेड नेशन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन म्हणजेच युनिओ यांनी लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी केली. आता नेमकं मुंबईमध्ये काय उपक्रम राबवले जातात याविषयी जाणून घेऊयात, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर.

पुन्हा एकदा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज 5 जून पर्यावरण दिन विशेष आपण हा आजचा कार्यक्रम ऐकतोय. पुढे वळूया. मुंबईमध्ये मुंबई क्लायमेट वीक सारखे महत्वाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये हवामान बदल, हरित ऊर्जा, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षण यांसारख्या विषयांवर चर्चा केली गेली आहे. तसेच सरकार, उद्योग, विद्यार्थी आणि सामाजिक संस्था यांना देखील एकत्र येऊन पर्यावरणपूरक उपाययोजना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अशा उपक्रमांमुळे समाजामध्ये सकारात्मक बदल घडण्यास मदत होतीये. पर्यावरण जागृतीसाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करणे आवश्यक आहे. झाडे लावणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे, पाणी आणि वीज वाचवणे, सार्वजनिक वाहतुकींचा वापर जास्त करणे, स्वच्छता राखणे हे छोटे उपाय देखील मोठा आणि महत्वाचा बदल घडवू शकतात. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालय आणि सामाजिक संस्थांनी जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित करून लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल प्रेम आणि जबाबदारी निर्माण करून देखील पुढील पिढीच्या विकासासाठी योगदान देण्यास सुरुवात केली आहे. आता आजची तरुण सोशल मीडियाचा वापर करून काय करू शकतात हे आपण पुढे जाणून घेऊया, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर.

हो आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि

छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या आजच्या 5 जून अर्थात जागतिक पर्यावरण दिन विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सोशल मीडियाचा वापर करून जर तरुणाईने ठरवलं तर तरुणाई बराच मोठा बदल घडवू शकते. आजची तरुण पिढी सोशल मीडियाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचे रील्स बनवून त्याचबरोबर पर्यावरण वाचवण्यासाठी हातभार लावताना दिसत आहेत आणि अधिकाधिक लोकांपर्यंत ते पोहोचत आहेत सुद्धा. प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संकल्प केला तर भविष्यातील पिढ्यांना सुरक्षित आणि हिरवीगार पृथ्वी जी आहे ती मिळू शकते. पर्यावरणाचे संरक्षण करणे ही केवळ गरज नाही तर आपली जबाबदारी आहे. निसर्ग आपल्याला जीवन देतो त्यामुळे त्याचे जतन करणं हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे. तर दरवर्षी जगभर 5 जून रोजी हा जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागरूकता आणि कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख साधन आहे. 1973 पहिल्यांदा आयोजित करण्यात आलेले ते सागरी प्रदूषण, जास्त लोकसंख्या, ग्लोबल वॉर्मिंग, शाश्वत उपभोग आणि वन्यजीव गुन्हेगारी यांसारख्या पर्यावरणीय समस्यांवर जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस म्हणजे एक व्यासपीठ आहे. जागतिक पर्यावरण दिन हा सार्वजनिक पोहोचण्यासाठी एक जागतिक व्यासपीठ आहे ज्यामध्ये दरवर्षी 143 अधिक देशांचा सहभाग होतो. दरवर्षी कार्यक्रमाने व्यवसाय, गैरसरकारी संस्था, समुदाय, सरकार आणि ख्यातनाम व्यक्तींना पर्यावरणीय कारणांचे समर्थन करण्यासाठी एक थीम आणि मंच प्रदान केला जातो. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी या दिवशी वेगवेगळे पर्यावरण विषयक जागरूकता आणि कृती कार्यक्रम आयोजित केले जातात. जागतिक पर्यावरण दिवस या दिवशी त्या गोष्टीबद्दल जागरूक केले जाते ज्यांचा जगावर आणि पर्यावरणावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होत आहेत. हा दिवस पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या आपल्या जबाबदारीचे आपल्याला जाणीव आणि दृष्टिकोन करून देतो. प्रत्येक वर्षी जागतिक पर्यावरण दिन एक प्रमुख थीम घेऊन येतो ज्यात प्रमुख कॉर्पोरेशन आणि समुदाय पर्यावरणाविषयी कारणांची तपासणी करतात. जागतिक पर्यावरण दिनाची स्थापना 1972 संयुक्त राष्ट्रांनी स्टॉकहोम कॉन्फरन्स ऑन द ह्युमन एन्व्हायरमेंट येथे केली, ज्याचा परिणामी मानवी संवाद आणि पर्यावरणाच्या एकात्मतेवर झालेल्या चर्चेतून झाला होता. 2 वर्षानंतर 1974 फक्त एक पृथ्वी या थीमसह पहिला जागतिक पर्यावरण दिन जो आहे हा साजरा करण्यात येऊ लागला. दरवर्षी वेगवेगळ्या थीम आयोजित केल्याचं आपल्याला दिसून येतं. आता यावर्षीची नेमकी थीम काय याविषयी जाणून घेऊयात, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर.

तर जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणे आणि लोकांना पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरित करणे हा आहे. तर पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आता आपण बघूया 2026 ची जागतिक पर्यावरण दिनाची थीम काय आहे. तर 2026 ची थीम इन्स्पायर्ड बाय नेचर फॉर क्लायमेट फॉर आर फ्युचर अशी थीम आहे, ज्याचा मराठीत अर्थ होतो निसर्गातून प्रेरणा घेऊन हवामानासाठी कृती करून आपल्या भविष्यासाठी संरक्षण करण्याबद्दल. या थीमचं महत्व हेच आहे की हवामान बदलत्या वाढत्या समस्यांकडे हवामानाचं लक्ष देणं, जंगलांचे संवर्धन करणं आणि वृक्षारोपणाला प्रोत्साहन देणं, जैवविविधतेचे संरक्षण करणं, प्रदूषण कमी करण्यासाठी शाश्वत उपाय स्वीकारणं, स्वच्छ ऊर्जा आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा प्रसार करणं. आता पर्यावरण संरक्षणासाठी आपण काय काय बरं करू शकतो. अधिकाधिक वृक्षारोपण करू शकतो, प्लास्टिकचा वापर कमी करू शकतो, पाणी आणि वीज यांची बचत करू शकतो, कचऱ्याचे वर्गीकरण आणि पुनर्वापर करू शकतो, सार्वजनिक वाहतूक किंवा सायकलचा वापर वाढवू शकतो, पर्यावरणाबाबत इतरांमध्ये जागरूकता निर्माण करू शकतो. यावेळेला फक्त इतकंच म्हणावं असं वाटतं, झाडे लावा पर्यावरण वाचा, हरित पृथ्वी सुरक्षित भविष्य. तर जागतिक पर्यावरण दिन हा आपल्या पृथ्वीच्या संरक्षणासाठी समर्पित दिवस आहे. 2026 ची थीम निसर्गातून प्रेरणा, हवामानासाठी कृती आणि आपल्या भविष्यासाठी संरक्षण ही आपल्याला पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याचा संदेश देते. वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि हवामान बदल या समस्यांवर मात करण्यासाठी प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देणं आवश्यक आहे. हरित आणि स्वच्छ पृथ्वी निर्माण करणे हीच खरी पर्यावरण दिनाची प्रेरणा आहे. जाता जाता हिरवी धरती निळे आभाळ निसर्गाचा हा सुंदर थाळ, झाडे फुले पक्ष्यांचे गाणे यांनी सजले जीवन राणे, नद्या वाहती स्वच्छ निर्मळ पर्वत उभे भव्य अविचल, जपूया सारे निसर्गधन त्यातच दडले आपले जीवन, वृक्ष लावू वृक्ष वाढवू प्रदूषणाला दूर पळवू, पाणी वीज जपून वापरू सुंदर भविष्य घडवू, पर्यावरणाचे करूया रक्षण हीच पृथ्वीची खरी पूजा अर्चण, हिरवेगार हो सारी दृष्टी यातच आहे मानवाची समृद्धी. इतकंच बोलून मी आरजे कोमल इथेच तुमची रजा घेते आणि जाता जाता आपलं पर्यावरण वाचवण्याचा संदेश देऊन हा आजचा कार्यक्रम इथेच संपवते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती विशेष कार्यक्रमांचा आस्वाद घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन.

0: नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट आज किनारी. आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे, आज स्त्रियांनी स्वतःच्या बळावरती उभं राहून एक स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलंय. आज स्त्रिया कोणत्या क्षेत्रात मागे नाही आहेत, अगदी व्यावसायिकेपासून स्त्रिया ज्या आहेत आता त्या पुढे आलेल्या आहेत आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपली एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू पाहतात. आणि आपण अशाच एका हरहुन्नरी कलाकाराला भेटणार आहोत आणि आपली आजची मुलाखत जी आहे ती खूप विशेष आहे, कारण म्हणजे रादर आज जे व्हिडिओ पाहतात त्यांच्यासाठी हे चित्र दिसत असेल समोर की आज आम्ही स्टुडिओमध्ये केवळ मी किंवा आपले पाहुणे असे नाही आहेत, तर आज बरंच काही तुमच्या समोर दिसतंय. तर अर्थात आज आपण एका अशा स्त्रीला भेटणार आहोत जिने आपल्या पॅशनलाच आपलं प्रोफेशन बनवलेलं आहे आणि पॅशनला प्रोफेशन बनवल्यानंतर जर आपण जेव्हा काम करतो तर ते यशाचं शिखर गाठणं हे कसं सोपं होतं कदाचित हे त्यांच्याकडून पाहायला मिळतं. तर आजच्या आपल्या गेस्ट आहेत पूर्वा खोत यांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर जोशी क्रिएशन हा जो ब्रँड आहे तो सुरू केला आणि त्याला आता उंचीच्या यशाच्या उंचीवरती नेऊन ठेवलेला आहे. त्या बीकॉम पदवीधर असल्या तरी त्यांना कलेमध्ये विशेष आवड होती आणि त्या कलेच्या जोरावरतीच हे जोशी क्रिएशन सुरू झालेलं आहे. त्या व्यवसायात उतरल्या, सुरुवातीला रिसेलर म्हणून काम करत असताना त्यांच्या रांगोळीच्या डिझाईन्स ज्या आहेत त्या लोकांना खूप जास्त आवडत होत्या. एकतर सुरुवातीला त्यांनी म्हणजे आपण नाही का घरातून काहीतरी सुरू करूयात म्हणून असं म्हणून त्यांनी रांगोळीचा जो बिझनेस आहे म्हणजे आर्टिफिशियल रांगोळी आज आपण सगळ्यांनाच कल्पना आहे याविषयी, तर त्या रांगोळीचा जो बिझनेस आहे तो त्यांनी सुरू केला आणि त्यानंतर रिसेलर म्हणून सुरू झालेला हा प्रवास कुठेतरी एक स्वतःचा व्यवसाय स्वतःचा बिझनेस एक एंटरप्रेनर म्हणून नंतर त्यांनी यामध्ये एक झेप घेतली आणि स्वतः त्यांनी त्याच्यामध्ये क्रिएशन्स करायला सुरुवात केली आणि स्वतः क्रिएट करता करता आज एक नवे दोन नवे तब्बल बऱ्याच विविध प्रकारच्या त्यांच्याकडे डिझाईन्स विविध प्रकारचे मटेरियल्स मध्ये बनवलेल्या डिझाईन्स बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या उपलब्ध आहेत. आणि अगदीच बऱ्याच वेळेला महिलांचा हळदी कुंकवाचे कार्यक्रम असतात किंवा आपण एखाद्या छान सणासुदीला आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना आपण काय गिफ्ट द्यावं अशा प्रकारचा जेव्हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आपल्यासमोर उभा राहतो तेव्हा त्या सगळ्या प्रश्नांवरती ही उत्तर म्हणेन मी जोशी क्रिएशन आहे. तिथे गेल्यानंतर आणि मुळात म्हणजे स्वतःचं शॉप सुद्धा त्यांनी सुरू केलं आणि आज तिथे सुद्धा प्रचंड असा प्रतिसाद जो आहे उदंड प्रतिसाद तिथे मिळतोय. बऱ्याच लोकांना त्यांचं हे काम आवडतंय आणि लोक म्हणजे जे माझ्यासारखे जर काही लोक असतील की ज्यांना या सगळ्या अशा खूप क्रिएटिव्ह गोष्टी आवडतात तर त्यांच्या खिशाला कात्रीही तिकडे गेल्यावरती लागतेच. तर अर्थात काही बऱ्याच वेळेला आपल्याला वेळ कमी असतो आणि मग कमी असलेल्या वेळेमध्ये आपण काहीतरी छान क्रिएटिव्ह आणि डेकोरेटिव्ह आपल्याला जर काही आयटम्स हवे असतील तर डू विजिट जोशी क्रिएशन. आणि त्याच जोशी क्रिएशनच्या सर्वे सर्वा अर्थात पूर्वीच्या भक्ती जोशी आणि आताच्या पूर्वा खोत आपल्यासोबत आहेत. मॅम तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या सक्याच्या ठिकाणी आचार्य 90 FM वर.
1: थँक्यू व्हेरी मच. माझंच खूप भाग्य की मला इकडे यायला मिळालं आणि कार्यक्रम सादर करायला मिळालं.
0: नक्कीच मॅम, आज आपल्यासमोर मला असं वाटतंय तुम्ही शॉपमधले बऱ्यापैकी प्रोडक्ट आणण्याचा प्रयत्न केलेला आहे सॅम्पल्स, पण सॅम्पल्समध्येही बघायला गेलं तर 50 वरती जास्त सॅम्पल्स मला इकडे दिसत आहेत जास्त आहेत. तर मला हेच म्हणायचं आहे की सुरुवात कशी झाली, अर्थात तुम्ही सांगितलं की एका रांगोळीपासून रिसेलर म्हणून जो तुमचा प्रवास सुरू झाला आणि मग त्याच्यानंतर प्रॉपर प्रोफेशनल इन टू दिस फील्ड ही जर्नी कशी होती.
1: ऍक्च्युली कसं आहे की मला एक तर लहानपणापासून ड्रॉइंगची फार आवड होती. माझी खूप इच्छा होती की मला फाईन आर्ट्सला जायचं होतं. परिस्थिती नसल्यामुळे म्हणजे ती खूप तेव्हा अलगतीची परिस्थिती होती. मग त्यामुळे मी माझं पॅशन जे होतं ते मी तिकडे हॉबीमध्ये कन्वर्ट केलं. ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आणि जसं जसं सुट्ट्या मिळत गेल्या तसं जसं सुट्ट्यांमध्ये मी माझे ड्रॉइंग्सची काम हे होते ते मी पेंटिंग्समध्ये उतरत गेले. मी पूर्वी पेंटिंग्स पण करत होते. नंतर मग मी ॲज अ ग्राफिक डिझायनर म्हणून मी जॉब करायला लागले वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये आणि मग त्याच्यातनं मला वाटलं की आपण काहीतरी वेगळं करावं. पण मी बरेच वर्ष 2015 मी ॲज अ ग्राफिक डिझायनर म्हणूनच मी जोशी क्रिएशनचा ब्रँड चालू ठेवलेला. आणि 2018 माझं लग्न झालं आणि खरं सांगायचं झालं तर याचं खरं श्रेय माझ्या मिस्टरांना आहे. कारण माझ्या मिस्टरांना रांगोळीची प्रचंड आवड आहे. ते स्वतः हाताने टिपक्यांची रांगोळी काढतात अजूनही. म्हणजे मला इतकी वर्ष मी स्वतः करत होते रांगोळ्या काढायचे, पण लग्न झाल्यापासून ते घरामध्ये रांगोळ्या त्या स्वतः करतात, त्यांना ती खूप आवड आहे. आणि त्यांनीच मला सांगितलं की तू याच्या या फील्डमध्ये काय जात नाहीस, तुझी क्रिएटिव्हिटी आहे, तू याच्यामध्ये उतरवायचा प्रयत्न कर. मी त्यावेळेला असा विचार केला रांगोळी म्हणजे काय, दिवाळीला रांगोळी म्हटलं की आपण दिवाळीलाच आपण बाहेर काढतो, इतर वेळेला आपण असं कधी काढत बघत पण नाही की आपण पटकन 2 मिनिटात काढलं काम झालं. पण मी जेव्हा पहिल्यांदा घेतलं तर 2021 जस्ट लॉकडाऊन संपलं होतं, 21 मी पहिल्यांदा ऍज अ रिसेलर म्हणून मी उतरले. त्यावेळेला मी पॉलिमर प्लास्टिक संस्कारभारती रांगोळ्या ज्या आपण हाताने काढायचो ते डिझाईन्स मी रिसेलिंग करत होते. आणि मला वाटलं चल आता काय झालं, ऑक्टोबर दिवाळी संपली आता काय आता पुढच्या वर्षी तर पुढच्या वर्षी बघू आपण. पण तो माझा खूप मोठा गैरसमज होता. मला ऑलमोस्ट दिवाळी संपल्यानंतर डिसेंबर जानेवारी मध्ये त्या प्रोडक्ट्सची एवढी डिमांड यायला लागले की मी त्याच्यासाठी तर काय करता येईल आपल्याला, कारण आपण मॅन्युफॅक्चरर तर नाही आहोत, पण आता कोणतरी मॅन्युफॅक्चर तर मला बघायला पाहिजे. आणि योगायोगाने माझीच शाळेतली मैत्रीण मला याच्यामध्ये मिळाली. म्हणजे आम्ही असं तिला मी जेव्हा अप्रोच झाले तर आम्ही गप्पा मारता मारता आमच्या सगळ्या जुन्या गोष्टी निघाल्या, मग नंतर ती म्हणाला आम्ही एकाच याच्यामध्ये होतो,
0: फील्ड एकच आहे आपल्याला,
1: फील्ड एकच आहे. आणि नंतर मला कळलं की अरे ती माझ्यावर आमच्या एरियामध्ये आणि माझ्या शाळेत होती.
0: Yes.
1: मग त्यावेळेला मग आम्ही नवीन मग तिच्याशी बोलून मग मी ते मॅन्युफॅक्चरिंग तिच्यावर करायला लागले याच्यामध्ये. त्यावेळेला मी पहिल्यांदा हा पॉलिमर प्लास्टिकचा संस्कारवरती रांगोळी आणली. मग त्याच्यात तुम्हाला पॉलिमरच्या आपण ज्या

0: सेवी झाले आहेत, डिजिटल मीडियाचा एवढा वापर होतो की याचा अक्षरशः खूप वेळ, कारण त्यावेळेलाही जस्ट नवीन होतं आणि लॉकडाऊन जस्ट संपलं होतं आणि लोकांना कसं वेळ नव्हता की त्याला काहीतरी पटकन रांगोळी 2 मिनिटात काढायला पाहिजे की आता काय कोण आलं अचानक आणि केळवण करायचं, तर मग त्यांना काहीतरी तिकडे बाजूला रांगोळी काढता आली पाहिजे. पण त्याच्यासाठी हे आम्ही हे चालू केलं आणि ते मला वाटलं नव्हतं की ते खूप चांगलं सक्सेस मध्ये जाईल
1: त्याच्यात. ऍक्च्युली आणि आपण पाहतोय की हल्ली सगळ्यांचं जीवन इतकं धकाधकीचं झालंय, धावपळीचं झालंय की इच्छा असूनही बऱ्याच वेळेला आपल्याला की हा मला रांगोळी काढता येते, बरं मला आवडही आहे पण माझ्याकडे वेळ नाहीये. मग या सगळ्यावरती हे सोल्युशन तुम्ही आणलंय किंवा अजून असे बरेच असतील, हे सोल्युशन मार्केटमध्ये आलं पण त्याचा इतका पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला. बरं, तुम्ही हा एक प्रोडक्ट लॉन्च केला म्हणजे आणलात स्वतः अगोदर रिसेलर म्हणून आणि नंतर स्वतःचा म्हणून, पण यानंतर तुम्ही बऱ्याच गोष्टी नंतर इनोव्हेटिव्ह गोष्टी येत गेल्या आपल्याकडे.
0: 21 ला माझं हे जसं झालं तसं 22 मध्ये मी नंतर मी विचार केला की नुसतं पॉलिमर मध्ये करून थांबून चालणार नाही, कारण त्याच्यामध्ये मला मी एक्झिबिशन करायचे आणि एक्झिबिशन मध्ये मला कस्टमर्स व्हरायटीज ऑफ प्रकारचे मिळायचे कस्टमर्स. अरे मला ना खालीच बसता येत नाही, पण मग ह्याचा मला काहीच उपयोग नाही, तुम्ही असं काहीतरी करा की आम्हाला खाली न बसता टेबलावरती बसून रांगोळीच्या मध्ये रांगोळी काढून लगेच बाहेर नेऊन ठेवून देता येईल. मग त्याच्यावरती मी जरा रिसर्च करत गेले, त्यावेळेला मग मी MDF ह्या रांगोळ्या आमच्या आल्या मार्केटमध्ये. ऑलरेडी MDF रांगोळ्या मार्केटमध्ये होत्या पण ते माझ्या माहितीमध्ये नव्हत्या. मग मी ते रिसर्च केल्यानंतर म्हणजे मी आणि माझ्या मिस्टर दोघांनी मी सर्च केलं, त्याच्यामध्ये मला काही वेंडर्स मिळाले की जे स्वतः MDF रांगोळ्या मॅन्युफॅक्चर करतात. मग मी त्यांना गाठलं, त्यांच्याशी हे झालं, संवाद केला, बॉन्डिंग करून त्यांना मी माझे काही डिझाईन्स पाठवले आणि मग अशा तर आमचं देवाणघेवाण करत करत आम्ही हे अशा MDF रांगोळ्या आणल्या मोठ्या. या 12 इंचाच्या 6 इंचामध्ये तुम्हाला 3 इंचापासून 12 इंचापर्यंत मिळतात. याच्यात तुम्हाला 24 इंच पाहिजे तर 24 इंच, याच्यात तुम्हाला साईजेस कस्टमायझेशन करून मिळतात, डिझाईन्स कस्टमायझेशन करून मिळतात.
1: म्हणजे हेच आहे की म्हणजे आपण इनोव्हेटिव्ह कसं होत जातो आणि अर्थात आपण जेव्हा कस्टमर सोबत जास्त जोडले जातो तेव्हा कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार मग आपण हे करू शकतो का, किंवा अच्छा माझ्या कस्टमरला या गोष्टीची रिक्वायरमेंट आहे मग आपण त्यानुसार काहीतरी बनवूयात. तसंच जसं आता ह्या तुम्ही रांगोळ्यांबद्दल सांगितलं आणि हे किती इझी टू युज आहे, म्हणजे असं पण नाहीये की हा एकच सॅम्पल माझ्याकडे आहे, तुम्ही अशा प्रकारचे 2-3 सॅम्पल घेऊ शकता आणि मुळात तुमच्या आवडीचे रंग तुम्ही त्याच्यामध्ये भरू शकता. म्हणजे आज जर मी मोठ्या बाहेरच्या सर्कलमध्ये जर एखाद्या वेळेला आज मी लाल रंग भरलाय तर मी उद्या उठून तिकडे एखादा दुसरा रंग भरू शकते, त्यामुळे ते जे रिपिटेटिव्ह वाटणार आहे तर तेही तसं वाटणार नाहीये. सो हे खूप छान कॉन्सेप्ट आहे मॅम, पण या कॉन्सेप्टला मग कसा रिप्लाय कसा प्रतिसाद मिळत गेला तुम्हाला?
0: त्याच्यासाठी मला खूप कस्टमर्स भरपूर मिळाले याच्यामध्ये. अरे तेव्हा मी आधी तेव्हा माझ्याकडे दुकान हा प्रकार काही नव्हता, मी घरूनच असं का बिझनेस करत होते, पण त्यावेळेला मी एक्झिबिशन मॅक्झिमम रेग्युलर एक्झिबिशन करत होते. एक्झिबिशनला मला याला खूप डिमांड मिळेल, याच्यापेक्षा त्याला नंतर जास्त डिमांड मिळत गेला पूर्णपणे, कारण लोकांना बरं वाटतं ना की डिझाईन टेबलावर ठेवा, रंग भरा आणि दरवाजात नेऊन ठेवून द्या, नेमकं असेल तेव्हा पुढच्याला दुसरा रंग भरून टाका, काम होऊन जातं याच्यामध्ये.
1: बरोबर, बरोबर.
0: अशा पद्धतीने त्यामुळे त्याचा फायदा खूप व्हायला लागला.
1: येस. या व्यतिरिक्त तुम्ही मी अजून एका मला म्हणजे जसं तुमच्याबद्दल माहिती केली, अभ्यास केला, त्यावेळेला कळलं की नंतर OHP शीट्स मध्ये सुद्धा तुम्ही रांगोळ्या, म्हणजे
0: आपण म्हणतो की प्रत्येक कस्टमरला ना दरवेळेला ना काहीतरी इनोव्हेटिव्ह हा प्रकार पाहिजे असतो. मग आता नवीन अजून काय आणायचं, तर मी असं जसं तुम्हाला मगाशी मी म्हटलं की एकतर मी ना सोशल मीडिया हॅबिट म्हणजे मला काही ना काहीतरी शोध मोहीम चालू असते माझी आणि माझ्या मिस्टरांची. मी इन्स्टावरती जास्ती सर्च मारते, मग त्याच्यामध्ये मला OHP शीटच्या रांगोळ्यांचे ट्रेंड दिसायला लागले. त्यावेळेला OHP शीट हा काय प्रकार असतो मला काहीच माहिती नाही, तिकडे पण तोच प्रकार जसा यायचा झाला तोच प्रकार मी बघत होते की 2 वेंडर्सनं मी तिकडे अप्रोच पण केलं पण मला काही रिस्पॉन्स मिळाला नाही. पण नंतर मला एकीकडनं असं कळलं की त्याचे क्लासेस होतात, मग मी ते क्लासेस जॉईन केले एक सरांकडे, त्यांच्याकडनं या सगळ्या गोष्टी शिकले, बस काही दिवस मी वेंडर्सकडनं घेत गेले याच्यामध्ये आणि मग नंतर आपापले स्वतःच इनोव्हेटिव्ह करत करत आपण डिझाईन्स बनवत गेलो. आणि याच्यात आपल्याकडे स्पेशालिटी म्हणजे आयडियल्स,
1: देवांचे
0: आयडियल्स, म्हणजे तुम्ही आपले अक्कलकोट स्वामी समर्थांचं असू दे किंवा कोल्हापूरचे आंबेबाई असू दे.

0: आपण याच्यामध्ये भरपूर व्हरायटीज करत गेलो त्याच्यामध्ये.
1: क्या बात आहे. म्हणजे आता तरी आपण फक्त रांगोळ्यांविषयीच बोलतोय, पण या व्यतिरिक्त अजूनही बरेच असे प्रोडक्ट आहेत ज्याविषयी बोललं जाऊ शकतं. आणि आता त्यांनी जे काही रांगोळ्यांचे प्रकार सांगितले, या रांगोळ्यांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स, म्हणजे रादर मी आता तुम्हाला सांगूही शकत नाही इतक्या व्हरायटी आणि इतक्या डिझाईन्स आहेत. आणि खरं तर यासाठी फक्त आणि फक्त क्रिएटिव्ह माइंडच तुम्हाला हवंय. म्हणजे जरी मॅमनी आता उल्लेख केला असला की त्या सोशल मीडिया पाहतात किंवा सोशल मीडिया बघून तुम्हाला काहीतरी सुचतं, पण सोशल मीडियाच्या पलीकडे जाऊनही त्यांच्या मनाला काय वाटतंय किंवा मी काय केल्याने लोकांना ते आवडणार आहे, असंही त्यांच्या काही डिझाईन्स आहेत ज्या खूप वेगळ्या ज्या इथे आहेत, ज्या त्यांनी आज सॅम्पलसाठी सुद्धा इथे आणलेल्या आहेत आणि जे मला रेडिओवरती ऐकतायत आणि युट्यूबला पाहणार आहेत तर नक्कीच पाहू शकतात, पण रेडिओवरती जे आमची ही मुलाखत ऐकतात तर त्यांनी जोशी क्रिएशन या इंस्टाग्राम पेजला जर तुम्ही व्हिजिट केलं तर तुम्हाला हे सगळे सॅम्पल जे आहेत ते सुद्धा पाहायला मिळतील. श्रोते हो, पूर्वा मॅडम सोबत ही जी आज विशेष मुलाखत आहे ही अशी सुरू राहणार आहे, पण तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्या विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आपल्या आज किनारी या विशेष सेगमेंटमध्ये आपण आज पूर्वा खोत मॅडम सोबत छान दिलखुलास गप्पा मारत आहोत आणि जोशी क्रिएशन हा जो त्यांचा ब्रँड आहे याविषयी जाणून घेत आहोत. भेटूयात लगेचच, तोपर्यंत ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपला आजचा सेगमेंट आज किनारी, या सेगमेंटमध्ये आज आपण अशा एका उद्योजिकाला भेटलेले आहोत, तिच्यासोबत छान दिलखुलास गप्पा मारत आहोत. तर त्या उद्योजिका आहेत पूर्वा खोत मॅडम, ज्यांनी जोशी क्रिएशन हा ब्रँड सुरू केला आणि जोशी क्रिएशन ब्रँडच्या माध्यमातून आज त्यांनी अशा क्रिएटिव्ह गोष्टी सगळ्या लोकांसमोर आणलेल्या आहेत की त्यांनी, मी असं थोडंसं म्हणेन की महिलांना थोडंसं आळशी बनवलंय, पण तितकंच महिलांना छान हॅपीही वाटेल. म्हणजे त्या वस्तू पाहिल्यानंतर आपलं मन असं खुश होईल, प्रसन्न होईल, अशा काही गोष्टी ज्या आहेत त्यांनी बनवलेल्या आहेत. सुरुवात रांगोळीपासून झाली. ब्रेकपूर्वी आपण पाहिलं की रांगोळ्यांचं ज्या विविध डिझाईन्स त्यांनी बनवलेल्या आहेत त्याविषयी जाणून घेतलं. मॅम, आपण तुम्ही आत्ताच देवांच्या आयडल विषयी बोललात आणि त्या रांगोळीचे जे शीटवरती रांगोळी बनवली जाते, जी OHP शीट जिला असं म्हणतात, खरं तर ही रांगोळी बनवण्याची प्रोसेस म्हणजे काय असते, किंवा साधारणपणे आपण असं म्हणतो की मी आता कदाचित ही व्हिडिओ तुम्ही बघाल युट्यूबवरती तेव्हा तुम्हाला दिसेल हे खूप सुंदर आयडल देवीचं बनवलेलं आहे आणि खूप छान वाटतं हे. यामध्ये जर तुम्ही काम पाहिलं तर खूप बारकाईने काम केलेलं आहे, म्हणजे यामध्ये खरी खुरी रांगोळी OHP शीटवरती वापरलेली आहे. त्यात रांगोळीचे विविध रंग आहेत, त्या छान मोत्यांचं वर्क केलेलं आहे, स्टोनचं वर्क सुद्धा केलेलं आहे आणि मुळात हे फार क्रिएटिव्ह आहे. आणि या कामाला तुम्ही त्याच्यामध्ये जर बारकाईने बघितलं तर खूप ते नक्षीकाम किंवा हे काम हे खूप लॉंग प्रोसेस आहे आणि मग हार्डवर्क जे आहे ते खूप ह्यासाठी लागलेले आहेत. मॅम, साधारणपणे असे आयडल
1: ऍक्च्युअली कसं, आता हे जे आयडल्स आहेत, पहिला कसं त्याला डिझाईन आयडल्स किंवा कुठले OHP शीटची डिझाईन जर तुम्हाला बनवायची असेल तर ते साधारण आम्हाला आम्ही काही काही गोष्टी आम्ही हाताने ड्रॉ करतो किंवा काही ड्रेस आउट करतो. काही काही कसं असतं की कस्टमर म्हणतात की आम्हाला आमच्याकडे हा असा असा प्रकार आहे, तुम्ही आम्हाला त्याच्याही ड्रेसने आम्हाला बनवून द्या. मग त्याप्रमाणे त्यांना डिझाईन आम्ही पहिल्यांदा दाखवतो, बनवून कम्प्युटराईजवरती करून दाखवतो, त्यांच्याकडनं ती पसंती आली तर मग आम्ही ती उतरवायचा प्रयत्न करतो कलर कॉम्बिनेशनचा वापर करून. कारण पहिल्यांदा जर कस्टमाईज डिझाईन असेल तर आम्हाला ती पहिल्यांदा सॅम्पल्स बनवावं लागतात जी आमची वेस्ट होतात.
0: बरोबर.
1: मग ती सॅम्पल्स बनवून झाली, त्यांच्याकडनं अप्रूव्हल आलं की मग आम्ही त्याच्यावरती पहिले प्रोसेस करायला घेतो. तर साधारण याला 2 ते 3 लेअर्सचा वापर आम्ही करतो. रांगोळ्यांचा 2 ते 3 लेअर्स असतो. कधी कधी काय असतं की खूपच लाईट कलर असतील तर मग आम्हाला तिकडे 3 लेअर्सचा वापर करायला लागतो, तर ते डिझाईन्स उठाव दिसतात.
0: किंवा तो स्किन कलर, आता मोस्ट ऑफ दी आयडियल मध्ये तो स्किन कलर जास्त
1: येतो. तिकडे कधी कधी आम्हाला थोडस डार्क फिनिश करायला पाहिजे असेल तर मग आम्हाला 3 लेअर मध्ये करायला, आणि ही आयडल्स ऑलमोस्ट बनवायला 15 डेज तरी लागतात. काही डिझाईन्स आहेत ज्या छोट्या छोट्या अशा ज्या डिझाईन्स आहेत, जसं आपण हे जास्वंद आहे आपल्याकडे किंवा अशा या ज्या बॉर्डर पट्ट्या,
0: बॉर्डर पट्टी ज्या आपण उमऱ्याच्या बाहेर
1: ठेवू शकता, हे तुम्ही स्टिकअप पण करू शकता. बॅक साईडला टुबे टेपचा वापर करून तुम्ही करू शकता. हे साधारण तुम्हाला कसं, हे छोटे छोटे जे डिझाईन्स आहेत ते एका वेळी तुम्ही 10-12 एकत्र केले तर ते त्याला वेळ नाही लागत, ते 4 ते 5 दिवसांमध्ये होऊन जातात. पण जे मोठे डिझाईन्स आहेत याच्यापेक्षा माझ्याकडे पूर्ण, आता मी ती आणली नाही ऍक्च्युली, याच्यामध्ये आपली पैठणी साडी त्याला आता जवळजवळ 20 दिवस लागतात, पण त्याला पूर्ण नक्षीकाम जे मोराचं करावं लागतं ते खूप बारीकारी करावं लागतं, मग त्याला 1-20 दिवस लागतात. पण कस्टमरला कसं असतं की नेझटकी पाहिजे असतं.
0: हो, म्हणजे बऱ्याच जणांचं असतं ना, आज आपण घाईत ऑर्डर दिली आणि मला 2 दिवसात मिळेल का, मला 1 दिवसात मिळेल का,
1: अरे तुम्ही मला उद्यापर्यंत द्याल का, म्हणलं
0: नाही पॉसिबल.
1: छोट्या डिझाईन्स तुम्हाला 2 दिवसात मी देऊ शकतो, कारण कसं ह्या काय जर सुकलं नाही तर त्याचे कलर्स एकमेकांमध्ये जर मिक्स झाले तर ते खराब दिसतात त्याच्यामध्ये पूर्णपणे.
0: मॅम, MDF रांगोळी विषयी आपण बोललो किंवा या पॉलिशेट्स विषयी आपण बोललो, या रांगोळ्या जे इतर ज्या रांगोळ्या आहेत आपण खर तर हाताने जे रांगोळी काढतो त्यापेक्षा कसं वेगळे पण देतात किंवा काय वाटतं तुम्हाला?
1: कसं आहे ना, शेवटी हाताने काढण्यामध्ये जी मजा आहे ती याच्यात तर नक्कीच नाही, पण काय झालं आताच्या धकाधुकीच्या याच्यामध्ये सगळ्यांची जीवनशैली जी अशी झाली आहे की आता आपल्याकडे वेळ नाही, आपल्याला रांगोळी काढण्याची खूप हौस आहे पण आपल्याकडे वेळ नाही आहे, पण त्यांच्यासाठी झटपट पटापट ही अशी रांगोळी आहे की तुम्ही पटकन कुणा ठेवून देऊ शकता. म्हणजे इव्हन लहान मुलांना सांगितलं की जा रे याच्यामध्ये रंग भर आणि तरी हौसेने लोक करतात. पण शेवटी आपण म्हणतो ना की ओरिजिनल ही ओरिजिनल गोष्ट असते. आता तुम्ही कितीही त्याला मॉडर्न स्वरूप आणलं त्याला हाताला जे आहे ती नाही येऊ शकत.
0: तुम्हाला तुमचं कौतुक आहे, तुम्ही स्वतः या बिझनेसमध्ये असून तुम्ही हा फॅक्ट लोकांना सांगताय.
1: हे फॅक्ट आहे. मी तुम्हाला खरं सांगू, मी माझ्या घरामध्ये मी माझ्या सिस्टर स्वतः रांगोळी आर्टिस्ट आहे. ते स्वतः रांगोळी काढतात, ठिपक्यांची रांगोळी. आमच्याकडे ठिपक्यांची रांगोळी काढत नाही, पण तरी त्याच्यामध्ये माझ्या आजूबाजूला या काही नसतात. पण ती जी ओरिजिनल आपण रांगोळी हाताने काढतो त्याला जो लुक असतो
0: पटकन वेळ नाही आपल्याकडे, मग शॉर्टकट मध्ये करायला गेलं. पण लुकही तसा येतो. आणि मला रांगोळीमध्ये हे आवडले की तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा रांगोळीचे कलर वापरूनच ते बनवले. म्हणजे कुठेही पेंट नाहीये किंवा कुठे ड्रॉईंग केलेलं नाहीये किंवा कुठे आर्टिफिशियल त्याच्यामध्ये असं काही नाहीये. मुळात स्वतः त्याच्यामध्ये हार्डवर्क केलेले आहेत. ते कटिंग असू द्यात किंवा ते डिझाईन्स असू द्यात, मग त्याच्यात रंगरंगोटी असू द्यात किंवा त्याच्यामध्ये रंग भरणं, मग त्याच्यामध्ये स्टोनचं काम करणं, यामध्ये सुद्धा शेवटी तुम्ही तुमच्या ते काय म्हणतात क्रिएटिव्हिटीचा वापर करून आणि शेवटी हाताने जी रांगोळी काढली आहे ती फक्त खाली जमिनीवरती काढण्याऐवजी या पॉलिशीट्सवरती काढलेली आहे असं एक त्याला आपण म्हणू शकतो. खरं तर मॅम मी डिझाईन्स विषयी बोलेन. आज मी ते पाहते खूप डिझाईन्स तुम्ही आणल्यात पॉलिशीट्समध्ये असू द्यात किंवा बऱ्याच वेगवेगळ्या रांगोळीच्या तुमच्या ज्या प्रकार आहेत त्या रांगोळीच्या प्रकारामध्ये असू द्यात. खरं तर डिझाईन्समध्ये सुद्धा त्या क्रिएटिव्हली त्या डिझाईन्स सुचला. आता फॉर एक्झाम्पल हे आपण एखाद्या चौरंगाभोवती खूप छान पद्धतीने ठेवू शकतो. महिरप आहेत किंवा अगदी मोराचे जर पाहायला गेलं तर आपण बऱ्याच वेळेला दिवाळीमध्ये किंवा आपण घराच्या समोरच्या काही रांगोळ्या काढतो त्यावेळेला आपण विशेष करून ही जी रांगोळी आहे ही आपण एकदा तरी काढतोच की छान मोराचं त्याच्यावरती मोर असेल त्या रांगोळीमध्ये किंवा हा समईच्या भोवती जर आपल्याला ठेवायचं असेल तर त्या भोवती काय ठेवायचं असेल तर त्यासाठी तुम्ही वेगळ्या डिझाईन्स क्रिएट केलेल्या आहेत. आणि अगदीच काही जास्त काही करायचं नाहीये तर मग त्यासाठी तुम्ही असे हे छोटे छोटे फ्लावर्सच्या पॉलिशीट्सवरती ज्या रांगोळ्या आहेत त्या तुम्ही बनवलेल्या आहेत. तर हे ह्या सगळ्या डिझाईन्स किंवा ही क्रिएटिव्हिटी कशी सुचते तुम्हाला?
1: ऍक्च्युली खरं सांगतो ना मला आवड आहे आणि त्याच्यामध्ये मी जसं मग म्हणलं की म्हणतो ना की प्रत्येक पुढच्या मागे आपण जसं म्हणतो की बाईचा हात असतो तसं माझ्या मागे नाही तर माझ्या बाजूनी माझ्या सपोर्टला माझा नवरा
0: आहे.
1: मला काही नवीन डिझाईन जर सुचत नसेल तर ते स्वतः काहीतरी प्रे करतात. मला सांगतात की असं कर तसं कर, तू हे ट्राय करून बघ, हा असा प्रयत्न करून बघ. आणि ते मी प्रयत्न करत असते. मला नाही जमलं तर माझी जी दुसरे स्टाफ आहे त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही ट्राय करून बघा. आणि असं क्रिएटिव्हिटी काही ना काहीतरी चालू असतातच असतं त्याच्यामध्ये.
0: हा झाला तुमच्याकडून एक महत्वाचा मांडलेला मुद्दा. आता मला सांगा की तुम्ही गेली अनेक वर्ष नेहमी वेगवेगळ्या क्लायंट्सना भेटत असाल, वेगवेगळ्या कस्टमर्सना भेटत असाल. जे आपले ग्राहक आहेत, कस्टमर्स आहेत, म्हणजे आता काही वर्षांपूर्वीचे कस्टमर आणि आताचे कस्टमर आहे, काही बदल दिसून येतोय तुम्हाला ग्राहकांमध्ये किंवा त्यांच्या मागण्यांमध्ये काही वेगळे पण दिसत आहे?
1: खूप येतं. यांना तर म्हणलं की याच्यात अजून तुम्ही काहीतरी क्रिएटिव्हिटी आणा किंवा अजून दुसरं काहीतरी डिझाईन्स आणा. आणि आता ह्या कसं डिझाईन्स खूप आता कॉमन झाले की काही जण आता माझ्याकडे याच्यामध्ये खूप लोकांनी आपलं मुंजीचा रुखवत सांगितलं ते बट्टू पासून सगळं पाहिजे त्यांना सुस्वागतम बट्टू पूर्ण त्या गोष्टी लागतात किंवा लग्नाचं रुखवत सप्तपदी तेही असे मी कस्टमायझेशन त्याच्यामध्ये कस्टमर्सना करून दिले. त्यांच्या रिक्वायरमेंट म्हणून त्यांना त्यांचं कलर कॉम्बिनेशन जसं पाहिजे तसं बनवून दिलेलं आहे. आणि असे माझे डिझाईन्स भारताच्या बाहेर भरपूर गेले.
0: खरंच खूप छान आहे सगळं. मॅम या व्यतिरिक्त पुढे जाऊन मला म्हणजे असा प्रश्न आहे की हा जो तुमचा व्यवसाय आहे त्याचं स्वरूप जे आहे ते दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे. म्हणजे सुरुवातीला अगदी घरापासून सुरू केलेला व्यवसाय ते आता विविध म्हणजे मला असं वाटतंय आपले बरेच स्टॉल्स तुमचे लागतात किंवा बऱ्याच ठिकाणी तुम्ही एक्झिबिशनमध्ये तुम्ही जाता तिकडे तुमचे स्टॉल्स असतात ते मॅनेज करणं, त्या व्यतिरिक्त जाऊन आता तुमचं स्वतःचं शॉप आहे त्या शॉपमधून तुम्ही बऱ्याच ग्राहकांना भेटत असतात किंवा त्यांच्या काही कस्टमाईज गोष्टी आहेत त्या बनवून देत असतात. आणि मुळात सणासुदीला प्रचंड गर्दी होत असेल कारण आपल्याला माहितीये की आता कोणताही सण असू द्या सगळेजण छान उत्साहाने सगळे आनंदाने त्या सगळ्या गोष्टी करत असतात, मग कुठेतरी या गोष्टींचा आपसुकच तिकडे संबंध येतो. तर मग सणासुदीच्या काळांमध्ये तुम्ही कसं हे सगळं मॅनेज करता?
1: नाही ऍक्च्युली कसं पहिलं मी एकटीच करत होते त्यामुळे वन मॅन शो हा माझा करता होता. मिस्टर कधीतरी असं सपोर्ट करायचे कधीतरी पॅकिंग करणं किंवा याच्यामध्ये. पण आता कसं माझ्याकडे स्वतःचा स्टाफ आहे, एक्झिबिशनचा स्टाफ आहे, मग कधी काय असेल चढवणारे लॉयर असेल किंवा त्यांना सगळ्यांना बसवते कामाला आणि मग ते मला हेल्प करत असतात पूर्णपणे. आता पूर्वी कसं होतं की मी दुकान माझं फक्त 6 दिवस चालायचं, आठवड्यात 1 दिवस बंद असायचं. आता मी गेल्या वर्षीपासून 7 दिवस मध्ये चालू असतो, एकही दिवस सुट्टी नाही त्याच्यात.
0: येस, ठाण्याला सरळीमध्ये मॅडमचं हे शॉप आहे, तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला त्यांच्या सोशल मीडियावरती त्यांचा पूर्ण ऍड्रेसही मिळेल. मॅम, या व्यतिरिक्त आपण काही दुसऱ्या तुमच्या प्रोडक्टबद्दल बोलणार आहोत. मला इथे काही तुम्ही कापडापासून बनवलेलीही काही वस्तू दिसतात, म्हणजे फक्त असं नाहीये की फक्त प्लास्टिकच वापरून केलंय किंवा पॉलिशीटचाच वापर करून केलंय. आता माझ्या हातामध्ये हा एक खूप सुंदर असा मोर आहे आणि ही मोराची डिझाईन आहे जी तुम्ही कापडावरती बनवलेली आहे. आणि मुळात कापडावरती जो अतिशय मऊ सूद असा हा कापड आहे याला फील्ड फॅब्रिक म्हणतात. आणि या फील्ड फॅब्रिकवरती हे काम करणं मुळात ही संकल्पनाच तुम्हाला कशी सुचली आहे? कारण आणि ते त्याच्यावर मोऱ्याची डिझाईन केली आहे जी खूप बारकाईने घेऊन केली असेल.
1: ही आयडिया माझी नाही, एक एनजीओ आहे ठाण्यामध्ये, ते एनजीओ ती चालवते, ती माझी मैत्रीण आहे.
0: अरे वा.
1: सो मी तिला त्या एनजीओला एक हेल्प व्हावी म्हणून मी त्यांचे डिझाईन इथे, या सगळ्या डिझाईनच्या आयडिया सगळ्या तिच्याच असतात.
0: क्या बात आहे.
1: फिल्ड फॅब्रिक मध्ये तिचे डिझाईन फक्त मी घेऊन माझ्याकडे मी सेल आउट करते.
0: वा,
1: पूर्णपणे.
0: म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहायला गेलं तर केळीच्या पानांपासून सुद्धा डिझाईन आहेत. म्हणजे अगदीच जर आपल्याला घरामध्ये किंवा टेबलवर आपण वापरू शकतो, किंवा अगदीच जर आपल्याला छान नैवेद्याचं ताट ठेवायचं असेल किंवा काही ठेवायचं असेल तरी आपण ह्या केळींच्या पानांचा नक्की वापर करू शकतो. त्याच्यामध्ये सुद्धा बरेच ऑप्शन आहेत. आणि मुळात काही दारासमोर ठेवण्यासाठी ज्या पट्ट्या आहेत, ज्या काही प्लास्टिक्समध्ये आहेत किंवा वेगवेगळ्या आहेत, त्याही तुम्ही ठेवलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं त्याही खूप वेगवेगळ्या आहेत. आणि ज्यामध्ये आपले
1: अॅक्रेलिक वरती बनवलेले आहेत ते धुता येतात तुम्हाला.
0: अच्छा, वॉशेबल आहेत दोन्ही.
1: एमडीएफचे स्टेन्सिल्स आहेत.
0: हा,
1: आपण जसं स्टेन्सिल्स पूर्वी वापरायचो
0: नक्की नक्की नक्कीच. आणि यामध्ये सुद्धा बऱ्याच तुम्ही डिझाईन्स बनवलेले आहेत, यामध्ये सुद्धा खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत.
1: ऍक्च्युली आता आणलं ना हा मला प्रोडक्ट
0: आणले नक्की.
1: जर तुम्ही दुकानात आला तर तुम्हाला थाउजंड ऑफ प्रोडक्ट
0: आणि तुम्ही
1: बघायला मिळतील, व्हरायटीज प्रत्येकाचे वेगळे.
0: आणि तिकडे जाऊन तुम्ही असं ठरवलं असेल की मला आता हेच घ्यायचं आणि तिथे गेल्यानंतर तुम्ही प्रचंड कन्फ्युज व्हाल आणि असं वाटेल तुम्हाला की नाही नाही एक नाही आपण 4 गोष्टी अजून एक्स्ट्रा घेऊन जाऊ.
1: माझ्याकडे असं सांगतात की मला हे पाहिजे आणि नंतर जेव्हा ते दुकानात येतात एक्झिबिशनला येतात, अरे हे
0: तर
1: मी
0: बघितलंच
1: नव्हतं.
0: हो हो हो, बरं, इथे आले. हा, म्हणजे आणि मला मुळात आपण याला काय म्हणतात, या फॅब्रिक,
1: हे फिल्ड फॅब्रिक.
0: हा, हे फिल्ड फॅब्रिक वरती सुद्धा मुळात आजकाल आपण दाराला चौकटेला तोरण बनवतो आंब्याच्या ढाळ्याचं, आंब्याच्या पानांचं, किंवा आपल्याला काही वेळेला विड्याचं पान सुद्धा लागतं. आणि आता मी ही गोष्ट मला आजच कळली ती पूर्वा मॅममुळे की यामध्ये सुद्धा ह्या फिल्ड फॅब्रिकमध्ये सुद्धा ह्या गोष्टी उपलब्ध आहेत. आणि मुळात लोक आपल्या दाराला कंटिन्यू जर आंब्याच्या ढाळ्या आंब्याच्या पानांचं तोरण असेल तर ते किती छान दिसेल. म्हणून लोक मला असं वाटतंय मॅडमकडे आंब्याची पानं

0: सुद्धा उपलब्ध आहे फिल फॅब्रिक मध्ये.
1: ऍक्च्युली हे कसं ना की हे जे प्रोडक्ट आहेत ना महाराष्ट्राच्या इंडियाच्या बाहेर, त्यामुळे इतकं माझे जे आउट ऑफ इंडियाचे कस्टमर्स आहेत बरेचसे हे माझ्याकडनं उचलून घेऊन जातात बल्क मध्ये. का त्यांना तिकडे काही पूजा बिजा असली किंवा आपण काय करतो पानं सुकली की आपण ती फेकून देतो.
0: बरं,
1: त्याच्यावरची हे कसं हे प्रोडक्ट वॉशेबल आहेत. तुम्ही हे आरामात धुवून मशीन वॉश आहे ज्याला काही वर्क नाही, जसं उदाहरणार्थ याला मोराला वर्क आहे हे पण वॉशेबल आहे, पण याला कसं तुम्ही मशीन वॉश नाही
0: काळजी घ्यायची
1: निघू शकतं. हे बाकीचे जे प्लेन प्रोडक्ट्स आहेत हे तुम्ही आरामात मशीन मध्ये टाकले तरी चालू शकता. सॉफ्ट डिटर्जंटचा वापर करून तुम्ही याला धुवू शकता. आणि ह्याचे खूप लोकांनी याचे तोरण बनवलेले आहेत आणि दरवाजाला लावलेले आहेत.
0: म्हणजे अर्थात जोशी क्रिएशनने अगदी भारताच्या बाहेरही पोहोचलेलं आहे. आणि मुळात मी तर म्हणेन की जे आपल्या कुठेतरी मातृभूमीपासून आपल्या कल्चरपासून जे लांब गेले त्यांच्यासाठी हे सगळेच बेस्ट ऑप्शन आहे. म्हणजे तिथे कुठे रांगोळी काढायला जागा नसेल, मिळत नसेल, चान्स नसेल, तर त्यांच्या सगळ्यासाठी मला असं वाटतं की हे सगळे बेस्ट ऑप्शन आहेत. आणि डेफिनेटली जर कोणी तुमच्यापैकी कोणी जर किंवा आपल्या घरातलं जर कोणी आउट ऑफ असेल, आपल्या संस्कृतीपासून ते जर लांब गेलेले असेल आणि त्यांना जर परत असं छान जोडून ठेवायचं असेल, तर नक्कीच मला असं वाटतं हे सगळेच सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्यासाठी आपल्याला कामी येतील. खरं तर आपण पूर्वा मॅडम सोबत छान दिलखुलास गप्पा मारतोय. मला त्यांच्याबद्दल मुळात हा जो त्यांचा प्रवास सुरू आहे, हा प्रवास सुरू असताना काही गमती जमती घडल्या असतील, बऱ्याच कस्टमर्सना ते भेटले असतील, तेव्हा त्यांचे जर काही प्रसंग असतील, अनुभव असतील, तर तेही आपण जाणून घेणार आहोत. पण तुर्तास वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, आचार्य 90 FM वरती ही जी सुरू आहे मुलाखत ही अशीच ऐकत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, पुन्हा ऐकताय छोट्याशा विश्रांतीनंतर. मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट आज किनारी. आपल्या आज किनारी या सेगमेंटमध्ये आज आपण जोडलेले आहोत जोशी क्रिएशनच्या सर्व सर्वा पूर्वा खोत मॅडम यांच्यासोबत. आणि पुन्हा एकदा आपण या गप्पांना सुरुवात करूयात. मॅम, आपण आपल्या प्रॉडक्टविषयी बरंच जाणून घेतलं आणि आता तर खरं अधिक महिना सुरू आहे. अधिक महिन्यासाठी काही स्पेशल जर मला काही गोष्टी लागणार असतील तर त्यासाठी काही आहेत का क्रिएटिव्ह?
1: मॅग्नेट्स बनवलेले आहेत. बेसला पॅकमागे मॅग्नेट लावलेला आहे आणि हे मॅग्नेट पूर्ण वॉशेबल आहे. तुम्ही आरामात साबणाच्या पाण्याने धुवू शकता.
0: अरे वा,
1: येस. आणि पूर्ण आरामात टिकतात. आजकाल खूप जण याचा ट्रेंडिंग चाललाय किंवा क्रिस्टीन गोपद्म देतात खूप जण. तर हे अशी क्रिस्टीन गोपद्मचे मोल्स पण आपण पॉलिमर प्लास्टिक मध्ये आणलेले आणि हे पण प्रोडक्ट वॉशेबल आहे. पॉलिमर प्लास्टिक तर पूर्ण वॉशेबल आहे. हे असे आपण दोन अधिक माणसासाठी आणलेले. काही जण वाण देण्यासाठी असे उंबरड्याच्या पठ्ठ्या पण घेतात.
0: येस, नक्कीच. आणि मला असं वाटतं असे बरेच प्रोडक्ट आहेत जे महिलांना हळदी कुंकवायला म्हणून जर आपल्याला कुठे कोणाला जर द्यायचे असतील तर त्यासाठी उपयुक्त येतात. किंवा एखाद्याला मला जर घरी आलेल्या माझ्या मैत्रिणीला काही जर गिफ्ट द्यायचं असेल तर डेफिनेटली आपण हे 100% प्रोडक्ट आहे हे देऊ शकतो.
1: अशी म्हटलं होतं की हे जो आपण जे सेट पॉलिमरचे सेट्स आहेत आपल्याकडे बरेच सेट्स असतात. पण काय म्हणतात की अरे माझी जागा खूप लहान आहे तर मला काही एवढी जागा लागत नाही ते नाही बोलत. मग त्यांच्यासाठी आपण असे काही कॉम्पॅक्ट प्रोडक्ट पण आणले. हे आता तुम्ही वाण म्हणून पण देऊ शकता किंवा तुम्हाला पण डेली युजला तर वापरायचं असं पण होईल. हे असे पॅकेट वापर करू.
0: त्या पॅकेट मध्ये कोणते हे आहेत?
1: आता ज्या डिझाईन्स तुम्हाला इथे बाहेर दिसतात याच डिझाईन तुम्हाला या पॅकेट मध्ये 5 पिस्टल
0: दिसतात
1: थोडं. आणि हे माझ्याकडे खूप ट्रेंडिंग आहे माझ्या विश्वासामध्ये. आणि संक्रांतीला हे माझ्याकडे वाण म्हणून खूप जात
0: असते. बरोबर. आणि म्हणजे हळदी कुंकवाची जी परंपरा आहे आपल्याकडे ती फार पूर्वीपासून चालत आलेली आणि पण पूर्वी थोडासा प्रकार वेगळा होता. आता गिफ्टिंग मध्ये काय द्यायचा हा खूप मोठा प्रश्न पडलेला असतो आपल्या सगळ्यांसमोर. तर त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत. मॅम, आता थोडासा वेगळा प्रश्न आहे. एक बिझनेस सुरू करताना म्हणजे तुम्ही सुद्धा जेव्हा सुरू केलं तेव्हा एका गोष्टीपासून त्या अनगिनत वस्तू ज्या आहेत तुमच्याकडे आहेत, अनेक डिझाईन्स आहेत, व्हरायटीज आहेत. खरं तर हा बिझनेस जेव्हा तुम्ही सुरू केलात तेव्हा तुम्ही असा विचार केलेला आहे की आपला हा जो विस्तार आहे हा पुढे असा होत राहील किंवा काय?
1: नाही, ऍक्च्युली झालं ना मला काय म्हणतो अनपेक्षित प्रमाणे हा माझा वाढत गेला. माझा फक्त ट्रेंड इथपर्यंतच होता पॉलिमर पर्यंत. मला नंतर पुढे ह्या गोष्टी वाढत जाईल. हा माझा पहिल्यापासून एक स्वप्न होतं की आपल्या स्वतःचं दुकान असावं आणि त्या दुकानामध्ये आपलं काहीतरी प्रोडक्ट किंवा हे ठेवून तिकडे दिसलेलं. पण हे एवढं वाढत जाईल हे मला म्हणजे स्वप्न म्हणून अजूनच वाटतं की ते स्वप्न आहे एकदम.
0: नाही, नक्कीच. पण मॅम, यातला एखादा अभिमानाचा असा काही प्रसंग किंवा क्षण किंवा अभिमानास्पद कौतुक अशी की तुम्हाला स्वतःबद्दलच वाटतं की वाव मी करून दाखवलं माझ्या हजबंडच्या माझ्या पार्टनरच्या सोबतीने का होईना आम्ही पुढे आलो आणि हे करून दाखवलं असा अभिमान असा कधी आणि काय असं वाटतं?
1: 99 सालापासून मी बिझनेस मध्ये. एक तर कसं की आमची फॅमिली बॅकग्राऊंड पूर्ण बिझनेस मध्ये, म्हणजे माझे मामा भाऊ सगळे माझे बिझनेस मध्ये. पण ते प्रत्येक वेगवेगळ्या त्यांच्या फील्डच्या बिझनेस मध्ये आणि त्यांचा वारसा मी पुढे चालवला. मी पूर्वी नोकरी करत होते पण मला नोकरीमध्ये काढीत काही इंटरेस्ट नव्हता. मग काय असेल ते आपण
0: स्वतःच
1: चालू करायचं. मग तेव्हा 99 पासून मी बिझनेस मध्ये उतरलेले त्यांच्याबरोबर. 2015 मी जोशी क्रिएशन हा चालू केला एज अ ग्राफिक डिझायनर म्हणून. पण तेव्हा मला असं वाटलं नव्हतं की माझा जोशी क्रिएशन जो खाली होता तो आता वरच्या टॉपला जाईल. पण त्यावेळेला मी फक्त ग्राफिक डिझाईन होते की त्या छोट्या मोठ्या गोष्टीच करत होते.
0: येस.
1: पण जेव्हा मी या रांगोळी फील्डमध्ये आले मिस्टरांच्या सपोर्टने मला मी याचं खरं श्रेय मी त्यांनाच देते. कारण त्यांनी जर मला या फील्डमध्ये आणलं नसतं म्हणजे सांगितलं नसतं तर मी एवढा मोठा प्रवास करू शकले नसते कोणा पण. आणि खरंच हे आम्ही मला आता खूप छान वाटतंय की मला माझं जे जोशी क्रिएशन जे छोटं होतं ते आता मोठं झालंय. आणि मी जे फक्त एज अ ओनर म्हणून असं नाही म्हणत आहे पण मी कस्टमर्सना प्रोडक्ट देत होते. पण आता माझे प्रोडक्ट वेगवेगळ्या एज अ गिफ्टिंग पार्टनर्स म्हणून पण वेगवेगळ्या संस्थेला जातात.
0: येस.
1: म्हणजे पहिलं सगळ्यात मी अप्सरा म्हणून एक मराठी मंडळ आहे दादरला मराठी संबोधन मंडळ. त्यांच्या याच्यामध्ये मी पहिल्यांदा पार्टिसिपेट केलं होतं 2023. दरवर्षी मी पार्टिसिपेट करते. 2024 मला सर्वोत्कृष्ट उद्योजिकेचा अवॉर्ड त्यांच्याकडे मिळालं मला पूर्णपणे. आणि नंतर दिल के करीब म्हणून एक होतं. तिथे माझे प्रोडक्ट्स हे अजूनही कलाकारांकडे जातात प्रोडक्ट्स
0: मध्ये. येस नक्कीच. नाही खरंच हे खूप अभिमानाची बाब आहे की आपण जे काम करतोय त्याचं ते काम लोकांना आवडतंय आणि कोणीतरी त्याची दखल घेत आहे आणि त्यामुळे आपली कोणीतरी पाठ थोपटतंय. खरं तर हा खूप मोठा अभिमानाचा एक नक्कीच तो एक आपण प्राऊड मुमेंट आपल्या स्वतःसाठी असं म्हणू शकतो मॅम. आणि खरंच सरांना खूप मी हॅट्स ऑफ देईन कारण खूप कमी पार्टनर्स असे असतात, खूप कमी मुलींचं नशीब असं असतं मी म्हणेन की ज्यांना लग्नानंतरही इतका चांगला साथीदार त्यांच्या आयुष्याला लाभतो की आणि त्याच्यामुळे फक्त वैवाहिक जीवन नाही तर एका स्त्रीचं करिअर घडतंय हे खूप कौतुकास्पद बाब आहे. खरं तर खूप छान वाटलं या सगळ्या आज तुम्ही इथे आलात आणि छान इतक्या दिलखुलास गप्पा झाल्यात. आम्ही जोशी क्रिएशन विषयी जाणून घेतलं पण वेळेची मर्यादा असल्यामुळे कुठेतरी थांबावंच लागेल. पण जाता जाता ज्या महिला आहेत ज्यांना स्वतःचं काहीतरी सुरू करायचं आहे, त्यांना आवड खूप आहे पण काही कारणांमुळे त्यांनी स्वतःला असं रोखून ठेवलंय, अशा सगळ्या महिलांना काही मार्गदर्शन कराल का?
1: माझं एवढंच म्हणणं आहे जर तुमच्या मनात जिद्द असेल ना तर तुम्ही वरचं शिखर आरामात गाठू शकता पण ते फक्त तुम्ही अंमलात आणा.
0: बरोबर.
1: तुम्ही तोपर्यंत स्वतः काही करत नाही तोपर्यंत कोण तुम्हाला कोण ढकलणार नाही. तुम्ही पुढे थोडं एक पाऊल पुढे टाका की 10 पावलं तुमच्या मागणं येतातच येतात आणि हे माझ्या बाबतीत झालंय. मी फक्त म्हणलं तर जाऊ दे एक वर्षच करायचंय मी पुढे पण नाही ते नंतर नंतर कस्टमर्स आपल्या एवढे मागे लागतात ना की अरे नाही मॅम तुम्ही करा करा आम्ही आउट करतो.
0: आणि मॅम जोशी क्रिएशनचं लावलेलं एका रोपट्याचं आता वटवृक्ष झालंय. पुढच्या काही वर्षांमध्ये जोशी क्रिएशनला कुठे पाहताय?
1: माझं ऍक्च्युली जसं म्हटलं की आता सध्या माझं जर दुकान असलं तर ते मी रेंटवरती आहे पण माझं एक खूप मोठं स्वप्न आहे की माझं स्वतःचं एक दुकान असावं आणि ऍटलिस्ट 2 तरी ब्रांचेस त्याचे निघावे मुंबईमध्ये. म्हणजे जे आता ठाण्यात आहेत तसंच अजून एक मुंबई साईडला माझा विचार चाललाय पण बघूया ना स्वामींची कृपा.
0: नक्कीच ती असेल आणि मी तर म्हणते 2 कायचा बऱ्याच ठिकाणी या ब्रँचेस जोशी क्रिएशनच्या व्हाव्या कारण तुम्ही ज्या गोष्टी बनवताय ती काळाची गरज आहे आणि लोक वेडे आहेत अशा सगळ्या गोष्टींसाठी आणि लोकांना मुळात ते आवडतंय, ग्राहकांना आवडतंय आणि ग्राहक वर्ग हा एकदा घेतल्यानंतर परत येणार नाही असं होत नाही. त्यांना सतत मग आज काय नवीन आहे का असं विचारून प्रत्येक वर्षी वेगळे घेतात.
1: याच्यामध्ये हा प्रकार असा आहे ना की याच्यात तुम्ही जितकं इनोव्हेटिव्ह आणाल तितकं लोकांसाठी ते कमीच आहे.
0: पण
1: माझ्याकडे असे खूप जुने ग्राहक आहेत जे 2021 जे होते ते अजूनही माझ्याकडे नवीन प्रोडक्ट आले की ते अजूनही माझ्याकडनं येऊन कलेक्ट करतात.
0: येस येस येस डेफिनेटली. आणि इथेच हे सगळं आलंय आणि तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत. खरं तर मॅडम सोबत मुलाखत करायची हे बऱ्याच दिवसांपासून चालू होतं आणि फायनली तो योग आला कारण आय कॅन टोटली अंडरस्टँड की बरेच ऑर्डर्स असतात, कस्टमर्सना भेटायचं असतं, त्यांच्यासोबत त्यांचे सगळे काही डिमांड्स आहेत ते पूर्ण करण्यामध्ये मॅडम बिझी असतात पण आज त्या वेळ काढून हे सगळे प्रोडक्ट घेऊन इथे आल्या. खूप छान वाटलं. तुम्हाला सरांना आणि मुळात आपल्या जोशी क्रिएशनला खूप खूप शुभेच्छा. हे जोशी क्रिएशन असंच वाढत जाओ आणि 2 नाही याच्या बऱ्याच ब्रांचेस हो अशा शुभेच्छा तुम्हाला देते आणि पुन्हा एकदा मनापासून आभार.
1: थँक्यू. मी पण तुमचे सगळ्यांचे आभार मानते स्पेशली 90 आचार्य 90 FM चे की मला संधी मिळाली माझे प्रोडक्ट्स बद्दल माहिती देण्याची आणि माझ्या जोशी क्रिएशन बद्दलची माहिती कोणापणे दे.
0: तर श्रोते हो आपली ही विशेष मुलाखत आज किनारी या सेगमेंटमधली ही कशी वाटली? आज आपण आज किनारी या सेगमेंटमध्ये पूर्वा खोत यांना भेटलो, त्यांच्याशी छान दिलखुलास संवाद साधला आणि जोशी क्रिएशन विषयी बरंच काही जाणून घेतलं. केवळ एका रांगोळीपासून एका रांगोळीच्या डिझाईन्सपासून सुरू झालेला हा प्रवास आज हजारो डिझाईन्समध्ये जाऊन पोहोचलेला आहे आणि अगदी हजारो घराघरांमध्ये पोहोचलेला आहे. तर खरं तर हा जो त्यांचा प्रवास होता हा आज आपण त्यांच्याकडून जाणून घेतला. हे विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली किंवा जोशी क्रिएशनच्या वस्तू जर तुम्हाला ऑर्डर करायच्या तर त्याविषयी डिटेल्स हव्या असतील तर नक्कीच जोशी क्रिएशन या इंस्टाग्राम पेजलाही सुद्धा व्हिजिट करा आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील, तुमचे काही फरमाईश असतील किंवा तुम्हाला जर काही इथून ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही आम्हाला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 9167999339. त्याचबरोबर ही मॅडमची मुलाखत आहे ही युट्यूबवरती सुद्धा अवेलेबल असणार आहे तर तिथेही युट्यूबला जाऊन नक्की मुलाखत पहा आणि आचार्य 90 FM वरती असणाऱ्या कार्यक्रमांचा आस्वाद घेत रहा. मी आरजे कोमल पूर्वा खोत मॅडम सोबत इथेच तुमची रजा घेते. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

0: नमस्कार प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्विनी आपला मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, समर स्पेशल आपण खरं तर एपिसोड करतोय, कारण आता बच्चे कंपनीला सुट्टी आहे आणि नवीन नवीन काही गोष्टी शिकण्याचं किंवा काही एक्सप्लोअर करण्याचे बच्चे कंपनी प्रयत्नात असतात. आणि मला वाटतं बच्चे कंपनी बरोबर त्यांच्या पॅरेंट्सनाही खूप उत्सुकता असते नवीन काही शिकायचं, नवीन काही पाहायचं. आणि टीव्ही स्क्रीन आणि मोबाईल स्क्रीनचा टायमिंग थोडासा कमी करून आपण लाईव्ह शोज मध्ये जास्ती मुलांना एंटरटेन करण्याचा, मनोरंजन करण्याचा आपला प्रयत्न आहे. तर यासाठी आम्ही खास हास्य सम्राट जॉनी रावत सर यांना आपल्या आजच्या सेलिब्रिटी शो मध्ये आमंत्रित केलं आहे. जॉनी दादा नमस्कार.
1: नमस्कार नमस्कार नमस्कार.
0: मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद, तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल तुमचे आभार. आचार्य 90 FM या कार्यक्रमाबद्दल तुम्ही मला आज या ठिकाणी बोलवले त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे, तुमच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानतो.
0: खरं तर जॉनी दादा म्हणजे खूप बिझी कलाकार आहेत, म्हणजे झी म्हणू नका, कलर्स म्हणू नका, सोनी म्हणू नका, सर कुठलाही प्लॅटफॉर्म राहिलेला नाहीये जिथे जॉनी दादा पोहोचले नाहीत, आपली कला त्यांनी सादर केलेली नाहीये. आणि आज वेळात वेळ काढून आणि आपल्या 5-6 महिन्याच्या बॅकअप म्हणजे फॉलोअप नंतर आज त्यांनी आम्हाला वेळ दिलेला आहे, तर त्याबद्दल तुमचे आधी सुरुवातीला आभार मानते. महाराष्ट्रातील एक लोकप्रिय मराठी स्टँडअप कॉमेडियन आणि विनोदवीर जॉनी दादा म्हणून ओळखले जातात, ते आपल्या खास एकपात्री प्रयोगांसाठी, मिमिक्री आणि विनोद शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. पोट धरून हसा यासारख्या ऑडिओ व्हिडिओ अल्बम मध्ये त्यांचे बरेचसे ट्रॅक अवेलेबल आहेत, जे तुम्ही आमच्या या मुलाखतीनंतर पाहू शकता. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपल्या कलेचा वापर करून घेतलेला आहे, जसं मुंबईचे शहाणे, 4 इडियट्स, क्लब 54, आगरी शोले, भूताची शाळा, रसिकांच्या मनात किंवा लग्नात असं आहे, प्रेम लागी जीवा, नवस माझ्या आईचा, हे झाले चित्रपट. टीव्ही शोज जसं मी मगाशी सांगितलं, कलर्स कॉमेडी एक्सप्रेस, झी मराठीमध्ये हास्य सम्राट, चला हवा येऊ द्या आणि सोनी मराठीवरील जय जय महाराष्ट्र माझा यासारख्या सगळ्याच ऑलमोस्ट चॅनल्सवर, म्हणजे जेव्हा ई टी व्ही होता तेव्हा पण त्यांनी शोज केलेले आहेत. आणि या सगळ्या कारकिर्दीचा, या सगळ्या प्रवासाचा आज आपण थोडासा धांडोळा घेणार आहोत. खरं तर आम्ही ऑफ द कॅमेरा म्हणजे स्टेज शो मध्ये आपण भेटत असतो सगळे कलाकार, पण आज मुलाखतीच्या निमित्तानं आज आपण जॉनी दादांना जाणून घेणार आहोत. जॉनी दादा हास्य सम्राट म्हणजे ही पदवी मिळवणं ही सोपं नव्हतं आणि एका रात्रीत घडणारी ही गोष्ट नाही, त्यामागे तुमच्या इतक्या वर्षांची मेहनत, परिश्रम आणि पराकाष्ठा आहे. कारण लोकांना हसवणं हे आपण म्हणतो वाटत तितकं सोपं आहे, म्हणजे लोक एकदम हसून जातात, पण त्याच्यामागे किती कष्ट आहे, त्याच्यामध्ये किती गांभीर्य आहे हे तुमच्याकडून आज जाणून घ्यायचंय. आज सुरुवात कुठून झाली, इथून आपण सुरुवात करू आपल्या मुलाखतीला, की आपण हे काहीतरी वेगळं करू शकतो हे तुम्हाला कधी जाणवलं?
1: मी आधी मुंबईत राहायचो, वरील कोळीवाडा हे माझं गाव, आणि कोळीवाडा म्हटलं की संपूर्ण कोळ्यांचं गाव येते. आणि माझे वडील होते बॉम्बे पोर्ट ट्रस्टमध्ये कामाला, आणि मी राहायचो कॉलनीमध्ये, बिपडी कॉलनीमध्ये. माझं सगळं लक्ष कोळीवाड्यात असायचं, कारण आमच्या कोळीवाड्यामध्ये खूप मोठे कलाकार बालकराम मोरळीकर यांचा ऑर्केस्ट्रा असायचा, कार्यक्रम असायचा. त्या कार्यक्रमाला मी नेहमी बघायचो, त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांचे विनोद, त्यांची कॉमेडी, त्यांची गाणी सतत मी ऐकायचो, एन्जॉय करायचो. त्यानंतर काही वर्षानंतर माझे वडील बॉम्बे पोर्टर्समध्ये असतानाच ऑफ झाले, आणि मग आम्ही मुंबई सोडून डोंबिवलीत गेलो. डोंबिवली ही आग्र्यांची नगरी, म्हणजे सगळा आग्री समाज डोंबिवलीमध्ये आहे. तर डोंबिवली ज्यावेळी मी राहायला गेलो त्यावेळी डोंबिवली फार छोटी होती, आणि संपूर्ण जंगल, फक्त स्टेशन, 2-4 दुकानं आणि 7-8 गाव, एवढंच तिकडे वास्तव्य होतं लोकांचं. आणि त्या काळी 1987 साली मी डोंबिवलीच्या स्टेशनला एक बॅनर वाचला, त्या बॅनरवर लिहिलं होतं नवोदित कलाकारांना सुवर्ण संधी. तर मी म्हणालो की चला आपण पण काहीतरी आजमावून बघू. त्यावेळी मी छोट्या मोठ्या कलाकारांचे आवाज काढायचो, माझे मोठे भाऊ बालकराम ओरळीकर यांच्याकडे मिमिक्री करायचे, नकला करून कलाकारांचे, सिनेमातल्या नाट्य कलाकारांचे वगैरे व्हॉइस काढायचे, आवाज काढायचे. तर त्यामुळे थोडीफार ती कला माझ्या अंगात होती, म्हणून मी सुद्धा त्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा म्हणून त्या ऑडिशनसाठी गेलो. आणि ऑडिशन दिल्यानंतर ते त्यांना एवढं आवडलं, ते म्हणाले तू परफॉर्म कर आमच्या कार्यक्रमात. पण परफॉर्म काय करायचं मला माहित नव्हतं, कसं करायचं, आणि ऍक्च्युली मला मिमिक्री म्हणजे काय हेच माहीत नव्हतं. फक्त मला एवढं माहित होतं की मला दोन चार आवाज काढता येतात. कलारंग निर्मित ही संस्था डोंबरीतली, त्या काळी ती संस्था होती राजेंद्र देशमुख म्हणून त्या संस्थाचे संस्थापक होते. तर त्यांनी मला पहिला चान्स दिला. ज्ञानेश्वर मंगल कार्यालय डोंबरीचं पहिलं कार्यालय म्हणजे उद्घाटनच झालं होतं त्या कार्यक्रमाने. त्या कार्यक्रमात मी आमच्या गावातल्या सगळ्या आगळी समाजातले माझे मित्र होते त्या सगळ्यांना सांगितलं तुम्ही या माझा कार्यक्रम बघायला या. आणि एवढी उत्सुकता होती त्या कार्यक्रमात काहीतरी प्रेझेंट करण्याची, काय करायचं सुचत नव्हतं. तुम्ही पहिल्यांदा आगळी भाषेत सगळे कलाकार कसे बोलतील असा हा छोटासा प्रयोग करून पाहिला, एक्सपेरिमेंट केला आणि तो एवढा प्रचंड लोकांना आवडला आणि पहिल्यांदा आगळी बोली भाषा रंगमंचावर आणली आणि लोकांना आवडली. मग त्यानंतर मला एवढा कॉन्फिडन्स झाला असं मला वाटलं की मला हे करायला हवं आहे. आणि मग मी हळूहळू चार पाच मुलं गोळा केली आमच्या गावातली आणि मग नकलांचा कार्यक्रम सुरू केला. आणि मग छोटे छोटे कार्यक्रम बारशाला, लग्नाला, हळदीला, गणेश उत्सवाला, साईबाबा उत्सव असेल तर असं करत करत करत करत मी मोठा ताफा तयार केला आणि ती सुरुवात माझी कार्यक्रमाची.
0: जॉली दादा, तुम्ही अगदी सहजपणे सांगताय की हळूहळू मी सुरुवात केली आणि इथपर्यंत जे घेतलेली आहे. तरी पण कुठलाही कार्यक्रम म्हणा म्हणजे तो छोटेखानी असू दे, आपल्याच कुठल्या आपल्या वाडीमध्ये केलेला कार्यक्रम असू दे, पण आता तुम्ही म्हणताय सगळ्या अभिनेत्यांचे अभ्यास करावाच लागला असेल तुम्हाला. कारण लाला पाटेकर कसे बोलतात किंवा जे तुम्ही सगळे मिमिक्री करता ते आर्टिस्ट स्वतः कसे बोलतात, तर त्यांचा एक विशिष्ट मिमिक्री आर्टिस्ट कला आहे आणि कुठल्याही कलेचा अभ्यास आणि रियाज हे महत्वाचं. तर तुम्ही स्क्रिप्टिंग त्यात येतं की असे असे त्याने डायलॉग म्हटलेले आहेत किंवा एखादी थीम घेतली गणेशोत्सव असेल तर त्याची थीमवर तो सादर करणं किंवा एखाद्या कलाकाराचा आवाज त्या ह्याला जाईल का आपण केलेल्या

0: पर्सनॅलिटी प्रचंड आवडली. एवढी आवडली मग मी विचार केला की हे जे केलंय सादरीकरण हे कट्टूकट केलंय आणि याला किती मोठं किती सॉलिड स्क्रिप्ट लिहिली आहे हे आपल्याला का नाही जमत, आपल्याला हे करावं लागेल. तर मग मी वाचन सुरू केलं, पुस्तकं वाचली, पुलांना पुलांचा अभ्यास केला. नंतर मी वपू काळ्यांना ऐकलं, आचार्य अत्रेंचं सगळं काय ऐकलं, नंतर मी रामनगरकर यांना ऐकलं. त्यानंतर मला ते कळायला लागलं हळूहळू की बाबा रे ह्याला करण्यासाठी आपल्याला लिखाण करावं लागेल, वाचन करावं लागेल, त्याशिवाय आपल्याला जमणार नाही. मग मी स्वतःचे विनोद तयार करायला सुरुवात केली, स्वतःहून आयटम काय असतात ते आयटम तयार करायला सुरुवात केली, लिखाण करायला सुरुवात केली. आणि माझ्या लिखाणातून मी हळूहळू हळूहळू शिकत गेलो की कसं लिखाण. आवाज तर येत होते, आवाज आपल्याला माहित आहे. एखादा चित्रपट पाहिला, राजकुमारचा चित्रपट पाहिला, राजकुमार कसा बोलतो, जानी हम उस बाप के बेटे हैं, हम जानते हैं, चलिए आओ नीचे कमल, हे सगळं माहित होतं. पण हे ते सिनेमातलं होतं, त्यांचं होतं, त्याला आपल्यात कसं आणायचं हे लिखाण करायची मी सुरुवात केली. मग त्यानंतर मी लिहायला सुरुवात केली हळूहळू, आणि मग मी आयटम तयार केले, एक एक एक एक आयटम तयार केले. आणि मग मला कळायला लागलं की बाबा रे की स्क्रिप्ट स्वतःची असायला हवी, स्वतःकडे तेवढा खजिना असायला हवा. जोपर्यंत आपल्याकडे स्वतःचं साठण असेल तर आपण स्वतःला प्रेझेंट करू शकत नाही. दुसऱ्याचं आपण कोणाचं तरी उचलून गेलं तर लोक म्हणतात हे चोरलंय रे, हे त्याचंय रे, तो करतो रे, त्याचं यांनी उचललंय, असं लोक म्हणतील. म्हणून मग मी स्वतःचं लिखाण सुरू केलं आणि मी लिहिता लिहिता लिहिता लिहिता नंतर मग मी स्टेजवर परफॉर्म करायची सुरुवात केली. हळूहळू कसं परफॉर्म करायचं मग लोकांना आवडायला लागलं. मग लोक म्हणायचे पण अरे तू ना भटकतोस बोलताना, ना थोडस तुझा विषय भटकतो कुठेतरी, तू स्क्रिप्ट नाही जात तुझी व्यवस्थित. मग मला ते हळूहळू कळायला लागलं की अनुभव यायला लागला की बाबा रे स्क्रिप्ट हवी आपल्याला. आपण जे काय सुरुवात माहिती आपल्याला कशी करायची, शेवट माहिती, पण मधला पॅच आहे तो कसा भरायचा तो कळत नव्हता आपल्याला. मग ते हळूहळू कळायला लागलं. आणि त्यानंतर मी जेव्हा लोकांमध्ये प्रेझेंट व्हायला लागलो तर मला कोणीतरी सांगितलं बाबा प्रोफेशनल प्रोफेशनल व्हायला. मला माहित नव्हतं प्रोफेशनल म्हणजे काय असतं. तर आमच्या डोंबिवलीमध्ये शिरीष कीर्तने म्हणून आहेत, त्यांचा स्वतःचा ऑर्केस्ट्रा होता गोल्डन मेलोडीज. तर ते 1987-88 साली खूप चालायचा तो डोंबिवलीमध्ये. तर जॉनी भाई पण त्या कार्यक्रमात असायचे त्या काळी. तर त्यांच्या कार्यक्रमात मला एकदा संधी मिळाली. तर त्या कार्यक्रमात संधी मिळाल्यानंतर मग मला ते एकदा म्हणाले की बाबा रे तू ना चपला घालून जाऊ नकोस, स्टेजवर कसा प्रोफेशनल आला पाहिजे. तर तुला ब्लेझर पाहिजे, कोट पाहिजे, शूज पाहिजे, चांगलं दिसायला पाहिजे. तर मी म्हणाल अरे पेमेंट तर काहीच मिळत नाही, एक रुपया मिळत नाही, त्यात आपण शूज कुठून आणायचे, कोट कुठून आणायचे. मग हायबडायचो मी की माझं कसं साधं राहणं होतं, फक्त शर्ट घातली, पॅन्ट घातलं, आपलं स्टेजवर चढलो, आपलं परफॉर्म केलं, झालं, संपलं. मग मला कमलाकर वैशंपायन एकदा म्हणाले, कमलाकर वैशंपायन हे आमचे ज्येष्ठ नकलाकार, ते मला म्हणाले की बघ तू ना तुला जर पुढे जायचं असेल तर प्रोफेशनल राहा, व्यवस्थित राहा. तर मी म्हणालो दादा मला ना हे लोक म्हणतात कोट घालू नये, शूज घालू नये, कुठे मिळणार आहे, मला पेमेंट पण नाहीये, मी पैसे पण आईकडे मागतो. 2 रुपये तिकीट होती त्यावेळी ट्रेनची, मुंबईला जायचं ट्रेनने प्रवास करायचा तर आईकडे पैसे मागायला लागतात. तर मला कमलाकर वैशंपायन म्हणाले तू चोर बाजारात जा, चोर बाजारात तुला कोट स्वस्त मिळतील. तर कसं बसं करून मी 40-50 रुपये गोळा केले, चोर बाजारात गेलो, एक डबा सेकंड हँड कोट घेतला, नंतर तो घालून परफॉर्म करायला लागलो. तो मित्र म्हणायचे वेडे हे मेलेल्या माणसांचे कोट असतात वगैरे, पण मी मेलेल्या माणसांचं कोट घालून जिवंत कलाकार उभा केला, लोकांपर्यंत आणला. आणि त्यानंतर लोकांनी हळूहळू माझ्यावर प्रेम करायला सुरुवात केलं, लोक मला ओळखू लागले की जॉनी रावत नावाचा कोणीतरी कलाकार डोंबिवलीत आहे, चूक अप्रतिम नकला करतो, अप्रतिम कॉमेडी करतो, स्टँडअप चांगली करतो, ह्याला बोलवलं पाहिजे. मग हळूहळू मला मग जे काही प्रोफेशनल ऑर्केस्ट्रा होते, ऑर्केस्ट्रा कलाकार मध्ये सुधीर सिन्हा या टाईपचे जे लोक होते, म्हणजे झपाटा ऑर्केस्ट्रा, मिर्च मसाला, 7 कलर, रश्मी गाडगे, नंतर उषा मंगेशकर, अशी लोक मला बोलवायला लागले हळूहळू. मग मला थोडं थोडं जमायला लागलं आणि माझं नाव व्हायला लागलं.
1: नक्कीच शून्यापासून केलेला प्रवास, आता किती शून्य तुम्ही जोडता इथपर्यंत येऊन थांबलेला आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि जाणून घेऊया हास्य सम्राट जॉनी रावत यांच्या जर्नीविषयी. तुम्ही ऐकत रहा आचार्य 98 FM ओन रेडिओ सेलिब्रिटी शो मध्ये हास्य सम्राट जॉनी रावत.

0: विद्यार्थी आता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये हास्य सम्राट जॉनी रावत सरांना आमंत्रित केले आहे. जॉनी दादा, आपण सुरुवात तुमची जाणून घेतली अगदी शून्यातून तुम्ही सुरुवात केली आणि नंतर छोट्या छोट्या ऑर्केस्ट्रामधून छोट्या छोट्या वाडीतल्या कार्यक्रमानंतर तुम्हाला उषा मंगेशकर किंवा बऱ्याचशा नामांकित ऑर्केस्ट्रामधून आमंत्रण यायला लागली. तर लाईव्ह स्टेज शोचा परफॉर्मन्स तो जेव्हा तुम्ही पहिला केलात आणि आतापर्यंत करत आहात, मोठ्या आर्टिस्ट बरोबर जे तुम्ही ऑर्केस्ट्रा केले त्यांच्याविषयी, म्हणजे तुम्ही उषाताईंचं नाव घेतलं, त्यांच्याबरोबर काम करतानाचा अनुभव कसा होता?
1: अनुभव खूप चांगला आहे, कारण सुरुवातीला जेव्हा मी कार्यक्रम करायचो त्यावेळी लोक ओळखायचे नाही. त्यावेळी मिमिक्री करायचे, स्टेजवर आपण आलो परफॉर्म करायला तर लोक म्हणायचे हे टाइमपास चाललंय, त्याला बाहेर जाऊ. लोक गाणी ऐकायची, मला नाही ऐकायची. त्यावेळी फक्त जॉनी रावत म्हणजे एक टाइमपास. स्टेजवर आला परफॉर्म कर, आता तो परफॉर्म करणार आहे, अरे फालतू टाइमपास आहे, आपण गाव फिरायला. मग सगळे लोक बाहेर जायचे आणि मग गाणी चालू झाली की आत यायची. तर त्यावेळी एवढी व्हॅल्यू नव्हती, पण एका पोझिशनला आल्यानंतर, एका जागेवर आपण स्थिर झाल्यानंतर लोकांपर्यंत आपलं नाव पोहोचलं की जॉनी रावत, जॉनी रावत म्हटल्यानंतर लोक मला स्पेशली ऐकायला बसायचे. स्पेशली ऐकायला बसायचं तर त्यावेळी मला बरेच मोठमोठे कलाकार स्वतःच्या ग्रुपमध्ये घेऊन जायचे. पूर्वी आपलं नाव नव्हतं, आणि ज्यावेळी आपलं नाव व्हायला लागलं, आपलं नाव झालं, ते ऑर्केस्ट्रा बरोबर विथ जॉनी रावत हा स्टॅम्प बॅनरवर दिसायला लागला. आणि लोक अरे जॉनी रावत आहे कार्यक्रम बघायला चाल, मग जॉनी रावतला ऐकायला लोक यायला लागली. तर त्यामध्ये मी कुमार शानू, उदित नारायण आणि तुमचे देबाशिष दासगुप्ता आणि कुमार शानू, मिलन सिंग, असे मोठमोठे दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. आणि यांच्याबरोबर माझं नाव विथ जॉनी रावत, तर मला फार भारावून जायचं, बरं वाटत की एक काळ होतं की लोक माझं नाव काय तो टाइमपास करणार आहे, एवढं म्हणून निघून जायचे. आणि त्यानंतर लोक माझ्यासाठी मी काय करणार आहे आज, नवीन काय करणार आहे, हे ऐकण्यासाठी लोक यायचे. आणि लोकांना उत्सुकता असायची की हा आज काहीतरी नवीन करेल. आणि मग मला पण तेवढं तयारी करून जायला लागायचं की बाबा हे आता नवीनच करायचंय आपल्याला, काहीतरी काल जे केलं आज ते नाही करायचंय, 4 दिवसापूर्वी जे केलं ते आता नाही करायचंय, आता काहीतरी नवीन करायचं. मग विषय पण तसे मिळत गेले, विषय मिळत गेले. मला युक्तामुखी ज्यावेळी आली त्यावेळी युक्तामुखीवर, नंतर विरप्पण, प्लेन हायजॅक झालं तर प्लेन हायजॅकवर, असं सगळे विषय सगळे शोधून शोधून जे जे करंट सापडायचं ते करायचं. आणि मग मला लोकांना ते द्यावं लागलं जे लोकांना हवं, जे लोकांना, आणि मला कळायला लागलं. पूर्वी कळायचं नाही, आपण गायचं फक्त परफॉर्म करायचं, जे आपण बसवलं डोक्यात आणि जी स्क्रिप्ट आपल्या डोक्यात आहे तेवढंच करायचं. पण आता काय झालं की आता आपल्याला लोक कळायला लागली, लोकांच्या मनातलं कळायला लागलं लोकांना. आता मी पुण्यात कार्यक्रम करतो, तुम्हाला पुण्यातले प्रेक्षक माहित आहे, पुण्यातल्या प्रेक्षकांना तुम्ही काही काही देऊन चालत नाही, त्यांना तेच हवं जे त्यांच्या स्टँडर्ड मध्ये लागतं आणि तेच करावं लागतं तिथे. तर मी एक नेहमी करताना एक विनोद नेहमी सांगतो की माझे विनोद काही लोकांना कळतात काहींना नाही कळत, पण पुण्यातले प्रेक्षक एवढे सुज्ञ आहेत, एवढे हुशार आहेत, त्यांना विनोद कळाला नाही तर मागे विचारतात काय बोलला परत बोल असं विचारतात. तर मी नेहमी एक विनोद मांडतो माझ्या कार्यक्रमांमध्ये, माझे काही विनोद असे असतात लोकांना फटकन कळत नाहीत, विचार करायला लागतो. तर मी नेहमी आता एक नवीन विनोद तयार केला होता की एका काही मित्र आपल्या आयुष्यात असे असतात जे आपल्याबद्दल आपल्यापेक्षा जास्त त्यांना माहित असते की आपण काय करतो, कुठे जातो, काय घेतो, त्यांना आपल्यापेक्षा जास्त माहिती असते. आणि काही मित्र असे असतात की जे आपल्याला 4 दिवस दिसले नाहीत तर आपल्याला काळजी वाटते की बापरे तो गेला कुठे, तो दिसत नाही 4 दिवस झाले. तर असाच एक माझा मित्र 4 दिवस दिसला नाही मला, तर माझ्या एका मित्राला मी विचारलं अरे तो मन्या दिसत नाही 4 दिवस झाले, मन्या कुठे? तर म्हणा अरे बाबा मन्या ना, मन्या बाबा फार मोठा माणूस. म्हणलो मोठा माणूस? हा. अरे बाबा त्याची शोप फार महागडे. म्हणलो महागडे म्हणजे? अरे बाबा त्याला एक आयफोन पाहिजे, आयफोन. म्हणलो मग त्याच्याकडे पैसे कुठे? त्याला एक आयफोन हवा होता, त्याच्याकडे पैसे कुठे? मग तो त्याच्या आजीकडे गेला, आजीला म्हणाला आजी मला एक आयफोन घ्यायचा आहे, चल मला पैसे दे. आजी म्हणाली मेल्या माझ्याकडे पैसे नाही, तुला एक आयफोन पाहिजे ना, तुझी एक किडनी विक आणि आयफोन घे. मग त्याने तसंच केलं, त्याने तसंच केलं जसं आजीने सांगितलं. आता त्याच्याकडे एक नाही 2 आयफोन आहेत, पण आजी नाही आहे. हा गुण फटकन लोकांना कळत नाही, पण त्याच्यामध्ये डबल कॉमेडी आहे. तर हे असले विनोद पुण्यात चालतात. पुण्यामध्ये लोक फार सूटने फार हुशार आहेत, त्यांना विनोदाची व्याख्या बरोबर कळते. तुम्ही बरोबर विनोद टाकला तर ते बरोबर झेलतात, तुम्ही काही टाकलं तर नाही ते पकडत.
0: आता फार सुरुवातीपासून मला उत्सुकता आहे तुम्हाला वेगवेगळे आवाज तुम्ही ऐकून घ्यायचे. तर आपण आता तुम्ही जे कलाकार सादर करता त्यांचे थोडी थोडी आम्हाला झलक दाखवा, म्हणजे उदाहरणार्थ विनोद फुले असू द्यात, नाना पाटेकर सर असू द्यात
1: यांच्याबद्दल. आता कसं मी असं आयटम वगैरे बसवत नाही, कारण आता लोक माझ्याकडे मिमिक्री फार कमी ऐकतात आणि किस्से जास्त ऐकतात. तर आता एखादा कुठलाही डायलॉग घेतला आपण, समजा निळभाऊंचा कुठलाही डायलॉग घ्या तुम्ही, आता निळफुलेंचा आवाज काढायचा असेल तर निळफुलेंचा आवाज काढताना आपल्याला पूर्ण निळफुले साहेबांना किंवा निळभाऊंना डोळ्यासमोर आणावं लागतं, मन बसवायला लागतं आणि मग त्यांचं बोलण्याची ढग आणि त्यांचं स्टाईल कसं काय तुम्हाला किती वेळ सांगितलं, अरे बाबा दिवस फार वाईट आहे, दिवस फार वाईट आहे, सगळ्यांना चांगल्या प्रकारे राहावं लागतं. तुम्हाला काय सांगता, तुम्हाला माहितीच आहे हल्ली दिवस फार वाईट चाललेले आहेत, हा गॅस किती महाग झाले आहेत, तुम्हाला माहिती आहे का महागाई वाढत चालली आहे, हा महागाईबद्दल काहीतरी बोललं पाहिजे, आपल्याला काहीतरी बोललं पाहिजे, आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे, मॅलोडी खाल्ली पाहिजे, हा तुम्हाला माहिती आहे ना, हा मॅलोडी खाव खूप जान जाव, आओ मॅलोडी खाव खूप जान जाओ, महंगाई बढती जा रही है, आओ महंगाई मेरे पेट की तरफ बढते जा रही है, महंगाई के लिए कुछ करो ना, आओ हम जान जाइए महंगाई बढ़ रही है और महंगाई पर हमें कुछ करना पड़ेगा, हमें कुछ ना कुछ करना पड़ेगा जानी, महंगाई की वजह से हमारे घर का चूल्हा जलना बंद हो रहा है, लोग रेशन पर खड़े हैं, यहाँ तक लोग जो है ना जानी, मैं कहता हूँ भाई कितनी हालत खराब होती जा रही है इंसान की, गाड़ियों में पेट्रोल नहीं मिल रहा, डीजल नहीं मिल रहा, अरे गाड़ी चलाएं तो कैसे चलाएं भाई, ए भाई गाड़ी रोको भाई,
0: वाह
1: काय मर्सिडीज दिली आहे. आता हे काय मी बोलत नाही, काय जे सुचलं ते बोलत
0: सादर केलं. कमाल
1: म्हणजे इतका वेळ निळू होऊ झाले, बरेच
0: राजकुमार बरेच आवाज तुम्ही सादर केले, खूप खूप आभारी. आता अर्थातच हे सगळं म्हणजे प्रत्येकाचा अभ्यास आला की प्रत्येक कलाकाराचा अभ्यास तुम्ही केलेला आहे, तर प्रत्येक आवाजाची तुम्ही काळजी, म्हणजे प्रत्येकासाठी वेगवेगळा आवाज तुम्ही लावता किंवा वापरला जातो, पण आवाजाची काळजी मी वेगळी आर्टिस्ट आहे किंवा स्टँड अप कॉमेडी मी कशी घ्यावी,
1: काही नाही त्याच्यात काही काळजी वेळची घ्यायची नाही, फक्त ऑब्झर्वेशन आहे. तुम्ही एखाद्याला ऑब्झर्व करा, त्याच्या व्हॉइसला ऑब्झर्व करा, त्याच्या हेलकावे त्याच्या आवाजाचे हेलकावे, त्याच्या बारीक बारीक श्वास घेण्याची जागा आणि आवाज सोडण्याची जागा, श्वास पकडण्याची जागा आणि त्याच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन, तुम्ही त्याच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन पकडले ना त्याचा आवाज ऑटोमॅटिक तुमच्या घशात बसतो. मी पहिल्यांदा जॉनी आलारे मध्ये जॉनी लिव्हर सरांबरोबर काम केलं होतं झी हिंदीवर चॅनलवर, तर मला त्या डायरेक्टरने एकदा एका फिल्मच्या डबिंगसाठी बोलवलं होतं आणि लक्ष्मीकांत बेर्डेंचा आवाज काढायला लावला होता आणि त्याने जाऊन जॉनी आलारेचा डायरेक्टर तोच होता, तो जाऊन जॉनी भाईंना म्हणाला की हा जॉनी रावत लक्षात आवाज खूप चांगला काढतो, तर मला जॉनी भाईंनी फॉर्मलाइज केली की मला लक्ष्मीकांत बेर्डेचा आवाज ऐकायचा आहे, तू लक्ष्मीकांत बेर्डेचा आवाज काढ
0: आणि
1: तो व्हिडिओ पण युट्यूबवर आहे जॉनी आलारे मध्ये, जॉनी भाई म्हणाले की लक्ष्मीकांत बेर्डे की आवाज निघालो, म्हणून जॉनी भाई एक बार क्या हुआ की लक्ष्मीकांत बेर्डे एक बार आपके दोस्त लक्ष्मीकांत बेर्डे एक लड़की को छेड़ रहे थे, तो मुलीला छेड़ होता तर तो मुलीला बघून म्हणला आणि आणि जॉनी भाई, जॉनी भाई आज मी त्या त्या पोरीच्या गल्लीत गेलो होतो आणि ती शिला माहिती ना शिला आणि तिच्या गल्लीत गेलो होतो आणि 4 वर्षापासून मागे लागलो होतो आणि ती कधी भाव द्यायची नाही आणि आज ती माझ्यावर पहिल्यांदा बोलली, काय बोलली वापस गल्लीमध्ये खेळा तू तंगडी तोडतोंडी आणि हे जॉनी भाईने एवढा आवडलं होतं, ते म्हणले की अरे सॉलिड आहे हो जबरदस्त.
0: तुम्हाला सगळ्यात आवडता कलाकार म्हणजे तुम्हाला आवडतो म्हणजे आणि तुम्हाला सादर करायला खूप मजा येते असा कोणता
1: नाही, असं काही नाही मला प्रत्येक जण आवडतो कारण माझा प्रत्येक विनोद प्रत्येक आयटम प्रत्येक जोक मला माझा आवडतो कारण आपल्याला नाही आवडलं तर लोकांना कसं आवडेल
0: तरी पण मनाच्या हालचाली कोण आहे
1: नाही माझा बाला आहे ना तो फार गाजलेला आहे आगरी बोली भाषेत माझा बाला जो आहे तो फार माझ्या आवडीचा विषय आणि मला त्याने मोठं केलं तो एक छोटस बाळ माझ्या मनात माझ्या काळजात असा लपलाय त्याला मी मोठं केलं आणि त्याला सातच समुद्र पार नेलं कॅनडा बँकॉक मलेशिया साऊथ आफ्रिका हल्ली दुबईला मध्ये एकदा गेलो दुबईला सगळीकडे ज्या ज्या देशात मी गेलो त्या त्या देशामध्ये लोकांनी सगळ्यात आधी बाला पाहिजे आम्हाला बाला पाहिजे बाळाबद्दल काहीतरी कर अशी तो लोकांनी मला फरमाईश केली तर त्यामुळे काय झालं की आगरी बोली भाषा सातच समुद्र पार गेली पहिल्यांदा आगरी बोली भाषा जी आहे रंगमंचावर मी आणली ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून आणि त्यानंतर मी नाटकात पण बाला सादर केला त्यामुळे माझं नाटक पण त्यावेळी बाला झालं करोडपती आलं ते पण खूप गाजलं आणि त्यानंतर मग मी सिनेमामध्ये पहिला सिनेमा मी स्वतः काढला आधी शोले चित्रपट खूपच गाजला तर तो एवढा गाजला की लोकांच्या घराघरात जॉनी रावत आणि आगरी शोले पोहोचला तर मी मला आगरी बोली भाषेवर मी भरपूर माझा अभ्यास आहे तर मी ज्यावेळी कार्यक्रम करायचो ना तर रात्री अपरात्री घरी जायचो 2 वाजता 2:30 वाजता 3 वाजता तर आमच्या घरातले सगळे झोपलेले असायचे आम्ही सात भाऊ आमच्या घरामध्ये कसं की रात्री शांतता पाहिजे सगळे झोपले की कुणी आवाज करायचं नाही आणि माझं काम कसं होतं रात्री कार्यक्रम संपला की 2:30-2 वाजता शेवटची ट्रेन पकडून घरी या आणि स्वतःच जेवण स्वतः काढा आणि हळूच जाऊन स्वतः जेवा तर मी काय करायचो की कार्यक्रमावरून आलो की टीव्ही बघणं माझं काम पहिलं मी टीव्ही लावायचो आणि आवाज म्यूट करायचो आवाज म्यूट केल्यानंतर जेवायला बसायचो तर कुणी उठलं नाही पाहिजे एकदा मी असंच टीव्ही लावला कार्यक्रमावरून आलो रात्री 2:30 टीव्ही लावला तर टीव्हीवर चालू होता शोले आवाज म्यूट केला आणि जेवायला बसलो आणि गब्बर सिंगची एंट्री चालू होती तर ती एंट्री बघितल्यानंतर माझ्या डोक्यात पटकन क्लिक झालं की हा गब्बर जो आगरी बोलायला लागला तो कसा बोलेल मग मी ते सुरुवात केली की ओरिजिनल गब्बर सिंग कसा बोलतो केतने आदमी थे वटो आर तुम तीन फिर भी खाली हाथ क्या समझ के आए थे सरदार खुश होगा शाबाशी देगा अरे असामा कितना इनाम रखे है रे सरकार हम पर मी विचार केला माझा गब्बर सिंग असेल तर तो कसा बोलेल तो आगरी बोलेल तो आगरी कसा बोलेल कती माणसं होती रे हा अरे ती दोन न तुम्ही तीन तरी आलत हा काय वाटलं रे तुम्हाला हा तर मी त्याला गब्बर खुश होईल खावाला तांब्याचा भाग देईल पिवाला तांब्याची दारू देईल गब्बरच्या नावाची वाटलं नाही रे तुम्ही सांबा ज्याला खपला कळ सांबा पोलिसांनी मना पकडण्यासाठी किती बिरक्या लावल्या सा या टाईप मी ते केलं आणि मग माझ्या डोक्यात ती कल्पना आली की जर मी ह्याचा सिनेमा केला तर कसं होईल तुम्ही कंपनी गेलो ज्या कंपनीने माझी पोट धरून हसा कॅसेट व्हिडिओ काढली होती सीडी सुमित कॅसेट कंपनी परदेशी म्हणून पुण्याचे ते मला म्हणाले मी त्यांच्याकडे गेलो स्क्रिप्ट घेऊन म्हणून सर माझ्या डोक्यात ना आता आपण स्टँडअप कॉमेडी भरपूर केलं माझ्या डोक्यात एक सिनेमा आलाय शोले ते म्हणाले शोले म्हणजे काय तर मी त्यांना सांगितलं आगरी शोले ते म्हणाले तुम्हाला ऐको असेच बसलो होते टेबलवर बसलो होतो ऐको मी त्यांना 4-5 सीन ऐकवले तो माणूस अक्षरशः खुर्चीवरून खाली घेऊन लोळला तो तुम्हाला म्हणाला लवकरात लवकर कर म्हणजे मला 10 दिवस द्या मला स्क्रिप्ट लिहायला लागेल लोकेशन बघायला लागेल मग मी स्वतःच लोकेशन शोधला माप्याला एक खदान आहे तिथे दगड कोरण्याचं काम चालू होतं त्या कंपनीच्या मालकाला मी भेटलो त्या खदानात जाऊन क्वारी म्हणतात त्याला त्या क्वारीमध्ये त्याला भेटलो त्याला म्हणाल असंच पाहिजे त्याने मला बघताच ओळखलं अरे जॉनी राऊत का घ्या घ्या घ्या घ्या करा काय करायचं करा ठीक आहे मग मी SL स्टुडिओमध्ये गेलो स्टुडिओ बुक केला तर तो ठाकूरची हवेली किंवा रेल्वेचं स्टेशन एक छोटंसं गाव आणि संपूर्ण लोकेशन तयार केल्यानंतर मग त्यांना फोन केला की मी सगळं तयार केलंय तुम्ही तुमचं अख्खं युनिट घेऊन या आणि मी 2 महिने नाटकासारखी रिहर्सल केली सगळ्या कलाकारांनी घेऊन मी म्हणलो आपण प्रॉपर नाटक करतोय हा सिनेमा पण प्रॉपर नाटकासारखी रिहर्सल करायची कोण एंट्री करणार कोण एक्झिट करणार कोण कुठे उभा राहणार कोणाचं वेळेस घेणार कोणाचं काय घेणार कोण टू शॉट घेणार सगळं टेक्निकली सगळं विचार करून ते

0: नाटका सारखं मी प्रॉपर बसवलं आणि त्या नाटकाला बऱ्याच लोकांनी डायरेक्शन केलं. शशी तुपे म्हणून होते सिनेमातले डायरेक्टर, त्यांनी केलं. आणि श्रीकांत तगारे म्हणून माझा फार जवळचा मित्र, तो आता ऑफ झाला, त्यांनी पूर्ण मेहनत घेतली, त्यांनी डायरेक्शन केलं, त्यांनी माझे कपडे शिवले जाऊन. त्यांनी गब्बर सिंगला कसा ड्रेस लागेल, अमिताभ बच्चनला कसा ड्रेस लागेल, त्याला दाढी कशी असेल वगैरे वगैरे वगैरे सगळं केल्यानंतर मग ते तयार झालं. आणि ते स्वप्न होतं माझं की आणि असं म्हणतात ना की कुठलं तरी स्वप्न तुम्हाला छळत असेल तर ते पूर्ण केलं तर त्याला फार वेगळी मजा असते. तर ते स्वप्न होतं मला गब्बर सिंग दिसायचं असा डोंगरावर फिरताना उड्या मारताना असं पट्टा बिट्टा घेऊन. तर मी ते त्यांना पण सांगितलं की असं असं आहे, तो म्हणाल तू कर. कारण माझी पहिली कॅसेट त्यांची अमाप चालली होती, खूप म्हणजे एवढी चालली होती, त्यामुळे मला एक थोडीशी जागा मिळाली की एक नाव मिळालं. आणि त्यानंतर तो जो सिनेमा आला मार्केटमध्ये आणि घराघरात पोहोचला, मग मला तुमचं कुठलंही गाव म्हणा, हरी पट्ट्यातले जेवढी गाव आहेत, विरार, वसई, नाना सुपारा, नंतर तुमचं उरण, पनवेल, पेण, अलिबाग, सगळीकडे मला बोलायला लागले. आणि तो स्टेजवर परफॉर्म करायच्या आधी लोक एकच म्हणायचे आगरी शोलेकर मग ते करावं लागायचं. आणि मग माझ्या कार्यक्रमाची सुरुवातच तिथून असायची आगरी शोलेपासून. आणि त्या सिनेमाने मला भरपूर दिलं. आणि महत्वाचं म्हणजे आगरी बोलीभाषा आणि आगरी सिनेमा, पहिला आगरी सिनेमा म्हणजे प्रॉपर आगरी सिनेमा आपण म्हणतो ना, आगरी भाषेतला पहिला सिनेमा तो सातसमुद्रापार पोहोचला. आणि त्यामुळे मला माजी विलासराव देशमुख आपले त्यावेळी मुख्यमंत्री होते कैलासवासी, त्यांनी मला पहिला पुरस्कार मला मिळाला महाराष्ट्र कलाभूषणचा त्यांच्या हस्ते. त्यानंतर अण्णा हजारे यांनी मला आग्रे आयडॉलचा पुरस्कार दिला. आणि मग मला जे हवं होतं ते मिळत गेलं, नाव मिळालं. आणि त्यात सगळ्यात मोठं म्हणजे मला हास्य सम्राट मिळालं झी मराठीवर.
1: त्याविषयी अधिक जाणून घेऊया आपण एक तत्पूर्वी छोटीशी विश्रांती घेऊया. प्रेक्षक हो, आज सेलिब्रिटी शो मध्ये हास्य सम्राट जॉनी रावत सर यांना आमंत्रित केलेलं आहे, त्यांच्याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पात्र आचार्य 90 FM ऑन.

0: विशालनंदा तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आशारी 98.5 ओल्ड रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये हास्य सम्राट जॉनी रावत सर यांना आमंत्रित केले आहे. जॉनी दादा, आपण तुमच्या आग्री शोधाविषयीची स्टोरी सगळी जाणून घेतली, मी फार उत्सुकता होती कारण तो एक माइल्ड स्टोन आहे तुमच्या आयुष्यातला की ज्यामुळे तुम्हाला नाव पैसा प्रसिद्धी मिळाली. आता दुसरं म्हणजे सगळ्याच चॅनलने त्यानंतर मला वाटतं सगळ्या चॅनल्सने तुम्हाला ऑफर दिलेली आहे की आमच्या प्लॅटफॉर्मवर या, जसं की झी मराठी आहे किंवा सोनी मराठी, सगळी सुरुवातीला सांगितलं कलर्स मराठी आहे, सगळ्या कार्यक्रमांमध्ये तुम्हाला आमंत्रित केलं गेलं जा लागलं. तर तुम्हाला तो एक स्टँडअप कॉमेडियनचा जो प्लॅटफॉर्म मिळाला त्याविषयी थोडंसं लागले.
1: पहिल्यांदा मला सगळ्यात आधी बोलवलं ते एक छोटस चॅनल होतं त्यावेळी, एस एन चॅनल म्हणून. एस एन चॅनल हा हिंदी चॅनल होता, खूप पूर्वीची गोष्ट आहे. तर जेव्हा टीव्हीवर सगळे वेगवेगळे चॅनल यायला लागले होते त्यावेळी तो चॅनल होता. त्या चॅनलवर मी पहिल्यांदा परफॉर्म केलं होतं पण ते हिंदीत होतं. पण हास्यसम्राट हे फारच जबरदस्त कार्यक्रम होता की पहिल्यांदा सगळे स्टँडअप कॉमेडियन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं सगळे स्टँडअप कॉमेडियन स्टँडअप करण्यासाठी त्या कार्यक्रमात येणार होते. माझं 2 वेळा ऑडिशन झालं. एकदा माझं महेंद्र कदमने ऑडिशन घेतलं अंधेरीमध्ये, छोट्याशा असंच छोटंसं कॅबिन होतं त्या कॅबिनमध्ये, आणि त्यानंतर मोठं ऑडिशन झालं जो झी मराठीने सगळ्या कलाकारांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं बोलवून तो ऑडिशन घेतलं होतं. आणि त्या ऑडिशनमध्ये जाण्याच्या आधीच लोक मला ओळखत होती. लोकांना वाटलं की मी ऍज अ जज म्हणून तिथे आलोय. मी म्हणालो जज नाही, मी परफॉर्म करणार आहे. आणि गमतीची गोष्ट अशी की ऑडिशन बघताना अर्ध्यापेक्षा जास्त जे ऑडिशन द्यायला आले होते ते सगळे माझीच विनोद करत होते. तर महेंद्र कदम म्हणाले की या कार्यक्रमामध्ये जॉनी रावत सुद्धा भाग घेणार आहेत, त्यांना सुद्धा पार्टिसिपेट करण्यासाठी बोलवलंय, तर त्यांचे विनोद कोणी करू नका. कारण माझे विनोद सगळ्यांना माहीत होते, कारण माझ्या कमीत कमी 350 नकलांच्या कॅसेट ऑडिओ कॅसेट मार्केटमध्ये त्या काळी आल्या होत्या. तर त्यामुळे पहिल्यांदा हास्य सम्राटचा खिताब मला कॅसेट कंपनीमुळे मिळाला होता. आणि माझ्या तुम्ही प्रत्येक ऑडिओ कॅसेट किंवा तुम्ही बघाल ना त्या प्रत्येक ऑडिओ कॅसेटमध्ये हास्य सम्राट जॉनी रावत हे लिहूनच आहे प्रत्येक कॅसेटमध्ये. त्यानंतर मला ज्यावेळी बोलवलं त्यावेळी माझं ऑडिशन घेतलं, प्रॉपर ऑडिशन घेतलं. ऑडिशन घेऊन मग माझं सिलेक्शन झालं आणि मग मला जो हास्य सम्राटचा कार्यक्रम मिळाला त्या हास्य सम्राटने मला एवढं घडवलं. कारण मी झी मराठीचे आभार मानतो, कारण झी मराठी वाहिनीने जर जॉनी रावतला आणलं नसतं तर आजपर्यंत जॉनी रावत फक्त स्टेज वरच परफॉर्म करत राहिला असता, तिथपर्यंतच राहिला असता. आणि ऑडिओचा काळ तर संपत चालला होता, ऑडिओ कॅसेट संपून गेलं होतं, व्हीसीडीचा काळ पण संपून गेला होता. फक्त आलं ते चॅनल्स, वेगवेगळे चॅनलचे माध्यम आल्यामुळे तर चॅनलपर्यंत पोहोचणं फार गरजेचं होतं. आणि मेन प्रॉपर चॅनल मला मिळालं झी मराठी. तर झी मराठीने हास्य सम्राट आणलं. त्यानंतर मग माझं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी भाड्याच्या खोलीत राहत होतो पण झी मराठीने माझ्यावर एवढं आशीर्वाद दिला की माझं घर जे होतं एक छोटंसं घर होतं, त्या घराची अशी कथा होती की ते घर गळत होतं. 24-12 महिने ते 24 तास गाळायचं आणि बायको कंटाळली होती, मुलगा लहान होता. आणि बायको म्हणायची काय करायचं, आपलं घर गळते, आपलं स्वतःचं घर नाहीये, आपण पगडीच्या घरात राहतो आणि नाव तुमचं फक्त मोठं आहे आणि घर असं आहे, लोक 4 लोक तुम्हाला भेटायला येतात, असं बरं नाही वाटत. पण मला झी मराठीच्या हास्य सम्राट नंतर लालबागला लालबागच्या राजाच्या कार्यक्रमाला बोलवलं. लालबागच्या राजाच्या कार्यक्रमाला बोलवलं. त्याच्या आधीची गोष्ट अशी आहे की माझं घर जे जे बघायला यायचे ना घ्यायला, त्यांना शेजारचे म्हणायचे घेऊ नका, हे घर गळते, हे घर इथून तुटलंय, तिथून तुटलंय, कुणी घेत नाहीये, तुम्ही कशाला घेताय. आणि मग शेजारी पाजारी सगळे बोलायचे तर तुम्ही घर घ्यायचं नाही. पण झी मराठी नंतर लालबागच्या राजाचा कार्यक्रम मिळाला आणि लालबागच्या राजाचा कार्यक्रम झाल्यानंतर रात्री मला त्यांनी त्या स्टेजवर, ज्या स्टेजवर लालबागचे राजा बसायचे त्या स्टेजवर कार्यक्रम व्हायचा, तर त्यांनी मला एवढा मोठा लालबागचा राजा दिला. आणि तो मी घेऊन गाडीमधनं चाललो होतो तर माझ्या बायकोचा फोन आला. त्यावेळी एवढेसे मोबाईल होते. बायकोने फोन केला की आपलं घर विकलं गेलंय आणि माणूस टोकन देऊन गेलाय. मला एवढं भारावून गेलं, माझ्या डोळ्यातनं पाणी झालं. म्हणलो अरे बापरे, लालबागच्या राजाने आशीर्वाद मिळाला. मग त्यानंतर तो टोकन घेतल्यानंतर मी ते टोकन घेऊन डायरेक्ट फ्लॅट बुक करायला गेलो. फ्लॅट बुक केला आणि त्यामुळे झी मराठीचे आभार आहेत आणि लालबागच्या राजाचे आभार आहेत की त्यांच्यामुळे मला फ्लॅट मिळाला, स्वतःचं घर मिळालं, सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण झालं. कारण मला तर कुणी लोन पण देत नव्हता. आर्टिस्टला लोन कोण देणार? तुमची फाईल कुठे, तुमचं हे कुठे, तुमच्याकडे ते कुठे, तुमची स्लिप दाखवा, तुमच्या पेमेंटची पगाराची स्लिप दाखवा, तुमची आयटी फाईल दाखवा, काहीच नाही. कलाकाराकडे काहीच नाही. पण माझे मित्र होते शिरीष कीर्तने, ते डोंबिवली नागरिक मध्ये मॅनेजर होते. त्यांना मी म्हणालो, शिरीषदा मला ना फ्लॅट घ्यायचंय, घर घ्यायचंय, आणि मला कुणी हे देत नाही, लोन देत नाही. ते म्हणाले तू जा डीएनएस मध्ये जा, माझं नाव सांग. आणि मग मी त्यांना सांगितलं की शिरीषभाईंनी मला पाठवलं, त्यांच्याशी फोनवर त्यांनी फोनपणी केली. आणि त्यानंतर ते म्हणाले दे तो आप चांगला माणूस आहे, झी मराठी हास्य सम्राटचा कलाकार आहे आणि तो मोठा कलाकार आहे, त्यांना घर द्या. तो घर मला ते मला त्यांनी तो लोन दिला. त्या लोन नंतर ते घर माझ्या हातात आलं आणि आज मी फार सुखी.
0: एक कलाकार म्हणून नाव होणं आणि दुसरं कलाकाराचं स्वतःचं
1: घर होणं,
0: फार सुद्धा मुंबई सारख्या ठिकाणी हे फार मोठी गोष्ट आहे. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आता एवढा प्रवास झाल्यानंतर तुम्ही पुढे काय करायचं योजलेलं आहे? काही पुढचे काही आगामी प्रोजेक्ट या माध्यमातून, स्टेज शोच्या माध्यमातून तुम्ही प्रेक्षकांना आनंद देतात, पण असे काही रथी महारथी तुमच्या स्टेज शोच्या दरम्यान जर तुम्हाला भेटले असतील की आणि खुश झाले असतील, जसं झालेल्या तुम्ही सांगितलं की उषा मंगेशकर असू दे किंवा आणखी कोणी जॉनी सरांनी पण तुम्हाला नावाजलेला आहे, तर असे काही कलाकारांच्या कौतुकाची थाप किंवा शाबासकीची थाप
1: भरपूर आहे. मला सगळ्यांनीच खूप प्रेम केलंय. विजय पाटकर असो, विजयदादा तर भाऊच आहेत, मोठ्या भावासारखे. आणि जॉनी लिव्हर तर खरोखरच म्हणजे देव आहे आमच्यासाठी. त्या ज्या ज्यांच्या पाठीमागे विजू पाटकर, जॉनी लिव्हर, सुदेश भोसले, राजू श्रीवास्तव, कमलाकर वैशंपायन, सदानंद चांदेकर, माधव मोगे, गजानन नार्वेकर, अशा थोर लोकांचा आशीर्वाद आहे. त्याला काय आहे, त्याला तर प्रगतीच प्रगती आहे आणि पुढे पण प्रगती करत राहायची. आज एवढं वय झाल्यानंतर सुद्धा आज परफॉर्म करताना कुठेच आपली एनर्जी ढासळत नाही. जसं आपण सुरुवात केली होती, सुरुवातीला आपली जी एनर्जी होती त्याच्यापेक्षा डबल झाली स्टेजवर, है ना. आणि आपण आता आता स्टेजवर परफॉर्म करताना लोकांनी पाहिलंय, बऱ्याच लोकांना नावं नाही सांगू शकत, बऱ्याच लोकांना पाहिलं की 5 मिनिटं 10 मिनिटं गेल्यानंतर ते खाली स्टेजच्या खाली येतात. ग्राफ कमी होतो आणि खाली येतात, त्यांचा स्टॉक संपून जातो. आज आपण परफॉर्म करायला गेलो ना तर आपल्याला ऑर्गनायझर म्हणतो जॉनीचा बस पुढे, म्हणजे आपण जोपर्यंत तो सांगत नाही तोपर्यंत आपण स्टेज सोडत नाही. असं आपला परफॉर्मन्सचा तेवढी आपल्याला सरस्वतीची कृपा आहे, नटेश्वरांनी तेवढी आपल्याला आपल्यावर आशीर्वाद दिलाय की आपण त्याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण लिखाण करतो, स्वतः वाचन करतो, आपण वाचतो, आपण पुस्तक वाचतो, आपण वेगवेगळ्या गोष्टी वाचतो आणि लोकांना वाचतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण लोकांचा अभ्यास करतो. आपल्या समोर जो माणूस बसलाय त्याला माहित नाही की हा आपला अभ्यास करतोय, आपण त्याच्या चेहऱ्याकडे बघून त्याच्या मनात काय विचार चालले, तो का बसलाय, तो काय विचार करतोय, आता तो काय करणार आहे, तो कुठे जाणार आहे, त्याची बायको किती भांडून त्याला बाहेर पाठवलंय आणि त्याच्या डोक्यात काय वादळ चाललंय, हे आपल्याला सगळं माहीत असतं आणि आपण त्याचा अभ्यास करतो आणि तोच आपण लोकांपर्यंत पोहोचवतो. आणि बऱ्याचदा असं होतं की लोक मला बघतात ते काही लोक ओळखत नाहीत, काही लोक म्हणजे विचार करत कुठे बघितलं याला, आणि ते चळेल फक्त विचार करतात आणि तू गेल्यानंतर मागे ओळखत, अरे तू पुढून नाही ओळखलं, मागून काय ओळखणार. आणि मग ते पटकन येतात, तुम्ही साऊथ इंडिया मध्ये असता का, तुम्हाला मी पाहिलं कुठेतरी, म्हणजे मी एवढे कार्यक्रम केलेत ना, तुम्ही जॉनी आलारी पासून ते हास्य सम्राट पासूनचा प्रवास माझा, तुम्ही कुठले कॉमेडी एक्सप्रेस आहे, सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस सुमित राघवन बरोबर केलं होतं मी, सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस ते केलं, जॉनी भाईंबरोबर जॉनी आलारी केला, हास्य सम्राट केला, सगळे कार्यक्रम बऱ्याच कार्यक्रमांच्या माध्यमातून आल्यामुळे लोक मला कुठल्या चॅनलवर पाहिलं नेमकं ते कळत नाही. आता फक्त एकच चॅनल राहिलंय डिस्कवरी, बाकी सगळ्या चॅनलवरून लोकांनी मला पाहिलेलं आहे.
0: जॉनी दादा आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला सेलिब्रिटी शो मध्ये खूप मनमुराद गप्पा आणि तुमचा सगळा प्रवास आम्हाला जाणून घेता आला, त्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा. आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी, भावी प्रयत्नांसाठी, नव्या स्क्रिप्टिंगसाठी, नवीन स्टँडअप कॉमेडीसाठी, स्टेज शो साठी भरभरून शुभेच्छा देते आणि खूप खूप आभारी आहे.
1: धन्यवाद धन्यवाद मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल, तुमचे आभार, तुमच्या संपूर्ण टीमचे आभार. पुन्हा भेटू, असेच असत राहा, धन्यवाद.
0: तर प्रेक्षक, आज सेलिब्रिटी शो मध्ये आपण हास्य सम्राट जॉनी रावत सर यांची मुलाखत घेतलेली आहे, ते तुम्ही नक्कीच आपल्या आचार्य 90FM युट्यूब चॅनलवर पाहू शकता आणि आचार्य 90FM रेडिओ स्टेशनवर देखील ऐकू शकता. तर मी आर्जे देवसरे आपल्या निरोप घेते, धन्यवाद. प्रेस द बेल आयकॉन.

हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आरजी ज्योती तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवरती. रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण भारतातील महाराष्ट्रातील प्रेक्षणीय ऐतिहासिक तीर्थक्षेत्र ह्यांच्याविषयी माहिती घेत होतो. आज आपण घेणार आहोत वैष्णोदेवी या मंदिराविषयी माहिती. वैष्णोदेवी मंदिर ज्याला श्री माता वैष्णोदेवी मंदिर आणि वैष्णोदेवी भवन म्हणून ओळखले जाते हे भारतातील जम्मू आणि काश्मीर राज्यातील रियासी जिल्ह्यातील कटरा येथे असलेले एक हिंदू मंदिर आहे. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या देवींचे रूप असलेल्या वैष्णोदेवीला समर्पित केलेले हे मंदिर आहे. त्रिकुटा पर्वतावर 5200 फूट म्हणजे 1500 मीटर उंचीवर आहे. हे मंदिर जम्मू शहरापासून 43 किलोमीटर आणि जिल्हा मुख्यालय रियासी शहरापासून 29 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर श्री माता वैष्णोदेवी तीर्थक्षेत्र मंडळ द्वारे प्रशासित आहे आणि ऑगस्ट 1986 पासून जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल यांचे अध्यक्ष आहे. हे भारतातील सर्वात लोकप्रिय हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे जिथे दरवर्षी लाखो भाविक मंदिराला भेट देतात. 2023 मध्ये मंडळाने 9.52 दशलक्ष यात्रेकरूंची नोंद केलेली आहे. हे मंदिर मूळतः स्थानिक जमातीसाठी एक पवित्र स्थळ म्हणून सुरू झाले जे या प्रदेशाच्या नैसर्गिक भूगोलाची पूजा करत असत. पर्वताच्या 3 प्रमुख शिखरांना त्रिकुटा देवी म्हणून पूजले जात असे. हे नाव शतकानुशतके वापरले जात होते. सुमारे 12व्या शतकात जम्मू प्रदेशात झालेल्या स्थलांतरानंतर एक सांस्कृतिक संश्लेषण झाले. या काळात स्थानिक देवता त्रिकुटा देवी हळूहळू देवी वैष्णो देवी म्हणून ओळखली जाऊ लागली. तथापि मूळ नाव बऱ्याच काळासाठी सामान्य वापरात राहिले. 19व्या शतकातील युरोपियन प्रवासी ज्यात 1842 मध्ये G.T. Wigley आणि 1859 मध्ये सर रिचर्ड टेम्पल यांचा समावेश होतो ते अजूनही देवतेला त्रिकुटा देवी किंवा त्रिकुटा माई असे संबोधतात. मध्ययुगीन काळ आणि राजेशाही आश्रय त्याच्या सुरुवातीच्या इतिहासाच्या बऱ्याच काळासाठी घनदाट जंगल आणि अवघड भूभागामुळे या तीर्थक्षेत्राची यात्रा प्रामुख्याने तपस्वी आणि स्थानिक रहिवाशांपुरतीच मर्यादित होती. तथापि ऐतिहासिक नोंदी दर्शवतात की प्रादेशिक शासक अधूनमधून ही यात्रा करत असत. गणेशदास बडीरा यांच्या 1847 राजदर्शनी या शाही इतिवृत्तानुसार जम्मूचे राजा जसदेव यांनी 996 CE मध्ये या तीर्थक्षेत्राला भेट दिली होती. परंपरेनुसार असेही म्हटले जाते की 10वे शीख गुरु गुरु गोविंद सिंग यांनी 1672 मध्ये या स्थळाला भेट दिली. 18व्या शतकात जम्मूचे महाराजा रणजित देव यांनी लाहोरच्या राजकीय दौऱ्यावर जाण्यापूर्वी आशीर्वाद घेण्यासाठी या तीर्थक्षेत्राला भेट दिली. त्यांच्या भेटीनंतर त्यांनी यात्रेकरूंसाठी पाण्याच्या सोयी आणि तात्पुरत्या निवाऱ्यासह पहिल्या औपचारिक सुविधांची स्थापना केली. वैष्णोदेवी मंदिर आता या प्रदेशातील सर्वात लोकप्रिय देवीचे मंदिर असले तरी त्याची लोकप्रियता तुलनेने अलीकडची आहे. 1971 मध्ये जेव्हा इंद्रजित भारद्वाज यांनी शिवालिक पर्वतातील देवी मंदिराचा अभ्यास केला तेव्हा त्यांना वैष्णोदेवी मंदिराचा विशेष महत्वाचा म्हणून उल्लेख केला नव्हता. 1976 मध्ये विस्तार केल्यानंतर त्याची लोकप्रियता झपाट्याने वाढली ज्यामुळे दररोज 5000 भाविकांना सामावून घेणे शक्य झाले. 1981 मध्ये मंदिराला भेट देणाऱ्यांची वार्षिक संख्या सुमारे 9 लाख होती. 1990 मध्ये सुरुवातीपर्यंत ही संख्या 30 लाखांपेक्षा जास्त झाली आणि वैष्णोदेवी मंदिर हे या प्रदेशातील आतापर्यंतचे सर्वात लोकप्रिय देवीचे मंदिर बनले. 2007 मध्ये भाविकांची वार्षिक संख्या सुमारे 75 लाख होती. जून 2007 मध्ये गर्दी कमी करण्यासाठी आणि सुरक्षा सुधारण्यासाठी देवस्थान मंडळाने दरमहा परवानगी असलेल्या भाविकांच्या संख्येवरील मर्यादा कमी केली. वैष्णोदेवी मंदिर 1846 मध्ये
पर्यंत जे अस्तित्वात होते, जेव्हा महाराज गुलाब सिंग यांनी त्यांच्या प्रदेशातील अनेक मंदिरांचे व्यवस्थापन करण्यासाठी धर्मार्थ ट्रस्टची स्थापना केली. वैष्णोदेवी मंदिर या ट्रस्टचाच भाग होता. स्वातंत्र्यानंतर हा ट्रस्ट गुलाब सिंग यांच्या वंशजांच्या हातात राहिला आणि त्यांचे वंशज करण सिंग हे 1986 पर्यंत वंश परंपरागत विश्वस्त म्हणून मंदिराचा कारभार पाहत होते. जेव्हा जम्मू आणि काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल जगमोहन यांनी धर्मार्थ ट्रस्ट आणि वंश परंपरागत पुजाऱ्यांकडून वैष्णोदेवी मंदिराचे नियंत्रण एका स्वतंत्र तीर्थक्षेत्र मंडळाकडे हस्तांतरित करण्याचा कायदा संमत केला. हे मंदिर 1585 मीटर म्हणजे 5200 फूट उंचीवर त्रिकुटा टेकडीवर कटरापासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. ते जम्मू शहरापासून सुमारे 61 किलोमीटर अंतरावर आहे. भूवैज्ञानिक अभ्यासातून असे दिसून येते की त्रिकुटा टेकड्या प्रामुख्याने चुनखडीपासून बनलेल्या आहेत आणि त्यांची निर्मिती प्री कॅम्बियन युगात आहे. श्राईन बोर्डाने उद्भूत केलेल्या एका भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार ही पवित्र गुहा सुमारे 10 लाख वर्ष जुनी आहे. ऋग्वेदामध्ये देखील त्रिकुटा टेकडीचा उल्लेख आहे जिथे हे मंदिर बसवले आहे. महाभारतात ज्यात पांडव आणि कुरुक्षेत्र युद्धाचे दर्शन आहे त्यात वैष्णोदेवीच्या पूजेचा उल्लेख आहे. कुरुक्षेत्र युद्धांपूर्वी भगवान कृष्णाच्या सल्ल्यानुसार अर्जुनाने आशीर्वादासाठी दुर्गेची पूजा केली असे म्हटले जाते. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन आदिशक्ती वैष्णोदेवीच्या रूपात त्यांच्या समोर प्रकट झाली. देवी प्रकट झाल्यानंतर अर्जुनाने एका स्तोत्राने तिची स्तुती करण्यास सुरुवात केली, ज्यातील एक श्लोक असा आहे की जम्बू कटक चैतृष्य नित्यम स्नेह तलान लाय. या श्लोकाचा अर्थ असा होतो की देवी जम्बू येथील डोंगरावरील मंदिरात वास करते, जे जम्मूचे प्राचीन नाव मानले जाते. जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन म्हणतात की माता वैष्णो देवीचे मंदिर हे एक प्राचीन मंदिर आहे, ज्याचा इतिहास महाभारताच्याही आधीचा आहे असे मानले जाते. भगवान कृष्णाने अर्जुनाला रणांगणात शस्त्र उचलण्यापूर्वी जम्मू पर्वतावर जाऊन वैष्णो देवीचे आशीर्वाद घेण्याचा सल्ला दिला. जम्मू म्हणजे सध्याचे जम्मू. अर्जुन वैष्णो देवीची पूजा करताना तिला अशी सर्वोच्च योगी म्हणतात जी वार्धक्य आणि क्षयापासून मुक्त आहे, जी वेद आणि वेदांत शास्त्राची माता आहे आणि जी विजय देणारी व साक्षात विजयाचे प्रतीक आहे. प्रचलित मान्यतेनुसार ओल खंडोली आणि भुवन येथील पहिली मंदिरे पांडवांनी मातृदेवी प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्थापन केली होती. त्रिकुटा पर्वताजवळ एक शेजारचे शिखर देखील आहे जिथे 5 दगडी रचना आहेत ज्या पारंपरिक रीतीने पांडवांचे प्रतिनिधित्व करतात. मंदिराच्या आख्यानेनुसार वनवासात असताना देवी वैष्णोदेवी

वास करतात, जिथे आता तिची वैष्णोदेवी म्हणून पूजा केली जाते. एका प्रचलित स्थानिक आख्यायिकेनुसार सध्याच्या कटराजवळ हंसाने गावात राहणाऱ्या पंडित श्रीधर नावाच्या एक ब्राह्मण पुजाऱ्याला सुमारे 10व्या शतकात या गुहा मंदिराचा साक्षात्कार झाला. या परंपरेनुसार ज्या 3 शिखरांच्या पर्वतावर ही गुहा आहे त्या पर्वताच्या नावावरून देवीची त्रिकुटा देवी म्हणून पूजा केली जात होती. नंतर तिला अधिक व्यापकपणे वैष्णोदेवी म्हणून ओळखले जाऊ लागले. वैष्णोदेवी मंदिराविषयी आपण अजून थोडी माहिती घेऊया. त्यापूर्वी घेऊया छोटीशी विश्रांती.

विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचे परत एकदा मी स्वागत करते भ्रमंती या कार्यक्रमामध्ये. आज आपण वैष्णोदेवी इथली माहिती घेत होतो. माता वैष्णोदेवीच्या मार्गावरील काही प्रमुख पवित्र स्थळांमध्ये बनगंगा, अर्धकुवारी, चरण पादुका, गणेशमठ आणि संगीचक यांचा समावेश आहे. तर परतीच्या प्रवासात भैरवनाथ मंदिर हा आणखी एक महत्वाचा थांबा आहे. प्रचलित मान्यतेनुसार भवनातून परतताना भक्तांनी भैरवनाथ मंदिराला भेट दिल्याशिवाय वैष्णोदेवीची तीर्थयात्रा अपूर्ण मानली जाते. भक्तांमध्ये अशी एक व्यापक धारणा आहे की वैष्णोदेवीची

क्षेत्रात तेव्हाच होती जेव्हा देवी स्वतः यात्रेवरून बोलावते. ही कल्पना अनेकदा बोलावा देवी बोलावते म्हणजे वैष्णो देवीकडून येते या वचनात व्यक्त केली जाते असे सामान्यतपणे बोलली जाते. एकदा हे बोलवणे मिळाल्यावर व्यक्तीला सहज पहिले पाऊल उचलावे लागते आणि उर्वरित तीर्थयात्रा तिच्या कृपेने पूर्ण होते. त्याचवेळी अनेक भक्तांचे असे मत आहे की अशा बोलण्याशिवाय कुणीही मग त्याचा दर्जा किंवा शक्ती काही असो मंदिरापर्यंत पोहोचू शकत नाही आणि तिचा आशीर्वादही मिळू शकत नाही. मूळ पवित्र गुहा अंदाजे 98 फूट म्हणजे 30 मीटर लांब आहे आणि तिचे वैशिष्ट्य म्हणजे एक अरुंद पाण्याने भरलेला मार्ग ज्यामधून यात्रेकरू गर्भगृहात जातात. हे देशातील अशा प्रकारचे एकमेव तीर्थक्षेत्र आहे हे सुमारे 100 फूट लांब आणि पोहोचण्यासाठी कठीण असलेल्या गुहे देवतेची पूजा केली जाते. या गुहेत प्रवेश करणारे यात्रेकरू चरण गंगा नावाच्या घोट्यापासून कोठीपर्यंतच्या स्वच्छ पाण्याच्या प्रवाहातून चालत जातात जी पारंपरिकरित्या पवित्र पिंडीच्या जवळून वाहत जाते असे मानले जाते. गुहेच्या आणखीन आत भक्तांनी शेषनाग सारख्या विविध देवतांची प्रतीके म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खडकांच्या रचनाच्या फुळी आणि एका हवन कुंडाजवळ तसेच शंख चक्र गदा आणि कमळ यासारख्या नैसर्गिक आकारांजवळून हा मार्ग 3 पवित्र पिंडी असलेल्या एका चौथऱ्यावर संपतो. या 3 नैसर्गिक गोलाकार दगडी रचनांना महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या देवींचे अवतार म्हणून पूजले जाते. पिंडीच्या शेजारी एक नैसर्गिक खडकाची रचना आहे ज्याला भक्त अर्धहस्त मुद्रांमध्ये उंचावलेल्या मातृदेवीचा पूर्ण हात म्हणून मानतात. काही परंपरांमध्ये याला देवी सतीचा पडलेला हात म्हणून पूजले जाते आणि म्हणूनच या गुहेला शाक्तपीठ मानले जाते. भक्तीपर साहित्य आणि श्री माता वैष्णो देवी तीर्थक्षेत्र मंडळाच्या मते भक्तांचा असा विश्वास आहे की अंदाजे 330 दशलक्ष देवी देवतांनी या पवित्र गुहेत मातृदेवतेची पूजा केली आहे आणि तिच्या भिंतीवर प्रतिकात्मक खुणा सोडल्या आहेत. मोठ्या संख्येने येणाऱ्या अभ्यागतांमुळे अनेकदा दररोज सुमारे 20,000 यात्रेकरू येत असल्याचे नोंदवले जाते. पिंडीच्या दर्शनाची सोय करण्यासाठी मूळ गुहेच्या बाजूला कृत्रिम मुद्दे बांधण्यात आले आहेत. वैष्णो देवीची गुफा ही 108 शाक्तपीठांपैकी एक आहे जी हिंदू धर्मातील दैवी स्त्री ऊर्जा असलेल्या शक्तीच्या उपासनेसाठी समर्पित पवित्र स्थळ आहे. विद्वत्तापूर्ण लेखानुसार या पीठाच्या उत्पत्तीबद्दल 2 प्रमुख परंपरा प्रचलित आहेत. पहिली परंपरा सांगते की माता सतीची कवटी येथे पडली त्यामुळे हे मंदिर सर्व शाक्तपीठांमध्ये सर्वात पवित्र म्हणून स्थापित झाले. एक विरोधी परंपरा दावा करते की सतीचा उजवा हात या ठिकाणी पडला. या उजव्या हाताच्या कथनाला सक्रिय विरोध आहे. विद्वत्तापूर्ण स्तोत्र नमूद करतात की काही धर्मग्रंथ सहमत नाही आणि त्याऐवजी असे सुचवतात की काश्मीर मधील गांदरबल हे ते ठिकाण आहे जिथे सतीचा उजवा हात पडला. भक्तांसाठी पवित्र गुहेतील एका विशिष्ट भौतिक वैशिष्ट्यामुळे उजवा हात असल्याच्या दाव्याला भक्कम पुष्टी मिळते. मानवी हाताचे दगडी अवशेष ज्याचा लोकप्रिय अर्थ वरदहस्त म्हणजे वरदान आणि आशीर्वाद देणारा हात किंवा अभयहस्त म्हणजे मदतीची मुद्रा असा लावला जातो. ही नैसर्गिक खडक रचना पौराणिक घटनेचे मूर्त स्वरूप मानली जाते जी यात्रेकरूंमधील परंपरेला बळ देणारी भौतिक पुराण प्रदान करणारी आहे. डायना एल एक त्यांच्या 2012 इंडिया अ सेक्रेट जिओग्राफी या पुस्तकात हार्वर्डच्या भारतशास्त्रज्ञ डायना एल एक यांना वैष्णोदेवी मंदिराला भारताच्या विस्तृत पवित्र भूभागातील एक महत्वाचा केंद्रबिंदू म्हणून चर्चित करतात. एक यांनी देवीची त्रिकुटा म्हणजे तिहेरी शिखरावर वास्तव्य केल्याचे स्पष्टपणे वर्णन केले जाते जिथे तिने तिच्या त्रिशूळाने एक गुहा कोरली. आभा चौहान त्यांच्या 2011 समाजशास्त्रीय अभ्यास सेक्रेड लँडस्कॅप अँड पिलाग्रिमेज अ स्टडी ऑफ माता वैष्णो देवी मध्ये आभा चौहान तीर्थयात्रा मार्गाचे स्वतःच एक पवित्र भूदृश्य म्हणून परीक्षण करतात. त्यांचे विश्लेषण हिमकोटी आणि संजीव छट यांच्या मार्गावरील महत्वाच्या थांब्याचे विधिवत
सांस्कृतिक महत्व अधोरेखित करतात आणि त्यांना एका समग्र स्तरीय आणि सादरीकरणात्मक अनुभवाचे अविभाज्य घटक म्हणून चित्रित करतात, जे या प्रवासाला भक्तीच्या गहन कृतीत रूपांतरित करतात. लेखक पिंचमन स्वतःला महान देवी महादेवीशी एकरूप मानतात आणि म्हणतात की वैष्णोदेवीमध्ये सर्व शक्ती सामावलेल्या आहेत आणि महादेवी म्हणून ती संपूर्ण सृष्टीशी संबंधित आहे. हे तीर्थक्षेत्र विविध सामाजिक आणि प्रादेशिक पार्श्वभूमीचे यात्रेकरूंना आकर्षित करते. येथे भारतातून आणि परदेशातून अभ्यागत येतात आणि ते कोणत्याही एका समुदायापुरते किंवा जातीपुरते मर्यादित नसतात. ऐतिहासिक दृष्ट्या मंदिरातील आरतीच्या विधीमध्ये घंटा वाजवणे आणि भक्तिपूर्ण घोषणांचे पठन करणे यासारख्या पारंपरिक घटनांचा समावेश होतो. अलीकडच्या वर्षात श्री माता वैष्णोदेवी तीर्थक्षेत्र मंडळाने वाढत्या भाविकांचा सहभाग आणि अभिप्राय लक्षात घेऊन या प्रथांचे अनुभवीकरण केले आहे. विधीपर्यंत अधिक व्यापक पोहोचणे सुलभ करण्यासाठी मंडळाने आरतीचे एक अधिकृत पुस्तक प्रकाशित केले आणि ऑनलाईन दर्शन सेवांसह डिजिटल उपक्रम सुद्धा सुरू केले. या तांत्रिक प्रगतीमुळे भाविकांना मंदिरातील विधी कोणत्याही ठिकाणी दुरुस्तपणे पाहता येतात. काही लेखकांच्या मते मंदिराला अंदाजे वार्षिक 16 दशलक्ष मिळतात आणि गेल्या 2 शतकात देणगी म्हणून 1800 किलो सोने, 4700 किलो चांदी आणि 2000 कोटी रोख रक्कम मिळालेली आहे. वैष्णोदेवी मंदिरात साजरे होणारे सर्वात प्रमुख सण म्हणजे नवरात्री, जो देवीच्या दुष्ट राक्षसांवरील विजयाचा उत्सव आहे, आणि दिवाळी, जो अंधारावर प्रकाशाचा, वाईटांवर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय दर्शवणारा दिव्यांचा सण आहे. नवरात्रीचा हा सण अश्विन महिन्यात साजरा केला जातो, जो साधारणपणे ग्रेगोरियन कॅलेंडर वर्षातील सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात येतो. वैष्णोदेवी मंदिर हे भारतातील सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे, जे दरवर्षी लाखो भाविकांना आकर्षित करते. श्री माता वैष्णोदेवी तीर्थक्षेत्र मंडळाच्या अधिकृत आकडेवारीनुसार या मंदिरात दरवर्षी 8 दशलक्षहून अधिक भाविक येतात, ज्यामुळे हे देशातील सर्वात व्यस्त धार्मिक स्थळांपैकी एक बनले आहे. हे तीर्थक्षेत्र हिमालयीन प्रदेशातील सर्वात प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते, जे अमरनाथ आणि केदारनाथ सारख्या इतर प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या बरोबरीचा आहे. पक्के ट्रॅकिंग मार्ग, हेलिकॉप्टर सेवा आणि डिजिटल नोंदणी प्रणाली यासह त्याच्या सुविकसित पायाभूत सुविधांमुळे ते भारतातील तीर्थयात्रा व्यवस्थापनासाठी एक आदर्श बनले आहे. याशिवाय हे तीर्थक्षेत्र भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या धार्मिक संस्थांपैकी एक आहे. येथे भाविकांकडून भरीव देणग्या मिळतात, ज्याचा उपयोग पायाभूत सुविधांचा विकास आणि कल्याणकारी उपक्रमांसाठी केला जातो. मंदिरासंबंधीचे सर्वात जुने ज्ञात प्रशासकीय दस्तऐवज 11व्या शतकातील आहे. ऐतिहासिक महसूल नोंदी आणि अधिकृत दस्तऐवज सूचित करतात की मंदिराचे व्यवस्थापन बलिदान करत होते, ज्यांना पंडित श्रीधर यांचे वंशज आणि सहकारी म्हणून ओळखले जातात. 1007 CE मध्ये राजा किरपालदेव यांनी बलिदार समाजाला एक औपचारिक पट्टा जारी केला. या दस्तऐवजाने मंदिराचे व्यवस्थापन करण्याचा आणि तेथील देणग्या गोळा करण्याचा त्यांचा दावा आणि कायदेशीर हक्क अधिकृतपणे स्थापन केला. 1986 पूर्वी तीव्र उतार आणि असमान मार्ग तसेच मूलभूत सुविधांच्या अभावामुळे अनेक भक्तांसाठी तीर्थयात्रा करणे कठीण होते. 1986 मध्ये श्री माता वैष्णोदेवी तीर्थक्षेत्र मंडळाने प्रशासन सुधारण्यासाठी आणि यात्रेकरूंसाठी सुविधा अद्ययावत करण्यासाठी पवित्र दुवेचे व्यवस्थापन हाती घेतले. वैष्णोदेवीच्या मंदिराचा समावेश जम्मू आणि काश्मीर श्री माता वैष्णोदेवी तीर्थक्षेत्र कायदा क्रमांक 1988 मध्ये आणि भारतीय संविधानाचा अनुच्छेद 26 भाग म्हणून करण्यात आला. प्रशासकीय आणि नियामक मंडळाचे नाव श्री माता वैष्णोदेवी तीर्थक्षेत्र मंडळ आहे. मंडळात 9 सदस्य आहेत. सर्वांची नियुक्ती जम्मू आणि काश्मीर सरकारद्वारे, विशेषतः जम्मू आणि काश्मीरच्या नायब राज्यपालाद्वारे केली जाते. जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल मंडळ
मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष. 1991 मध्ये श्री माता वैष्णोदेवी तीर्थक्षेत्र मंडळाच्या व्यवस्थापनाने शिवखोरी या शिवमंदिराचा ताबा देखील घेतला. परंतु 2008 मध्ये शिवखोरी मंदिराचा कारभार एका स्वतंत्र तीर्थक्षेत्र मंडळाकडे शिवखोरी तीर्थक्षेत्र मंडळाकडे सोपवण्यात आला. 1986 प्रशासकीय अधिग्रहणाचा संख्यात्मक परिणाम खाली प्रमाणे दर्शवला आहे. यात्रेकरूंची वाढ. तीर्थक्षेत्राला भेट देणाऱ्या यात्रेकरूंची संख्या झपाट्याने वाढली. 1986 मध्ये ज्या वर्षी ताबा घेण्यात आला त्या वर्षी यात्रेकरूंची संख्या 14 लाख अशी नोंदवली गेली. 2011 मध्ये ही संख्या 7 पटींपेक्षा जास्त वाढून 101.15 लाख झाली. लोकसंख्याशास्त्रज्ञ प्रोफाईल या तीर्थक्षेत्राचे स्वरूप गैर स्थानिक आहे. 2000 दशकाच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार असे दिसून आले की गैर स्थानिक यात्रेकरू आणि 13% स्थानिक यात्रेकरू यांचे लोकसंख्याशास्त्रीय प्रमाण स्थिर आहे. सामाजिक आर्थिक परिणाम 87% बाहेरील यात्रेकरूंना अनेक दिवसाच्या निवासाची अन्नाची आणि वाहतुकीची आवश्यकता असते, ज्यामुळे कटरा शहराच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते. 13% स्थानिक यात्रेकरू हे बहुधा एक दिवसीय प्रवासी असतात, जे त्याच प्रमाणात आर्थिक योगदान देत नाहीत. माता वैष्णोदेवीच्या संपूर्ण मार्गाची आणि मंदिराची शासन आणि प्रशासन करण्याची जबाबदारी श्राईन बोर्डाची आहे. बोर्डाच्या आख्यायिकात असलेल्या मंदिरांमध्ये मुख्य भवन, संकुल, अर्धकुवारी मंदिर, भैरव मंदिर आणि मार्गावरील इतर मंदिरांचा समावेश आहे. तीर्थक्षेत्र मंडळाने अतिथीगृह, निवासी सुविधा उभारल्या आहेत. यामध्ये कटरा येथील निहारिका संकुल, आशीर्वाद भवन, त्रिकुटा भवन आणि शक्ती भवन यांचा समावेश आहे. कटरा येथे तीर्थक्षेत्र मंडळाद्वारे एक आध्यात्मिक विकास केंद्र देखील चालवले जाते, जिथे सभागृह, परिषद कक्ष आणि ग्रंथालय यांच्यासारख्या सुविधा आहेत. भवन येथे तीर्थक्षेत्र मंडळाने यात्रेकरूंच्या निवासासाठी कालिका भवन, श्रीधर भवन, गौरी भवन, वैष्णवी भवन, मनोकामना भवन, दुर्गा भवन असे विकसित केले आहे. मंडळाद्वारे रेल्वे मार्गावर इतर निवास व्यवस्था सुद्धा चालवल्या जातात, जसे की बाणगंगा येथे शुभ्रा भवन आणि अर्धकुवारी येथील भवन. जम्मू मध्ये तीर्थक्षेत्र मंडळाने जम्मू रेल्वे स्थानकाजवळील कालिका धाम, सरस्वती धाम आणि वैष्णवी धाम बांधले आहे. तीर्थक्षेत्र मंडळ जम्मू विमानतळावर एक स्मृतिचिन्ह आणि प्रसाद दुकान देखील चालवते. श्रीन बोर्डाने कटरा शहरात एक क्रीडा संकुल बांधले आहे आणि त्याची देखभाल करतात, ज्यामध्ये व्यायामशाळा आणि क्रीडा स्टेडियम सह बॅडमिंटन आणि टेनिस कोर्टचा देखील समावेश आहे. या क्रीडा संकुलाने शीतल देवी आणि राकेश कुमार यासारखे खेळाडू घडून आले. त्या दोघांनी 2024 मध्ये पॅरिस पॅराऑलिम्पिक मध्ये कांस्य पदके देखील मिळवले. तीर्थक्षेत्र मंडळ भवन हिमकोटी अर्धकुवारी मार्गावर बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांची सेवा देखील आहे, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तीसाठी ज्यांना ह्या सेवेसाठी विशेष कोटा मिळतो. तीर्थक्षेत्र मंडळ यात्रा मार्गावर सांगली छत आणि पांची येथे कटरा येथे हेलिपॅड देखील चालतात, ज्यामुळे यात्रेकरूंना हवाई मार्गाने भवनाला पोहोचता येते. भवन भैरव मार्गावर यात्रेकरूंच्या वाहतुकीसाठी 2018 पासून केबल कार सेवा सुद्धा आहेत. मंदिर मंडळ वनस्पती संवर्धनासाठी रोपवाटिका देखील चालवतात आणि त्रिकुटा टेकड्यांवर वनीकरण मोहीम देखील आहे. मंदिर मंडळ आपल्या विकास कामांची आणि यात्रा आकडेवारीची माहिती लोकांना देण्यासाठी त्रिकुटा नावाचे त्रैमासिक वृत्तपत्र देखील प्रकाशित करते. जून 2025 मध्ये मंडळाने ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून वनीकरण मोहिमेसाठी इलेक्ट्रॉनिक निविदा सूचना म्हणजे ENRT जारी केली. या प्रकल्पाचे उद्दिष्ट त्रिकुटा टेकड्यांचा अगदी दुर्गम प्रदेशात 183 हेक्टर क्षेत्रावर बीजारोपण करणे आहे, ज्यामध्ये हवाई बीज प्रसाराचा वापर करून वनस्पती आच्छादन वाढवणे, जमिनीची धूप रोखणे आणि पर्यावरण दृष्ट्या नाजूक क्षेत्रात पर्यावरण लवचिकता वाढवणे याचा समावेश आहे. या उपाययोजना मंदिराची लोकप्रियता आणि बदलत्या हवामानात शाश्वत व्यवस्थापनाची गरज यांच्यातील सततचा कणा दर्शवतो. असे हे माझे वैष्णव देवीचे मंदिर. बोला जय मा वैष्णोदेवी माता की जय. जय महाराष्ट्र.

0: आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपण विविधा या कार्यक्रमाला सुरुवातीला वसंत ऋतूविषयी बोलणार आहोत आणि त्यानंतर उन्हाळ्याच्या रेसिपीज आपण करतो त्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. चला तर मग या वसंत ऋतूविषयी जाणून घेऊया. वसंत ऋतू हा मराठी महिन्यानुसार चैत्र आणि वैशाख महिन्यात येणारा, निसर्गाला नवसंजीवनी देणारा, आनंद देणारा असा ऋतू, आणि म्हणूनच याला ऋतुराज असंही म्हणतात. शिशिर ऋतूच्या पानगळतीनंतर झाडांना नवीन पालवी फुटते. याशिवाय कोकिळाचं कूजन, बहरलेला मोहर आणि सुखद असं हवामान यामुळे सृष्टी फुलांनी बहरून जाते. याच दरम्यान गुढीपाडवा, वसंत पंचमी असे सण सुद्धा साजरे केले जातात. वसंत पंचमीला सरस्वतीची आणि रतीमदनाची पूजा करून सुरू होणारा वसंतोत्सव फाल्गुन पौर्णिमेला संपतो. मंडळी, भारतासारख्या अतिविशाल देशात नैसर्गिक वैविध्यामुळे निरनिराळ्या दिनदर्शिकांनुसार वसंत ऋतूच्या कालमानात थोडा फरक दिसतो. काही ठिकाणी माघ फाल्गुन, तर काही ठिकाणी फाल्गुन चैत्र, तर काही ठिकाणी चैत्र वैशाख या महिन्यांमध्ये वसंत मानला जातो. असं असलं तरी सर्वसाधारणपणे उत्तरायण सुरू झाल्यावर थोड्याच दिवसानंतर माघ महिन्यापासूनच वसंताची चाहूल लागायला लागते. यातील बहुतेक सर्व उत्सवांची अधिष्ठात्री देवता म्हणजे मदन कामदेव. अर्थात या उत्सवांमध्ये कृष्ण, सर्व कलांची विद्यांची देवी सरस्वती या देवतांचं महत्व आहेच. ज्याप्रमाणे वसंत पंचमीला मदन कामदेवाचा जन्म झाला अशी मान्यता आहे, त्याचप्रमाणे देवी सरस्वती सुद्धा याच दिवशी उत्पन्न झाली असं मानलं जातं. याच दिवसाला श्री वसंत पंचमी असं म्हटलं जातं कारण श्री लक्ष्मी सुद्धा याच दिवशी प्रकट झाली. वसंत उत्सवाची सुरुवात करणारा हा दिवस त्यामुळेच अत्यंत शुभ असा मानला जातो. प्राचीन काळी या दिवशी सुवसंतक नावाचा उत्सव साजरा होत असे. या उत्सवाचा संदर्भ अगदी कामशास्त्र ग्रंथात सुद्धा आढळतो. काही ठिकाणी वसंत पंचमीला नवान्नेष्ठी करतात, म्हणजेच नवीन आलेल्या धान्याच्या लोंब्या आणून घरी त्या देवतांना वाहतात, देवतांना अर्पण करून नवीन धान्य, फळं हे सगळं खाणं सुरू करतात. अर्थात नवान्नेष्ठीचा हा कार्यक्रम देशाच्या निरनिराळ्या भागात तयार होणाऱ्या पिकांप्रमाणे आणि त्यांच्या उपलब्धीच्या वेळेनुसार बदलतो. वसंत म्हणजेच निसर्गाचा उत्सवी आनंद सोहळा. मुळातच उत्सवप्रिय असलेले आपण सण उत्सव साजरे करण्यासाठी निमित्त शोधत असतो. या काळात येणाऱ्या उत्सवी दिवसांची प्रेरणा मिळते या निसर्गातूनच. निसर्गात किमया घडवून आणणारा ऋतू म्हणजे वसंत. वसंत म्हणजे शिशिरातल्या पानगळतीनंतर मोहोर, नवपालवी देणारा, त्या अर्थाने चैतन्य, नवजीवन आणणारा असा हा ऋतू. मी म्हटलं तसंच वसंत पंचमीला सरस्वतीची आणि रतीमदनाची पूजा करून सुरू होणारा हा वसंत उत्सव फाल्गुन पौर्णिमेला संपतो. श्रोते हो, या वसंत ऋतूविषयी आपण अजून बरंच बोलणार आहोत, पण त्याआधी एक विश्रांती घेऊया, एक छानसं गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा भेटूया आचार्य 90 FM वर. तेव्हा ऐकत रहा आचार्य 90 FM माझ्यासोबत, अर्थात आरजे सुवर्णासोबत.
1: मंगल मंगल दिस आला या, मंगल मंगल मन झालं या, मंगल.

मंडळी, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या ऋतूविषयी, अर्थातच वसंताविषयी. अगदी प्राचीन काळापासून कवी मनाच्या सर्वांनाच प्रिय वाटणाऱ्या या वसंताची मोहक वर्णनं अगदी वाल्मिकी रामायणापासून, कालिदासाच्या निरनिराळ्या रचनांपासून अगदी आजच्या साहित्यात सुद्धा पाहायला मिळते. त्यापूर्वीच्या शतपथ, तैत्तिरीय अशा ब्राह्मण ग्रंथात या ऋतूमध्ये औषधी निर्माण होतात, वनस्पतींना फुलं फळं येतात असे उल्लेख सुद्धा आहेत. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, सर्व ऋतूंमध्ये मी वसंत आहे, आणि त्याचं महत्व ते अधोरेखित करतात. नंतरच्या काळात महाकवी कालिदासाचे वसंत ऋतूवरील प्रेम सगळ्यांना माहिती आहेच. कालिदासाच्या जवळजवळ सगळ्याच रचनांमध्ये वसंतातली निसर्गाची उधळण आणि वसंत आणि कामदेव या जोडगोळीनी प्रेमीजनांवर पाडलेला प्रभाव, या सगळ्या गोष्टीची वर्णनं मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. विशेषतः रघुवंशमध्ये आणि कुमार संभवात वसंतामुळे बदललेले निसर्गाचे रूप, सगळीकडे आलेले नवचैतन्य यांचे रसभरित वर्णन आपल्याला पाहायला मिळते. याखेरीज याच काळाच्या थोडा आधी नंतर होणारे उत्सव म्हणजे होली उत्सव किंवा होळी, फाल्गुन उत्सव, कुसुमायुध, चैत्रोत्सव अशा अनेक नावांनी ओळखले जाणारे हे उत्सव. वसंत उत्सवाचा जो भाग फाल्गुन महिन्यात येतो त्याला फाग म्हणतात. उत्तरेकडील फागुन तो हाच. प्रांत आणि कालगणनेनुसार निरनिराळी नावे आणि दिवस असले तरी या सगळ्या उत्सवांचे मूळ सूत्र मात्र एकच. या उत्सवांच्या संदर्भात वेगवेगळे रंग, पाणी, अगदी चिखल सुद्धा एकमेकांवर उडवणं, पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करणं, मोठमोठ्या आवाजात बोलणं, एकमेकांना चिडवणं, गाणी म्हणणं, मिरवणुका काढणं अशा अनेक क्रीडांची वर्णनं साहित्यातून केलेली दिसतात. हे अगदी हल्लीच्या होळीची आठवण करून देणारे आहेत. रंग, होळीचे खेळ यांचे आणि श्रीकृष्ण आणि गोपी यांचे नाते अगदी जवळचे. या काळातील कृष्ण आणि गोपिकांच्या रासलीलांची वर्णनं सगळ्यांच्याच परिचयाची. कृष्णावरील प्रेमात आकंठ बुडालेल्या सर्व गोपी याच दिवसांमध्ये महाराज आयोजित करीत असत. प्रत्येक शब्दाला ज्याप्रमाणे रंग, रूप, गंध आणि नाद असतो, त्याचप्रमाणे प्रत्येक ऋतूलाही रंग, रूप, गंध आणि नाद असतो. आल्या वसंत गौरी सांगे फुलासवारा, आल्या वसंत गौरी सांगे फुलासवारा, वाऱ्यास गंध येतो म्हणती ढगासतारा, वाऱ्यास गंध येतो म्हणती ढगासतारा. गदिमांच्या या ओळीत वसंत ऋतूत सृष्टीत सुरू

असलेल्या संवादाचं वर्णन आहे. वसंत ऋतू म्हटलं की मनात अनेक गोष्टी रुंजी घालू लागतात. वसंत ऋतू म्हणजे नववर्षाची सुरुवात, उभारलेल्या गुढ्या, रामनवमी, गीत रामायणाचे सूर, हनुमान जयंती, अक्षय तृतीया, वसंत व्याख्यानमाला, पांढरा चाफा, मोगऱ्याचा घमघमाट, लाल चुटूक गुलमोहर, पिवळा जर्द बहावा, चैत्र गौरीची पूजा, रांगोळी, आंब्याची डाळ, कैरीचं पन्ह, ओल्या हरभऱ्याची ओटी, आंबा आणि फणसाचे विविध पदार्थ, वाळवणं, आईस्क्रीम, सरबत, ऊसाचा रस, गुलकंद, परीक्षा, सुट्ट्या, सहली, लग्न सराई इत्यादी इत्यादी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोकिळचं कुजन. एकूणच मनाला आनंद देणारा असा हा ऋतू. श्रोते हो, वसंत ऋतूविषयी अजून बोलणार आहोतच. मी म्हटलं तसं आता आपण वर्णन केलं गदिमांच्या ओळीप्रमाणे की वसंत हा ऋतू असा आहे की त्याचं वर्णन करावं तितकं थोडं आहे. तर पुन्हा एकदा एक छानसं गाणं ऐकणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा भेटणार आहोतच. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

मंडळी, गाण्यानंतर पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत कोकिळेविषयी. कोकिळेचा आवाज कानी पडताच अगदी सहज आपण ओळखू शकतो की वसंत ऋतू सुरू आहे. कोकिळेच्या साधेबरोबर नवनिर्मिती करणारा, फुलणारा, बहरणारा, मोहरणारा, सर्जनशील असा वसंत ऋतू. सुप्रसिद्ध ब्रिटिश कवी विल्यम वर्ड्सवर्थ यांनी तर कोकिळ पक्षाला डार्लिंग ऑफ द स्प्रिंग असं म्हटलं आहे. वसंत ऋतूच्या आगमनाची जणू काही बातमीच देणारा हा कोकिळ पक्षी. केवळ कोकिळ नाही तर अनेक पक्ष्यांचं कूजन या काळात ऐकू येतं. सध्या सकाळी सकाळी आणि दिवसभर पक्ष्यांच्या किलबिलाटाचा कानोसा घेतला तर त्याचं प्रमाण वाढवल्याचं जाणवतं. तसंच मध्य रेल्वेने प्रवास करत असाल तर मुंबईकडे जाताना विक्रोळी स्थानक गेल्यावर बहावा हळूहळू फुलत असल्याचं तुरळक ठिकाणी दिसतंय. होळी, रंगपंचमी झाल्यावर वसंताची चाहूल लागतेच. विविध रंगांनी नटलेल्या वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी जणू काही आपण रंगपंचमी साजरी करतोय असंच वाटतं. वसंत ऋतू विविध रंगाच्या, गंधांच्या आणि आकाराच्या फुलांची उधळण असते. शिरीष पै यांनी म्हटल्याप्रमाणे, हिंडताना रस्त्यावर फुले भेटली अनंत, हिंडताना रस्त्यावर फुले भेटली अनंत, आणि देतो आलिंगन स्पर्शा वाचून वसंत, आणि देतो आलिंगन स्पर्शा वाचून वसंत. वसंत ऋतूच्या स्वागतासाठी अनेक फुलझाडं सज्ज असतात. नाना गुंफिली का मोकळी, उणीन होती परिमळी, वसंतागमीची वाटोळी मोगरी जैसी. अर्थात मोगरीची फुलं मोकळी असो किंवा हारात गजऱ्यात गुंफलेली असो, वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर उमललेल्या या वाटोळ्या फुलांचा सुगंध काही कमी होत नसतो. अशा शब्दात ज्ञानी यांच्या राजानं या मोगऱ्याचं कौतुक केलं आहे. बऱ्याच घरात माठात किंवा तांब्यात मोगरीची फुलं ठेवतात आणि सुगंधी गार पाण्याचा आनंद घेतात. घोळक्यात, रेल्वेत, बसमध्ये एखाद्या स्त्रीने जर मोगऱ्याचा गजरा घातला असेल तरी सुद्धा तिथलं वातावरण अगदी प्रसन्न आणि सुगंधित होऊन जातं. मोगऱ्याबरोबरच उग्र वासाची पण विविध रंगी हसतमुख घाणेरी, अखंड पिवळाई दर्शवणारा नम्र नेत्र सुकत असा बहावा, ज्याला आपण अमलताश असंही म्हणतो. संपूर्ण अंगावर काटे असलेली काटे असावर, देवळाबाहेर बऱ्याचदा दिसणारा देवचाफा, नावाप्रमाणेच मोहक, नाजूक, नम्र शेलाट्या बांध्याची आणि मंद सुगंधाची मधुमालती, तळपत्या सूर्याचं तेज पिऊन फुललेला लाल रंगाचा पळस, बहरलेला गुलमोहर, अशा अनेक फुलांनी वसंत ऋतू सजलेला, अक्षरशः नटलेला असतो. ऋतुराज वसंत आणि फळांचा राजा आंबा हे समीकरण सुद्धा आपल्या मनात अगदी पक्क आहे. विशेष म्हणजे हा वृक्षराज आम्रवृक्ष महाराष्ट्राचा राज्य वृक्ष आहे. या वसंत ऋतूमध्ये फणस, जांभूळ, करवंद अशी फळंही येत असली तरी खऱ्या अर्थानं लक्ष वेधून घेतो तो आम्रवृक्षच. आपल्या अगदी घराच्या अवतीभोवती जरी आंब्याचं एखादं झाड असलं तरी सुद्धा आपलं लक्ष लगेच वेधलं जातं. सृष्टीचा प्रारंभ काळ म्हणजे वसंत ऋतू, कामदेवाचा पुत्र म्हणजे वसंत ऋतू असं म्हटलं जातं. ऋतूमध्ये मी वसंत ऋतू आहे असं श्रीकृष्णाने म्हटलं आहेच. वसंत ऋतू संदर्भात दुर्गा भागवत ऋतुचक्र पुस्तकात लिहितात, चैत्र हा खरा वसंतात्मा आहे, मधुमास आहे, ऋतुराज वसंताचे स्पंदन पावणारे हृदय आहे, यात शंका नाही. चैत्र हा कुसुमाकर आहे, पुष्पधुळी माझी लोळे वसंत असं मुक्तेश्वर यांनी म्हटलंच आहे. पाना फुलांची शोभा उत्कटतेने प्रगट होते ती या वसंतातच, पक्ष्यांचे कंठ स्वच्छंद गाणी गातात ती सुद्धा या वसंतातच. वसंत ऋतू अनेक कवी गीतकारांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. गदिमा लिहितात, वसंत वाटे अति गोडसाचा, शृंगार केला विविध फुलांचा, वेणीत कंठीत करी कटीला गळ्यात दुर्णित उणेन त्याला. तर कवी दत्ता हलसगीकर लिहितात, मला अजून पहाटेची स्वप्न पडत आहेत, मला अजून पहाटेची स्वप्न पडत आहेत, थोड्याशा अंधाराने मी निराश नाही, अजून मला वसंताची चाहूल लागत आहे, थोड्याशा पानझडीने मी हताश नाही, तसंच आला वसंत देही मज ठाऊकेच नाही, आला वसंत ऋतू आला, गगना गंध आला, मधुमास धुंद झाला, ऋतुराज आजवनी आला, हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे, जीवनात ही घडी अशीच राहू दे, प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे, साऱ्या ऋतूत जपला हृदयातला वसंत, वसंत की बहार आई, अशा अनेक गीतांमधून कवितांमधून वसंत ऋतू फुलला आहे, बहरला आहे.
काक कृष्ण पीक कृष्ण को भेद पीक काकयो वसंत समय प्राप्ते काक काक पीक पीक. हे संस्कृत सुभाषित आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणाऱ्या एका आत्म्याने सांगितलंय की ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या ओव्यात वसंत ऋतूचा उल्लेख आहे. ज्ञानेश्वर माऊली वसंत ऋतूचा उल्लेख माधवी असा करतात. त्यांच्या दृष्टीने वसंताचा अर्थ केवळ निसर्गापुरता मर्यादित नाहीये तर तो अधिक व्यापक आहे. ज्ञानीपुरुष सद्गुरु यांच्यामध्ये ज्ञानेश्वरांना वसंत दिसतो. ज्ञानेश्वर माऊली एका ओवीत म्हणतात, वसंत जेथे वने वन तेथे सुमने सुमनी पालिंगने सारंगाची. अर्थात वसंत तेथे वने वने तेथे सुमने आणि सुमने तेथे भ्रमरांचे समूह. म्हणजेच जेथे श्रीकृष्ण तेथे लक्ष्मी, जेथे लक्ष्मी तेथे सिद्धी आणि भक्तांचे समुदाय. मतितार्थ जेथे कृष्ण आणि अर्जुन तेथे विजय आणि भरभराट. हाच गीतेचा मतितार्थ. हा निसर्ग हे ऋतुचक्र आपल्याला खूप काही शिकवत असतात. शिशिरातल्या पानगळतीतही तग धरून राहण्याचं बळ देणारा हा वसंत ऋतू, नवनिर्मितीची स्वप्न दाखवणारा हा वसंत ऋतू. आणि म्हणूनच प्रत्येक ऋतूत आपल्या मनात हा वसंत ऋतू आपण जपूया. या वसंत वैभवाचं स्वागत करत गीतकार शांताराम आठवले यांच्या शब्दात म्हणूया, आला वसंत ऋतू आला वसुंधरेला हसवायला, आला वसंत ऋतू आला वसुंधरेला हसवायला, सजवीत नटवीत लावण्याला आला आला वसंत ऋतू आला. जसं भावगीत भक्तिगीत आहेत तशाच अनेक बंदिशी सुद्धा या वसंत ऋतूवर आधारित आहे. यातलीच मालकंस रागातली एक बंदिश आहे जी या वसंताचं अगदी हुबेहूब वर्णन करते. शब्द आहेत, कोयलिया बोले अंबुवा डार पर, कोयलिया बोले अंबुवा डार पर, ऋतु बसंत की देत संदेसवा, ऋतु बसंत की देत संदेसवा, नयो कलियन पर गूंजत भवरा उनके संग करत रंगरलिया, यही बसंत की देत संदेसवा, कोयलिया बोले अंबुवा डार पर ऋतु बसंत की देत संदेसवा. मी मगाशी म्हटलं तसं कोकीळ पक्षाचं कुजन ऐकलं की आपल्याला लगेच जाणवतं की वसंत ऋतू सुरू झालेला आहे, त्याचं आगमन झालेलं आहे. आणि हेच वर्णन दिलंय की हा संदेशच जणू काही हा कोकीळ पक्षी आपल्याला देतोय, कुहू कुहू करतोय आणि सांगतोय की वसंताचं आगमन झालेलं आहे, तयारीला लागा चैत्र गौरीच्या. आणि अशा प्रकारे निसर्ग जसा आपल्याला संदेश देत असतो तसे निसर्गातले हे घटक आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, हे सुद्धा आपल्याला सांगत असतात की हा वसंत ऋतू आलेला आहे, त्याच्या स्वागताला तयार राहा. एकूणच आपल्या सगळ्या कला प्रकारांमध्ये या वसंताला खूप महत्व आहे. मग ती एखादी कविता असो, एखादी बंदिश असो किंवा एखादं गाणं असो, वसंताचं गाणं नाही असं होऊ शकत नाही. एकूणच काय तर हा वसंत ऋतू आपल्या सगळ्यांचा अगदी लाडका ऋतू आहे. आजच्या विविधामध्ये आपण वसंत ऋतूविषयी जाणून घेतलं. आजचा विविध कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करते आणि इथेच थांबते. पुन्हा भेटूया विविधाच्या पुढच्या एपिसोडमध्ये. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: 90 FM योग रेडिओ मध्ये मी तेजस्वी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक, उन्हाळी सुट्टी सुरू आहे आणि सगळे बच्चे कंपनी धमाल मस्ती मजा करत आहेत. म्हणूनच आम्ही खास एक इटुकली पिटुकली गोडुली मैत्री आणलेली आहे खास तुमच्यासाठी. तिचं नाव आहे स्नेहा पाटोळे. हाय स्नेहा.
1: हाय
0: स्नेहा, तुमच्यापेक्षा हुशार आहे बरं का? कारण तिचं स्वतःच युट्यूब चॅनल आहे, स्नेहा आविष्कार असं त्या युट्यूब चॅनलचं नाव आहे. आणि या स्नेहाकडनं आपण अधिक जाणून घेणार आहोत ती काय काय करते, काय काय शिकलीये आणि तिच्याकडून आपण काय शिकू शकतो हे देखील तुम्हाला आज कळणार आहे. ओके ना स्नेहा? स्नेहा, तू कुठून आलीस बरं आमच्या स्टुडिओ मध्ये ते सांग बरं आम्हाला.
1: मी डोंबिवली मधून आली आहे.
0: हा, आणि युट्यूब साठी तर आली होय ना?
1: हा,
0: आणि तिच्या मम्मा सोबत आली हो की नाही?
1: हा.
0: आणि स्नेहाची शाळा खूपच छान आहे असं मला वाटतंय, कारण स्नेहा एवढी म्हणजे इनबॉर्न टॅलेंट आहे तिच्यामध्ये आणि शाळेने सुद्धा तिच्याकडनं खूप तयारी करून घेतलेली आहे हो की नाही? शाळा आवडते की नाही तुला?
1: हो, मला माझी शाळा खूप आवडते.
0: हा, आणि शाळेतले टीचर्स शिक्षिका आवडतात की नाही?
1: हो.
0: आणि तुला विषय कुठला आवडतो बरं?
1: मला इंग्रजी आणि गणित खूप आवडत.
0: अरे वा, बघा एवढीशी आहे, चार म्हणजे चौथीत गेली होती आणि ती स्वतः कथा लिहिते, कविता लिहिते आणि तिचं युट्यूब चॅनल वर ती काय काय करते ते आपण तिला विचारलं. तुझं स्वतःच युट्यूब चॅनल आहे?
1: हो.
0: आणि कधी सुरू केलंस तू?
1: मी माझं युट्यूब चॅनल सुरू केलेलं तेव्हा मी खूपच जास्त छोटे होते, म्हणजे ज्युनियर केजी ला असे मी तेव्हा सुरू केलेलं.
0: अरे वा, तुला कोणी सांगितलं तू युट्यूब चॅनल करू शकते म्हणून?
1: म्हणजे माझ्या बाबांनी सांगितलं. जेव्हा आपण छोटे असतो तेव्हा कोणाला वाचता येतं? मला पण वाचता यायचं नाही ना, तर तेव्हा मी ऐकून ऐकून पाठ करायची आणि माझ्या बाबांना कळलं की माझं पाठांतर खूप चांगलं आहे, तर त्यांनी एक माझा पहिला एक व्हिडिओ केला आणि तो खूप चांगला झाला, तो सगळ्यांना आवडला. तर तिथूनच माझ्या बाबांनी निर्णय घेतला की आपण इथं एक युट्यूब चॅनल सुरू करू.
0: वा वा, कारण लहान मुलांचं युट्यूब चॅनल आपण पाहायला नसते पण स्नेहाचं युट्यूब चॅनल आहे आणि अगदी लहानपणी तिने ते सुरू केलेलं आहे. तेव्हा तुम्ही स्नेहा आविष्कारला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हो की नाही?
1: हो.
0: तुझे बरेच मित्र मैत्रिणी झाले असते ना या युट्यूबच्या माध्यमातून?
1: हो झाले.
0: हा, आणि तू आणखी ह्या व्यतिरिक्त म्हणजे शाळेचा अभ्यास आहे, तुला कथा कविता करायला आवडतात, तुला खेळायलाही आवडतं का?
1: हो आवडतं.
0: मग तू खेळतेस, कुठले गेम्स खेळते?
1: मी माझ्या मैत्रिणींसोबत खूप सगळे गेम्स खेळते. म्हणजे आपण असे बैठे खेळ समजलं तर मी लुडो खेळते, सापशिडी खेळते आणि कधी कधी पकडा पकडी, लपाछपी असे गेम्स खेळते.
0: वा वा वा, मस्त मस्त. आणि तुझं गाव कोणतं आहे बरं?
1: माझं गाव कोकण आहे, त्याच्यामध्ये मी आरवली मध्ये राहते, आरवली रोड असं नाव आहे माझ्या गाव.
0: वा वा वा, छान छान छान. म्हणजे अगदी निसर्गरम्य अशा कोकणामध्ये तू राहते हो की नाही? म्हणजे नारळी पोकळीची बाग असेल ना तुमची आणि असं कौलारू बैठक घर असेल हो की नाही? आणि त्या देवा त्या घरामध्ये देवघर छानस असेल हो की नाही?
1: खूप मोठं देवघर आहे आणि आमचं घर असं खूप जास्तच मोठ आहे.
0: अरे वा,
1: खेळायला खूप जागा असते.
0: मग तुला मुंबईला आवडतं की गावाला आवडतं?
1: म्हणजे दोन्ही ठिकाणी मला आवडतात.
0: मुंबईची एक वेगळी मजा आहे हो की
1: नाही?
0: आणि गावाला म्हणजे कोकणात आहे तर मला वाटतं तिथे नदी वगैरे असते.
1: हो, नदी असते, हिरवा असते खूप, म्हणजे बाग पण आहे अशी छोटी जवळ, खूप मजा येते.
0: नक्की. आता मला तू काय वाचून दाखवशील, कथा दाखवशील की कविता म्हणून दाखवशील?
1: मी एक तुम्हाला कविता वाचून दाखवते.
0: चालेल.
1: मोहन काळे यांचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये मी गावाचे चित्र कविता वाचली. आईने एकदा मला अभ्यासाला बसवले, ड्रॉइंगच्या वहीत मी एक गाव बसवले, उडताना दाखवले खूप सारे पक्षी, पानावर काढली गवताची नक्षी, झाडांची लावली भली मोठी रांग, कोंबड्यांची दाखवली नाचताना टांग, सूर्याला दाखवले डोंगरांच्या आड, नदीच्या काठावर काढला वाकडा माड, माडावर काढले चार दोन नारळ, कुत्र्याचे शेपूट दाखवले सरळ, चरताना काढली वासरुनी गाय, घराच्या अंगणात दाखवली माय भानारी दाखवली एक मोठी नदी गावातली माणसे दाखवली साधी गावाचे चित्र झाले खूप खूप छान स्पर्धेत मिळाला मलाच मोठा मान
0: वाव किती छान किती गोड तुझ्यासारखीच गोड गोड कविता म्हटली ना तू मला फार आवडली आणि आपल्या मित्रांना सुद्धा आवडली असेल हो की नाही
1: हो
0: आता मला सांग युट्यूबचा जेव्हा तू सुरू केलास तेव्हा पहिला व्हिडिओ कशावर केला होतास
1: बरं माझा पहिला व्हिडिओ मला आता आठवते गणपती आणि चंद्राची गोष्ट असा तो अशी एक गोष्ट मी सांगितली होती माझ्या चॅनलवर आणि तो जो व्हिडिओ होता तो अपलोड म्हणजे एडिट न करता तो अपलोड केला
0: अच्छा
1: तेव्हा जास्त म्हणजे इतकं माहिती पण नव्हतं एडिटिंगचं कसं असतं तो माझा पहिला व्हिडिओ होता आणि तेव्हा मला वाचता येत नव्हतं तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला तर तो 4 मिनिटाचा असेल आणि तेव्हा मी होती सध्या 4 वर्षांची बट तो व्हिडिओ खूप आवडला सगळ्यांना आवडला आणि माझ्या बाबांना सुद्धा आवडला तो व्हिडिओ तो खूप चांगला झालेला तर तिथूनच माझे बाबा बोलले मला की आपण तुझं एक युट्यूब चॅनल सुरू करूया स्मी आविष्कार
0: आणि मला वाटतं तू त्या युट्यूब चॅनलवर वेगवेगळे विषय कोणते कोणते विषय घेतेस बरं
1: मी माझे व्हिडिओ माहितींबद्दल करते म्हणजे आता गणपती असो किंवा नवरात्री तर त्याच्याबद्दल मी माहिती सांगितली आहे आणि मी एकदा गोव्याला सुद्धा गेलेली तर तिथे खूप काय काय ते एक रिसॉर्ट होतं नेचर नेस्ट नावाने तिथे काय काय आहे ते मी सांगितलेलं आणि जर माझे तुम्ही व्हिडिओ बघितले तर ते जास्त माहितींबद्दल असते आणि मला बोलायला आणि माहिती सांगायला किंवा समजून घ्यायला खूप आवडते
0: वा वा वा किती छान मी तू मुलाखती पण घेतल्यास म्हणे मोठ्या मोठ्या लोकांच्या हो की नाही
1: हो
0: कोणाकोणाच्या घेतल्यास बरं
1: म्हणजे मी मुलाखती खूप जणांच्या घेतल्या पण सांगितलं तर मी दाकरू सोमण आजोबा आहेत तर त्यांचे घेतले मी पहिली मुलाखत होती ती आणि तेव्हा जास्त मला इतकं पण माझा आवाज स्पष्ट नव्हता तेव्हा पण त्यांनी पण खूप असं कव्हर केलं म्हणजे ते असं बोलतात ना की चांगली उत्तरं दिली मला तर माझे तेव्हा प्रश्न पण सगळी क्लिअर झाली तर प्रश्न जे आहेत ते पण माझं क्लिअर झालं आणि त्याचसोबत मी मृणाल गांजाळे आहे त्यांची घेतली आहे त्याच्यानंतर अभिनेत्री शिवाली परब गोरक्षनाथ महाराज अजून काय काय जण आहेत त्यांची मुलाखत घेतली आणि माझ्या शाळेच्या ज्या मुख्याध्यापिका आहेत त्यांची सुद्धा मी मुलाखत घेतली आहे आणि अजून खूप जणांची मुलाखत घेतली आणि पुढे जाऊन घेईल
0: शाळेमध्ये तू एकदम हुशार विद्यार्थिनी असते हो की
1: नाही
0: आणि पुढे जाऊन तुला फ्युचर मध्ये काय बनायचंय तुला मीडिया मध्ये जायचंय का
1: नाही मला कलेक्टर बनायचंय
0: बापरे का बर
1: कारण सुरुवातीला ना मला एकदा असं सैनिक बनायचं होतं पण नंतर माझी थोडी आवड जायला लागली फिजिकलच नसतं ना की ते जसं शूटिंग वगैरे असं करायचं तेच नसतं तर मला नाही आवडायला लागलं तर ना मला एकदा स्वप्न आलेलं त्या स्वप्नामध्ये मला दिसलेलं की मी मोठी होऊन डॉक्टर बनणार
0: अरे वा
1: पण माझं तर असंच मन होतं की मला डॉक्टर नाही बनायचं मग हळू थोडं टीव्ही बघायला लागली ना तर तिथून मला कळलं की कलेक्टर पण असतं आणि कलेक्टर खूप असं चांगलं असतं म्हणजे जर अभ्यास केला सिलेक्ट झालं तर खूप चांगलं होईल तर मी अजूनपर्यंत तर मी ठरवलंय की मी कलेक्टर
0: पण कलेक्टर व्हायला खूप अभ्यास करावा लागतो हो की नाही तू करणार आहेस ना तू
1: हो खूप अभ्यास करेल
0: व्हेरी गुड मित्रांनो एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपली मैत्रीण स्नेहा पाटोळे तिच्याशी आपल्या गप्पा अशाच सुरू ठेवूया तुम्ही पाहत राहा

0: विश्रांती यांचा तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण समर स्पेशल म्हणजे उन्हाळी सुट्टी विशेष कार्यक्रमात आपली मैत्रीण स्नेहा पाटोळे हिला आमंत्रित केलेला आहे. स्नेहा परत एकदा तुझं स्वागत.
1: थँक्यू
0: स्नेहा. आता तू आपण तुझ्या युट्यूब विषयी बोललो, तू कोणत्या

0: आवडतात तुझे मित्रमैत्रिणी शाळेमध्ये काय ते तू सांगितलं मित्रमैत्रिणी बरोबर तू काय धमाल करते
1: शाळेत माझे खूप मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत जेव्हा मधली सुट्टी होते तेव्हा डब्बा खातो आणि त्याच्यानंतर आम्ही खूप खेळतो
0: डब्ब्यावरून मला आठवत तुला गोड खाणं आवडतं की तिखट आवडतं ते सांग बरं
1: तिखट आवडतं
0: तिखट आवडतं म्हणजे तुला भेळ आवडत असेल हो की नाही
1: हो आवडते
0: भेळ पाणीपुरी शेवपुरी हो की नाही आणि वडापाव खातेस की नाही तू
1: हो खाते
0: पिझ्झा बर्गर खातेस
1: मला दोन्ही आवडतात पण जास्त वडापाव
0: वडापाव इंडियन तडका मराठी तडका ओके नक्की आणि तुला काय बरं विचारू मी तू कथा तर वाचून दाखवणारच आहेस आम्हाला पण तुझं जर वाचन पाहिलं तर तुला कोणते लेखक वगैरे आवडतात तू कोण तुला देशपांडे वाचलेस तू
1: नाही मी अजूनपर्यंत म्हणजे पुस्तक वाचलीच मी पण मला अजूनपर्यंत जास्त माहिती नाही की कोणते लेखक कवी मला अजून इतकं माहिती नाही माझ्याकडे ते पुस्तक आहे अर्ध वाचलंय मला अजून वाचायचंय
0: आणि मनाचे श्लोक म्हणजे ते देवा देव बाप्पाकडे तू काय मागतेस काय पूजा करतेस देव बाप्पाची म्हणते
1: हा मनाचे श्लोक आमच्या शाळेमध्ये म्हणतात त्याच्यानंतर अजून खूप सगळे असे असतात ना मनाचे श्लोक
0: म्हणते
1: आणि त्याच्यानंतर प्रणम्य शीर्ष त्याच्यानंतर राम रक्षा ते जास्त आमच्या शाळेत म्हणतात आणि आम्हाला शाळेतून सुद्धा सांगतात की घरी गेल्यावर संध्याकाळी ते बोलायचं पण जास्त संध्याकाळी मी माझ्या घरी नसते मी माझ्या काकाच्या घरी असते तेव्हा तर तेव्हा मी आणि माझी फ्रेंड आहे आम्ही दोघं बोलतो
0: म्हणजे पाढे आणि पर्वता हा आणि रामरक्षा असं आपण म्हटलं पाहिजे किती छान आता तू कथा मला वाचून दाखवणार आपल्या मित्रमैत्रिणींना तर ती वाचून दाखव बरं
1: हो नक्कीच मी ससा आणि कासवाची गोष्ट सांगणार आहे पण खूप जणांना माहिती असेल ती तर माझ्या बाबांनी आणि मी आम्ही दोघांनी एक नवीन गोष्ट बनवली आहे ससा
0: अरे वा न्यू वर्जन
1: हा तर मी ते लिहिलेले मी तुम्हाला ते आता वाचून दाखवतो ससा आणि कासवाची नवी कथा नमस्कार कासव आणि ससा यांची जुनी गोष्ट तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे ज्यात ससा झोपून जात आणि कासव जिंकत पण आज मी तुम्हाला या गोष्टीचा एक नवा शेवट सांगणार आहे या गोष्टीतला ससा म्हणतो का हे कासव किती हौस चालतोय मी तर 2 मिनिटात टेकडीवर पोहोचेल पण यावेळी मी झोपणार नाही मी पळत जाऊन शर्यत जिंकणारच कासव म्हणते ससा भाऊ तू खूप वेगाने धावतोस ते छानच आहे पण वाटेत ती मोठी नदी लागते ती तू कशी पार करणार दोघांच्या या संवादानंतर ससा धावत धावत नदीकाठी पोहोचला नदीला खूप पाणी होत सशाला पोहता येत नव्हतं तो तिथेच अडकला थोड्या वेळाने तिथे कासव आले ससा हताश होऊन कासवाला म्हणाला अरे रे मी इतक्या वेगाने आलो पण आता नदी कशी पार करू मी हरलो रे कासवा कासव हसून म्हणाले अरे मित्रा तू हरला नाहीस तू वेगाने धावतोस आणि मी पाण्यात पोहू शकतो तू एक काम कर माझ्या पाठीवर बस आपण दोघे मिळून नदी पार करू हे बोलणे ऐकून ससा कासवाच्या पाठीवर बसला कासवाने त्याला नदी पार करून दिली शेवटच्या टेकडीवर आल्यावर कासव जमिनीवर चालू लागले आणि ससा धावू लागला पण यावेळेस ससा एकटा पळला नाही त्याने कासवाचा हात धरला आणि दोघे एकाच वेळी रेषेपाशी पोहोचले या गोष्टीतून आपल्याला हा संदेश मिळतो की आपण सर्वांनी एकमेकांना मदत केली तर आपण सगळे मिळून कोणत्याही कठीण कामात यशस्वी होऊ शकतो
0: व्हेरी गुड एकमेकाचे सहाय्य अवघे धरू शकत हो की नाही किती छान किती गोड आणि मला आश्चर्य वाटतंय तुझं तुला कॅमेराच्या अजिबातच भीती वाटत नाही हो की नाही कारण आपले काही काही मित्रमैत्रिणी असे आहेत जे हातात मोबाईल घेऊन बसतात, ओके ना, पण त्यांना स्वतःला जर मोबाईलवर किंवा आपल्या कॅमेरा समोर बोलायला सांगितलं तर ते घाबरून जातात. तुला बरी कशी भीती वाटत नाही?
1: मी लहानपणीपासून युट्यूब चॅनल वर व्हिडिओ करते आणि जेव्हा मी लहान होती तेव्हा मला इतकं माहिती नव्हतं ना की कसं व्हिडिओ वगैरे असतं, आणि मला जास्त मी घाबरत नाही, म्हणजे असं जे कॅमेरा वगैरे असेल तर जास्त मी घाबरत नाही, कारण माझं पाठांतर चांगलं आहे आणि माझं वाचन सुद्धा खूप चांगलं.
0: हो नक्कीच. आणि तुला नाटकात आणि मालिकेमध्ये काम करायला आवडेल?
1: हो आवडेल.
0: छोटी छोटी मुलं करतात मालिकेत काम. खूप खूप शुभेच्छा. आणि मला वाटलं जाता जाता तू काहीतरी म्हणजे आता कविता झाली, कथा झाली, एक छानसं गाणं म्हणशील का आमच्या सगळ्यांना?

0: खूप खूप अभिनंदन तुझं. आणि तू खरंच छान कथाही म्हटलीस, कविताही वाचून दाखवलीस आणि गाणं तर एकदम मस्तच म्हटलंस, एकदम गोड. आणि मला सांग, खरंच ह्या सगळ्या मुलांनी, आजकालची मुलं जास्ती मोबाईल आणि टी व्ही पण बघतात. आता टी व्हीवर रियालिटी शो म्हणजे छोट्या मुलांचे कार्यक्रम असतात, ते पाहिले तर चालतात, हो की नाही? पण बाकी जास्त मालिका वगैरे पाहू नये, हो की नाही? कारण डोळ्यांचा नंबर वाढतो ना मग, आणि मग लहान मुलांना चष्मा लागतो, हो की नाही? तर हो, तू काय सांगशील बरं त्यांना? तुम्ही जास्तीत जास्त पुस्तकं वाचा, हो की नाही? असं सांगायला पाहिजे की नाही? तू सांग बरं, मी ते ऐकते.
1: म्हणजे मी पण बघायची मोबाईल असं नाही, पण थोड्या लिमिटेड टाइम मध्ये. म्हणजे माझ्याकडे खूप सगळी पुस्तकं आहेत, तर तुमच्याकडे पण पुस्तकं असतील तर तुम्ही पुस्तकं नक्की वाचा, तुम्हाला इंटरेस्ट येईल. आणि एक एक अशी गोष्ट आहे मी तुम्हाला सांगते, म्हणजे मी जेव्हा रात्री झोपायच्या वेळी ना एक पुस्तक वाचते, त्याचं नाव मोंटो आहे, एक कासव आहे, त्याच्याबद्दल मी गोष्ट वाचते. म्हणजे गोष्ट वाचत वाचत जेव्हा मला झोप येते तेव्हा मी झोपते.
0: अरे वा, किती छान. कारण आपलं आपण नाही का आधी आजी आजोबा आपल्याला गोष्टी सांगायच्या, मग आपण ग्रुप झोपू जायचो.

पाटोळे आज आपल्या सोबत होती आणि आम्ही उन्हाळी विशेष सुट्टी विशेष कार्यक्रम समर स्पेशल तुमच्यासमोर सादर केला. स्नेहाची ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पुन्हा भेटूया एका नवीन अतिथींचं आपल्या पुढच्या कार्यक्रमात. तो

आपण ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. मंडळी, आजच्या विविधा या स्पेशल सेगमेंटमध्ये आपण बोलणार आहोत अशा एका व्यक्तिमत्वाविषयी ज्यांचं नाव ऐकता क्षणी त्यांचं उत्तुंग कार्य अगदी क्षणार्धात आपल्या डोळ्यासमोर येतं. बाबा आमटे, कुष्ठरोग किंवा महारोग ज्याचं नाव ऐकलं तरी अंगावर काटा येतो, अशा या असाध्य वाटणाऱ्या आजारावर मात करण्यासाठी बाबांनी शक्य ते सगळे प्रयत्न केले. रुग्णांना आयुष्यात सकारात्मक वाटावं यासाठी त्यांना धीर दिला आणि स्वतः पेशाने वकील असून सुद्धा त्या काळाची गरज म्हणून स्वतः डॉक्टरकी शिकून ते डॉक्टर झाले. हे वाटतं तितकं सोपं नक्कीच नव्हतं. बाबा आमटे यांचं कार्यक्षेत्र पाहायला मिळतं ते आनंदवन. म्हणूनच आजच्या सदरात आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर विकास आमटे यांच्या आनंदवन प्रयोगवन या पुस्तकातल्या काही प्रेमाने ओतप्रोत घटना, डोळ्यात पाणी आणणाऱ्या घटना. विकास आमटे आणि सहकाऱ्यांच्या हातून घडलेल्या जादूमय प्रकल्पांविषयी, किती अडचणींचा संकटांचा सामना करून हे नंदनवन त्यांनी फुलवलं याची ही प्रेरणादायी कथा आपण आज ऐकणार आहोत. खरं तर पुस्तकाचं नावच असं आहे की त्यावरून आपल्या लक्षात येईल आनंदवन घडवताना वेगवेगळे प्रयोग तिथल्या प्रत्येकाला करून पहावे लागले. आनंदवन म्हणजे बाबा आमटे यांच्या भव्य स्वप्नांचं मूर्त स्वरूप. आनंदवन म्हणजे कुष्ठरोग्यांसाठीचं कार्य एवढीच ओळख जनमानसात रुजली, पण प्रत्यक्षात आनंदवन हे कुष्ठरोग्यांपुरती मर्यादित नसून इथे अंध, अपंग, कर्णबधीर, शेतकरी, आदिवासी अशा समाजातल्या वेगवेगळ्या घटकांचा इथे एकत्रित विकास साधला गेला आणि साधला जातोय. समाजातल्या उपेक्षित घटकांना न्यायपूर्ण तसंच निरोगी आणि स्वावलंबी आयुष्य जगण्याची संधी देणारं मॉडेल आनंदवनाने घडवलंय. शेती, पाणी, पर्यावरण, उद्योग, शिक्षण, आरोग्य, रोजगार, घर बांधणी आणि अशा अनेक क्षेत्रात नानाविध प्रयोग करून अफाट आणि पायाभूत काम या आनंदवनात उभं राहिलंय. विशेष म्हणजे समाजानं नाकारलेल्या साध्या सुध्या माणसांच्या कष्टातून हा चमत्कार घडलाय. बाबांनी म्हणजेच बाबा आमटेंनी 1949 मध्ये महारोगी सेवा समिती वरोराची स्थापना केली आणि त्यानंतर वर्षभरातच त्यांना सरकारकडून चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा गावाजवळची 50 एकर जमीन मिळाली. त्या जागेवर आनंदवनाची सुरुवात झाली. 1949 मध्ये बाबांनी त्यांच्या काही मित्रांच्या मदतीने महारोगी सेवा समिती वरोरा ही संस्था सुरू केली आणि तिची कायदेशीर नोंदणी केली. कुष्ठरुग्णांसाठी काम करायचं तर केवळ आधी केलेलं कार्य पुरेसं नव्हतं, तर या रोगाविषयी शास्त्रशुद्ध माहिती आणि प्रशिक्षण असणं अत्यंत गरजेचं होतं. त्यासाठी बाबांनी कलकत्ता इथल्या स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन या संस्थेचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्याचं ठरवलं. मंडळी, याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोतच, पण त्याआधी एक छानसं गाणं ऐकणार आहोत आणि त्यानंतर पुढच्या गोष्टीकडे वळणार आहोत. तेव्हा ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

मंडळी आपण ऐकताय आचार्य 90 FM आणि आज आपण बोलतोय बाबा आमटे यांच्या कार्यक्षेत्राविषयी. आणि अर्थातच बाबा आमटे म्हटल्यावरती आनंदवनाचा उल्लेख केला नाही तर वावगं ठरेल. कलकत्त्याला त्यांची प्रशिक्षण घेण्याची इच्छा होती, पण बाबांची पदवी ही वैद्यकीय क्षेत्रातली नव्हती. पण बाबांनी विनोबांच्या मदतीने आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या मध्यस्थीने या संस्थेत प्रवेश मिळवला. या संस्थेतला एक किस्सा इथे सांगावासा वाटतो. या संस्थेत शिकत असताना संस्थेचे अधिष्ठाता डॉक्टर धर्मेंद्र म्हणाले की माणसाव्यतिरिक्त कोणत्याही प्राण्याच्या शरीरात कुष्ठरोगाचे जंतू वाढत नाहीत, त्यामुळे प्रयोगासाठी माणूस हा एकच संभाव्य प्राणी उरतो. म्हणूनच आजवर कुष्ठरोगाची लस तयार करण्यात यश मिळालेलं नाहीये. डॉक्टर धर्मेंद्र यांचं बोलणं बाबांनी मनावर घेतलं आणि प्रयोगाखातर स्वतःच्या शरीरात कुष्ठरोगाचे जंतू टोचून घेण्याची तयारी त्यांनी दाखवली. इतकंच नाही तर आग्रहच धरला. अशा प्रकारे दोन चाचण्या झाल्या, एकदा मृत जंतू तर एकदा जिवंत. आणि सुदैवानं दोन्ही प्रयोगांचा बाबांवर काहीच परिणाम झाला नाही. कलकत्त्याला घेतलेल्या प्रशिक्षणाहून परतल्यावर 1951 मध्ये संस्थेला तत्कालीन मध्य प्रांत आणि वराड सरकारकडून वरोऱ्यापासून साधारण 5 किलोमीटर अंतरावर 50 एकर जंगल जमीन मिळाली. दत्तपूरच्या कुष्ठधाममधले 6 कुष्ठरुग्ण, ती 50 एकर काटेरी झुडपांनी भरलेली जमीन, 14 रुपये रोख आणि विनोबांनी आवर्जून पैसे देऊन घ्यायला लावलेली एक गाय, एवढ्या पुंजीवर ताई अर्थात साधना आमटे आणि बाबांनी कामाला सुरुवात केली. तेव्हा सगळेजण वरोऱ्याला होते. आनंदवनात राहायला यायचं तर राहण्याजोगी जागा करणं भाग होतं. ते काम डोंगरा एवढं होतं. जंगल साफ करण्यापासून ते विहीर खोदण्यापर्यंत सगळंच नव्यानं साधायचं होतं. आशेच्या जोरावर ओसाड जागेचा कायापालट होऊ लागला होता. सगळेजण अक्षरशः झपाटल्यासारखे काम करत होते. अखेरीस 2 झोपड्या बांधून झाल्या होत्या. संस्थेचं नाव महारोगी सेवा समिती असं असलं तरी बाबांनी या जागेचं नाव ठेवलं आनंदवन फॉरेस्ट ऑफ ब्लिस. 1954 पर्यंत कुष्ठरुग्णांची संख्या 6 वरून 60 वर गेली. बाहेरून सुद्धा कुष्ठरुग्ण आनंदवनात येऊ लागले. या रुग्णांनी आनंदवनात स्वतःच्या जोरावर 6 विहिरी खणल्या, शेती सुरू झाली. समाज आणि कुष्ठरुग्ण यांच्यातली दरी हळूहळू कमी होऊ लागली. सगळ्यांची मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्ती यामुळे आनंदवनात बऱ्याच सुधारणा होत गेल्या. 1964 मध्ये बाबांनी आनंद निकेतन आर्ट्स सायन्स कॉमर्स आणि अॅग्रीकल्चर कॉलेज सुरू केलं. बाबांनी बाहेरच्या उदासीन जगाला आनंदवनाजवळ आणण्यासाठी वर्षातून एकदा मित्र मेळावा घ्यायला सुरुवात केली. यामुळे महाराष्ट्रातली अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आनंदवनात येऊ लागली. आनंदवनात काही दिवसातच दवाखान्यासाठी एक झोपडी उभी करण्यात आली. हाच तो आनंदवनातला पहिला वहिला दवाखाना. सोयी सुविधा फारशा नसल्या तरी बाबांचं औषधोपचार करणं मात्र अगदी काटेकोर आणि शास्त्रीय होतं. बाबा स्वतः कुष्ठरुग्णांच्या जखमा साफ करत, त्यावर ड्रेसिंग करत आणि जखमांमधल्या अळ्या काढण्यासाठी ते मागेपुढे बघत नसत. रोग कितीही वाईट अवस्थेतला असला तरी बाबांच्या मनाची कधीच चलबिचल झाली नाही. आणि अशा रीतीने त्यांचं स्वप्न हळूहळू पूर्ण होत होतं. बाबा आमटे आणि आनंदवन याविषयी आपण बोलतो आहोत. आणि आनंदवन प्रयोगवन हे पुस्तक आहे, या पुस्तकातली ही माहिती आहे. खरंच बाबा आमटेंनी जे स्वप्न पाहिलं होतं त्या दिशेने एक एक पायरी ते चढत होते. आणि पुढची पायरी नक्की कोणती आहे त्याविषयी सुद्धा बोलूया. ऐकत रहा आचार्य 90 FM. आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा.

मंडळी आचार्य 90 FM आपण ऐकत आहात. आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा आणि आज आपण विविध या सेगमेंटमध्ये बोलतो आहोत डॉक्टर बाबा आमटे यांच्या कार्यक्षेत्राविषयी. कुष्ठरुग्णांसाठी वरदान ठरलेले बाबा आमटे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत, पण त्यांच्यासाठी हा जो प्रवास होता हा काही सोपा नव्हता. त्या प्रवासातलं पुढचं पाऊल नक्की कोणतं होतं त्याविषयी बोलूया. बाबांप्रमाणेच विकासलाही नवनवीन प्रयोग करण्याची आवड. विकास आमटे अर्थात बाबा आमटे यांचे पुत्र, खर तर गरज असंच म्हणावं लागेल. आणि याचमुळे प्रचंड अडचणींचा सामना करत वेगवेगळ्या शकला लढवून अखेर आनंदवनात शेती आणि डेअरीची सुरुवात झाली. याचबरोबरीनं मत्स्योत्पादन सुद्धा सुरू झालं. आणि महत्वाची गोष्ट अशी की हे सगळे व्यवसाय एकमेकांशी निगडीत होते. डेअरीमुळे मेगा किचनसाठी बायोगॅस प्लांटमधून रोज जवळजवळ 5.5 ते 6 टन शेण जातं. ड्रेनेजच्या पाण्याचा दुभत्या जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्यासाठी खत म्हणून उपयोग होतो. आनंदवनात रोज काहीतरी नवनवीन आकारास येत आहे. आनंदवनात आता उद्योगांची सुद्धा रेलचेल सुरू झाली आहे. कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनासाठी हा निर्णय घेतला होता. 1960 साली आनंदवनात खऱ्या अर्थानं उद्योगधंद्याला सुरुवात झाली. प्रिंटिंग प्रेस, हँडलूम, पॉवरलूम, टीन कॅन, मेटल फॅब्रिकेशन, सायकल निर्मिती, लेदर उत्पादन, शिलाई विभाग, बेकरी, पॉपकॉर्न निर्मिती, याशिवाय ग्रीटिंग कार्ड निर्मिती, काष्ठकला, लाकडी अवयव निर्मिती, कचऱ्यातून देखील कला निर्मिती, अशा प्रकारे अगदी लहानात लहान ते मोठ्यात मोठा व्यवसाय सुद्धा या आनंदवनात यशस्वी होऊ लागला. घर बांधणीत देखील आनंदवनात नेहमीच सर्जनशीलता असायची. न्यूबियन वॉल्ट पद्धतीचं लो ऑन कॉस्ट हाय ऑन क्वालिटी अशा घरांची इथे सुरुवात झाली. प्लास्टिकचा पुनर्वापर, यात प्लास्टिकचा वापर करून केलेल्या विटा तसंच प्लास्टिक टायर कॉन्क्रीट वापरून बांधलेला स्पिल ओव्हर डॅम, याशिवाय आनंदवन लगतच्या दगडांच्या खाणींचं पुनर्वसन करून उभारलेलं हाय डेन्सिटी जंगल, तर अशा प्रकारे या आनंदवनात किती प्रयोग सुरू असतील आणि सुरू आहेत आणि सुरू राहतील याची आपण कल्पना करू शकतो. बाबांनी एक स्वप्न पाहिलं होतं आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्या दिशेने पावलं उचलायला सुरुवात केली. एक एक पाऊल ते टाकत गेले आणि अशा रीतीनं ही पावलं इतकी वाढत गेली आणि त्यांचे सहकारी आणि अर्थात इथे राहणारे कुष्ठरुग्ण ज्यांना जगण्याचीही उमेद नव्हती असे कुष्ठरुग्ण इथे बरे झाले आणि त्यांचं सुद्धा इथे पुनर्वसन झालं. खरंच एक आशेचा किरण त्यांनी इथे निर्माण केला आणि कुष्ठरुग्णांसाठी हे खरंच वरदान ठरलंय. स्वरानंदन हाही एक वेगळाच प्रयोग. आनंदवनातले व्यंग असलेले पण मनाने अतिशय जिद्दी महत्वाकांक्षी असे कलाकार यात आपले छंद आणि कला इथे सादर करतात. स्वरानंदन हा याचा प्रयोग म्हणजे अदम्य उत्साह आणि आत्मविश्वास. यातल्या कलावंतांपैकी कुणाला डोळे नाही आहेत, कुणाचे दोन्ही पाय गेलेत, कुणाच्या हातापायांची बोटं कुष्ठरोगामुळे झडून गेलेली आहेत, तर शारीरिक वाढ खुंटल्यामुळे खुरटलेलं पण आलेलं आहे. पण इथे या हक्काच्या व्यासपीठावर त्यांच्या कमतरतेपेक्षा त्यांच्यातल्या कलागुणांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाहणाऱ्या प्रत्येकाला दिला जातो. श्रोते हो, आनंदवनाच्या निर्मितीत कुणा एकाचं नाव खरं तर घेता येणारच नाही. करण्यात अनेकांचा खारीचा वाटा आहे तर काहींचा सिंहाचा वाटा आहे. डॉक्टर विकास आमटे यांनी पुस्तकात सांगितल्यानुसार एका पुस्तकात एवढं मोठं कार्य सामावणं शक्यच नाहीये, पण तरी सुद्धा त्यांच्या सहकार्यांनी मिळून आणि आपल्या सुंदर लेखणीतून साकारलेल्या या लेखनामुळे हे शक्य झालंय. मी सगळ्यांना तुम्हाला विनंती करेन की आनंदवन एक प्रयोगवन हे पुस्तक डॉक्टर विकास आमटे यांचं तुम्हाला वाचायला मिळालं तर नक्की वाचा. तसंच बाबा आमटे यांच्या पत्नी साधना आमटे यांचं समिधा हे पुस्तक सुद्धा वाचण्याजोगं आहे, कारण साधना आमटे यांच्या माहेरचं जे वातावरण होतं ते अतिशय छान वातावरण होतं. त्यांच्याकडे विपुल पैसा होता, घरात कसलीच कमतरता नव्हती, पण जेव्हा बाबांशी लग्न केलं त्यांनी आणि बाबांनी हा निर्णय घेतला की मला आता माझं पूर्ण आयुष्य उर्वरित कुष्ठरुग्णांसाठीच घालवायचं आहे, तर हा खूप मोठा निर्णय होता त्यांच्या आयुष्यातला. आणि जर पत्नीचं सहकार्य त्यांना लाभलं नसतं तर कदाचित हे स्वप्न पूर्ण झालंच नसतं. त्यामुळे साधना आमटे
यांनी आपल्या आयुष्यात जे का त्यांना सोबत दिली आणि सहकार्य केलं त्याच्यामुळे हे सगळं शक्य झालं. त्यामुळे ही दोन पुस्तकं आपण आवर्जून वाचली पाहिजेत. तेव्हा नक्की तुम्ही ही दोन्ही पुस्तकं वाचाल अशी मी अपेक्षा करते. आणि कार्यक्रमात आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोत एका वेगळ्या विषयासह विविध या सेगमेंटमध्ये. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ माझ्यासोबत अर्थात RJ सुवर्णासोबत.

नमस्कार, हार्टबीट्स विद साक्षी या सेगमेंटमध्ये मी आजचे साक्षी तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मित्रांनो, हो मित्रांनोच म्हणेन, कारण जिथे मैत्र जुळतं ना तिथे भावनांना व्यक्त होण्याची मोकळीकता मिळते. मी तुमच्याशी अनेक भावनिक, आपल्या जवळच्या आणि आपल्या हृदयाच्या विविध कप्प्यांमध्ये असणाऱ्या नात्यांविषयी, मग त्यात प्रेम, कुटुंब, मैत्री अशा विविध विषयावरती गप्पा मारणार आहे. ज्याने आपल्या मनात काही भावनांनी जो घोळ घातला असेल, काही गोष्टी विचार आपले अस्पष्ट असतील, किंवा नात्यांच्या गुंतागुंतीत आपण असे काही अडकले असू की पुढचा मार्गच दिसत नसेल, मग अशा वेळी नक्की काय करावं? नात्यातले विविध रंग, छटा, बदलत्या काळानुसार बदलणारी नात्यांची व्याख्या, या सगळ्या गोष्टींवर अगदी मनापासून मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. आज आपण परफेक्ट जोडीदार या विषयावरती बोलणार आहोत. चला तर मग या विषयाला सुरुवात करण्याआधी आपण एक छान गाणं ऐकूया.

आपल्याला जोडीदार म्हणून कोणीतरी परफेक्ट व्यक्ती मिळावा याची आपण खूप वाट बघतो. या वाट बघण्याच्या खेळात आपल्या वाटेत चालता चालता आलेल्या काही व्यक्तींना आपल्या परफेक्टच्या साच्यामध्ये तोलून मापून पाहतो आणि जो आपल्या साच्यात किंचितही बसत नसेल त्याला काही कारण देऊन दूर करतो. म्हणजे मान्य आहे की आयुष्याच्या एका टप्प्यावर आल्यानंतर तडजोड करावीशी वाटत नाही, पण परफेक्ट म्हणजे नक्की काय हो? आपण नेहमी म्हणतो की मला एक परफेक्ट जोडीदार हवाय, पण परफेक्ट म्हणजे नक्की काय? ज्याला सगळं येतं तो, की ज्याच्यात एकही दोष नाही तो? खरं सांगू का, दोन माणसं एकमेकांसाठी परफेक्ट तेव्हाच असतात जेव्हा दोघांमधली अपूर्णता एकत्र येते आणि त्यातून नात्याचं एक सुंदर चित्र तयार होतं. एखाद्या व्यक्तीमध्ये काही अपूर्ण असेल तर ती अपूर्णता आपल्या नात्यामध्ये तयार होणारी अडचण ठरत नाही, तर ती एक नातं घट्ट करण्याची संधी ठरू शकते. हे मी वेगवेगळ्या रूपात, वेगवेगळ्या लेखन पद्धतीमध्ये, वेगवेगळ्या अंगाने लिहिलेलं वाचलंय. ज्या व्यक्ती साहित्य, कला अशा कोणत्याही क्षेत्रामध्ये अव्वल आहेत, त्यांनी जोडीदाराविषयीची विचार करण्याची ही जी पद्धती आहे ती वेगळीच आहे असं मांडलंय. ते संदर्भ पुढे कधीतरी मी तुम्हाला देईनच. आज आपण सर्वसामान्यपणे जोडीदाराविषयीच्या काय संकल्पना असतात त्यावर बोलूया. आज प्रत्येकालाच त्याच्या आयुष्यामध्ये सर्व काही मनासारखं, म्हणजे अगदी परफेक्ट हवं असं वाटत असतं. मग त्यात नोकरी मनासारखी हवी, घर मनासारखं हवं, आजूबाजूची माणसं मनासारखी हवी आणि सर्वात महत्वाचं जोडीदारही मनासारखा हवा आणि अगदी सर्व गुण संपन्न परफेक्ट हवा. या परफेक्ट जोडीदाराच्या शोधासाठी आपण सतत लोकांच्या चुका काढत राहतो. समजा आपल्याला जर उच्च शिक्षित, सुंदर, उंच जोडीदार हवा असेल, एखाद्या नटनटीप्रमाणे आपण आपल्या जोडीदाराची कल्पना करत असू, तर आपण केवळ त्याच गोष्टी समोर येणाऱ्या व्यक्तीमध्ये शोधू लागतो. त्यामुळे साहजिकच त्या व्यक्तीतले काही चांगले गुण हे आपल्या नजरेआड होतात. अगदी आपण दिसण्यात, वागण्यात कसेही असो, पण आपल्याला मात्र जोडीदार हा आपल्या परफेक्टच्या यादीत 100% गुणांनी पास होईल असाच हवा असतो. म्हणजे आजवर असं तरी कोणी म्हटलेलं नाहीये आणि हे माझ्याही ऐकण्यामध्ये आलं नाहीये की मला मुलगा कमी उंचीचा हवा किंवा मग मुलगी सावळी हवी. मुलाकडे गाडी, स्वतःचं घर नसलं तरी चालेल, किंवा मग अगदी माझ्यापेक्षा कमी कमावणारा किंवा चांगली परमनंट नोकरी नसलेला मुलगा मुलगीही चालेल. म्हणजे सांगायचा उद्देश हाच की कोणाला आपल्यापेक्षा कोणत्याही बाबतीत कमी पडत असेल असा जोडीदार नकोच असतो. एकतर मुलगा असेल तर मुलीपेक्षा तो दिसायला कमी पडत असेल तरी चालेल, पण मग त्याचा खिसा मात्र भरलेला राहील याची खात्री मुलीच्या बाजूने केली जाते. आणि मुलाच्या बाबतीत मुलगी दिसायला देखणी, गोरी आणि उत्तम घर सांभाळणारी हवी, तर अशा सर्व बाह्य गोष्टींकडे अधिक लक्ष दिलं जातं. अर्थात याला काही अपवाद आहेतच, मात्र व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून समोर व्यक्तीला स्वीकारण्याची आणि पुढे जाऊन त्या व्यक्तीसोबत आपलं नातं आहे तसं निभावण्याची तयारी फार कमी लोक दाखवतात. मला नेहमी असं वाटतं की समाजाने कळत नकळतपणे जे परफेक्ट जोडीदार वा पुढे जाऊन परफेक्ट संसार याच्या ज्या व्याख्या तयार केल्या आहेत ना, त्या केवळ वरवरच्या दिसण्यापुरत्या मर्यादित आहेत.

पोखरलेलं असतं याचा अंदाज केवळ त्या दोघांनाच असतो. आज आपल्या आजूबाजूला अनेक अशी जोडपी आहेत ज्यांनी नात्यात येण्याआधी किंवा लग्नाआधी त्या व्यक्तीच्या केवळ बाह्य गोष्टींवरती भर दिला. म्हणजे साहजिकच कोणीतरी व्यक्ती जेव्हा प्रेमातही पडते तेव्हा तिला त्या व्यक्तीचं दिसणं, त्याचं राहणीमान, त्याचं वागणं यामुळे मनात आकर्षण तयार होतं आणि या आकर्षणाचंच पुढे प्रेमात रूपांतर होतं किंवा त्याला प्रेम असं नाव दिलं जातं. मात्र जसजसा त्या व्यक्तीबरोबर आपला सहवास वाढतो तेव्हा एक एक गोष्टी कळू लागतात आणि मग वरून दिसणारा परफेक्ट माणूस इम्परफेक्ट आहे हे कळतं. या संदर्भात ना कितीतरी उदाहरणं आपल्या आजूबाजूला आहेत. त्यातली माझ्या नजरेतली मी सांगते. सुमन चांगली शिकलेली मुलगी, तिच्यासाठी परफेक्टच्या यादीत बसणारा मुलगा हा रोमॅन्टिक स्वभावाचा, तिला भेटवस्तू देणारा, बाईकवरून फिरवणारा, तिच्यावर पैसे खर्च करणारा काहीसा असा असावा असं तिला नेहमी वाटायचं. कारण सिनेमाचं वेळ, बाकी यातलं काहीच तिच्या डोक्यात नव्हतं. असंच तिच्या आयुष्यात पराग सारखा तिच्या कल्पनेप्रमाणे परफेक्ट मुलगा आलाही. साधारण 5-6 महिने दोघेही आनंदी होती. मात्र परागचे वेगवेगळ्या मुलींसोबतचे चॅट्स, बऱ्याच वेळा अचानक एखाद्या मुलीने सुमनकडे बोट दाखवून ही कोण हे विचारणं आणि प्रत्येक वेळी सुमनने परागला इतर मुलींबरोबर लपून पाहणं याने पराग आपल्यासोबत फक्त प्रेमाचं नाटक करत होता हे तिला कळून चुकलं आणि तिच्या परफेक्ट रोमॅन्टिक जोडीदाराविषयीची कल्पना किती चुकीची होती हे तिला कळून चुकलं. असंच सोहम सोबतही काहीसं घडलं आहे. त्याच्या ऑफिसमधील प्रियंका ही ऑफिसमधल्या कित्येकांची क्रश होती. अर्थात सोहमलाही ती आपल्यासाठी योग्य आहे असं वाटायचं. कामाच्या निमित्ताने दोघांमध्ये सहवास वाढला आणि तिच्या कामाच्या पद्धतीने तिच्या स्वतःला प्रत्येक गोष्टीत परफेक्ट ठेवण्याला, दिसण्याला तो भुलला. पण प्रियंका सर्व बाबींमध्ये त्याला योग्य वाटत असताना एकदा एका गरजू गरीब व्यक्तीशी तिचं तुच्छतेने वागणं त्याने पाहिलं आणि त्याच्या मनातून ती कायमची उतरली. जान्हवी आणि तेजस हे शेजारी राहणारे, त्यामुळे अगदी लहान असल्यापासून दोघे एकमेकांना चांगले ओळखत होते. शेजारी राहत असल्यामुळे दोघांच्या घरच्यांचंही चांगलं जुळत होतं. दोघांच्या डिग्र्याही एकाच महाविद्यालयातून पूर्ण झाल्या होत्या, त्यामुळे तसा एकमेकांना ओळखण्यासाठी चांगला सहवास मिळाला होता. तेजसच्या मनात जान्हवीविषयी प्रेम निर्माण झालं. मात्र जान्हवीचं वर पाहता तसं काही त्याला वाटत नव्हतं. पण तरीही एकदा विचारू तिला तिच्या मनात आपल्याविषयी काय आहे ते, असं स्वतःशी ठरवत त्यांनी बोलता बोलता तिला विचारलं, मला तू आवडतेस, तुला माझ्याविषयी काय वाटतंय? तेव्हा जान्हवी थोडं चाचरत त्याच्या विरळ झालेल्या केसांकडे पाहत म्हणाली, अरे मला तू मित्र म्हणून पसंत आहेस, पण जोडीदार हा भुरभुरत्या केसांचा, चष्मा नसलेला आणि थोडा मॉडर्न टाईपचा हवा आहे. एवढ्या वर्षाची मैत्री, कित्येक गोष्टींवर दोघांचे जुळणारे विचार, आताच्या भाषेत सांगायचं म्हणजे दोघांची जुळणारी वाईब, एकत्र घालवले कितीतरी क्षण, दुःखाचे क्षण, सुखाचे क्षण, या सगळ्यातून निर्माण झालेला एक आपलेपणा, प्रेम, विश्वास, या सगळ्याचा विचार न करता जान्हवीने आपल्याला आपल्या विरळ झालेल्या केसांमधून किंवा चष्म्यामुळे आपल्याला नकार दिला याने तो पूर्णपणे खचला. पण मग काही वर्षांनी जान्हवीला एका मुलाने प्रेमाचं नाटक करून केवळ पैसे काढून घेण्यासाठी रचलेल्या सापळ्यातून तेजसने तिला बाहेर काढलं आणि तिला देखील आपण ज्याला प्रेम समजतो ते प्रेम नाही किंवा तो परफेक्ट जोडीदार नाही तर

तेजस माझा खरा जोडीदार म्हणून योग्य आहे हे तिला कळून चुकलं. अशी कितीतरी उदाहरणं आपल्या अवतीभवती असतात ज्यात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ठराविक नजरेने पाहतो आणि मागचा पुढचा कोणताही विचार न करता किंवा आपण इतकी वर्ष या व्यक्तीला ओळखत आहोत आपल्या या गोष्टी जुळत आहेत केवळ दिसण्यावर त्याला नकार देण्यापेक्षा आपलं भविष्य या व्यक्तीसोबत चांगलं असू शकतं. यातल्या चांगल्या गोष्टींचा विचार कोण करतं? फार कमी लोक. मग भविष्यात जेव्हा शोभणाऱ्या जोडीदारासोबत कष्टाचं आयुष्य जगावं लागतं, मनाला झालेले घाव, नात्यातलं संपलेलं प्रेम, आदर या विश्वास, तेव्हा जुन्या व्यक्ती आठवतात आणि आपण गमावलेलं बरंच काही मनात सलत राहत. मात्र याची वाच्यता कुठेही करता येत नाही. म्हणून जोडीदाराची निवड करताना वेळीच सर्व बाजूने विचार करणं शहाणपणाचं ठरत. आपण अजून याविषयी बोलणारच आहोत, पण आता एक छोटं गाणं ऐकूया.

एकदा आपलं हार्टबीट मराठी विथ साक्षी या सेगमेंट मध्ये स्वागत. आपण बोलतोय परफेक्ट जोडीदार या विषयावर. मित्रांनो, गाण्याआधी आपण बोललो ते एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीविषयी केला जाणारा हा परफेक्ट जोडीदाराचा विचार. आता घरातील मोठ्या व्यक्ती आणि त्यांच्या दृष्टिकोनातनं परफेक्ट जोडीदार याविषयी आपण जाणून घेऊया. आपल्याकडे अजूनही लग्न ठरवताना लग्नासाठी घरातले बायडोट्यावर अवलंबून राहतात, शिवाय कुंडली जुळवणं हेही आलंच. पण कुंडलीतले 36 गुण जुळले तरीही 36 पैकी कोणकोणते गुण दोघांमध्ये आहे, त्याच्या लग्नाविषयीच्या जाणीवा उणीवा यांचा विचार घरातले मोठे कधीही करत नाही. केवळ 2-3 भेटीत माणूस ओळखता येतो का, हे काही गणित उमगत नाही. असो, घरातले देखील मुलाकडे असणाऱ्या सुखसोयी, संपत्ती, नोकरी, उंची, राहणीमान याकडे अधिक भर देतात. आणि मुलीविषयीही जेवण, घर सांभाळणं, तिचं दिसणं आणि आत्ता आत्ता कुठे तिच्या नोकरीचाही विचार केला जातो. कधी कधी लग्न केवळ उरकण्याच्या कृतीवरती घरातले भर देतात. आणि मग उरकून झालं की कालांतराने दोघांमध्ये सुरू होतो तो एकमेकांशी तोंडल्या मुलण्याचा खेळ. आणि त्यात दोघांच्या घरातल्यांचा संघर्ष सुरू होतो तो वेगळा. आता तर कितीतरी मुलांना मुली लग्नासाठी कोणी देतच नाही आणि त्याचं कारण केवळ भौतिक सुख, दुसरं काही नाही. पूर्वी लग्न करण्याची वयाची मर्यादा होती, त्यामुळे प्रत्येक गोष्ट, मुलं इत्यादी योग्य वयात होत होत. मात्र आज अनेक मुली वयाच्या 35 मध्ये देखील परफेक्ट जोडीदार मिळावा म्हणून छोट्या छोट्या कारणांनी मुलांना नकार देत राहतात. आता याला स्वातंत्र्य इत्यादी नावं आहेत, पण मग पुढे कोणी मिळेलच आणि आपणही वाढत्या वयानुसार कोणासाठी परफेक्ट राहू का याची खात्री नसते. आणि नंतर येणारं एकटेपण त्याचा देखील विचार करायला हवा. शिवाय प्रत्येक समारंभात, नातेवाईकांमध्ये वावरताना, समाजात सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना आपण समोर जाऊ शकू का हा देखील विचार करावा. प्रत्येकाची परफेक्ट असण्याची व्याख्या ही वेगळी आहे, नाही का? म्हणून आपल्या विचारात जी परफेक्टची कल्पना असते ती तरी परफेक्ट आहे का हे वेळीच तपासून पाहणं हे देखील महत्वाचं आहे, हो ना? आता परफेक्टच्या व्याख्येत बरेचदा सर्व गुण संपन्न व्यक्ती हे देखील अनेकांच्या डोक्यात असतं. सर्व गुण संपन्न असं काही आता राहिलंय असं मला तरी नाही वाटत. जगात कुठलाही व्यक्ती सर्व गुण संपन्न नसतो. आपल्यामध्ये असणाऱ्या चांगल्या गोष्टी या देखील दुसऱ्या व्यक्तीला कदाचित चांगल्या म्हणून वाटत नसतीलच की. बरं, लग्नाआधी परफेक्ट जोडीदार शोधणं वेगळं आणि लग्न झाल्यानंतर मग ते लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज, काही लोक जोडीदाराने परफेक्टच असावं असा तगादा लावतात. काही जण आपल्या जोडीदाराबद्दल सतत तक्रारी करत असतात, तो असाच आहे, ती अशीच आहे, तिला असं असायला हवं होतं, म्हणजे सगळं परफेक्ट वाटलं असतं. याने नेहमीप्रमाणे एकाला कमीपणा मानण्याची आणि दुसऱ्याला सतत तक्रारी करण्याची सवय लागते आणि काय होतं, नातं बिघडतं. अनेक जोडपी ही आयुष्यभर एकमेकांना त्यांच्यात असलेली कमी जी आहे ती दाखवत राहतात, अगदी उतार वयातही. आयुष्याचा अर्धा टप्पा एकत्र घालवला असला तरीही जोडीदाराच्या सवयी बोलून दाखवण्यात समाधान त्यांना जे मिळतं ते वेगळंच असतं. हे जोडीदाराला कधीही न स्वीकारण्याचं आणि कधीही न केलेली कदर, न केलेला आदर या सगळ्याची लक्षणं. अशी जोडपी केवळ संसारात आपले दिवस रेटत असतात. पूर्वी जोडीदाराच्या कल्पना या फार साध्या होत्या. आपल्या नशिबात जो व्यक्ती लिहिला आहे त्या व्यक्तीला तो आहे तसं स्वीकारणं, त्याच्यातल्या ज्या काही कमतरता आहेत त्यासह. पुढे जाऊन काळ बदलला तसं व्यक्तीच्या विचारात भर पडत गेला आणि तेव्हा व्यक्तीला आहे तसं स्वीकारलं तरी त्याला त्याच्या चुकीच्या सवयींमध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न केले जाऊ लागले. मात्र आता गुण दोषासह स्वीकारणं तर नाहीच,
आणि पदरी पडलेल्या व्यक्तीत सुधारणा करणं ही तडजोड नकोच असते. परिणामी आज एका व्यक्तीकडे अनेक पर्याय आधीच तयार असतात, त्यामुळे नाही जमलं तर सोडून देण्याचा घटस्फोटाचा पर्याय सोपा ठरतो. हे आजच्या नात्याचं खरं रूप आहे. आता या सर्व गोष्टींकडे पाहताना निश्चित मनात प्रश्न निर्माण होतो आपल्या की मग परफेक्ट जोडीदार निवडायचा तरी कसा. परफेक्ट जोडीदार निवडण्यासाठी केवळ भौतिक गोष्टींवर परफेक्टचा टॅग न लावता काही गोष्टी गुण त्या व्यक्तीत आपण पाहणं फार गरजेचं आहे. कारण प्रत्येकाला आपलं लग्नानंतरचं आयुष्य सुखकर असावं असं वाटत असतं. सुख दुःख तर येतातच, मात्र ती झेलताना आपल्या बरोबर आपला जोडीदार परफेक्ट पेक्षा योग्य असेल तर जास्त त्रास होत नाही. मात्र जर जोडीदाराची निवड चुकली तर संपूर्ण आयुष्य बिघडतं. त्यामुळेच त्याच्यात आपण काय पाहावं तर परफेक्टचाच आपला जो साचा आहे तो सोडून मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्या आपण नक्कीच पाहाव्यात. पण त्याआधी आपण एक गाणं ऐकूया.

या सुंदर गाण्यानंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण परफेक्ट जोडीदार कसा असावा याविषयी बोलतोय आणि मी तुम्हाला तो परफेक्ट कशामुळे ठरतो याविषयी काही महत्वाची लक्षणं आता सांगणार आहे. त्यातलं पहिलं म्हणजे प्रत्येकाचा आदर ठेवणारी व्यक्ती. आपण ज्या व्यक्तीसोबत नात्यात आहोत त्या व्यक्तीला आपला आणि आपल्याशी जोडलेल्या व्यक्तीचा आदर करता यायला हवा. कारण ज्याच्या अंगी आदर भाव असतो तो व्यक्ती नेहमीच आपल्याला समजून घेणारा ठरतो. आपल्याला त्याच्याद्वारे दुखावण्याची शक्यता कमी असते. जर आपण निवडलेली व्यक्ती आपला किंवा आपल्याशी जोडलेल्या व्यक्तीचा आदर करणारी नसेल तर ती व्यक्ती गृहित धरणारी व्यक्ती असते. त्या व्यक्तीसोबत नातं टिकू शकत नाही. दुसरं म्हणजे तुम्ही गरजेचे आहात याची जाणीव असणारा व्यक्ती. नात्यात प्रत्येक गोष्टीची देवाणघेवाण होत असते. आपण त्या व्यक्तीसाठी महत्वाचे आहोत की नाही याची जाणीव त्याच्या प्रत्येक छोट्या मोठ्या कृतीतून आपल्याला होते. म्हणजे अगदी एखादी आपल्याला आवडणारी गोष्ट त्याने आपल्यासाठी न सांगता विकत घेणं, आपल्या अनुपस्थितीमध्ये राखून ठेवलेली एखादी खाण्याची गोष्ट, अशा गोष्टींमुळे आपण गरजेचे आहोत हे आपल्या लक्षात येतं. ज्याला आपण गरजेचे आहोत ती व्यक्ती नेहमी स्वतःबरोबर आपलाही पहिला विचार करते. त्यामुळे हा गुण तर महत्वाचा ठरतोच. तिसरं म्हणजे विचार न थोपवणारा जोडीदार. प्रत्येक माणूस वेगळा असतो आणि प्रत्येकाची विचारसरणी राहणीमान वेगळं असतं. त्यामुळे आपल्या जोडीदारावर कधीही आपले विचार न थोपवणारा जो जोडीदार असतो तो परफेक्ट कॅटेगरीत बसतो. नात्यात असतानाही स्वतःला अत्यंत महत्व आहे. आपण जर आपले विचारच मांडू शकत नसू त्या व्यक्तीसमोर तर आपल्याला बोलण्याची मोकळीकता नसेल तर आपलं नातं आपला जोडीदार योग्य म्हणण्यास ठरत नाही. आयुष्यात कुठलाही निर्णय घेताना आपण एकमेकांना विचारात घेतलं नाही किंवा एकमेकांच्या विचारांचा आदर केला नाही तर दुरावा निर्माण होतो. आणखी एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वास महत्वाचा. आपल्या जोडीदाराने आपल्यावर आणि आपल्या प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवणं महत्वाचं आहे. छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये चुकी दाखवणं किंवा अविश्वास दाखवणं हे चांगल्या नात्याचं लक्षण नाही. शिवाय आपल्यावर विश्वास न ठेवता तिसऱ्या व्यक्तीद्वारे आपल्या नात्यात निर्णय घेणं, म्हणजे ही जी व्यक्ती असते तिसरी, तिच्याद्वारे दिला गेलेला जो सूचना आहे किंवा संदेश आहे त्याद्वारे निर्णय जो घेतला जातो ती व्यक्ती कधीही स्थिर स्वभावाची ठरत नाही. शिवाय आपल्यावर सतत संशय किंवा प्रश्नांचा मारा जो केला जातो ती व्यक्ती परफेक्ट जोडीदार ठरत नाही. त्यामुळे जो आपल्यावर पूर्ण विश्वास ठेवणारा आणि विश्वास व्यक्त करणारा जो असेल तो नात्यासाठी योग्य ठरतो. मित्रांनो, आता आपण परफेक्ट जोडीदाराविषयी बोलतोय. त्यात आपण गुणदोषासकट स्वीकार करणं किती गरजेचं आहे याविषयीही बोललो. त्यात आणखी एक गोष्ट म्हणजे जो साथ देताना आपल्या अपूर्णतेला स्वीकारून जगासमोरही आपल्याला तितकाच आदर सन्मानाने वागवेल, आपल्या बरोबरीने उभं राहून खंबीरपणे साथ देईल असा निवडावा जोडीदार. जिथे आपण जोडीदार असा हवा तसा हवा इतका विचार करतो तिथे असे काही लोक आहेत ज्यांनी व्यक्तींच्या स्वभावावर, त्याच्या आपल्याशी जुळणाऱ्या मनावर, त्याच्या वागण्यावर बोलण्यावर, त्याच्या कर्तृत्वावर, त्याच्या व्यक्तीशिवाय, जिथे आपण जोडीदार असा हवा तसा हवा इतका विचार करतो तिथे असेही काही लोक आहेत ज्यांनी व्यक्तीच्या स्वभावावर, त्याच्या आपल्याशी जुळणाऱ्या मनावर, त्याच्या वागण्यावर बोलण्यावर, त्याच्या कर्तृत्वावर, त्या व्यक्तीशिवाय आपलं जगणं किती कठीण असेल या विचारावर, अशा कितीतरी संवेदनशील गोष्टींवर प्रेम केलं, संसार थाटला, काहींनी ना त्या व्यक्तींचा रंग पाहिला, ना त्यांची उंची, ना वयाचा फरक, ना कोणत्याही प्रकारचं अपंगत्व, त्यांनी फक्त त्या व्यक्तीवरती प्रेम केलं. आणि प्रेमाच्याही आधी त्या व्यक्तीचा व्यक्ती म्हणून पूर्णपणे स्वीकार केला.
आज प्रत्येकानेच हा विचार करणं गरजेचं आहे की आपण सर्व गुणांनी भरलेले नाही. त्याचप्रमाणे आपला जोडीदार किंवा होणारा जोडीदार हा कुठल्या ना कुठल्या गोष्टीत अपूर्ण राहणारच ना. नातं हे एकसारख्या दोन व्यक्तींचं असेल तर, म्हणजे जोडीदाराला जे आवडतं तेच आपल्यालाही आवडतं. तो जसा उठतो तसा बसतो, तसंच आपणही उठतो बसतो. अशा सगळ्याच क्रिया आणि त्या क्रियेला मिळणाऱ्या प्रतिक्रिया एकसारखी असेल तर त्या नात्यात काही काळ कुतूहल वाटेल, पण नंतर आपल्याच सारख्या वागणाऱ्या बोलणाऱ्या जोडीदारात आपल्याला काहीच नौखेपण, त्याच्या वेगवेगळ्या रंगांना जाणून घेण्याची उत्सुकता राहणार नाही. जीवन अगदी यंत्रासारखं होऊन जाईल. म्हणून परफेक्ट किंवा आपल्यासारखा जोडीदार शोधण्यापेक्षा एक गोष्ट जोडीदारामध्ये शोधायला हवी, ती गोष्ट म्हणजे जोडीदाराची अपूर्णता. ज्या अर्थी आपण कुणीच परफेक्ट नाही, तसंच प्रत्येकाकडे काहीतरी अपूर्णता आहे. जोडीदाराची अपूर्णता आणि आपली अपूर्णता मिळून दोघांनाही पूर्ण होता येतं, बरोबर ना? म्हणून काही शोधायचं असेल तर जोडीदारातली अपूर्णता शोधा. त्या अपूर्णतेने नात्यातली मजा टिकून राहते. दोघांपैकी एक शिस्तप्रिय असेल आणि दुसरा खेळकर मस्तीखोर, तर यामुळे नात्याचा समतोल राखला जातो. एकमेकांच्या जगण्यात अधुरे असणारे जे रंग असतात ते पूर्णपणे भरले जातात. याविषयी ना वपू काळे यांनी फार सुंदर शब्दात सांगितले, जगातली कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही. परमेश्वराने सोनं निर्माण केलं, चाफ्याची फुलं सुद्धा त्यानेच निर्माण केली. याविषयी ना वपू काळे फार सुंदर शब्दात सांगतात, जगातली कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही. परमेश्वराने सोनं निर्माण केलं, चाफ्याची फुलं सुद्धा त्यानेच निर्माण केली. मग त्याला सोन्याचा किंवा सोन्याला चाफ्याचा वास नसता का देता आला? अपूर्णतेमध्येही काही मजा आहेच की. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आजचा विषय कळला असेल. आता आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत ऐका हे सुंदर गाणं.

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमची सगळ्यांची आवडती आर जे ज्योती फ्रॉम आचार्य 90 FM. ब्रह्मंती हा कार्यक्रमामध्ये आज आपण घेणार आहोत अष्टविनायक यात्रा. बोला गणपती बाप्पा मोरया. अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील 8 मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळं आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र असा एक इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्व प्राप्त झाले. महाराष्ट्रातील या विशिष्ट 8 ठिकाणच्या गणेश मंदिरांना मूर्तींना खास असे महत्व आहे. या 8 मंदिरास मिळून अष्टविनायक म्हणले जाते. अष्टविनायकांची मंदिरे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात देखील प्रसिद्ध आहेत. गणपती ही विद्येची देवता असून सुखकर्ता, दुःखहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेश भक्तांची तीव्र भावना आहे. श्री गणेशांच्या अनेक प्रतिमा तयार केल्या गेल्या, परंतु दगडावर कोरीव काम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तीचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे स्वयंभू प्राचीनतम मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्व प्राप्त झाले. याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे समजले जातात. महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत. साधारणपणे 1.5 ते 2 दिवसात अष्टविनायक यात्रा पूर्ण होते. पुणे जिल्ह्यात 5 म्हणजेच मोरगाव, ठेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री अशी मंदिरे आहेत, तर रायगड जिल्ह्यात 2 महड आणि पाली ही मंदिरे आहेत, व अहमदनगर जिल्ह्यात 1 सिद्धटेक हे मंदिर आहे अशी अष्टविनायकाची स्थाने आहेत. या गणपतींपैकी महड, सिद्धटेक व रांजणगावचे गणपती हे उजव्या सोंडेचे आहेत, बाकीचे सगळे डाव्या सोंडेचे आहेत. या सर्व गणपतीची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे. अष्टविनायकपैकी पहिला गणपती म्हणजे मोरगावचा गणपती. मोरगावचा मोरेश्वर हे अष्टविनायक मधला पहिला गणपती आहे. गाणपत्य संप्रदायाचे हे महत्वाचे स्थान आहे. या गणपती श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेश भक्त श्री मोरया गोसावी महाराज यांनी श्री मयुरेश्वराची प्रचंड प्रमाणात भक्ती केली, त्यामुळे त्यांना श्री मोरयाना हे मोरया मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. मी तुला वरदान देतो की भविष्यात माझ्या नावापुढे लोक तुझे नाव घेऊन जयघोष करतील असा आशीर्वाद दिला, आणि तेव्हापासून मंगलमूर्ती मोरया हा जयघोष प्रचलित झाला असे म्हणतात. श्री मोरेश्वर गणेशाचे हे स्वयंभू असे आद्य स्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींनी याच मंदिरात स्फुरली असे म्हटले जाते. जवळच कराही नदी आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. श्री मोरेश्वराच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. या मंदिराच्या भोवती बुरुज सदृश दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगाव हे ठिकाण येते. मोरगाव हेरावर आहे तर बारामती पासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हा मोरगाव पासून अगदी 17 किलोमीटर अंतरावर आहे. या तीनही ठिकाणांपासून मोरगावला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय आहे. मोरगाव गणेश मंदिर हे आदिलशाही काळात पराक्रमी सुभेदार गोळे यांनी बांधले होते. अष्टविनायक मध्ये दुसरे मंदिर म्हणजे ठेऊर. अष्टविनायकपैकी ठेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. चिंचवडचे सत्पुरुष श्री चिंतामणी महाराज देव यांनी सुमारे 40,000 खर्च करून गणपती मंदिर बांधले. चिंचवडकर श्री नारायण महाराज तथा श्री धरणीधर महाराज यांच्या काळात या वैभवात भर घालण्यात आली. त्यानंतर सुमारे 100 वर्षांनी थोरले माधवराव पेशवे यांनी देवालयाचा सागवानी लाकडाचा घडवलेला भव्य असा सभा मंडप श्री चरणी समर्पित केला व देवळाचा विस्तार वाढवला. त्यानंतर हरिपंत फडके यांनी व इतर अनेक भक्तांनी या देवालयाची शोभा व भव्यता वाढवली. श्री मंदिराला पेशवेकालीन भव्य तटबंदी असून त्यात प्रशस्त ओऱ्या निर्माण करण्यात आल्या होत्या. पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण ठेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेश भक्त होते. ठेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन ठेऊरलाच झाले. त्यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधी देखील या ठिकाणी आहे.
श्री चिंतामणीची मूर्ती भव्य।

उत्तर दिशेला उत्तरेश्वर नावाच्या गणेशाची स्थापना केली आहे. मंदिरात प्रवेश करताच लक्ष वेधून घेणाऱ्या विशाल दीपमाला दिमाखात उभ्या आहेत. श्री चिमाजी अप्पा यांनी वसईच्या विजयाच्या वेळी पोर्तुगीजांकडून हस्तगत केलेली विशाल घंटा श्री चिंतामणीच्या प्रांगणाचे एक विशेष आकर्षण आहे. ज्या स्थानी कपिल महर्षींनी श्री चिंतामणींना त्यांचे चिंतामणी रत्न परत केले त्या स्थानी कदंब वृक्ष नावाचे आजही भव्य वृक्ष पाहायला मिळते. ठेऊर हे गाव पुणे सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर तालुक्यात असून पुण्यापासून हे 30 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय सुद्धा आहे. अष्टविनायक मधले तिसरे मंदिर सिद्धटेक. सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. उजवी सोंड असणारा एकमेव अष्टविनायक हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू असे स्थान आहे. हे मंदिर अहिल्याबाई होळकरांनी बांधले आहे. मंदिरात आत जाताना डाव्या बाजूला शंकर विष्णू सूर्य गणपती आदिमाया असे पंचायतन आहे. श्रींचे मंदिर उत्तराभिमुख पासून श्री सिद्धिविनायक विनायकांची मूर्ती स्वयंभू आहे. गाभारा 15 फूट उंच व 10 फूट रुंद आहे. श्री सिद्धिविनायकाच्या भोवती चांदीचे मखर आहे. श्रीच्या डाव्या बाजूला जय विजयाच्या मोठ्या मूर्त्या आहेत. सिंहासनी दगडी आहे. मधल्या गाभाऱ्यात देवाचे शेजघर आहे. समा मंडपाच्या पुढे महाद्वार आहे. त्यावर नगारखाना आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंड पासून 19 किलोमीटर अंतरावर आहे तर राशीन पासून 23 किलोमीटर अंतरावर आहे. राशीन येथे पण जगदंबा देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे आणि येथे जगप्रसिद्ध दगडाच्या हलत्या दीपमाळा प्रसिद्ध आहेत. दौंडहून गेल्यास वाटेत भीमा नदी लागते. ती ओलांडायला होड्या असतात. सध्या आता तिथे पूल झाला आहे. अष्टविनायक मधले चौथे क्षेत्र म्हणजे रांजणगाव. अष्टविनायकापैकी चौथा गणपती रांजणगावला आहे. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे. या स्थानासंदर्भात एक दंतकथा अशी आहे की त्रिपुरासूर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरुपयोग करून त्रिपुरासूर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करायला लागला. म्हणून या गणेशाला त्रिपुरावीदेव महागणपती असेही म्हणतात. अष्टविनायकपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती डाव्या सोंडेचे असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोत्तर केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनी देखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आहे. त्यांनी या देवळाला लाकडी सभा मंडप बांधून दिला. हे श्री महागणपतीचे स्थान इसवी सन 10व्या शतकातील आहे. श्री गणेशाला 10 हात आहे आणि प्रसन्न व मनमोहक अशी पूर्वाभिमुख श्रींचीही मूर्ती आहे. अष्टविनायक मधले आणखी गणपतीचा आपण माहिती घेऊया. त्यापूर्वी घेऊया छोटासा ब्रेक.

तुमचं सगळ्यांचे परत एकदा स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. आपण अष्टविनायक विषयी माहिती घेत होतो. आपण आता पाचवा गणपती, अष्टविनायक म्हणला पाचव्या गणपती विषयीची माहिती घेऊ. ते आहे ओझर. अष्टविनायकांपैकी ओझरचा विघ्नेश्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रुंद असून अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगलमूर्ती असलेला श्री गणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्वर असे म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी बांधकाम असून मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासामध्ये आढळतो. मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून 14 किलोमीटरवर तर पुण्यापासून 85 किलोमीटर अंतरावर आहे. येथून जवळच आरवी उपग्रह केंद्र आहे व खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक दुर्बीण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला देखील इथून जवळच आहे. गणपती बाप्पाचे 6वे ठिकाण अष्टविनायक मधले लेण्याद्री. अष्टविनायकांपैकी 6वा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज किल्ले शिवनेरीच्या सानिध्यात जुन्नर तालुक्यातील प्राचीन जुन्नर लेण्याद्रीच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न अशी ही मूर्ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकांमध्ये कोरीवकाम खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोत्तर झाला होता. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ सिंह हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहेत. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे 400 पायऱ्या आहेत. लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज हा जुन्नर पासून 7 किलोमीटर अंतरावर आहे तर पुण्यापासून सुमारे 97 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. अष्टविनायक पैकी पुढचा गणपती आहे महड. महडचा वरद विनायक हा अष्टविनायकांपैकी 7वा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरद विनायकाचे मंदिर साधे कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी देखील आहे. या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरापासून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व उजव्या सोंडीची आहे. इसवी सन 1725 मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले. रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली खालापूरच्या दरम्यान आहे. अष्टविनायकपैकी पुढचा गणपती म्हणजे पालीचा गणपती. पालीचा गणपती हा अष्टविनायकपैकी 8वा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केलेली आहे. हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील असून सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सानिध्यात बल्लाळेश्वरांचे मंदिर वसलेले आहे. पालीपासून जवळचे उणेरचे गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे. पाली खोपोलीपासून 38 किलोमीटर अंतरावर तर पुण्यापासून 111 किलोमीटर अंतरावर आहे. खोपोली पेन रस्त्यावर पालीस जाण्यास रस्ता फुटतो तर पनवेल गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकणपासून पालीस रस्ता जातो. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला या 8ही ठिकाणी यात्रा भरते. सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येऊन श्रद्धापूर्वक दर्शन घेतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात श्री गणेशाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो.
अष्टविनायकाच्या आठही ठिकाणी भोजनाची व निवासाची उत्तम व्यवस्था आहे. अष्टविनायक दर्शनासाठी पुणे, अहिल्यानगर, रायगड या 3 जिल्ह्यातून प्रवास होतो. निरनिराळ्या रूपात श्री गणेश मूर्ती आहेत, त्याही कुठे डोंगरात, खडकात, कुठे नदीकाठी आहेत. त्यामुळे अष्टविनायकाची यात्रा करणाऱ्या भाविकाला यात्रेबरोबरच पर्यटनाचाही अनुभव मिळतो. अशा ह्या अष्टविनायकाची महती केवळ महाराष्ट्रापुरती नाही तर संपूर्ण भारतभर पसरलेली आहे. आपली ही मंदिरे जी आहेत अष्टविनायकांची, तर मोरेश्वर मंदिर मोरगाव पुणे येथे आहे, सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक अहमदनगर जिल्हा येथे आहे, बल्लाळेश्वर मंदिर पाली रायगड जिल्हा येथे आहे, वरदविनायक मंदिर महड रायगड जिल्हा येथे आहे, चिंतामणी मंदिर थेऊर पुणे जिल्हा, गिरिजात्मज मंदिर लेण्याद्री पुणे जिल्हा, विघ्नेश्वर मंदिर ओझर पुणे जिल्हा, महागणपती मंदिर रांजणगाव पुणे जिल्हा. विदर्भातील 8 गणपती आहेत. प्रसिद्ध गणपती मंदिर विशाल गणपती, चोर गणपती सांगली, अष्टदशभुज रामटेक, वरद विनायक भद्रावती. परभणी जिल्ह्यातील पिंगळीबा येथील मंगळेश्वर गोकुळनाथ मंदिर येथे खूप मोठे महादेवाचे व गणरायाचे मंदिर आहे. मंदिर परिसरात प्राचीन काळापासून मोठमोठाली झाडे आहेत. येथे निसर्गरम्य वातावरण व पाण्याची भरपूर सोय आहे. बीड जिल्ह्यातील धर्मापुरी या गावात चालुक्यकालीन काळात बांधलेले 12 ज्योतिर्लिंगांचे 12 मंदिरं, अष्टविनायकाची 8 मंदिरं आहेत. त्यापैकी तुरळकच मंदिरं आज पाहायला मिळतात. या इतिहासाकडे पुरातत्व विभागाने तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी केली गेली आहे. अर्जुन फड यांच्या लेखातून स्पष्ट केल्याचे दिसून येते. असे हे आपले अष्टविनायकातले 8 गणपती बाप्पा. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.

ती महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागा

अष्टविनायक मध्ये काही काही महत्वाचे प्रश्न असतात, त्याच्यामध्ये काहींना म्हणतात की अष्टविनायक म्हणजे काय आणि या यात्रेचे महत्व काय. तर अष्टविनायक म्हणजे आठ गणपती, महाराष्ट्रातील आठ स्वयंभू गणपती मंदिराच्या समूहाला अष्टविनायक म्हणतात. हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेशाच्या पूजनाने होते आणि अष्टविनायक यात्रा केल्याने भक्ताच्या जीवनातील सर्व संकटे दूर होऊन सुख समृद्धी लाभते अशी धारणा आहे. त्या आठ मंदिरांचे असे समावेश आहेत: मयुरेश्वर, सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर, वरदविनायक, चिंतामणी, गिरीजात्मज, विघ्नेश्वर आणि महागणपती असे हे आठ गणपती आहेत. शास्त्रानुसार अष्टविनायक यात्रेची सुरुवात मोरगावच्या मयुरेश्वरापासून होते, त्यानंतर सिद्धटेक, पाली, महड, ठेऊर, लेण्याद्री, ओझर आणि रांजणगाव असा क्रम येतो. यात्रेची सांगता पुन्हा मोरगावला येऊन मयुरेश्वराचे दर्शन घेतल्यावरच पूर्ण होते असे मानले जाते. लेण्याद्रीचे मंदिर हे लेण्यांमध्ये कोरलेले एकमेव अष्टविनायक मंदिर आहे. डोंगरावर असलेल्या या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 300 पायऱ्या चढाव्या लागतात. हे मंदिर अतिशय शांत व ध्यान धारणेसाठी पूरक असे मंदिर आहे. अष्टविनायक यात्रा वर्षभरात कधीही करता येते, तरीही ऑगस्ट ते मार्च दरम्यान हवामान प्रवासासाठी सुखद असते. विशेषतः गणेशोत्सव आणि मागे चतुर्थीच्या काळात या मंदिरामध्ये मोठी गर्दी आणि उत्साहाचे वातावरण असते. स्वयंभू म्हणजे काय? तर स्वयंभू म्हणजे ज्या मूर्ती मानवाने घडवलेल्या नसून निसर्गातून आपोआप प्रगट झालेल्या आहेत त्या स्वयंभू मूर्त्या. अष्टविनायकाच्या आठही रूप निसर्ग निर्मित मानले जातात, ज्यामुळे त्यांचे आध्यात्मिक महत्व अधिक वाढलेले आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग नुसार गणपती हे केवळ एक दैवत नसून ते आपल्यातील चेतना आणि बुद्धीचे प्रतीक आहे. अष्टविनायक यात्रा ही केवळ बाह्य प्रवास नसून स्वतःच्या अंतर्मनातील अडथळे दूर करून आत्मिक शांती मिळवण्याचा एक मार्ग आहे. त्याच्यामुळेच अष्टविनायकाची यात्रा नक्की करावी, ज्याच्यामुळे आपले मनही शांत होते आणि आपल्याला अष्टविनायकाची यात्राही घडते. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.

हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती अँकर आर जे ज्योती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवरती. आपण भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये भारतातील आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय आपली जी तीर्थक्षेत्र आहेत त्याविषयी माहिती घेत होतो. आज आपण माहिती घेणार आहोत अयोध्या येथील राम मंदिराची. राम मंदिर हे अयोध्यातील राम जन्मभूमीच्या जागेवर बांधले जाणारे हिंदू मंदिर आहे, जे रामायणानुसार हिंदू धर्मातील भगवान विष्णूचे अवतार भगवान श्रीराम यांचे जन्मस्थान असे मानले जाते. मंदिराच्या बांधकामाची देखरेख श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र करत आहेत. 5 ऑगस्ट 2020 रोजी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन विधी पार पडला आणि मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली. हिंदू धर्मातील धारणेनुसार श्रीराम हे श्री विष्णूच्या विष्णू देवता आहे, त्यांचे अवतार मानले जाते. प्राचीन भारतीय महाकाव्य रामायणानुसार रामाचा जन्म अयोध्येत झाला होता, म्हणून हे क्षेत्र राम जन्मभूमी म्हणून ओळखले जाते. 15व्या शतकात मुघलांनी राम जन्मभूमीवर बाबरी मशीद बांधली. हिंदू मंदिर पाडल्यानंतर मशीद बांधली गेली असे हिंदू मानतात. 1850च्या दशकात या वादाला हिंसक वळण लागले. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने त्यावर स्थगिती आणण्याचे आदेश देण्यापूर्वी विश्व हिंदू परिषदेने वादग्रस्त जागेवर मंदिराची पायाभरणी करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर विश्व हिंदू परिषदेने पैसे आणि विटा गोळा केल्या आणि त्यावर श्रीराम असे लिहिले होते. नंतर राजीव गांधी मंत्रालयाने विश्व हिंदू परिषदेला पायाभरणी करण्याची परवानगी दिली. तत्कालीन गृहमंत्री बुटा सिंग यांनी तत्कालीन विश्व हिंदू परिषद नेते अशोक सिंगल यांना परवानगी दिली. सुरुवातीला केंद्र आणि राज्य सरकारांनी विवादित जागेच्या बाहेर पायाभरणी समारंभ आयोजित करण्याचे मान्य केले होते. तथापि 9 नोव्हेंबर 1989 रोजी विश्व हिंदू परिषद नेते आणि साधूंच्या गटाने विवादित जमिनीवर 7 घन फूट खड्डा खोदून पायाभरणी केली, सिंहद्वार येथे स्थापन केले. डिसेंबर 1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर हा वाद हिंसाचारात वाढला. अयोध्या अध्यादेश 1993 काही क्षेत्राच्या संपादनासारखे विविध शीर्षक आणि कायदेशीर विवाद देखील उद्भवले. 2019च्या अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा वादग्रस्त जमीन सरकारने स्थापन केलेल्या ट्रस्टला देण्याचा होता. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र हे ट्रस्ट स्थापन करण्यात आले. फेब्रुवारी 2020 रोजी संसदेत अशी घोषणा करण्यात आली की दुसऱ्या मोदी मंत्रालयाने मंदिराच्या बांधकामाची योजना स्वीकारली आहे. राम मंदिराची मूळ रचना अहमदाबादच्या सोमपुरा कुटुंबाने 1988 मध्ये तयार केली होती. सोमपूर किमाने 15 पिढ्यांपासून जगभरातील 100 पेक्षा जास्त मंदिराच्या मंदिर डिझाईनचा एक भाग आहे. सोमपूरच्या रहिवाशांनी 2020 मध्ये मूळ डिझाईन मध्ये काही बदलांसह राम मंदिरासाठी नवीन डिझाईन तयार केले होते. हे मंदिर 235 फूट रुंद, 360 फूट लांब आणि 161 फूट उंच असते. मंदिराचे मुख्य वास्तुविशारद चंद्रकांत सोमपुरा यांच्यासोबत त्यांची 2 मुले निखिल सोमपुरा आणि आशिष सोमपुरा हे देखील वास्तुविशारद आहेत. सोमपुरा घराण्याने भारतीय मंदिर स्थापत्य कलेपैकी एक असलेल्या नागरा वास्तुशैलीनुसार राम मंदिर बांधले. मंदिराच्या संकुलात एक प्रार्थना हॉल, रामकथा कुंज व्याख्यान हॉल, एक वैदिक पाठशाळा म्हणजे शैक्षणिक सुविधा आणि एक संत निवास आणि यती निवास म्हणजेच अभ्यागतासाठी वसतिगृह आणि संग्रहालय आणि इतर सुविधा असतील. एकदा पूर्ण झाल्यानंतर मंदिर परिसर जगातील 3रे सर्वात मोठे हिंदू मंदिर असेल असे होते. 2019 मध्ये प्रयाग कुंभ मेळा दरम्यान प्रस्तावित मंदिराचे मॉडेल प्रदर्शित करण्यात आले होते. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने मार्च 2020 मध्ये राम मंदिराच्या निर्मितीचा पहिला टप्पा सुरू केला. तथापि 2020च्या चीन भारत संघर्षानंतर भारतात कोविड
19 महामारी लॉकडाऊनमुळे बांधकाम तात्पुरते स्थगित करण्यात आले. बांधकामाच्या जागेचे जे सपाटीकरण आणि उत्करण करताना शिवलिंग, खांब आणि तुटलेल्या मूर्त्या सापडल्या. 25 मार्च 2020 रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या उपस्थितीत प्रभू रामाची मूर्ती तात्पुरत्या ठिकाणाहून हलवण्यात आली. त्यांच्या बांधकामाच्या तयारीसाठी विश्व हिंदू परिषदेने विषय जो होता त्याच्यासाठी विजय महामंत्र जप विधी आयोजित केला होता, ज्यामध्ये लोक 6 एप्रिल 2020 रोजी विजय महामंत्र श्रीराम जय राम जय जय राम जपण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जमतील. हे मंदिराच्या बांधकामात अडथळ्यांवर विजय सुनिश्चित करण्यासाठी म्हटले होते. लार्सन अँड टुब्रोने मंदिराच्या डिझाईन आणि बांधकामावर देखरेख करण्याची जबाबदारी घेतली. ते प्रकल्पाचे कंत्राटदार होते. सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, नॅशनल जिओफिजियल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जसे की मुंबई, गुवाहाटी आणि मद्रास माती परीक्षण, कॉन्क्रीट आणि डिझाईन सारख्या क्षेत्रात मदत करणार होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने मंदिराच्या खालून वाहणारा सरयूचा प्रवाह ओळखला असल्याने अहवालात समोर आले आहे की राजस्थानातून आणलेल्या 600,000 घनफूट वाळूचे दगड आणि बनसी पर्वतीय दगडांनी हे बांधकाम पूर्ण केले गेले. 5 ऑगस्ट 2020 रोजी पायाभरणी समारंभानंतर मंदिराचे बांधकाम अधिकृतपणे पुन्हा सुरू झाले. पायाभरणी समारंभाच्या आधी 3 दिवसीय वैदिक विधी आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायाभरणी म्हणून 40 किलो चांदीची वीट ठेवली होती. 4 ऑगस्ट रोजी सर्व प्रमुख देवतांना आमंत्रण देऊन रामरचना पूजा करण्यात आली होती. भूमिपूजनाच्या निमित्ताने भारतभरातील अनेक धार्मिक स्थळांची माती आणि पवित्र पाणी जसे की गंगा, सिंधू, यमुना, प्रयागराज येथील सरस्वती ताल कावेरी येथील कावेरी नदी, आसाममधील कामाख्या मंदिर आणि इतर अनेक नद्यांच्या त्रिवेणी संगम गोळा करण्यात आले. आगामी मंदिराला आशीर्वाद देण्यासाठी देशभरातील विविध हिंदू मंदिरे, गुरुद्वारा आणि जैन मंदिरांमधूनही माती पाठवण्यात आली. यापैकी बरीच शारदापीठे पाकिस्तानात आहेत. 4 धाम या 4 तीर्थक्षेत्रांवरील माती पाठवण्यात आली. युनायटेड स्टेट्स, कॅनडा आणि कॅरिबियन बेटांमधील मंदिरांनी या प्रसंगाच्या स्मरणार्थ आभासी सेवा आयोजित केल्या होती. प्रभू रामांची प्रतिमा प्रतिष्ठित करण्यासाठी योजनाही आखल्या होत्या. हनुमानगढीच्या 7 किलोमीटर परिघातील सर्व 7,000 मंदिरांनी दिवे लावून उत्साहात सहभागी होण्यास सांगण्यात आले. प्रभू राम यांनी आपले पूर्वज मानणारे अयोध्येतील मुस्लिम भाविकही या भूमिपूजनासाठी उत्सुक झाले. त्यावेळी सर्व धर्मातील आध्यात्मिक नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हनुमानगढी मंदिरात जाऊन हनुमानाची परवानगी घेतली आणि त्यानंतर राम मंदिराचे भूमिपूजन आणि पायाभरणी करण्यात आली. योगी आदित्यनाथ, मोहन भागवत, नृत्य गोपालदास आणि नरेंद्र मोदी यांची भाषणे झाली. मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात जय सियारामने केली आणि त्यांनी उपस्थितांना जय सियारामचा जयघोष करण्याचे आवाहन केले. ते म्हणतात की जय सियारामची हा एक हाक केवळ प्रभू रामांच्या शहरातच नव्हे तर जगभरात गुंजत आहे आणि राम मंदिर आपल्या परंपरेच्या आधुनिक प्रतीक मंडळ आहेत. ज्यांनी राम मंदिरासाठी बलिदान केले त्यांना नरेंद्र मोदींनी खूप आदर दिला. मोहन भागवत यांनी मंदिर उभारण्याची चळवळ दिलेल्या योगदानाबद्दल लालकृष्ण अडवाणी यांचेही आभार मानले. मोदींना पारिजात्याचे रोपटेही लावले. 29 डिसेंबर 2023 रोजी अयोध्या राम मंदिरासाठी रामलल्लाच्या मूर्तीची निवड मतदान प्रक्रियेनुसार करण्यात आली. कर्नाटकातील शिल्पकार अरुण योगीराज यांनीही रामाची मूर्ती तयार केली. 22 जानेवारी 2024 रोजी होत असलेल्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठा कार्यक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यासाठी अभियान सुरू करण्यात आले. अयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षता घरोघरी जाऊन वितरित करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला.
22 जानेवारी 2024 पूर्वी आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. 22 जानेवारी रोजी नागरिकांनी दीपोत्सव, मंत्रपठण यासारखे कार्यक्रम स्थानीय पातळीवर आयोजित करून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. राम सेवक यात सहभागी सुद्धा झाले. असेही माझे रामाचे मंदिर अयोध्या येथे आहे. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम.

आपण जे आता दुसरं तीर्थक्षेत्र घेणार आहोत ते आहे द्वारका. द्वारकाधीशांची द्वारका. द्वारका किंवा द्वारिका हे भारताच्या गुजरात राज्यातील प्राचीन शहर आहे. महाभारतातील आख्यायिकेप्रमाणे या शहराची स्थापना भगवान श्रीकृष्णांनी केली. जरासंधाने कालय वनाच्या मदतीने मथुरेवर 17 वेळा आक्रमण करून यादवांचा पराभव केला. 18 वेळी जरासंध आणि कालवयाने मदतीने मथुरेवर 17 वेळा आक्रमण करून यादवांचा पराभव केला होता. 18 वेळी जरासंध व कालवयाने मथुरेवर आक्रमण केल्यामुळे कृष्णाने विश्वकर्मा यांच्या मदतीने द्वारका शहराची निर्मिती केली. ही द्वारका म्हणजे सोन्याची नौकाच होती. द्वारकेचे प्रवेशद्वार अद्भुत होते. जरासंधासारखे शत्रू द्वारकेस सहजासहजी प्रवेश करू शकणार नाही असे ह्या प्रवेशद्वाराची रचना होती असे सांगितले जाते. आजची द्वारका शहरात श्रीकृष्णाचे मोठे पुरातन मंदिर आहे. आदिशंकराचार्यांनी जे 4 पीठे स्थापन केली त्यापैकी एक पीठ द्वारका येथे आहे. त्याला कालिका मठ किंवा शारदा मठ असे म्हणतात. इतर पीठे म्हणजेच मठ दक्षिण भारतातील कांचीपुरम, रामेश्वरम येथील शृंगेरी ज्ञानमठ, ओरिसा राज्यातील जगन्नाथपुरी येथील गोवर्धन मठ, उत्तराचल राज्यातील बद्रिकाश्रम येथे असलेला ज्योतिर्मठ. आख्यायिकेप्रमाणे मूळ द्वारका ही बेटावर वसलेली होती व येथे बंदर होते. या बंदराच्या प्रगत अर्थव्यवस्थेमुळे आर्थिकदृष्ट्या पुढारलेले शहर म्हणून ख्याती होती. गांधारीच्या शापामुळे कृष्ण जाणून होता की एके दिवशी यादवांच्या कुलनाशाबरोबरच द्वारकेचाही नाश होईल. यादवांनी आपसात लढून आपला कुलनाश करून घेतल्यानंतर द्वारका समुद्रात बुडाली. आजही 2019 साली जेव्हा बेट द्वारका नावाचे एक वेगळे शहर होते. ओखा बंदरातून होडीने या द्वारका बेटावर जाता येतात. कृष्णाचा जन्म मथुरा येथे झाला पण त्याने द्वारकामध्ये राज्य केले. येथे त्याने संपूर्ण देशाची लगाम आपल्या हातात घेतली, पांडवांना समर्थन दिले, धर्म जिंकला व शिशुपाल आणि दुर्योधनासारख्या अधर्मी राजांचा नाश केला. त्यावेळी द्वारका ही राजधानी बनली. अनेक ठिकाणचे महान राजे या ठिकाणी भगवान कृष्णाचा सल्ला घ्यायचे. या जागेचे धार्मिक महत्व असेच तसेच रहस्य देखील कमी नाहीत. असे म्हणतात की कृष्णाच्या मृत्यूसोबतच हे शहर समुद्रात बुडाले. आजही त्या शहराचे अवशेष येथे आहेत. द्वारकेच्या दक्षिणेस एक लांब तलाव आहे, त्याला गोमती तलाव असे म्हणतात. त्याच्या नावावरूनच द्वारका गोमती द्वारका म्हणतात. या गोमती तलावाच्या वर 9 घाट आहेत. त्यापैकी शासकीय घाटाजवळ एक तलाव आहे ज्याला निष्पाप कुंड असे नाव दिले गेले. त्यात गोमतीचे पाणी भरले आहे. खाली उतरण्यासाठी एक पक्का जिना बनवला आहे. या निष्पाप कुंडामध्ये स्नान करून प्रवासी प्रथम स्वतःला शुद्ध करतात. बरेच लोक आपल्या पूर्वजांच्या नावावर वस्तू दान करतात. गोमतीच्या दक्षिणेस 5 विहिरी आहेत. निष्पाप कुंडांमध्ये स्नान केल्यानंतर प्रवासी या 5 विहिरींच्या पाण्याने गुळण्या करतात. मग ते रणछोडजींच्या मंदिराकडे जातात. वाटेत बरीच छोटी मंदिरे आहेत. कृष्णाजी, गोमती माता आणि महालक्ष्मीची मंदिरे. रणछोडजीचे मंदिर द्वारकेच्या सर्वात मोठे आणि उत्कृष्ट मंदिर आहे. भगवान कृष्णाला तेथे रणछोडजी म्हणतात. समोर श्रीकृष्णाची 4 फूट उंच मूर्ती आहे. ते चांदीच्या सिंहासनावर बसलेले आहेत. काळ्या दगडाने मूर्ती बनवलेली आहे. त्यात हिरे आणि मोती चमकतात. गळ्यात 11 सोन्याचे हार आहेत. मौल्यवान पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. देवाचे 4 हात आहेत. एका हातात शंख आहे, एका हातात सुदर्शन चक्र आहे, एकामध्ये गदा आणि एकामध्ये कमळाचे फूल आहे. डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे. लोक देवाभोवती फिरतात आणि त्यांना फुले व तुळशीची पाने देतात. चांदीच्या प्लेट्स फ्रेमवर आच्छादित आहेत. मंदिराच्या छतावर उत्तम मौल्यवान झुमर लटकलेले आहे. एका बाजूला माथ्यावर जाण्यासाठी जिना आहे. पहिल्या मजल्यावर अंबा देवीची मूर्ती आहे. अशी 7 मजले असून एकूण मंदिर 140 फूट उंच आहे. रणछोडीजीच्या दर्शनानंतर

मंदिर परिक्रमा केली जाते. मंदिराची भिंत दुहेरी आहे. दोन भिंतींमध्ये इतकी जागा आहे की माणूस फिट बसू शकतो. हा ही परिक्रमा करण्याचा मार्ग आहे. रणछोडजींच्या मंदिराच्या समोर 100 फूट उंच जगमोहन आहे. त्यात 5 मजले असून 60 खांब आहेत. रणछोडजी नंतर येथे परिक्रमा केली जाते. त्यांच्या भिंतीही दुहेरी आहेत. दक्षिणेकडील बाजूला 2 मंदिरं आहेत. दुर्वासाजी पैकी एक आणि त्रिविक्रमजींच्या दुसऱ्या मंदिराला टिकमजी म्हणतात. त्यांचे मंदिरही सजलेले आहे. मूर्ती अतिशय चित्त थरारक आहे आणि कपडे व दागिने अत्यंत मौल्यवान आहेत. त्रिविक्रमजीच्या मंदिरास भेट दिल्यानंतर प्रदुमानजींच्या दर्शनासाठी यात्रेकरू या कृषेश्वराच्या देवळात जातात. मंदिरात एक प्रचंड तळघर आहे. यात शिवाचा लिंग आणि पार्वतीचा पुतळा आहे. कुशेश्वर मंदिर. कुशेश्वर मंदिर हे शिव मंदिराच्या दक्षिणेकडे 6 मंदिर आहे. त्यापैकी अंबाजी आणि देवकी मातांची मंदिरे विशेष आहेत. रणछोडजी मंदिराजवळ राधा, रुक्मिणी, सत्यभामा आणि जांबुवंतीची छोटी मंदिरे आहेत. त्याच्या दक्षिणेला भंडारा आणि भंडाराच्या दक्षिणेस शारदा मठ आहे. शारदा मठ आदि गुरु शंकराचार्यांनी बांधले होते. त्याने संपूर्ण देशाच्या 4 कोपऱ्यात 4 मठ बांधले होते. त्यातील एक शारदा मठ आहे. परंपरेने आजही शंकराचार्य मठाचे राज्यकर्ते आहेत. भारतात सनातन धर्माचे अनुयायी शंकराचार्यांचा आदर करतात. रणछोडजींच्या मंदिरापासून द्वारका शहराची परिक्रमा सुरू होते. प्रथम थेट गोमतीच्या किनाऱ्यावर जा. गोमतीच्या 9 घाटांवर बरीच मंदिरे आहेत. सवलियांचे मंदिर, गोवर्धनाथांचे मंदिर, महाप्रभूजींचे बैठक. पुढे वासुदेव घाटावर हनुमानजींचे मंदिर आहे. शेवटी संगम घाट आहे. येथे गोमती समुद्राला भेटते. या संगमावर संगम नारायणजींचे मोठे मंदिर आहे. संगम घाटाच्या उत्तरेस समुद्राच्या वरच्या बाजूला एक घाट आहे. त्याला चक्रतीर्थ असे म्हणतात. या जवळच्या रत्नेश्वर महादेवाचे मंदिर आहे. त्याच्या पुढे सिद्धनाथ महादेवजी आहेत. पुढे एक कुंड आहे ज्याला ज्ञानकुंड असे म्हणतात. याच्या पुढे जुनी राम बारी आहे. तेथे राम, लक्ष्मण आणि सीतेची मूर्ती आहे. त्यानंतर आणखीन एक मंदिर आहे जे नवीन आहे. त्यानंतर एक विहीर आहे, त्यास सौमित्री बाली असे म्हणतात, म्हणजेच लक्ष्मणजींचे भाऊजी. यानंतर काली मातेची आणि आशापुरे मातेची तिथे मूर्ती आहेत. पुढे प्रवास केल्यास प्रवासी कैलास कुंडला पोचतात. या तलावाचे पाणी गुलाबी रंगाचे आहे. कैलास कुंडाच्या पुढे सूर्यनारायणाचे मंदिर आहे. त्याच्या पुढे द्वारका शहराच्या पूर्वेकडील दरवाजा आहे. या दाराच्या बाहेर जय आणि विजयची मूर्ती आहेत. जय आणि विजय हे वैकुंठातील देवाच्या महालाचे रक्षक आहेत. येथे सुद्धा ते द्वारकाच्या दाराशी उभे राहून त्यांची काळजी घेतात. येथून पुन्हा प्रवासी निष्पाप तलावावर पोचतात आणि या रस्त्याची मंदिरे पाहून रणछोडजीच्या मंदिरात पोचतात. येथे कठोर परिश्रम संपतात. ही खरी द्वारका आहे. यापासून 20 मैलाच्या पुढे कच्छच्या आखाती देशातील एक लहान बेट आहे. त्यावर बेट द्वारका स्थायिक झाला आहे. गोमती द्वारकाची तीर्थयात्रा संपल्यानंतर प्रवासी बेट द्वारकाला जातात. द्वारकाची तीर्थयात्रा बेट द्वारका भेटीशिवाय अपूर्ण होत नाही. म्हणजेच अपूर्ण असते ती पूर्ण होत नाही. बेट द्वारका येथे पाण्यामधून जावे लागते. जमिनीवरून जाताना गोपी तलाव 13 मैल पुढे आहे. येथील आसपासची जमीन पिवळी आहे. तलावाच्या आतून फक्त रंगीत माती येते. ते या मातीला गोपी चंदन असे म्हणतात. येथे बरेच मोर आहेत. गोपी तलावाच्या 3 मैलाच्या पुढे नागेश्वर नावाचे शिव आणि पार्वतीचे छोटेसे मंदिर आहे. प्रवासी देखील या ठिकाणी भेट देतात आणि असे म्हणतात की भगवान श्रीकृष्ण आपल्या कुटुंबातील सदस्यासह बेट द्वारका नावाच्या या बेटावर जात असत. त्याची लांबी 7 मैलाची आहे. तो खडकाळ आहे. येथे बरीच चांगली आणि मोठी मंदिरं आहेत. तेथे बरेच तलाव आहेत, बरीच स्टॉर्स आहेत, धर्मशाळा आहेत आणि सद्वर्त आहेत. मंदिरे आणि समुद्रावर फिरणे खूप चांगले आहे.
बेट द्वारका ही अशी जागा आहे जिथे भगवान श्रीकृष्णाने आपल्या प्रिय भगत नरसीच्या हुंडी भरली होती. बेट द्वारका बेटाच्या पूर्वेकडील बाजूला हनुमानजींचे एक मोठे मंदिर आहे, म्हणून याच्या या उंच टेकडीला हनुमानाची टेकडी असे म्हणतात. पुढे जाताना गोमती द्वारकाप्रमाणे इथेही खूप मोठी सीमा भिंत आहे. या खोल्यात 5 मोठे राजवाडे आहेत. ही 2 मजली आणि 3 मजली आहेत. पहिला आणि सर्वात मोठा राजवाडा श्रीकृष्णाचा राजवाडा आहे. त्याच्या दक्षिणेस सत्यभामा आणि जांबावतीचे महल आहेत. उत्तरेस रुक्मिणी आणि राधाचे वाडा आहे. या 5 वाड्यांची सजावट अशी आहे की डोळे चमकू लागतात. या मंदिरात चांदीच्या अंगठ्या भिंती आणि चौकटीवर ठेवल्या आहेत. भगवान श्रीकृष्ण व त्यांची मूर्ती आणि 4 राण्यांच्या सिंहासनावर चांदीच्या आहेत. मूर्तीची सजावट खूप मोलाची आहे. हिरे मोती आणि सोन्याचे दागिने त्यांनी परिधान केलेले आहेत. खरोखरच्या जरीच्या कापडाने ते सजवलेले आहेत. द्वारका बेटावरील भगवान द्वारकाधीशांच्या मंदिरापासून 7 किलोमीटर अंतरावर 84 धुणा नावाचे एक प्राचीन आणि ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. श्री महंत रघुमणी यांच्या मते उदासीन पंथाचे सुप्रसिद्ध संत आणि प्रख्यात इतिहासिक लेखक निर्वाण थडा तीर्थ श्री पंचायती आखाडाचे पीठाधीश्वर ही महंत रघुमानजी यांच्या मतानुसार ब्रह्माजी 4 मानसिक पुत्र सनक, सनदक, सनत कुमार आणि सनातन यांनी ब्रह्माच्या रचनेचे उल्लंघन केले आणि उदासीन पंथाची स्थापना केली. जगातील विविध ठिकाणी भेट देताना द्वारकेला आले. त्यांचे अनुयायी म्हणून त्यांच्या बरोबर इतर 80 संतही होते. अशा प्रकारे 8 संत कुमार आणि उदासीन संतांचे 80 अनुयायी जोडून 84 संख्या पूर्ण केली जाते. या दैवी दिव्य उदासीन संतांनी येथे 400 धुके स्थापन केले. ध्यान व तपस्या केल्या म्हणजे ब्रह्माजींना प्रत्येक धुराचा महिमा सांगितली आणि 84 सुरांच्या रूपात 84 लाख योनिया बनवण्याचे प्रत्येकात्मक उपदेश दिले. या कारणास्तव 84 धुना या नावाने हे स्थान जगात प्रसिद्ध झाले. कालांतराने उदासीन संप्रदायाचे शेवटचे आचार्य जगद्गुरु उदासीनचार्य श्री चंद्र भगवान या ठिकाणी आले आणि सनकादिक ऋषींनी स्थापन केलेल्या 84 धुनांना पुन्हा जागृत केले आणि उदासीन पंथाचे तीर्थ म्हणून पुनर्स्थापित केले. हे स्थान अद्यापही उदासीन पंथात आहे आणि उदासीन संत तिथे येतात. भेट देणाऱ्या प्रवासी भक्त आणि संतांच्या राहण्याची व्यवस्था आहे. भोजन वगैरे व्यवस्था 84 धुना उदासीन आश्रमामधून निशुल्क केली जाते. द्वारकेला भेट देण्यासाठी येणारे प्रवासी नक्कीच 84 धुना तीर्थ पाहण्यासाठी जातात. रणछोडजींच्या मंदिराचे वरचे मजले पाहण्यासारखे आहे. देवाचा सेज तिथे आहे, झोका आहे, खेळायला एक चौपड आहे. भिंती मोठ्या आरशांनी व्यापलेल्या आहेत. या 5 मंदिरात त्यांचे स्वतंत्र स्टोअर आहे. मंदिराचे दरवाजे सकाळी उघडतात आणि 12 वाजता बंद होतात. मग ते 4 वाजता उघडतात आणि रात्री 9 वाजेपर्यंत खुले असतात. या 4 विशेष मंदिरा व्यतिरिक्त या सीमेच्या भिंतीच्या आत आणखीन बरीच मंदिरे आहेत. प्रद्युम्नजी, टिकमजी, पुरुषोत्तमजी, देवकी माता, माधवजी, अंबाजी आणि गरुडजी ही मंदिरे आहेत. याखेरीज साक्षी गोपाळ, लक्ष्मीनारायण आणि गोवर्धन नाथजी यांची मंदिरे आहेत. ही मंदिरे अतिशय सुशोभित आहेत. यामध्ये बऱ्याच ठिकाणी सोन्या चांदीचे बांधकाम आहे. बेट द्वारका येथे अनेक तलाव आहेत. रणछोड तलाव, रत्न तलाव, कचोरी तलाव आणि शंख तलाव. त्यापैकी रणछोड तलाव सर्वात मोठा आहे. त्याचे जिना दगडाचे आहे. घाट प्रत्येक ठिकाणी अंघोळीसाठी बांधलेले आहेत. या तलावाच्या आजूबाजूला बरीच मंदिरे आहेत. यापैकी मुरली मनोहर, नीलकंठ महादेव, रामचंद्रजी, शंखनारायण यांची मंदिरे खास आहेत. शंख तलाव रणछोड मंदिरापासून 1.5 मैल अंतरावर आहेत. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने शंख नावाच्या राक्षसाचा वध केला. त्याच्या किनाऱ्यावर शंखनारायण मंदिर आहे. शंख तलावात आंघोळ करून शंखनारायणाला भेट दिली की पुण्य मिळते. बेट द्वारका येथून समुद्रामार्गे बिरवल बंदरावर जावे लागते. दक्षिणेकडील 2.5 मैलावर चालत असताना एक गाव पडते. त्याचे नाव सोमनाथ पटल आहे. येथे एक मोठी धर्मशाळा आणि बरीच मंदिरे आहेत. गावापासून 2.75 मैल अंतराच्या
हिरण्या, सरस्वती आणि कपिला या तीन नद्यांचा संगम आहे. या संगमाजवळ श्रीकृष्णाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले गेले. असे माझे हे श्रीकृष्णाची द्वारका. जय महाराष्ट्र.

नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आरजे ज्योती आचार्य 90 FM फ्रॉम युअर ओन रेडिओ याच्यावरून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आपण ऐतिहासिक किल्ले भ्रमंती या विषयावरती माहिती घेत होतो. आपल्या महाराजांचे ऐतिहासिक किल्ले, त्यातील एक किल्ला म्हणजे मुरुड जंजिरा. रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. याचे खरे नाव जंजिरे मेहरू असे असून जंजिरा म्हणजे पाण्याने वेढलेली बेट व मेहरू म्हणजे चंद्रकोर. चारी बाजूंनी अरबी समुद्राने घेरलेला हा किल्ला आहे. रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे. मुरुडाच्या पुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारी आहेत. मुरुड पासून राजपुरी 4-5 किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव खाडीच्या किनाऱ्यावर आहे. या राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर मुरुड जंजिरा आहे. राजपुरीहून या किल्ल्यावर

जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे. जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र. याशिवाय मुरुड जंजिराच्या तटावर 572 तोफा आहेत, त्यामुळेच हा जंजिरा अवैध होता. या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ होती. शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजय राहिला. जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रूढ झालेला आहे. अरबी भाषेतील जजीरा या शब्दावरून तो आलेला आहे. जजीरा म्हणजे बेट. या बेटावरून पूर्वी एक मेडेकोट होता. त्यावेळी राजपुरीला मुख्यतः कोळी लोकांची वस्ती होती. या कोळ्यांना लुटारू आणि चाचे लोकांचा नेहमीच उपद्रव होत असे. तेव्हा या चाच्यांना प्रतिबंध करण्यासाठी या बेटावर मेडेकोट उभारण्यात आला. मेडेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओटके. एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी. या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे राहत असत. त्यावेळी त्यांचा प्रमुख होता राम पाटील. हा मेडेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली होती. मेडेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील त्या ठाणेदाराला जुमानीचा झाला. त्यामुळे ठाणेदाराने त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पिरमखानाची नेमणूक केली. रामा पाटील आपल्या मेडकोटीच्या जवळही फिरकू देणार नाही याची कल्पना पिरमखानला आली होती. तो अतिशय चतुर होता. त्याने आपण दारूचे व्यापारी आहोत असे भासवून आपली गलबते खाडीत नांगरली. राम पाटीलही स्नेह राखावा म्हणून दारूची काही पिंपे त्यांना भेट म्हणून पाठवली. त्यामुळे राम पाटील खुश झाला. पिरमखानने मेडेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पिरमखान मेडेकोटात गेला. रात्री सर्व कोळी दारू पिऊन जिंकले असताना पिरमखानाने बाकीच्या गलबतांमधून असलेले सैन्य तिथे उतरून सर्वांची कत्तल करून मेडेकोट ताब्यात घेतला. पुढे पिरमखानच्या जागी बुरानखानची नेमणूक झाली. त्याने तिथे भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामाकडून मिळवली. सध्याचे जे बांधकाम आहे ते या बुरानखानने बांधलेले आहे. पुढे इसवी सन 1617 मध्ये सिद्धी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली. जंजिरा संस्थानाचा हा मूळ पुरुष समजला जातो. जंजिराची सिद्धी हे मूळचे अबिसिनिया मधले असून हे दर्यावर्दी शूर काटक व दणकट होते. त्यांनी प्राणपणाने जंजिरा लढवला. अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी होऊ शकला नाही. छत्रपती शिवाजी राजांनीही जंजिऱ्यावर स्वामित्व मिळवता आले नाही. इसवी सन 1617 ते इसवी सन 1734 अशी 117 वर्ष जंजिरा अजिंक्य राहिला. पुढे बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी जंजिरा हा स्वराज्यात आणला. जंजिराचे प्रवेशद्वार पूर्वमुख असून होडीने किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्यावर त्या प्रवेशद्वाराच्या आत एक उपदार आहे. प्रवेशद्वाराजवळ एक शिल्प आहे. बुराणखानाची तर्पोक्तीची या चित्रातून दिसून येते. एका वाघाने चारही पायात चार हत्ती पकडले आहेत व शेपटीत एक हत्ती गुंडाळला आहे असे ते चित्र आहे. बुराणखान इतर सत्ताधीशांना सुचवतो की तुम्ही हत्ती असाल पण मी शेर आहे. या किल्ल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नका. या किल्ल्यातील सिद्धी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला. संभाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजीक 5-6 किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता. पण तरीही मुरुडचा जंजिरा हे जिंकणे महाराजांना शक्य झाले नाही. जंजिराची तटबंदी बुलंद आहे. त्याला सागराकडे एक दरवाजा आहे. असे 19 बुलुंद बुरुज आहेत. 2 बुरुजांमधील अंतर 90 फुटांपेक्षा जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग पायऱ्या ठेवल्या आहेत. तटबंदीमध्ये कमाणी आहेत. त्या कमाणीमध्ये तोंड करून तोफा ठेवलेल्या आहेत. जंजिऱ्यावर 592 तोफा असल्याचा उल्लेख आहे. त्यातील कलाल बांगडी, लांडा कसम आणि चावरी ह्या ज्या तोफा आहेत त्या आजही पाहायला मिळतात. किल्ल्याच्या मध्यभागी सुरुलखानाचा भव्य वाडा आज पळक्या अवस्थेत आहे. पाण्याचे 2 मोठे तलाव आहेत. किल्ल्यामध्ये पूर्वी 3 मोहल्ले होते. त्यातील 2 मोहल्ले मुसलमानांचे व 1 इतरांचा असे. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती.
राजाश्रय संपल्यानंतर ती वस्ती तिथून उठून गेली. जंजिराच्या तटबंदीवरून विस्तृत प्रदेश दिसतो, त्यात समुद्रात बांधलेला कासा उर्फ पद्मदुर्ग व किनाऱ्यावरील साम्राजगड हेही दिसून येतात. 330 वर्ष अभेद्य आणि अजिंक्य राहिलेला जंजिरे मेहरू पाहताना इतिहासातील अनेक पर्वांचा आलेख आपल्या नजरेसमोरून तरळून जातो. थोडा इतिहासाचा अभ्यास करून जंजिरेला भेट दिल्यास ती निश्चितपणे संस्मरणीय राहील तुम्हाला. असा हा अजय जंजिरा 20 सिद्धी सत्ताधीशानंतर आलेल्या सिद्धी मोहम्मद खान हा शेवटचा सिद्धी असताना व त्या राज्याच्या स्थापनेनंतर 330 वर्षांनी म्हणजे 3 एप्रिल 1948 रोजी ते राज्य भारतीय संघराज्यामध्ये विलीन झाले. असा हा आपला सगळ्यांचा मुरुड जंजिरा किल्ला ऐतिहासिक आहे. आता आपण घेऊया एक छोटासा ब्रेक.

विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करते तुमची आवडती आरजे ज्योती आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवरून. आपला पुढचा किल्ला आहे सिंधुदुर्ग किल्ला. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. नोव्हेंबरमध्ये ह्या किल्ल्याच्या बांधकामाची सुरुवात झाली. भारत सरकारने ह्या किल्ल्याला 21 जून 2010 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या ह्या किल्ल्याला जागतिक वारसास्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन सुद्धा मिळालेले आहे. शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्व. किल्ल्याचे क्षेत्र कुर्टे बेटावर 48 एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण 3 किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या 52 असून 45 दगडी जिने आहेत. या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातील गोड्या पाण्याच्या दगडी विहिरी आहेत. त्यांची नावे दूध विहीर, साखर विहीर व दही विहीर अशी आहेत. या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी 30 ते 40 शौचालयांची निर्मिती केली होती. या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे. हे मंदिर 1695 मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे हा सिंधुदुर्ग किल्ला होय. महाराजांकडे 362 किल्ले होते. या सर्व किल्ल्यांच्या पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश, वराड या देशापर्यंतचा विस्तार होता. भुईकूट आणि डोंगरी किल्ल्याच्या बरोबरीने सागरी महामार्गावरील शत्रूंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्वाची होती. हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले. चांगल्या भक्कम आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन समुद्र किनाऱ्याची पाहणी झाली. 1664 साली मालवण जवळील कुर्टे नावाचे काळा कबिन्न खडक असलेले बेट किल्ल्यासाठी निवडले गेले. महाराजांच्या हस्ते किल्ल्यांच्या तटांची पायाभरणी झाली. आज मोर्याच्या दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे. एका खडकावर गणेश मूर्ती, एकीकडे सूर्याकृती आणि दुसरीकडे चंद्राकृती कोरून त्या जागी महाराजांची पूजा केली. असे म्हणतात की किल्ला बांधण्यासाठी 1 कोटी होऊन खर्च पडले. उभारणीसाठी 3 वर्षाचा कालावधी लागला. ज्या 4 कोळी लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले त्यांच्या गावी इनामे देण्यात आली. ऐतिहासिक सौंदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुर्टे खडकावर 3 शतके उभा आहे तो शुद्ध काळा भिन्न खडक मालवणपासून सुमारे 1/2 मैल समुद्रात आहे. या खडकावर समुद्र मार्गाने व्यापलेले क्षेत्र सुमारे 48 एकर आहे. त्याचा तट 2 मैल इतका आहे. तटाची उंची 30 फूट असून रुंदी 12 फूट आहे. तटास ठिकठिकाणी बक्कम असे एकंदर 22 बुरुज आहेत. बुरुजावरती धारधार खडक सुद्धा आहेत. पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग साखर पसरलेला आहे. पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडील तटाच्या पायात 500 खंडी शिसे घातले असून या तटाच्या बांधणीस 80,000 होऊन खर्ची पडले. सिंधुदुर्ग या किल्ल्याच्या शिवरायांच्या उजव्या हाताचे व डाव्या पायाचे ठसे देखील उमटलेले आहेत. सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे. या जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षात येत नाही. पाण्यातून मनुष्य तटाजवळ उतरला की उत्तराभिमुख एक खिंड दिसते. या खिंडीतून आत गेले की गडाचा दरवाजा लागतो. हा दरवाजा भक्कम अशा उंबराच्या फळांपासून केलेला आहे. उंबराचे लाकूड दीर्घकाळ टिकते. त्याला सागाच्या लाकडाची जोड दिलेली आहे. आत गेल्यानंतर मारुतीने छोटेखानी मंदिर आहे. तेथूनच बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आहे. बुरुजावर गेल्यानंतर आजूबाजूचा 15 मैलाचा प्रदेश सहज दिसतो. पश्चिमेकडे जरीमरीचे देऊळ लागते. आजही तेथे लोक वस्ती करून राहतात. श्री शिवराजेश्वरांचे देवालय व मंडपात महाराजांची अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर न दिसणारी बैठी प्रतिमा इथे आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात आजही दर 12 वर्षांनी रामेश्वराची पालखी शिवराजेश्वर येथे येते. इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर काही प्रमाणात तो उद्ध्वस्त करून टाकला.
किल्ल्याच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेला चुना आजही दिसतो. मराठ्यांचा भगवा ध्वज आणि त्यांचा ध्वजस्तंभ 228 फूट उंच होता, त्यामुळे समुद्रातून दूरवर तो ध्वज सहज दृष्टीस पडत होता. ध्वजाला पाहून मच्छीमार खडकापासून लांब राहत असत. हा भगवा ध्वज इसवी सन 1812 पर्यंत फडकत होता. गडावर ठिकठिकाणी तोफा ठेवण्याच्या जागा आहेत. बंदुके रोखण्यासाठी तटाला भोके ठेवलेली आहेत. सैनिकांसाठी पायखाने आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी 300 वर्षापासून सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश यातून दाखवलेला आहे हे विशेष होय. कोकणातील सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची मानली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्मृतिमय इतिहास म्हणजे हा किल्ला. असंख्य मावळ्यांच्या साक्षीने आणि परिश्रमाने समुद्रात हा किल्ला उभा केला. तो आजही पर्यटकांना विशेष आकर्षित करतो. सिंधुदुर्ग किल्ला मालवणपासून सुमारे 1/4 मैल समुद्रात आहे. 1961 साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तटाची दुरुस्ती केली. विशेष म्हणजे या किल्ल्याचे एका नारळाच्या झाडाला 2 फांद्या वाय आकाराच्या होत्या. अलीकडे त्यातील 1 फांदी जोराच्या वीज पडल्यामुळे मोडली आहे. या किल्ल्याच्या परिसरात गोड्या पाण्याच्या 3 विहिरी आहेत. त्यांचे नाव दूधबाव, दहीबाव आणि साखरबाव अशी आहेत. या विहिरीचे पाणी चवीला अत्यंत गोड लागते. किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि आत गोड पाणी हा निसर्गाचा एक चमत्कारच मानला पाहिजे. त्यामुळे किल्ल्यावर राहणे सुलभ झाले आहे. पाण्याचा अतिरिक्त साठा करण्यासाठी एक कोरडा तलाव बांधण्यात आला. सध्या यातील वापर पावसाळ्यात पिकवला जाणारा भाजीपाला आणि कपडे धुण्यासाठी होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान म्हणून ऐतिहासिक वारसा लाभलेले सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामास यावर्षी 350 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दिनांक 22 एप्रिल ते 24 एप्रिल 2016 या काळात सिंधुदुर्ग महोत्सवाचे आयोजन केले गेले. महाराष्ट्र सरकार व मालवण येथील किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग किल्ला आणि मालवण येथील बोर्डिंग ग्राउंडवर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते दिनांक 22 एप्रिल रोजी महोत्सवाचे उद्घाटन झाले. सिंधुदुर्ग महोत्सवाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 21 एप्रिल रोजी 4 वाजता मालवण बाजारपेठेतून भव्य शिव्य प्रेरणा यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेदरम्यान सिंधुदुर्गाला लाभलेल्या 350 वर्षाच्या ऐतिहासिक परंपरेचा पट उलगडून दाखवला झाला. दिनांक 22 एप्रिल ते 24 एप्रिल या 3 दिवसांमध्ये शिवाजी महाराजांच्या आरमारी कौशल्याची महती सुद्धा या कार्यक्रमांच्या खजिना ऐतिहासिक प्रेमींसह युवा पिढीलाही अनुभवण्याची सुवर्ण संधी मिळाली. महाराष्ट्रातील राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा लाभलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर सुमारे 250 कलावंतांचा शिवकालीन युद्धकलाचा थरार शिव शौर्योत्सव या कार्यक्रमात दररोज 9 ते 5 या वेळेत पाहता येणार होते. 22 एप्रिल रोजी 6:30 वाजता महोत्सवाच्या औपचारिक उद्घाटन सोहळ्यानंतर केरळ, मणिपूर, पश्चिम बंगाल, झारखंड, आसाम, उत्तर प्रदेश आणि ओडिसा या राज्यातील जवळपास 100 कलावंत भारतातील युद्धकलाचे सादरीकरण करणार होते. राष्ट्रीय पातळीवरील या दुर्मिळ कलांचे दर्शनही उपस्थितींसाठी पर्वणीच ठरले. त्यानंतर नाट्य दिग्दर्शक मिलिंद पेडणेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला कोकण रजनी हा कार्यक्रम मुंबईतील व्यावसायिक कलाकार सादर करणार होते. या महोत्सवासाठी खास पर्यटकांकरता सोय म्हणून किल्ल्यावर जाण्याकरता प्रवासी बोटी सेवेच्या दरात 50% सवलतीचा दर आकारून पाठवण्यात आला. महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी 24 एप्रिल रोजी शिवकालीन स्फूर्ती गीतांच्या संगीतमय मैफलींचा आस्वाद घेतला गेला. यात प्रसिद्ध कलाकार स्वरदा गोखले, प्रसेनजीत गोखले, सुवर्णा माटेगावकर, पराग माटेगावकर, संदीप उबाळे हे शिवस्तुतीपर लोकप्रिय गीते सादर केली गेली. 3 दिवसांच्या महोत्सवाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण येथे 9 ते 8 वाजता रांगोळी शिवकालीन नाणी, किल्ले छायाचित्र, ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ, पुस्तके याचे प्रदर्शन देखील केले गेले.
चिवला बीच या ठिकाणी बाळू शिल्प प्रदर्शन भरवण्यात आले. या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या नावाड्याचे वेशातील वाळू शिल्प साकारण्यात आले. असा हा आपला सिंधुदुर्ग जिल्हा आहे. सिंधुदुर्ग किल्ला खूपच ऐतिहासिक आणि सुंदर आहे. आता घेऊया एक छोटासा ब्रेक.

विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करते. मी तुमची सगळ्यांची आवडती आर जे ज्योती आचार्य 90 FM युअर ओन रेडिओवरनं बोलत आहे. पुढचा किल्ला बघायला गेला तर आपण घेऊया विजयदुर्ग. विजयदुर्ग किंवा घेरिया हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक किल्ला आहे. विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे 225 किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस 150 किलोमीटरवरती आहे. सुमारे 17 एकर जागेत हा किल्ला पसरलेला आहे. या किल्ल्यास 3 तटबंदी आहेत, त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात. त्याच्या 3 बाजू पाण्या

चैत्य किल्ला असे करून ठेवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये विजयदुर्ग किल्ला जिंकला. कान्होजी आंग्रे आणि त्यांचे पुत्र संभाजी आंग्रे व तुळजी आंग्रे यांच्या ताब्यात हा किल्ला इसवी सन 1756 पर्यंत होता. पेशवे व इंग्रज यांच्या संयुक्त सैन्याने 13 फेब्रुवारी 1756 रोजी तुळाजी आंग्रे यांच्या सैन्याचा पराभव करून विजयदुर्ग ताब्यात घेतला. त्यामुळे मराठ्यांचे सागरावरील वर्चस्व संपले. इंग्रज पेशवे करारानुसार विजयदुर्ग पेशव्यांना देण्याचे ठरले होते, परंतु इंग्रज सहजासहजी त्याला तयार झाले नाही. अखेर बाणकोट किल्ला व त्याजवळील 7 गावे पेशव्यांकडून घेऊन इंग्रजांनी विजयदुर्ग 8 महिन्यांनंतर पेशव्यांना दिला. पेशव्यांनी विजयदुर्गाचा प्रांत व सुभेदारी आनंदराव धुळप यांना दिली. 1664 ते 1818 पर्यंत या किल्ल्यावर मराठी अंमल होता. त्यानंतर हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला. विजयदुर्गला पूर्वेकडील जिब्राल्टर असेही म्हणत, कारण हा एक अजिंक्य किल्ला होता. 40 किलोमीटर लांब असलेला वाघोटन खाडी हे या किल्ल्याचे बलस्थान आहे, कारण मोठी जहाजे खाडीच्या उथळ पाण्यात येऊ शकत नसत आणि मराठी आरमारातील छोटी जहाजे या खाडीत नांगरून ठेवली जात, पण ती समुद्रावरनं दिसत नसत. पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण म्हणजे समशीत आणि उष्ण दोन्ही प्रमाणात राहते. हिवाळ्यामध्ये येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके सुद्धा पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भात शेती केली जाते. येथे राष्ट्रीयकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. शेती, दुग्ध व्यवसाय, विहीर खोदणे, शेळ्या मेंढ्या पालन, किराणा दुकान, इतर सेवा तसंच व्यवसाय इत्यादींसाठी बँक वित्त पुरवठा सुद्धा करते. विजयदुर्गला मुंबईपासून 485 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यापासून तो 455 किलोमीटर अंतरावर आहे. या किल्ल्याला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक असे देखील म्हटले जाते. दिनांक 13 डिसेंबर इसवी सन 1916 या दिवशी घोषित करण्यात आले आहे. एकदा इंग्रजांनी विजयदुर्ग जिंकण्यासाठी 3 युद्धनौका आणि सैन्य घेऊन स्वारी केली. जलदुर्ग जिंकायचा म्हणजे त्यावर आधी तोफांचा भडीमार करून मग किल्ल्यावर चढाई करायची. या अनुषंगाने सगळ्या युद्धनौका किल्ल्याजवळ न्यायचा त्यांचा मनसुबा होता, पण एक एक करून 3 युद्धनौका बुडाल्या. याचं कारण विजयदुर्गाच्या सभोवताली असणारी जाडजूड भिंत, ही भिंत शिवरायांनी बांधून घेतली होती. किल्ल्याचं शत्रूकडून संरक्षण करण्यासाठी ही भिंत इतकी खोल आहे की ती ओहोटेतही पाण्याच्या वर दिसत नाही. स्वराज्याच्या आरमाराची जहाज, गलबत, मछवे वगैरे ह्या भिंतीवरून सहज ये जा करत, कारण त्यांचे तळ उथळ आणि सपाट होते. याविरुद्ध इंग्रजांच्या जहाजाचे तळ निमुळते आणि खोल असत. म्हणूनच पाश्चात्य जहाजे गडाजवळ येऊन त्या भिंतीला धडकून पाण्यात बुडून जात असे. या समुद्राच्या तळाशी असणाऱ्या भिंतीमुळे विजयदुर्ग अभेद्य राहिला. सदर भिंत ही शिवरायांच्या कारकिर्दीत बांधलेल्या असल्याने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीतील तज्ञांनी दुजोरा दिलेला आहे. असा हा आपला विजयदुर्ग ऐतिहासिक किल्ला, खूपच सुंदर आहे. नक्की तुम्ही जाऊन ह्या आपल्या किल्ल्याची भेट

पुढचा आपला किल्ला आहे अर्नाळा किल्ला. अर्नाळा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यात किल्ला आहे. अर्नाळा बेटाच्या वायव्येस हा जलदुर्ग आहे. उत्तर कोकणातील वैतरणा नदी या किल्ल्याजवळ समुद्रास मिळते. त्यातून येथे खाडीच्या सर्व प्रदेशावरून इथून नजर टाकता येते. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 26 मे 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. चारही बाजूनी पाणी असणारा अर्नाळा हे बेट गुजरातच्या सुलतान मेहमूद बेगडा याकडे होते. 1530 मध्ये पोर्तुगीजांनी हे बेट जिंकून घेतले. 1737 मध्ये सुमारे 200 वर्षाच्या पोर्तुगीज सत्तेनंतर हा किल्ला 1737 मध्ये मराठ्यांच्या ताब्यात आला. पहिल्या बाजीरावांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. 1817 मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. अर्नाळा किल्ला चौकोनी असून सुमारे 10 मीटर उंचीची अखंड व मजबूत तटबंदी या किल्ल्याचे संरक्षण करते. किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे 4 हेक्टर असून तटबंदीमध्ये असलेले एकूण 9 बुरुज आजही ठामपणे उभे आहेत. किल्ल्याला 3 दरवाजे असून मुख्य दरवाजा उत्तरेला आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस 2 बुलंद बुरुज आहेत. या दरवाजाच्या कमानीवर अत्यंत सुंदर नक्षीकाम असून दोन्ही बाजूंना सिंह व सोंडेत फुलांच्या माळा घेतलेले हत्ती यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. दरवाजावर खालील शिलालेख आढळतो. बाजीराव अमात्य सुमती आज्ञा पिले शंकर पाश्चामत्यासी वधुने सिंधु उदरी बांधा करे जंजिरा. या शिलालेखावरून हा किल्ला पूर्णपणे बाजीराव पेशव्यांनीच बांधून घेतला असा तर्क करता येतो. महमूद बेगडा आणि पोर्तुगीज या बेटाचा वापर केवळ चौकी म्हणून करत असत. मात्र किल्ल्याकडे तोंड केल्यावर उभे राहून डाव्या हाताला थोड्या अंतरावर किल्ल्यापासून स्वतंत्र असा हनुमंत बुरुज म्हणून ओळखला जाणारा भक्कम बुरुज आधीपासूनच होता. किल्ल्याच्या बांधकामासाठी आलेल्या खर्चाच्या नोंदी पेशवे दप्तरामध्ये आहेत. किल्ल्याच्या आत त्र्यंबकेश्वराचे व भवानी मातेचे मंदिर आहे. त्र्यंबकेश्वराच्या मंदिरासमोर एक अष्टकोनी तळे आहे. तळ्यात उतरायला दगडी पायऱ्या आहेत. तळ्यातील पाणी आतले पाणी हिरवे आणि अस्वच्छ असले तरी तळ्याची बांधणी अत्यंत सुबक आहे. त्याशिवाय किल्ल्यात गोड पाण्याच्या 5 विहिरी सुद्धा आहेत. किल्ल्यांच्या सभोवार 3-4 हजार मुख्यतः कोळी लोकांची वस्ती असून काहींची शेतीही तिथे आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर कालिका मातेचे मंदिर आहे. यशवंत बुरुज भवानी बुरुज गणेश बुरुज आणि सुता बुरुज म्हणजेच हनुमंत बुरुज वेताळदेव मंदिर सुद्धा इथे शेजारीच आहेत. गणेश बुरुज हा या किल्ल्यातील महत्वाचा बुरुज आहे. या बुरुजाच्या खाली सैनिकांच्या राहण्याची सोय आहे. या गणेश बुरुजामध्येच एकापुढे एक असे 3 दरवाजे आहेत. या गडावरती जाण्याच्या वाटा आहेत. पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी रेल्वेवर असलेल्या विरार या रेल्वे स्टेशन पासून अर्नाळा गाव अंदाजे 10 किलोमीटर असून तेथे जाण्यास महापालिकेची बस एसटी बस व रिक्षा यांची सोय आहे. समुद्र किनाऱ्यापासून होडीने किल्ल्यावर जावे लागते. या होड्या सकाळी 6 ते दुपारी 12:30 व संध्याकाळी 4 ते 7 या वेळेतच आपल्याला किल्ल्यावर घेऊन जातात. इतर वेळी कोळ्यांच्या बारक्या होड्या किल्ल्यावर जाता येते. समुद्र किनाऱ्यावर सुरुची बणी आणि फळबाग झाडांच्या बागा सुद्धा आहेत. सुट्टीच्या दिवशी हा किनारा हौशी पर्यटकांनी भरलेला असतो. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय देखील इथेच होऊ शकते. किल्ल्यावर काहीही मिळत नाही असा हा माझा किल्ला. ऐतिहासिक किल्ले आपल्या समुद्र तटावरती सुद्धा किती सुंदरपणे उभे आहेत. त्यामुळे हा अर्नाळा किल्ल्याला नक्की भेट द्या. जय महाराष्ट्र.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM योन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आजच्या आपल्या बिझनेस मंत्र सेगमेंट मध्ये दोन छान तरुण व्यावसायिक मुली आलेल्या आहेत आणि माझ्या मैत्रिणी आहेत त्या शिवाजी पार्क दादरच्या. तर माझ्यासोबत आहेत रोशनी. हाय रोशनी. आणि आयशा. येस येस, दोघींचंही स्वागत आहे. मोठ्याने खणखणीत बोलायचं आहे तुम्हाला आणि आपण आपल्या तुमच्याच व्यवसायाबद्दल आमच्या सगळ्या श्रोत्यांना माहिती द्यायची आहे. प्रेक्षक हो, समर वेकेशन सुरू झालंय आणि समर वेकेशन मध्ये काय करायचं असा आपल्याला सगळ्यांना प्रश्न पडतो. पण आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स असतात. कोण ड्रॉइंग करतं, कोण सिंगिंगला जातं, कोण डान्सिंग करतं. राईट राईट. आणि आता नवीन म्हणजे आपण पूर्वीच्या काही असं होतं की मुली पाहायला गेल्याला तुला भरतकाम येतं का, तुला शिवणकाम येतं का असं विचारतात. पण आता ती कला सुद्धा आता लोप पावत गेलेली आहे असं म्हणतात. पण ती आता नवीन स्वरूपात आपल्या जेनझी मुलींनी आणलेली आहे. तर बिझनेस स्टार्टअप त्यांनी केलेला आहे. तर त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत आज रोशनी आणि आयशाकडनं. रोशनी, ही तुमची जी आवड आहे जी तुम्ही व्यवसायात मध्ये त्याचं रुपांतर केलंय, तर ही आवड तुम्ही कधी म्हणजे कधी वाटलं की आपण हे करूया म्हणून? कोण आई वगैरे करत होती, आई मावशी करत होत्या घरात?
1: माझी मम्मी आधी करायची आणि मी कोकणातली म्हटलं तर ऑफकोर्स हे गावी मोस्टली जास्त गावी केलं जातं आणि तिथे मी शिकले. पण माझं कॉलेज सगळं तिथे झालंय. परत तिथून मला आयडियाज पण आले भरपूर. काय काय कोकणातले पण व्यवसाय असतात ते पण त्याच्या जाणीव मला समजली की किती काय काय करू शकतो कोकणात पण असेल. पण मुंबईमध्ये पण त्याला कसं आणायचं आहे ते सगळं त्याची माहिती तिथून कळाली जास्त. आणि ह्याची आता ग्रोथ आता मुंबईमध्ये भरपूर चालली म्हटलं तर गावच्या पेक्षा मुंबईमध्ये जास्त चालली आहे. तर मग विचार चालू होता की कर आम्हाला बिझनेस करायचा होता एवढं होतं. पण कुठला करायचा हे माहित नव्हतं.
0: बरं.
1: तर मग नंतर आयडिया आली की काहीतरी करूया, घरी बसल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. मग आम्ही करायला चालू केलं. मी, बहीण, माझा भाऊ, आम्ही तिघं बसलो आणि विचार केला की करूया, स्टार्टअप करूया. इन्स्टावर काय होईना पण करूया. मग इन्स्टावर आयडी तयार केली, लोगो बनवला. मग नंतर हळूहळू मग व्हिडिओज वरून व्हायरल करत गेलो.
0: अच्छा.
1: हा, एक दोन व्हिडिओ व्हायरल झाले की मग आम्हाला अजून हे झालं,
0: इन्स्पिरेशन
2: रिस्पॉन्स. मग नंतर स्टॉल सेटअप करायला लागलो. आधी एकादशीला आम्ही स्टॉल लावला शिवाजी म्हणजे जत्रेच्या इथे आणि मग तिथे नॉर्मल युथ लोकांचा आणि कॉलेजच्या जे स्टुडंट होते ते मोस्ट रिस्पॉन्स करत होते की किचन चांगले आहेत, अजून व्हरायटीज आणा, ऑक्टोबर्स किचन सन फ्लावर्स मोस्ट ट्रेंडिंग होते. मग ते बोलले की तुम्ही अजून व्हरायटीज आणा, इन्स्टावर ऑर्डर्स यायला लागले त्याचे.
0: अच्छा.
2: तसंच आम्ही मग अजून चालू करत गेलो आणि अजून दुसऱ्या कॉलेजच्या बाहेर स्टॉल लावत गेलो.
0: अच्छा.
2: जसं की खालसा कॉलेज, रुया कॉलेज, जय हिंद कॉलेज, स्टॉल सेटअप केली.
0: प्रेक्षक, तुम्ही बघू शकताय माझ्यासोबत किती छान छान म्हणजे मी असं विसरून गेले स्वतःला. किती बघू काय बघू इथे छान हे म्हणा.

0: की जसं की किचन्स आहेत ह्या ऑक्टोपसच्या, जसं म्हणाली तसं हे ऑक्टोपस आहेत आणि किती छान छान कलर्स त्यांनी दिलेले आहेत. सनफ्लावर्स आहेत, हो दाखव तू. येस येस,
1: रोजेस
0: आहेत, रोजेस पण बनवले आहेत. किती
1: मोस्टली कॉलेजला किचन्स आणि रोजेस
0: हे जास्त बरोबर.
1: आणि कस्टमाइज सुद्धा बनवतो आम्ही, तोरण असेल परत आजकाल बायकांना लागतात ना काय बोलतात,
0: हो टेबल क्लॉथ, टेबल क्लॉथ असेल. आणि फुलं, मला वाटतं तुमची फुलांची स्पेशालिटी आहे कारण तुम्ही फुलं फार छान बनवतात.
2: हे कस्टमाइज करून बुके मध्ये आणि हे राहतात लॉंग टर्म पर्यंत राहतात, वॉशेबल युजफुल पण आहे, आठवण म्हणून पण एक राहते कोणी गिफ्ट दिलं म्हणून. मोस्ट पीपल क्रोशेट प्रोडक्ट आमच्या ह्याच्यामुळे जातात.
0: मी फुलांचं म्हटलं की आता आपण जी फुलं देतो ती कधी कधी कार्यक्रमांना कसं होतं की 10 वाजताचा कार्यक्रम 12 वाजता सुरू होतो, मग ती खरी फुलं आपण गेलो गेली की ती महाग पण आहेत फुलं, ती खरी फुलं आणि ती कोमेजून पण जातात, म्हणजे त्याचं शेल्फ लाईफ खूप कमी आहे. पण हा जर असं गुलाबाचं फुल तुम्ही दिलं किंवा एक बुके टेबल पीस म्हणून तुम्ही आपल्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये ठेवू शकता, कुठेही म्हणजे शाळेमध्ये ठेवू शकता, कॉलेजमध्ये ठेवू शकता किंवा आपल्या वर्किंग डेस्कवर घरी सुद्धा आपण ते ठेवू शकतो. आणि बुके आणि हे एक फुल आहे पण असा जर गुच्छ तुम्ही दिला तर किती छान वाटेल, म्हणजे आपल्या गेस्टना सुद्धा ते बुके आपण प्रेझेंट केला कार्यक्रमात किंवा घरी आलेल्या पाहुण्यांना सुद्धा, तर त्यांना फार असं छान वाटेल कारण हे लाईफ लॉंग आहे तुमचं. म्हणजे तुम्ही वॉशेबल जसं हिने सांगितलं तर ते तुम्ही ही फुलं सुद्धा, आणि किती वेगवेगळी फुलं आहेत कारण ह्याचं डिझाईन जर पाहिलं, ह्याचं डिझाईन पण छान वेगळं मल्टी कलर आहे. हा आपला आवडता पिंक गुलाब आहे,
1: डेझी आहे,
2: पण आम्ही ठेवतो गेस्ट लोकांना या आमच्या कस्टमर्सला प्रोव्हाइड करू कलर्स ऑप्शन्स वगैरे न्यू प्रोडक्ट.
0: आणि मला एक सांगा की हे कसं बनवता तुम्ही, कारण ही कला आहे आणि ती कला तुम्हाला मला वाटतं म्हणजे बोलून करता येणार नाही पण करता येईल, ते कसं थोडस टिप्स देऊ शकता का आपल्या ज्याला बनवायचंय त्यांना?
2: टाइम कन्झ्युमिंग आहे पण हे ते न्यू पॅटर्न्स वगैरे असतात, ते रोज मध्ये असे वेगळे झाले युनिक पॅटर्न आहे कोणती कोणती आम्ही मम्मी पप्पांकडनं पण शिकले आणि जे युनिक प्रोडक्ट मध्ये असे पॅटर्न्स असतात वगैरे ते ऑनलाईन वरनं पण शिकलो,
0: युट्यूब
2: शिकवतो त्याच्यावर पण बघतो. आणि आता हे जे रोजेस केले बेस्ट पार्ट आहे की पप्पांनी बनवलेत
0: हे
2: ते पण खूप सपोर्टिव्ह आहे.
1: रोजेस आणि स्क्रंचीज पप्पा बनवतात.
0: अच्छा,
1: बाकीचे जे कस्टमाइज प्रोडक्ट असतात ते आम्ही दोघे बनवतो.
0: हे कसे कंचित, म्हणजे आपण हेअर बँड म्हणून वापरू शकतो, इथे हेअर क्लिप्स सुद्धा आपल्याला दिसत आहेत छोट्या छोट्या, छान आहेत ह्या क्लिप्स, मस्तच मला खूप आवडल्या. आता मला सांगा तुम्ही मार्केटिंग याचं सगळ्याचं कसं करता, कारण कसं आहे तुम्ही जसं म्हणालात की कॉलेजमध्ये स्कूलमध्ये तुम्ही स्टॉल लावता बरोबर, आपण शिवाजी पार्कमध्ये भेटलो तेव्हा पण तुम्ही अगदी मोक्याच्या ठिकाणी स्टॉल लावलाय आणि तिथे अशी गर्दी असते लोकांना घ्यायची, तर ते मार्केटिंग म्हणजे मला वाटतं माउथ पब्लिसिटी हेच तुमचं मार्केट.
2: मार्केटिंग मोस्टली माझी दीदी बेस्ट करते, इन्स्टा हँडल सांभाळते आणि माझा भाऊ आहे
0: हा करते, ती चांगलं सांगते, रील्स चांगल्या करते.
1: सोशल मीडिया पॉवर आहे,
0: म्हणजे
1: एकदा जर सोशल मीडियावर व्हायरल गेलो आपण तर आपण काही करू शकतो. जर आता बनवताना पण त्याची प्रोसेस दाखवा, म्हणजे कसं त्या प्रोडक्टचं व्हॅल्यू किती हाय लेवल मध्ये आहे आणि कस्टमर आता हे जे असतील ते सॉफ्ट यान असतात, हे ते ऍक्रेलिक यान आहे, यान म्हणजे धागा. हा तर हे ह्याच्यामध्ये वेगळे वेगळे येतात, आता हे एक्सपेन्सिव्ह असतं, हे नॉर्मल असतं जे
0: एकच आहे आणि त्यात मल्टी कलर बरोबर.
1: तर ते तसं व्हिडिओ मध्ये दाखवलं ना तो व्हायरल होतो असं, आणि लोकांना तेच पाहिजे असतं म्हणजे की जास्त चांगलं दिसलं पाहिजे, आपल्याला चांगली क्वालिटी पाहिजे, हे मॅटर जास्त करतं
0: बिझनेस, युनिक असलं पाहिजे,
1: युनिक असलं पाहिजे. आणि मार्केटमध्ये हे प्रोडक्ट लवकर भेटत नाही असं चाललं, तर आम्ही बोललो की इन्स्टावर पण रील बनवून व्हायरल करूया आणि ऑफलाईन पण स्टॉल लावायला सुरुवात करूया. तर आम्ही पहिला आम्ही विठ्ठलाची एकादशी होती तेव्हा आम्ही पहिल्या जत्रेला स्टॉल लावला, वडाळ्याला. हा पहिला स्टॉल आमचा एकूणता एकदा होता पहिला, मग नंतर तिथून आम्हाला प्रोग्रेस जास्त मिळाली, कस्टमरचा रिव्ह्यू जास्त मिळाला, तेवढे अजून करा, एन्करेज एवढे करायचे ना माणसं की तुम्ही करा, आम्ही हाय पार्टी करा.
2: आणि कॉलेज एज आम्ही असे पोहोचले तर त्यांना असं वाटतं की तुम्ही नोट केली की एक लोकांना पण चांगला भेटेल की मी अजून म्हणलं की दुसऱ्यांना पण वाटेल
0: करावं नक्की. कारण मुलांना मुलींना कॉलेज गोईंग म्हणजे तुम्ही जे जेंजी आहात त्यांना फार असं इंटरेस्टिंग असतं आणि काही ना काही आपल्याला बर्थडे असतात किंवा काहीतरी अॅनिव्हर्सरी असतात किंवा कोणाची लग्न असतात किंवा असाखर पुढा असतो त्यांना ह्या छोट्या छोट्या गोष्टी गिफ्टिंग मध्ये आपण छानपैकी देऊ शकतो नक्कीच. त्यामुळे मला वाटतं तुमच्याकडे तरुणही जास्ती आकर्षित झालेली असते.
2: कपल्स आणि मोस्टली ते घेऊनच जातात. कपल्स खूप कस्टमाइज ऑर्डर्स करतात. असे टोट बॅग्स पण असतात
0: आमच्याकडे
2: सनफ्लावर्स मध्ये
0: बॅग्स आणले
1: बनवायला टाइम लागतो. वन वीक लागतो बनवायला. एक आठवडा लागतो. तर आम्ही दोघी बनवतो म्हटलं तर टाइम लागणारच आणि टाइम कन्झ्युमिंग आहे प्रोडक्ट. पण ते क्वालिटीचे असं आहे की म्हणजे जरी तुम्हाला वॉशेबल करायचं वॉशेबल करू शकता. परत त्याला कॅनकॅन लावलं जातं, अस्तर लावलं जातं, मग नंतर चैन लावली जाते. असं डायरेक्ट देणं पण चांगलं नाही वाटत ना. डायरेक्ट करून देणं नीट करून देणं हे महत्त्वाचं.
0: प्रेझेंटेबल असलं पाहिजे. बरोबर नक्कीच. आता मग तुम्हाला ऑर्डर्स तुम्हाला इंस्टाग्राम मधनं मिळतात किंवा फेस टू फेस तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा तुम्हाला मिळतात किंवा एक्झिबिशन मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करता.
1: हो एक्झिबिशन आम्ही ठाण्याला केलंय, परत डोंबिवलीला केलंय आणि कुठे
2: भांडुपला पण केलंय. आणि आम्हाला असे मोठे बिझनेस असतात ना, बीकेसी, सॉफ्टेल, ताज प्रेसिडेंट हॉटेल, तिथे मला माझ्या फ्रेंडनी कॉन्टॅक्ट भेटला. पण तिथे आम्ही स्टॉल सेटअप केला. त्या लोकांनी स्मॉल बिझनेस असतात त्यांना ते अपॉर्च्युनिटी
1: एनकरेज करतात.
2: बरोबर. आणि तिथे रिस्पॉन्स चेक करा तर त्यांचे जे ऑफिस कॉलेज वगैरे ते खूप घेतात करून. मग त्या रिस्पॉन्स भेटला की किती प्रोडक्ट अजून करू शकतात.
0: बरोबर. आता मला सांगा तुम्ही दोघीच करता बरोबर, मग तुम्हाला असं होतं का की एकदम खूप ऑर्डर आली आहे आणि तुम्ही ती कशी कम्प्लीट करणार?
1: म्हणजे
0: ते तडफड असतं ना. आणि तुम्हाला कॉलेजचा अभ्यास, तुम्ही दोघी पण कॉलेजला आहात तर त्याचा कॉलेजचा स्टडीज पण करायचा, मग कसं मॅनेज करता दोन्ही?
1: कसं होतं माझं झालंय कॉलेज, माझी सिस्टर करते, तिने पण आता वन इयर गॅप घेतलाय, कंटिन्यू आता करणार आहे.
0: बरोबर.
1: पण आता जर जास्त प्रोडक्ट आम्हाला आलं ना
0: ऑर्डर
1: आम्ही करतो काय थोडं थोडं डिवाइड करून घेतो. नाही तर पप्पा पण आमचे करतात, त्यांना आता शिकवलंय मी. त्यांना 5 महिने लागले करायला पण केलंय मी त्यांनी.
0: तुम्हाला किती महिने लागले शिकायला?
1: मला आम्हाला पण सेम 3
2: गावी 1-2 महिना आम्ही शिकलो आणि मग नंतर आम्ही डिसाइड केलं तिघा मिळून भाऊ बहीण की जूनच्या 1 तारखेला लॉन्च करू हे सगळं. 2 महिने सगळं डिसाइड चालू होते की कसे प्रोडक्ट लॉन्च करायचे, कसे इन्स्टा हँडल करायचं, मग त्याच्यानंतर वेबसाईट पण लॉन्च करायची. त्याच्यावर भाव काम करतोय तर ते हळूहळू होणारच आहे. तर तुम्ही बघत
0: राहा इन्स्टा चॅनलला. क्रोशाज ऑफिशियल
1: इन्स्टाची आयडी आहे, क्रोशाज ऑफिशियल. आणि तिथे आर्सन ज्वेलरीचं पण आपलं आहे.
0: हो त्याबद्दल मी तुम्हाला विचारणारच आहे. पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया, छोटासा कमर्शियल ब्रेक घेऊया आणि पुन्हा भेटूया रोशनी आणि आयशाला आपल्या आचार्य 90 FM वर. बिझनेस मंत्र सेगमेंट मध्ये आपण समर स्पेशल करतोय कारण ह्या खूप गोष्टी तुम्ही समर वेकेशन मध्ये सुद्धा शिकू शकता आणि तुम्ही तुमचा व्यवसाय जून पासून सुरू करू शकता. तर अशा या दोघींकडनं इन्स्पिरेशन घेऊया आणि पुन्हा भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: विश्रांतीनंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण जाणून घेतोय बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये समर स्पेशल एपिसोड करतोय. माझ्यासोबत आहेत रोशनी आणि आयशा. आता आपण सगळं फुलांविषयी जाणून घेतलं, भरतकाम त्या करतात आणि छान छान फुलं बनवतात, किचन्स बनवतात, हे असे क्रोशेस म्हणजे काय म्हणतात रबर, हा रबर क्रंचेस बनवतात, क्लिप्स बनवतात, म्हणजे असं भरपूर काही काही व्हरायटी त्यांची आहे. बॅग्स पण बनवतात, पण त्यांनी अजून एक ह्यालाच ऑल्टरनेटिव्ह आणि ह्यालाच एक सप्लिमेंट म्हणून ज्वेलरी बिझनेस सुद्धा सुरू केलेला आहे साईड बाय साईड. कारण मुलांना त्यांच्याकडे यूथ सगळे येतात, मुलं मुली येतात, त्यामुळे त्यांना ट्रेंडिंग ज्वेलरी हवी असते. सो ते खूप त्यांनी ट्रेंडिंग ज्वेलरीमध्ये सुद्धा त्यांनी स्टार्टअप केलेलं आहे त्यांचं. तर सुंदर ह्या चेन्स आहेत, म्हणजे ज्वेलरी म्हणजे आपण जी घालतो तर ती तू दाखव, त्याविषयी सांगशील.
1: तर मोस्टली कसं असतं, जेन्जीस लोकांना आजकाल प्रोडक्ट हवे जर असतात ना ते वॉटरप्रूफ पाहिजेत आणि मेन ते जास्त टिकणारे पाहिजेत.
0: ओके.
1: हा तर मी विचार केला की ऑनलाईन हे जास्त सेल होतात, पण मी विचार केला ऑफलाईन नाही भेटत कुठे.
0: बरं,
1: मी ऑफलाईन मी पण शोधलं ऑफलाईन मार्केट मध्ये वगैरे, पण लवकर हे दिसून येत नाही.
0: अच्छा.
1: हा तर मी शिवाजी पार्कला स्टॉल लावते, हा वाला हे पण असतो त्यासोबत. तर तिथे चेन्स वगैरे म्हटलं तर ऑनलाईन 500-300 पासून चालू आहेत.
0: ओके.
1: माझ्या इथे 200 पासून चालू आहेत. अँटी डॅनिश आहेत, वॉटरप्रूफ आहेत, आणि ब्रेसलेट पण आता हे लॉन्च केले आहेत, नवीनच आहेत हे पण. आणि मोस्टली आता ऑनलाईन आहे ना हे खूपच चालले आहेत ब्रेसलेट, ट्युलिप ब्रेसलेट म्हणतात
0: त्याला.
1: हा तर ते ऑनलाईन म्हटलं तर 600-500 पासून आहेत. मी इथे 300 विकते, बिकॉज ऑफकोर्स सगळ्यांना अफोर्डेबल व्हावं. जेन्जीस लोक आहेत म्हणजे कॉलेजेस आहेत, कॉलेजला जाणार आहेत मुलं आहेत, म्हणून 300 मी ठेवलं आहे. आणि ऑफकोर्स क्वालिटी मॅटर जास्त करते, तर म्हणून मी क्वालिटी मध्येच जितकं होईल तितकं ट्रेंडिंग आणि क्वालिटी मध्येच आणायचा प्रयत्न करते.
0: किती सुंदर ब्रेसलेट्स आहेत, म्हणजे कलर्स पण कलर्स कॉम्बिनेशन, आणि हे मोठे ब्रेसलेट्स पण आहेत, म्हणजे जे तुम्हाला आपण पार्टीजना जातो संध्याकाळी आपल्याला जर कॅज्युअल किंवा म्हणजे वेस्टर्न वेअर करायचं तर तुम्हाला हे ब्रेसलेट सुद्धा अवेलेबल आहेत. आणि हे पण तुम्ही कडा टाईप्स आहेत
1: त्यामुळे
0: हा ते आपण घेऊ शकतो, आणि यांच्याकडे व्हरायटी आहे त्यामुळे तुम्ही ते नक्की ट्राय करू शकाल. ह्यांचं तुमचं आता कुठे कुठे आउटलेट्स आहेत तुमचे? शिवाजी पार्क मध्ये आहेत.
1: शिवाजी पार्क मध्ये सॅटरडे संडे 9 to 5 PM असतो.
0: ओके.
1: 5 to 9 PM असतं. आणि प्लस ह्याचं हे दोन स्टॉल असतात क्रोशेटचे आणि याचे एकत्र मिळून आम्ही लावतो.
0: बरोबर.
2: आणि नॉर्मल डेज कॉलेज वगैरे कॉलेजले असतो, मॉर्निंगला असतो 10 to 1 PM पर्यंत.
0: अच्छा. ओके. मस्त. आता पुढे हे झालं तुम्ही करताच आहात, तर आता पुढे जाऊन तुम्ही काय नवीन करायचं असं काही ठरवलंय का? किंवा कोणाला आता मुलं आता समर वेकेशन आहे, म्हणजे 2 महिने रात्र आता 1 महिना राहिला आपल्या हातात, तर मुलांना काही शिकवायचं किंवा आता लेडीज सुद्धा म्हणजे 40 नंतर थोड्या म्हणजे रिलॅक्स असतात, मुलं त्यांची सेटल असतात, त्या पण फॅमिलीमध्ये सेटल असतात. सो
2: ह्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे आमच्या पोरांना तुम्ही शिकवू शकाल का, वर्कशॉप वगैरे घेशाल का? आम्ही आता ह्या मे महिन्यामध्ये चालूच करणार आहे वर्कशॉप.
0: व्हेरी गुड.
2: 1 day 2 day असं एक दिवसाचे पण वर्कशॉप असतात की तुम्ही
0: कोणाच्याही घरी तुम्ही घेऊ शकता.
2: स्क्रंचेस शिकवायला आहे, किचन नॉर्मल
1: बेसिक स्टिच शिकवायला, बेसिक जितकं होईल तितकं आम्ही शिकवायचा प्रयत्न करू.
2: कॉलेजची पोरे जे 10th 11th वाले पण 6th 7th ते लोक आम्हाला बोलतात की आम्हाला पण असं प्रोडक्ट बनवायला
0: शिकायला
2: जरा काहीतरी प्रोडक्टिव्ह काम
0: करता येतं. कारण कसं हल्ली ते सगळे मोबाईल मध्ये आणि आपले डोळे खराब होतात, आणि मुलांसाठी हे खूप चांगलं आहे. आणि पुस्तकं पण हल्ली मुलं वाचायला खूप कमी बघतात, त्यापेक्षा मग तुम्हाला जर काहीतरी क्रिएटिव्ह करायचं असेल तर तुम्ही हे नक्की शिकून घ्या. रोशनी तुझा नंबर सांगशील ना सगळ्यांना?
1: 9867648677.
0: तर नक्की तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा. आणि शिवाजी पार्कचा जो आपला राजाराणी चौकाचा जो किंवा आपला फेमस हॉटेल आपलं जे आहे हा तिथे आहे, तर तिथे तुम्ही येऊन त्यांच्या स्टॉलला भेट देऊ शकता आणि छान छान या गोष्टी घेऊ शकता. आता फ्रेंड्सचे रिएक्शन्स मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहेत, म्हणजे तुमचे कलिग्ज असतील किंवा एकदम फ्रेश कस्टमर्स असतील की तुम्ही आता जसं मी तुम्हाला भेटले तेव्हा मी पण फ्रेशच होते, पण मग आपली नंतर मैत्री झाली, असे म्हणजे कन्सिस्टन्सी कस्टमर्स तुमच्याकडे कोणते आहेत किंवा तुमचं माउथ पब्लिसिटी ते कसं करतात, काही चांगले रिएक्शन आले किंवा कोणी तुम्हाला सजेशन्स दिले की हे असं करू नका, हा ते तसं करा, असं कोणी सांगितलं का तुम्हाला?
2: आम्हाला बोलतात की आमच्याकडे असे कस्टमर, लॉयल कस्टमर खूप आहेत. एक तर असे कस्टमर्स आहेत ज्याने आमच्याकडनं 6-7 बुके घेतल्यात आणि रेग्युलर घेत असतात आमच्याकडनं, तर आम्हाला खूप ते मोटिवेशन पण देत की लॉयल कस्टमर्स पण आणि आमचे तेवढे प्रोडक्ट पण क्वालिटी देतोय त्यांना प्रोव्हाइड करतोय, त्या लकी पण असं वाटतं. आणि मम्मी पप्पा फुल सपोर्टिव्ह आहे, त्याच्यामुळे ग्रेटफुल आहे की करतोय आम्ही.
0: नक्कीच. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, तुमचा व्यवसाय अधिक चांगला वृद्धिंगत हो आणि ही सिद्धिविनायका चरणी मी प्रार्थना करेन. आणि आज तुम्ही आचार्य 90 FM स्टुडिओत आलात त्याबद्दल तुमचे आभार. आणि तुम्ही दोघी करताय, दादाची मदत घेताय, तर मला वाटतं तुम्ही असं 5-6 माणसं ठेवून असा मस्त शॉप टाकून छान तुमचा सेटअप असू दे दादरमध्ये. नक्कीच. तुमच्या आई बाबांना नाही खूप खूप आभार. आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना, तुम्हाला हा आमचा एपिसोड नक्की आवडेल, त्यांच्याकडनं प्रेरणा घ्या, इन्स्पिरेशन घ्या आणि तुम्ही पण त्यांच्याकडनं शिकून घेऊ शकता आणि ते अवेलेबल आहेतच एव्हरी टाइम टू हेल्प यू. तर मी तेजस्विनी आजच्या एपिसोडमध्ये बिझनेस मंत्र समर स्पेशलमध्ये तुमची रजा घेते. तुम्ही मात्र पाहत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. थँक्यू रोशनी अँड आयशा फॉर जॉईनिंग अस ऑन आचार्य 90 FM.
1: थँक्यू सो
2: मच फॉर इन्व्हायटिंग अस आचार्य 90 FM.
0: येस,
2: तुम्ही आम्हाला अपॉर्च्युनिटी दिली एक पॉडकास्ट करा.
0: हो बरोबर, हे तुम्ही शेअर करू शकता म्हणजे आमचं चॅनल पण शेअर होईल. येस येस, ओके, थँक्यू सो मच, बाय
2: बाय. थँक्यू.

Baby, baby, baby.

नमस्कार, आचार्य 90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत। श्यामची आई या पुस्तकातील कथांचे वाचन करत आहोत। आज मी अळणी भाजी सादर करत आहे। अळणी भाजी। राजा व राम नदीवर गेले होते। एका शिलाखंडावर दोघे बसले होते। राजा म्हणाला, राम, मला येथून जावेसेच वाटत नाही। येथील ही नदी, ही वनराजी, हे मोर सारं पाहून किती आनंद होतो, परंतु सर्वात मोठा आनंद म्हणजे तुमच्या संगतीचा। श्यामच्या गोष्टी ऐकायला मिळतील, मला त्या फार आवडतात। राम म्हणाला, त्यांना गोष्टी म्हणावं का प्रवचने म्हणावी, व्याख्याने म्हणावी का आठवणी म्हणाव्या, काही समजत नाही। ऐकताना आनंद होतो, स्फूर्ती येते। राजा म्हणाला, श्याम बोलतो त्यात त्याचे निर्मळ हृदय ओतलेले असते, म्हणून बोलण्याला एक विशेष माधुरी असते, म्हणून कृत्रिमतेचा लवलेशही नसतो। अरे, पण कृत्रिमता असल्याशिवाय लोकांना आवडत नाही। आजकालचे लोक कृत्रिमतेचे भोगते आहेत। सगळ्याच रुपयात शुद्ध चांदीचा असेल तर बाजारात चालत नाही, त्यात थोडी अशुद्ध धातू मिसळावे लागतात, तेव्हाच तो खणखण वाजतो आणि व्यवहारात चालतो। राम म्हणाला, माझ्या मनात एक विचार आहे, तुला सांगू? तू आजची? राजा निश्चित, सांग ना, मी नाही असणार। कोणाच्या खऱ्या भावनांना मी कधीच हसत नाही। राम म्हणाला, श्यामच्या या आठवणी प्रसिद्ध केल्या तर लोकांना वाचायला आवडतील, बायकांना वाचायला आवडतील, आई वडिलांना त्या उपयोगी पडतील। श्यामच्या सांगण्यात कोकणातली संस्कृती भरलेली आहे। या आठवणी म्हणजे एक सुंदर संस्कृतीचे वर्णनच आहे, नाही? राजाने विचारले, परंतु श्यामला हे आवडणार नाही, त्याला आत्मविश्वास नाही। कोण असल्या गोष्टी वाचायला तयार आहे? लोकांना भव्य भडक पाहिजे, त्यांना लैला मजनूच्या गोष्टी पाहिजेत, असे तो म्हणतो। राम म्हणाला, त्यांचे बोलणे चालले होते, तोच घंटा झाली, घंटे प्रार्थनेची घंटा। दोघे मित्र आश्रमात जायला निघाले। श्याम राजाची वाट पाहत होता। राजा व राम दोघे येताना त्याला दिसले। आज मला नाही रे हाक मारलीत, अगदी दोघेच गेलात? श्यामने विचारले, तू वाचित होतास म्हणून नाही बोलावले, दिवसभर इतर कामे असतात, थोडा वेळ वाचित होतास तर अडथळा करू नये असे वाटले। राजा म्हणाला, अरे, मला तरी कुठे फारसे वाचायला आवडते। विश्वाचा विशाल ग्रंथ वाचावा, मनुष्याची जीवने वाचावी, हृदये वाचावी, त्यातली सुख दुःखे जाणून घ्यावी, हेच खरे वाचन, नाही का? श्याम म्हणाला, श्याम, तू भरपूर वाचलेस म्हणून तू असं म्हणतोस। सृष्टीचा ग्रंथ वाचायला शिकावे लागते। शेतकऱ्यांच्या आनंदाचे कवी वर्णन करतात, परंतु शेतकऱ्याला तो उपभोगता येत नाही, कारण त्याला ती दृष्टी नसते। राजा म्हणाला, इतक्यात दुसरी घंटा झाली, सगळे प्रार्थनेला बसले। प्रार्थना संपली व नेहमीप्रमाणे श्यामने आठवण सांगण्यास सुरुवात केली। मित्रांनो, प्रत्यक्ष उदाहरणाने जे शिक्षण मिळते ते शेकडो व्याख्याने ऐकून किंवा अनेक ग्रंथ वाचूनही मिळत नाही। कृती ही मूकपणे बोलते, शब्दाहूनही हे मुके परिणामकारक असते। कसे जेवावे याची सुद्धा आपल्याकडे संस्कृती आहे। माझे वडील नेहमी सांगायचे, आपल्या पानाकडे पाहून जेवावे, पानावर वस्तू असता मागू नये, येईल तेव्हा घ्यावे, पंक्ती सर्वांना वाढायला आणतील तेव्हा आपणासही मिळेल, हवरेपणा करू नये, शीत पानाच्या खाली सांडू नये, पानात काही टाकू नये, पानातील पदार्थांवर टीका करू नये, पानात गुंतावळ किंवा काही सापडले तर निमूटपणे काढावे, वाच्यता करू नये, दुसऱ्यास वर्द करून दाखवू नये, कारण दुसऱ्यांना किळस येते, विषारी वस्तू सापडली तर मात्र सांगावे, पान कसे लख करावे, याप्रमाणे वडील स्वतः वागत असत। मी अनेकांना जेवताना पाहिले, परंतु माझ्या वडिलांचे जेवण झाल्यावर ताट जितके स्वच्छ निर्मळ दिसे तसे मी कोठेही पाहिले नाही।
त्या ताटात कोण जेवले आहे की नाही हे समजण्याचीही मारामार पडेल. त्यांच्या ताटाबाहेर एक शीतकण पडलेला दिसायचा नाही. माझ्या पानाभोवती जसे शीते दिसली तर रागवत आणि म्हणत, मथुरेचे कोंबडे जेवेल इतकी शीते साडली आहेस, कर गोळा सारी. अमुक वाई हे असेच झाले, याला चव नाही वगैरे ते कधी बोलत नसत. त्यांना सगळेच गोड लागे. त्यांचा एक शब्द ठरलेला असे, राजमान्य. त्यांना कोणी विचारले भाजी कशी झाली आहे, ते उत्तर ठरलेले राजमान्य. जेवणाची कोणतीही खोडी त्यांना माहीत नव्हती. एका दिवशी माझ्या चांगलीच ध्यानात राहिली आहे. रोज वडील घरच्या देवांची पूजा करून देवळात गेले म्हणजे आम्ही पाटपाणी घ्यायला लागत असू, भाताशिवाय सर्व वाढून ठेवत असू. आई भाऊ आले, भाऊ आले, भात उकर. वडील देवळातून येताना गणपतीचे तीर्थ आणि ते आम्ही घेतले म्हणजे जेवण सुरू होत. त्या दिवशी आम्ही जेवायला बसलो. आईने रताळीच्या पाल्याची भाजी केली होती. माझ्या आईला कसलीही भाजी करायला येत असे. भोपळीचा पाला, भेंडीचा कोळा पाला, सर्वांची ती भाजी करी. ती म्हणायची, तिखट मीठ आणि तेलाची फोडणी दिली की सारे गोड लागते. आणि खरेच गोड लागे. ती करी ते सारे पदार्थ गोड लागे. जणू तुझ्या हातात पाकदेवताच होती. केलेल्या पदार्थात हृदयातील सारी गोडी ओतून तो पदार्थ ती करत असे. माधुर्याचा सागर सर्वांच्या हृदयातच ठेवलेला असतो. परंतु त्या दिवशी मजा झाली. भाजी झाली होती मुळे आळी. भाजीत मीठ घालायला आई विसरली होती. कामाच्या भरात राहून गेलं घालायचं. परंतु वडील बोलत ना म्हणून आम्ही कोणी बोललो नाही. वडिलांचा संयम मात्र दांडगा. जणू आस्वाद ब्रतच ते चालवीत होते. आईने भाजी वाढायला आणली म्हणजे म्हणायचे, काय फाकडी झाली आहे भाजी. पानातील मीठही त्यांनी भाजीला लावले नाही किंवा जास्त मागितले नाही, कारण आईला संशय आला असता. वडील भाजी खात होते म्हणून आम्ही थोडी थोडी खात होतो. आम्ही मीठ मागितले नाही. आई मला म्हणाली, तुला नाही रे आवडली भाजी, खात नाहीस रोजच्या सारखी. मी उत्तर देण्याऐवजी वडील म्हणाले, तो आता इंग्रजी शिकायला लागलाय ना, त्याला या पालेभाज्या कशा आवडतील. मी म्हटलं, असे काही नाही, इंग्रजी शिकून मी वाईट होणार असेल तर शिकवूच नका मला. कशाला शिकवता. वडील म्हणाले, अरे तुला राग यावा ना म्हणून म्हटलं. हो तू जरा रागवलास म्हणजे बरं वाटते. याला फणसाची भाजी आवडते. होय ना ग, उद्या पाटील वाडीतून आणीन. हो जून मिळाला तर उकड खरेच करा. आई म्हणाली, आणावा, पुष्कळ दिवसात फणसाची भाजी केली नाही. बोलणी अशी होत होत आमची जेवणे झाली. वडील ओटीवर गेले व सहस्त्रनाम म्हणत शतपावली घालू लागले. शतपावली झाल्यावर जानव्यासाठी चातीवर सूत कातीत बसले. खापराची चाती होती. प्रत्येकास सूत कातता आले पाहिजे असा दंडक होता. पसारा आटपून आई जेवायला बसली. ती घास घेते व भाजी खाऊन बघते. तू भाजी आणली, मीठ नाही मुळीच त्यात. मी जवळच होतो. आई म्हणाली, काय रे श्याम, भाजीत मीठ मुळीच नाही. तुम्ही कोणी बोलले नाही. श्याम, सांगावं की नाही रे, आणि कशी रे भाजी खाल्ली. मी म्हटलं, भाऊ बोलले नाही म्हणून आम्ही बोललो नाही. आईला वाईट वाटलं. मिठाशिवाय भाजी खाल्ली रे साऱ्यांनो, ती म्हणाली. तिला रुखरुख लागली. ती पुन्हा म्हणाली, तरीच तू भाजी खाल्ली नाहीस, नाहीतर बचकभर भाजी तूच खायचा, निम्मी तर तू संपवायचा. तुला गुलामा भाजी हवे पुष्कळ, माझ्या लक्षात तेव्हाच आलेलं हवं होतं. परंतु आता काय बोलू, आपली मोठी चूक झाली असे आईला वाटले. जी वस्तू दुसऱ्याला करून द्यायची ती चांगली करून द्यावी. तो जो पदार्थ करून द्यायचा तो चांगला करून द्यावा, मग भाजी असो की काही असो. आपण अळणी भाजी वाढली
हयगय केली, निष्काळजीपणा केला, कामात दक्षता ठेवली नाही, हे बरे न झाले नाही असे आईला वाटले. तिला रुखरुख लागली. बरे आईला वाईट वाटू नये म्हणून वडील बोलले नाहीत. इतक्या खटपटीने चुलीजवळ बसून स्वयंपाक केला, धुरात बसून स्वयंपाक केला, तो गोड करून खावा, त्यात दोष पाहू नये, स्वयंपाक करणाऱ्याचे मन दुखवू नये, ही वडिलांची दृष्टी. मित्रांनो, दुसऱ्यांचे मन दुखवू नये म्हणून जिभेवर ताबा ठेवून अळणी भाजी ही मिटक्या मारून खाणारे माझे वडील श्रेष्ठ का? अळणी भाजी कशी हातून झाली का रे, तुम्ही कोणी सांगितले नाही असे म्हणणारी, चांगला पदार्थ हातून झाला नाही म्हणून मनाला लावून घेणारी, हळहळणारी माझी आई श्रेष्ठ? दोघेही थोर व श्रेष्ठ. हिंदू संस्कृती संयम आणि समाधान यावर उभारलेली आहे, त्याचप्रमाणे कर्मकुशलतेवरही उभारलेली आहे. हे दोन्ही धडे माझे आई वडील मला देत होते. श्यामच्या आई पुस्तकातील अळणी भाजी ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी जयश्री भिसे तुमची रजा घेते. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

0: सारेगामा कारवा यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी.
1: नमस्कार. मोगरा फुलला मोगरा फुलला हा ज्ञानेश्वरांचा अभंग माझा अत्यंत आवडीचा आहे. मी आपल्यासाठी खास दीदीला आग्रह करतो की तिने हे गाणं गावं पण याचा अर्थ पण आपल्याला समजावून सांगावा.

नमस्कार, आज आषाढी एकादशी, संतांच्या पालख्या घेऊन भक्तांची मांदी आली पंढरपूर तीर्थक्षेत्री चंद्रभागेच्या तीरी जमली असतील. माऊलीचा मोगरा फुलला हा अभंग त्या संत भक्त मांदी आळीला मी अर्पण करते. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळे असी आला. आपेगाव, नेवासे, अलंकापुरी येथे घरोघर भिक्षान देही म्हणत मी माझे सद्गुरु निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताताई भिक्षा मागत हिंडत होतो. ब्रह्मवृंद, योगीजन आणि सामान्य जनतेकडे आम्ही अन्नाबरोबर शुद्धीकरणाचीही भिक्षा मागत होतो. तो जनता जनार्दन आणि 18 पगड जातीच्या संत मांदियाळीच्या सहवासातून, जीवन अनुभूतीतून, भावार्थ दीपिकेच्या प्रकाशात आम्हा भावंडांनी अमृतानुभव घेतला. संत चांगदेव यांच्या सहवासातून चांगदेव 65 निर्माण झाली. अभंग होत गेले त्या वाङ्मयातून जे स्फुर्लिंग उडाले ती ही फुले. मोगरा फुलला, मोगरा फुलला, जेवढे फुले मी वेचतो तो कळ्यांना बहर येत जातो. ही फुले वेचिताही येत नाहीत आणि वेचताही येत नाही, म्हणजे मोजताही येत नाही. फुले फुलतच असतात, कळ्या बहरतच असतात. सारं विश्व पांडुरंग होईल इतका मोगऱ्याचा पांढरा शुभ्र रंग चहूकडे दाटला आहे, पसरला आहे. हिवले से रोप लावियले दारी, तयाचा वेलू गेला गगना मेरी. जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने आणि संतांच्या कृपेने माझ्या सद्गुरु समोर जो वाग्यज्ञ केला त्याचे पसायदान म्हणजे हे रोप. माझ्या सद्गुरूंनी हा होईल दान पसाव असे म्हणताच त्याच क्षणी हा वेल वाढू लागला. त्या वेलाच्या मुळांना जे पाणी घातले ते पाणी आमच्या आई वडिलांच्या डोळ्यातले अश्रू होते. त्यामुळे हे इवले से रोप गगनावेरी गेली. सद्गुरूच्या आत्मरूपाला हा वेळू वेटाळत वेटाळत गगनापर्यंत पोहोचला. गगनापर्यंतच, गगनावर नाही. गगनावेरी हा शब्द ज्ञानेश्वरांनी अतिशय चातुर्याने योजला आहे. यात अहंकार कुठेही नाही. या एका शब्दामुळे हा संपूर्ण अभंग नम्रतेचं द्योतक झाला आहे. गगनावरी म्हणजे गगनावर, गगनावेरी म्हणजे गगनापर्यंतच. यात माऊलींचा नम्रभाव दिसतो. मनाची ए गुंती गुंफियला शेला, बाप रखवा देवी वरे विठ्ठले अर्पिला. विषयांचा, अनुभवांचा, दुःखांचा, सुखांच्या या धाग्यांचा हा गुंता म्हणजे माझे मन. हा गुंता सोडून एक एक धागा वेगळा करून मी शेला विडला आहे.
संत कबीर म्हणाले आहेत, जीनी जीनी जीनी बिनी चदरिया, काहे से बुनी बुनी सुख मन तार से बिनी चदरिया। या कडव्यात माऊलीने आपल्या आई वडिलांचा उल्लेख मोठ्या खुबीने केला आहे। बाप रखुमा देवी वरे विठ्ठले अर्पिला, रखुमेचा वर विठ्ठल यांना हा शेला अर्पण केला आहे। ज्ञानेश्वरांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत, आईचे नाव रखुमाबाई। ज्ञानेश्वरांची नाममुद्रा बाप रखुमा देवी वरे आई वडिलांच्या पायी हे कवन अर्पण केले। मोगरा फुलला

नमस्कार. आचार्य 90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्यामची आई या पुस्तकातील कथांचे वाचन करत आहोत. आज मी अब्रूचे धिंडवडे ही कथा सादर करणार आहे. शेवटी आमच्यावर मारवाड्याने फिर्याद करण्याचे ठरविले. कोर्टात फिर्याद दाखल झाली. व्याज व मुद्दल मिळून 4000 त्याने फिर्याद दिली. दावा सुरू झाला. कोर्टात सावकाराचे देणे योग्य ठरले व सारी होती नव्हती ती मिळकत जप्त करून तिचा लिलाव व्हावा असा निकाल देण्यात आला. त्या दिवशी गावात दवंडी पिटली जाणार होती. आईला 2 दिवस एक घासही गेला नाही. डोळ्याला डोळा लागला नाही. आई जगदंबे, शेवटी या डोळ्यां देखत अब्रूचे धिंडवडे होणार ना. या कानांनी ती दुष्ट दवंडी ऐकावयाची. माझे प्राण ने ना ग आई, नको हा जीव, अशी ती प्रार्थना करीत होती. पुरुषोत्तम शाळेत गेला होता. घरी आईला खूप ताप भरून आला होता व ती अंथरुणावर पडली. ती तळमळत होती व रडत होती. सकाळी 9 वाजायची वेळ होती. महार ढोलके घेऊन गावात दवंडी देत होता. तो ठिकठिकाणी उभा राहून आज भाऊराव यांच्या घराची दुपारी जप्ती होणार आहे वगैरे ओरडत सांगे व ढोलकी वाजवे. दुसऱ्यांच्या मानहानीत आनंद मानणारे काही जीव असतात. त्यांना आनंद होत होता. खानदानीच्या घरंदाज लोकांस वाईट वाटत होते. महार दवंडी देत चालला होता. शाळेजवळ येऊन त्याने ढोलके वाजविले. सारी मुले ऐकू लागली. त्याने दवंडी दिली व पुढे गेला. माझ्या भावाला मुले चिडवू लागली. पोरे त्या दवंडीची नक्कल करीत व माझ्या भावाच्या पाठीस लागत. पुरुषाच्या घराची जप्ती होणार ढुम ढुम ढुम असे ती म्हणत व पुरुषोत्तम रडू लागे. त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तो मास्तरांजवळ गेला व म्हणाला, मी घरी जाऊ का? मास्तर म्हणाले, कुठे चाललास? बस खाली, अर्ध्या तासाने शाळात सुटेल. मास्तरांना त्या लहान भावाच्या हृदयातील कालवा कालव समजली का नाही? 10 वाजले, शाळा सुटली. लांडग्यांनी कोकराची दशा करावी तशी माझ्या भावाची इतर मुलांनी केली. मुले त्याच्या ढुम ढुम ढुम करीत पाठीस लागली. तो रडत रडत घरी आला व एकदम आईला बिलगला. आई, सारी मुले मला चिडवतात. का ग असे म्हणतात? तुझ्या घराची जप्ती होणार, शेणाचे दिवे लागणार. आई, सारी का ग माझ्या पाठीस लागतात? आपणास येथून बाहेर काढणार का ग आई? आई, काय ग झाले असे आईला विचारू लागला. बाळ, देवाची मर्जी, मी तरी काय सांगू तुला असे म्हणून पडल्या पडल्याच या पोटच्या गोळ्याला पोटाशी धरून आई शतधाराने त्याला स्नान घालू लागली. माय लेकरे शोक सागरात बुडून गेली होती. शेवटी आई त्याला म्हणाली, जा बाळ, हात पाय धू, आज राधाताईकडे जेवायला जा. इंदूने तुला बोलावले आहे. लहान भाऊ त्याला काय समजणार? तो शेजारी जेवायला निघून गेला. त्या दिवशी वडील जेवले नाहीत. त्यांनी स्नान केले, देवाची पूजा केली. लाज वाटत होती तरी देवळात गेले. खाली मान घालून गेले व तसेच परत आले. ज्या गावात त्यांना सरदार म्हणत, ज्या गावात ते पंच होते, ज्या गावात त्यांना मान मिळे, त्या गावात त्या दिवशी कुत्रेही विचारित नव्हते. ज्या गावात ते मिरवले, ज्या गावात त्यांच्या शब्दाला मान मिळे, तेथेच लहान लहान पोरेही त्या दिवशी त्यांची टर उडवीत होती. जेथे फुले वेचली तेथेच शेण वेचण्याची आईवर पाळी आली. आजपर्यंत आईने कसे बसे अब्रूने दिवस काढले होते, परंतु देवाला तिची कसून परीक्षा घ्यावयाची होती. मानाची शिखरे व अपमानाच्या खोल दऱ्या आईला दोन्ही प्रकार देव दाखवू इच्छित होता. संपूर्ण दुःख व संपूर्ण सुख दोन्ही कळली पाहिजे. अमावास्या व पौर्णिमा दोन्हींचे दर्शन झाले पाहिजे. या संसाराचे संपूर्ण ज्ञान ती मोठी आई माझ्या छोट्या आईला करून देत होती. दुपारी पोलीस, कारकून, तलाठी, सावकार, साक्षीदार आमच्या घरी आले. घरात स्वयंपाकाची 4 भांडी ठेवून बाकी सारी एका खोलीत त्यांनी अडकवली. आईच्या अंगावर दागिने नव्हतेच. मणी मंगळसूत्र काय ते राहिले होते? होते नव्हते ते त्या खोलीत टाकून त्याला सावकाराने कुलूप ठोकले, सील केले.
आम्हाला राहावयाला दोन खोल्या मोठ्या कृपेने देण्यात आल्या. ती मंडळी निघून गेली. आई इतका वेळ उभी होती. केळीप्रमाणे ती थरथर कापत होती. अंगात ताप व आत मनस्ताप. आतून बाहेरून ती भाजून निघत होती. मंडळी निघून जाताच आई धाडकन पडली. आई आई असे करीत पुरुषोत्तम रडू लागला. वडील आई जवळ गेले. तिला अंथरुणावर ठेवण्यात आले. थोड्या वेळाने आईला शुद्ध आली व म्हणाली, ज्याला भीत होतीये ते शेवटी झाले. आता जगणे व मरणे सारखेच आहे. श्यामची आई पुस्तकातील अब्रूचे धिंडवडे ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी मृदुला भावे, तुमची रजा.

0: कसं ढोलकं पुरतं तेच बघतो मी. शिवऱ्या हाय था गौशा धर फिर गवळणी कर.
1: शास्त्री बा
2: काय रे होना.
1: तो कृष्णगुप्त झाला आणि गोपी वेडा झाल्या.
2: हा हा ते पुराणातलं रासक्रीडेचं वर्णन होय.
1: पुराणातलं नव्हे. त्या गोपी मी प्रत्यक्ष पाहिल्या. एकदा तर मूर्तिमंत कृष्णच मी पाहिला. गोपी म्हणाल्या